श्रोतेहो, याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:31 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भाग्यश्री धारप यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भैरवी काळे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत.

0: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे शुक्रवार। भारतीय सौर दिनांक 20 भाद्रपद शके 1948 अर्थात 11 सप्टेंबर 2026। पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाली आहेत। अस्मिता वाहिनीची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या प्रसारण सभेत मी वर्षा जानवे आपलं मनपूर्वक स्वागत करते।

सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया मंगलध्वनी, सनईवर वाजवलेला राग आसावरी.

दशरथ पुजारी यांच्या स्वरात निवृत्तीनाथ महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकवित आहोत मल्लेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मदा देवकाटे यांची रचना.

संधुआ राव यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया योजना शिवानंद यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांची रचना.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात आनंदराव टेकाडे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं आणि श्रोतेहो या समूह स्वरातील गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अनेकदा आपली इतरांसोबत तुलना केली जाते. तू असा, तो तसा, किंवा त्याच्याकडे हे आहे, तुझ्याकडे हे नाही, अशा प्रकारे. अशावेळी आपलं मन दुःखीत होतं, आपण निराश होतो. पण श्रोते हो, आपण कसे आहोत हे दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपलं आपण ओळखलं पाहिजे. आपली किंमत आपल्यालाच ओळखता आली पाहिजे. अनेक लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात, पण प्रत्येकजण योग्य सल्ला देईल असं नाही. एखादा तज्ज्ञ किंवा त्याबाबतीत माहिती असलेला व्यक्तीच आपल्याला योग्य मार्गदर्शन देऊ शकतो. त्यामुळे स्वतःला कमी समजून निराश व्हायची गरज नाही. याबाबतीत एक गोष्ट सांगते. एक माणूस हातात दगड घेऊन एका व्यक्तीकडे गेला आणि त्या व्यक्तीला विचारलं, या दगडाची किंमत किती? तो म्हणाला, 10 रुपये. तोच दगड घेऊन तो दुसऱ्या व्यक्तीकडे गेला, त्याने त्याची किंमत सांगितली, 1000 रुपये. शेवटी

एका जाणकार व्यक्तीकडे गेला. त्याने तो दगड हातात घेतला, नीट पारखून पाहिला आणि म्हणाला, हा साधासुद्धा दगड नाही, हे एक अनमोल रत्न आहे. तेव्हा त्या माणसाला एक कळलं की आपली किंमत आपण स्वतः ठरवत नाही, तर आपल्याला ओळखणारी आणि पारखणारी माणसं आपली खरी किंमत ओळखतात. म्हणून चुकीच्या माणसांच्या मतामुळे स्वतःला कमी समजू नका. आपली किंमत इतरांच्या मतावर नाही तर आपल्या कर्तृत्वावर ठरत असते. कारण योग्य पारखी मिळाला तर दगडच रत्न ठरतो.

0: बरे श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात पुरती मला निरोप द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. यानंतर 6:40 आणि पुन्हा दुपारी 2:00 कृषीवाणी. विषय, धोत्रा या औषधी वनस्पतीची लागवड. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. विषय आहे लिव्हर सिरोसिस भाग 3, तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी माहिती भाग 3, सहभाग अनंत हिंगवे. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा डॉ प्रकाश खांडगे यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर सकाळी 7:40. सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.

0: सकाळी 9 वाजता अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 122, लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर स्वानंद केतकर आणि यशश्री उपासने. सकाळी 10:20 गांधी वंदना, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 सहज संवाद. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, भाग 7, लेखन वैजयंती नांदगावकर. त्यानंतर वादंत नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची मुलाखत आणि त्यानंतर आजची रेसिपी उकडीचे मोदक. ही निर्मिती राहील आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. दुपारी 1:40 जिल्हा वार्तापत्र अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युवावाणी, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत. 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातला ओळखा जीव वाचवा, गरज आत्महत्या प्रतिबंधाची, या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे यांची मुलाखत. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकू शकाल. निर्मिती राहील आकाशवाणी परभणी केंद्राची. यामध्ये हळद पिकातील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची मुलाखत. रात्री 8:00 महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत श्रीलंका आणि पाकिस्तान या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत आपण रेडिओसेट, DRM आणि DTHवर ऐकू शकता. रात्री 8:00 कार्यक्रम मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकाल. यामध्ये रात्री 8:15 लोकसंगीत नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उद्या सकाळी 10:30 सुनील कट्टी यांचं संतूरवादन राग तोडी. दुपारी 2:30 राजेंद्र देशमुख यांचं ख्याल गायन राग गौंड सारंग, निर्मिती नागपूर केंद्राची. संध्याकाळी 5:02 प्रभाकर काळे यांचं ख्याल गायन राग पूर्वी, निर्मिती नागपूर केंद्राची. रात्री 10:00 श्रीराम काते यांचं सतारवादन राग रागेश्री, निर्मिती नागपूर केंद्राची. आणि 10:30 पंडित सुरेश बापट यांचं गायन राग कामोद. ही होती अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 5:30 मिळालेल्या वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा इथे 33 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथे 32 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ इथे प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथे 93%. पावसाची नोंद सांताक्रूझ इथे 2.9 मिलीमीटर इतकी करण्यात आली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सूचना. या तीनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज सोबतच कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे धोत्रा या औषधी वनस्पतीची लागवड. तत्पूर्वी ऐकूया हा संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर

0: मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जंगलात रस्त्याच्या बाजूला कुंपणाजवळ नैसर्गिकरित्या वाढणारं धोत्र्याचं झाड 90 ते 120 सेंटीमीटर उंच असतं. पानं हिरवीगार, गोलाकार, हृदयाकार पानाचं टोक त्रिविभाजित पण असमान असतं. पानाच्या शिरा उठावदार असतात. लांबी रुंदी जमिनीच्या प्रकारानुसार 8 सेंटीमीटरपर्यंत असते. फूल पांढरं, लांबोळकं, गोलाकार ते षटकोनी 6 ते 8 सेंटीमीटर लांब असतं. फळं गोलसर काटेदार असतात. फळांच्या आत काळसर चपटं बी असतं. कुठल्याही प्रकारचं हवामान आणि जमीन या पिकासाठी उपयुक्त असतं. या पिकासाठी हलकी पडीक जमीन वापरावी. जमीन वखरून भुसभुशीत करावी. शक्य झाल्यास एकरी 2 ते 3 टन शेणखत टाकावं. एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश जमिनीत मिसळावं. धोत्र्याची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रोपवाटिका तयार करून करावी. एकरी 2.5 ते 3 किलो बियाणं वापरावं. लागवडीपूर्वी बी रात्रभर पाण्यात भिजत ठेवावं. त्याला जीवाणू संवर्धक लावून लागवड करावी. बी 15 दिवसांनी अंकुरतं. रोपं 40 ते 45 दिवसांनी 10 ते 12 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर लागवड करावी. लागवड 3 बाय 3 फूट अंतरावर प्रतिझाड याप्रमाणे करावी. जमिनीच्या प्रकारावर किंवा पावसाचा अंदाज घेऊन 10 ते 15 दिवसांनी सिंचन करावं. धोत्र्याच्या उन्नत जाती वापरल्यास दर एकरी 100 क्विंटल पानं आणि 6 ते 8 क्विंटल बियाण्याचं उत्पादन मिळतं. बियाण्यांपासून 0.24 ते 0.35% आणि पानांपासून 0.12 ते 0.20% तेल अल्कोलाइड उत्पादन मिळतं. धोत्र्यामध्ये स्किपालेझिन, ॲट्रोपिन, मॅलिक ॲसिड, हायस्कोमिन आणि हायोसायमिन नावाचे अल्कोलाइड प्रमुख घटक द्रव्य असतात.
2: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात धोत्रा या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत्तज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिसबद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल, लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसला पेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काळवीळ हे थोडं उशीरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काळवीळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर अशा रक्तवाहिन्या प्रॉमिनंट होतात आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं आणि मी सांगितलं की स्प्लिनचा साईज वाढतो. स्प्लिन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे. स्प्लिनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं, तर नॉड्युलर लिव्हर पुष्कदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्त्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं, F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे, पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीनी आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्त्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं लिव्हरचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाइम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्यासुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्त्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात, आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं, तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का, जठरमध्ये वाढले आहेत का, हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
0: हां डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं, आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. श्रोते हो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत्तज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घोणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्ननिर्मिती

0: वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु, पक्षी आणि कीटकं आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक, पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षक सुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षीसुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखूड बोट्यांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटाकॅनाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळरानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीरचिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे. जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे. मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण. माळरानातील कोल्हे, घारी, घुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेतली.
2: आकाशवाणी संप्रती वार्ता श्रूयंताम प्रवाचक सुरेश चंद शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी समुद्घोषितवान् यत् भारतम् अन्ताराष्ट्रिय विधि नियमानां संवाद विधेः बहुपक्षीय सहाय्य भावनाधारेण सुरक्षित शान्तिपूर्ण शाश्वत रूपकस्य अन्तरिक्षमण्डलस्य पूर्णं सुदृढं च समर्थनं संधारयति. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी प्रोक्तवान् यत् वैज्ञानिक तथ्यानि पारदर्शी सत्यनिष्ठतया समग्र लोककल्याणाय विनियुक्तानि स्युः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना एतानि वक्तव्यानि फ्रांस देशस्य पैरिस नगरे समायोजिते अन्ताराष्ट्रिय अन्तरिक्षसम्मेलनावसरे आभासीय माध्यमेन प्रकाशितानि.
3: India's approach is rooted in Vasudhaiva Kutumbakam, that is, one earth, one family, one future. This spirit must now travel beyond earth. We support a safe, secure, peaceful and sustainable space domain anchored in international law, dialogue and multilateral cooperation. Scientific data must serve the common good with openness and integrity. India's space journey reflects this philosophy.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, महाराष्ट्रात भक्ती नाट्याची स्वतंत्र परंपरा असून त्यासोबत ग्रामोत्सवातील सोंग सादर करण्याची परंपरा देखील अस्तित्वात आहे. गणेशाचं दर्शन भक्ती नाट्य परंपरेत आणि ग्रामोत्सवात होत असतं. ललित हे भक्ती नाट्य म्हणजे अभिनीत भारूड. ललित केवळ वारकरी संप्रदायाचं नसतं तर महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय अशा विविध संप्रदायांची ललित देखील असतात. अंबेजोगाईला दासोपंतांचं ललित प्रसिद्ध आहे तर जालना जिल्ह्यातील अंबड येथे रामानंदाचं ललित प्रसिद्ध आहे. यापैकी अंबेजोगाईला दासोपंतांच्या ललितात गणपती, रिद्धिसिद्धी ही सोंगही येत नाहीत तर जालना जिल्ह्यातील रामानंदांच्या ललितांमध्ये गणपती, रिद्धिसिद्धी आणि सरस्वती यांची सोंग पूर्वरंगात येतात. रामानंदांच्या परंपरेतील गणपतीचं सोंग दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला रात्री अंबड येथील राम मंदिरासमोर हे ललित साजरं केलं जातं. या ललिताचा प्रारंभ गणपतीच्या सोंगाने होतो. या सोंगात तीन पात्र सहभागी असतात. गणपतीचं सोंग, रिद्धी आणि सिद्धीचं सोंग हे नमनाचे सोंग असल्याने छत्री आपद्यागिरी धरून ते वाजत गाजत सोंगाच्या वाड्यापासून काढले जातात. देवळाच्या समोर सोंग येईपर्यंत यवनिका सोंगासमोर धरली जाते. गणपतीचा मुखवटा सोंग घेणाऱ्या व्यक्तीने घातलेला असतो. लाल अंगरखा, त्याच रंगाचा कद, पायात चाळ, गळ्यात हार अशी वेशभूषा असते. रिद्धी आणि सिद्धी ही सोंग तरुण मुलांना दिली जातात. जरीच्या सहावर साड्या, झंपर, डोक्यावर बेगडी काम केलेले टोप, उजव्या हातात रुमाल, पायात चाळ, गळ्यात माळा, हार, आभूषण हे असंच घातलेलं असतं. या पात्रांसाठी पावडर, लाली, काजळ, ओष्ठशलाका, गंध यांचा वापर केला जातो. संपदणीच्या म्हणजे सोंगाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पदाच्या वेळी ही सोंग नृत्य करतात. हे नृत्य दुडक्या चालीचं असतं. या सोंगाच्या वेळी श्री रामानंद स्वामी महाराज विरचित या संपदाण्यांचं गायन होतं. हे गायन सामूहिक असतं आणि यावेळी म्हटली जाणारी पदं ही अशी असतात. मोरिया रे मोरिया रे दयाळा मोरिया रे, देव गणेश चंद्र भालचंद्र गजमुख संकटहर, पद्म सजल दयाला रे हो सुंदर देव गणेश चंद्र, सुरवर पद रज वंदती ज्याचे तो गणवंधुनी स्मरा मनोहर सुंदर देव गणेश चंद्र, दुर्वांकुर शिरी सेंदूर लेपत वोहन उंदिर बहु प्रियकर सुंदर देव गणेश चंद्र, चरणी शरण मन पूर्ण बोधे रामानंद हृदय ध्यातो निरंतर सुंदर देव गणेश चंद्र. ये रे मोरोबा माझ्या मोरोबा माझ्या, विकीचे वारी जात मंद मधुर हासारे, सजल जलधी भव्य दिव निलभा सारे, पूर्ण बोध नांदी गोपिका विलासारे, त्रिभुवनपती तुझसी जपतीने विधी सूर गती झडकरी ये मोरोबा माझ्या. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात तसंच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ललिताची परंपरा आजही आढळते. दासोपंतांचं ललित अंबेजोगाई परिसरात आढळतं. दासोपंतांची परंपरा ही दत्त संप्रदायाची परंपरा आहे. दासोपंतांच्या पदार्णव या ग्रंथात ललिताची पदं आहेत. अंबेजोगाईत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त नवरात्रोत्सवाच्या समारोपाला ललिताचं सादरीकरण होतं. याशिवाय सिंधुदुर्ग गोव्याच्या सीमावर्ती भागातही ललित सादर होताना दिसून येतात. पदगायन, पदाची संपादणी, संवाद, पुन्हा पदगायन अशा व्यामिश्र रूपात सुरू असणारी, रात्रभर सोंगांच्या रूपाने सुरू राहणारी ललित आता कालौघात कमी सादर होऊ लागली आहेत.
0: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 1:55 मिनिटांनी. बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
3: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
2: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
5: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: श्रोते हो, जरूर ऐका. हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
4: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं. काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
3: अवश्य ऐका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12:00.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस. येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 ब आणि क गटाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत आंदोलक परीक्षार्थींशी चर्चा करताना ही घोषणा केली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश एमपीएससीला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल वाशीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून

0: मधून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राच्या नावे जागतिक विक्रम नोंदवला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: माझी तर विनंती आहे, आता तुम्हाला मातीची मूर्ती बनवायला येते, पुढच्या वर्षीपासून आपल्या घरच्या लोकांना सांगा आम्ही बनवलेली मूर्ती त्याचीच प्रतिष्ठापना करा आणि 10 दिवसांनी आपल्याच मूर्तीचं विसर्जन करा. तुम्ही विचार करा.

0: या कार्यशाळेत फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील स्वतःच्या हातानं शाडू मातीची गणेश मूर्ती साकारली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहून सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करावीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात 6 सुवर्ण पदक, 446 पीएचडी तसंच 1 लाखांहून अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत महत्वाचा मानला जाणारा बैल पोळ्याचा सण काल राज्यात विशेषतः ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. श्रावण अमावस्येला साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाच्या जोडीला सजवून गोडाचा नैवेद्य दाखवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट असतानाही हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी काल शेतकऱ्यांबरोबर पोळा सण साजरा केला. परभणी जिल्ह्यातही बैलपोळ्याच्या सणावर यंदा अपुऱ्या पावसाचं सावट होतं. या सणाच्या निमित्तानं परभणी जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या सध्याच्या स्थितीबाबत आमच्या प्रतिनिधीनं दिलेली ही माहिती.
1: परभणी जिल्ह्यात यंदा दुष्काळाचे सावट असतानाही आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. यावर्षी बैलांना आकर्षक सजावट, रंगरंगोटी, साज यावर खर्च कमी करावा लागला. सरासरीच्या तुलनेत यावर्षी 50% कमी पाऊस झाला असून ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन, कापूस, हळद पिकांना पोषक असा पाऊस न झाल्यामुळे पिके करपून जात आहेत. याशिवाय सोयाबीनवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आणि हळदीला हुमणी कंदकूस तर उसावर आणि कापसावर पांढऱ्या माशीमुळे पिके धोक्यात आली आहेत. येणाऱ्या काळात पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. बैल केवळ जनावरे नसून ती कुटुंबातील सदस्य असतात, त्यामुळे दुष्काळ असो वा इतर संकटे असो बैल आमची नेहमीच साथ देतात अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगावर आणि पाठीवर लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून आपला बोनस तत्काळ द्यावा अशी मागणी केली. बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली असल्यानं बुलडाणा जिल्ह्यात मेहकर इथं ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत यात सहभागी झाले. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगरपरिषदेनं बैल पोळा भरवला होता. सहभागी नागरिकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं देण्यात आली. तान्हा पोळ्यानिमित्त आज नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रथेनुसार शहरात काळी मारबत, पिवळी मारबत आणि बडग्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी केवायडी अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत QR कोड प्लेट लावणं बंधनकारक केलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली KYD प्लेट डॉक्टरांनी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. नंदुरबार इथं झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 123 उद्योजकांनी 5003 कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून जिल्ह्यात 7778 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्यानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या असं त्यांनी यावेळी सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्येतून जात असताना मदत मागणं म्हणजे कोणताही कमीपणा नसून ते धैर्याचं एक पाऊल आहे असं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ स्नेहल तोडकर यांनी केलं. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरजवळील सीताखंडी घाटात काल संध्याकाळी झालेल्या अपघातात 8 प्रवासी ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकनं पिकअप वाहनाला धडक दिल्यानं हा अपघात घडला. अहिल्यानगर ते कल्याण दरम्यान भाळवणीजवळ एक टेम्पो आणि मोटार यांच्यात झालेल्या दुसऱ्या अपघातात एकाच कुटुंब

गावातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील वाई इथले ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन नेने यांचं काल वाई इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. वाई शहरासह सातारा जिल्ह्यातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांच्या कार्याशी त्यांचा दीर्घकाळ निकटचा संबंध होता. सज्जनगड इथल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिक पत्रिकेचे गेली 18 वर्ष ते कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. दुबईत काल रात्री झालेल्या महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित झालं आहे. भारताच्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमवून केवळ 109 धावा करता आल्या. 40 चेंडू 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून जूनपासून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान. पुढील काही दिवसात राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस, येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
1: सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले.
0: या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तेव्हा जरूर ऐका 13 सप्टेंबरला अर्थात रविवारी संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: आनंदी आनंद, आनंदी आनंद मुलांनो, आनंदी आनंद.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

558 kHz आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. भूदान चळवळीचे प्रणेते महात्मा गांधीजींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी. कवी अनिल या टोपण नावानं प्रसिद्ध असणारे आत्माराम रावजी देशपांडे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 या दिवशी. प्रतिभावान हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण, पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवयित्री महादेवी वर्मा यांचं निधन 11 सप्टेंबर 1987 रोजी. आपण जाणलेत 11 सप्टेंबरचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, गेल्या दोन भागामध्ये आपण अवयवदानाचं महत्त्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेतोय. जगभरात दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदानाचं महत्त्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासाठी करण्यात येत असलेलं कार्य याविषयीची माहिती आपण डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागातही डॉक्टर आकाश शुक्ला आपल्याला अवयवदानाविषयीचीच आणखी काही माहिती देणार आहेत. नमस्कार शुक्ला सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: सर. फक्त जे डोनेट करणार आहेत तेच नाहीत, डॉक्टर्स, रुग्णालय, समन्वय, त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन आणि पेशंटचे नातेवाईक, असे सगळ्यांच्या समन्वयाची भूमिका असते आणि ते लगेच व्हायला लागतं. म्हणजे त्याला वेळ पण काढून चालत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचा समन्वय राखण्यासाठी समिती काय करत असते?
1: एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्या हे, आणि हे फार गरजेचं आहे की जे पूर्ण टीम आहे, जे पूर्ण समिती आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, जे कोऑर्डिनेटर्स असतो, समन्वयक असतो ते, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंटची सरकारची कमिटी जी असते, ह्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांचं काम काय आहे की सगळ्यात पहिलं कोण ब्रेन डेड आहे, मेंदूमृत्यू झाली आहे की नाही ते पिकअप करायचं.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर ते आपल्याला जे ब्रेनस्टेम डेथ कमिटी आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करणार की हे पॉसिबल आहे की हे मेंदूमृत्यू झालेली आहे. मग ती कमिटी लगेच येऊन ते चेक करायला पाहिजे की खरोखर मेंदूमृत्यू आहे की नाही. त्याच्यासाठी जे टेस्ट असतो त्याला आपण म्हणतो अॅपनिया टेस्ट. मग ते 6 तासानंतर ते अॅपनिया टेस्ट परत करणार. ते अॅपनिया टेस्ट परत झाल्यानंतर मग फॅमिलीला ते डॉक्टर सांगणार की हा मेंदूमृत्यू झालेली आहे. मग त्याच वेळी समन्वयक जे असतो, कोऑर्डिनेटर जे असतो, तो येतो आणि ते नातेवाईकांशी बोलतो की आता मेंदूमृत्यू झालेली आहे, आता आपल्याकडे चान्स आहे की आपण अवयवदान करू शकतो. तर जर ते फॅमिली मग ते त्यावेळी सगळं माहिती देतात आणि जर फॅमिली हो म्हणाली मग त्यावेळी दोन काम होतो. एक, जे डॉक्टर्सची टीम आहे ते पेशंटला ज्यांची मेंदूमृत्यू झालेली आहे त्यांची कंडिशन चांगली मेंटेन करायची प्रक्रिया चालू करते. कारण की त्यावेळी पेशंटला मेंटेन करावा लागतो. कारण की मेंदूमृत्यू झाली तर बॉडी मध्ये ब्रेनच्या कंट्रोलच नाहीये. सो ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी, किडनी मेंटेन करण्यासाठी, बाकीच्या ऑर्गन्सला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, ते ऑर्गन्स चांगले अवयव मेंटेन करायला पाहिजे. सो ते सगळे प्रोसेस चालू करतात आणि जे समन्वयक आहे ते ZTCCला इन्फॉर्म करतात की अशी अशी मेंदूमृत्यू झालेली आहे आणि हे नातेवाईकांना हो म्हणाले आहे, तर ते ZTCCकडे म्हणजे गव्हर्नमेंटची समितीकडे ते माहिती जाते. मग गव्हर्नमेंट आपली लिस्ट बघते की कोणालाच गरज आहे, कोणाचा नंबर पहिला आहे. मग ते त्या हॉस्पिटलला इन्फॉर्म करतात आणि त्या हॉस्पिटलचे लोक अधिकारी जे आहे ते त्या पेशंटला कॉन्टॅक्ट करून सांगतात की तुमचा आता नंबर लागतोय. मग ते फिट आहे की नाही ते बघतात, त्यांना हॉस्पिटलला बोलवतात, चेकिंग करतात आणि मग अलोकेशन होतो. हे सगळं प्रोसेस 6 ते 8 तासमध्ये संपतो. आणि त्याच्यानंतर हा, आणि एकदा अलोकेट झालं की हा हा पेशंट फिट आहे, ह्याचा नंबर होता, ह्यांना ऑर्गन मिळतोय, मग त्या हॉस्पिटलची टीम जाते आणि मग ऑपरेशन करून ते अवयव घेऊन मग पेशंटला लावतो.
0: ते आम्ही पेपर मध्ये खूप वाचतो की कसं घेऊन गेले आणि ट्रॅफिक मध्ये कसं पटकन आपण नेलं, तर ते पण सगळे प्रॉब्लेम त्याच वेळात सॉल्व्ह केले जातात.
1: हो, हे सगळं प्रोसेस, कारण की आपण एकदा शरीरातून ऑर्गन काढलं तर प्रत्येक ऑर्गन्सची लाईफ असते. जसं हृदय आपण मॅक्झिमम 4 ते 6 तास ठेवू शकतो, लिव्हर 6 ते 8 तास ठेवू शकतो, किडनी मॅक्झिमम 12 तास ठेवू शकतो, नाही तर त्याच्यानंतर ते फंक्शन नाही करणार. सो त्याला एकदम आपल्याला इकडनं घेऊन लगेच आपल्याला एक टीम घेऊन घ्यायला जाते. दुसरी टीम जी आहे ते पेशंटला कट करून ओपन करून ते रेडी राहते. आलं की लगेच आपल्याला स्टिच करायचं आहे,
0: म्हणजे संजीवनी देण्याचं कामच आहे खरंच.
1: आणि ते इव्हन ऑर्गन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल ग्रीन कॉरिडॉर.
0: हो,
1: ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय की आपल्याला स्पेशल पॅसेज डायरेक्ट ऑर्गनसाठी ते तयार केलं जातं. की हे शिफ्टिंग मध्ये आपल्याला वेळ नाही झाला पाहिजे, ट्रॅफिक मुळे अडकायला नाही पाहिजे. आणि म्हणून आता तर इव्हन लोकल ट्रेन्स पण वापरतात, कारण की अमुक वेळ ते फास्टर असतं.
0: फास्ट आहे. हो, बापरे बापरे, केवढं प्लॅनिंग आणि ते पण वेळेत
1: वेळेत, आणि सगळं 6 ते 8 तास मध्ये एक्झिक्यूट.
0: आणि हे सामाजिक कार्य म्हणूनच आपण सरकार सुद्धा इतकं महत्व देऊन करते. पण सर असे पण आहेत, म्हणजे आता हे ब्रेन डेड सांगितलेत आणि मृत झालेल्या व्यक्ती सांगितल्यात, पण काही असे आहेत किडनीला वगैरे की त्यांचे जवळचे नातेवाईकच स्वतःहून देतात, मग ह्या लिस्टमध्ये वगैरे पण याची गरज लागत नाही की एखाद्या नवऱ्याला असेल तर पत्नी स्वतः म्हणते की माझा एक घ्या आणि द्या, किंवा बहीण भाऊ देऊ शकतात, तर त्यावेळीची प्रोसिजर काय असते?
1: सो ह्याच्यामध्ये दोन ऑर्गन्स आहेत ज्याच्यामध्ये नातेवाईक देऊ शकतात.
0: अच्छा.
1: किडनी आणि लिव्हर.
0: अच्छा.
1: हे दोन ऑर्गन्स मध्ये जिवंत माणूस आपलं डोनेट करू शकतात
0: आणि ते पण व्यवस्थित राहू शकतात डोनेट करून.
1: सो किडनी मध्ये काय, दोन किडनी असते, तर दोन मधून एक किडनी, जर दोन्ही किडनी चांगली कंडिशन मध्ये आहे तर एक किडनी आपण देऊ शकतो, ते जवळचे नातेवाईकांनाच देऊ शकतो आपण.
0: अच्छा.
1: दुसरा प्रकार लिव्हर. लिव्हर एकच असतो.
0: हो.
1: तर लिव्हर देताना आपल्याला काय, लिव्हरला कट करून एक भाग पेशंटकडे आणि एक भाग ज्याने डोनेट केला त्यांच्याकडे ठेवतो.
0: अच्छा.
1: लिव्हर एकच ऑर्गन आहे जे परत वाढू शकतो.
0: अच्छा.
1: सो दिल्यानंतर, कट केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये ते मोठं होऊन उगून फुल साईजच्या होऊन जातो.
0: दोघांचा पुन्हा
1: फुल साईजच्या होतो. सो ते स्पेशल केस आहे लिव्हरच्या, पण हे फक्त नातेवाईकांमध्ये आपण डोनेशन करू.
0: आणि मग तिथे तेव्हा ही लिस्ट वगैरे काही,
1: त्याच्यामध्ये लिस्टची गरज नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला डोनरचे फिटनेस, पेशंटचे फिटनेस बघायचं आहे. ते झाल्यानंतर ते लीगल डॉक्युमेंट्स की कसं रिलेशन कसं आहे ते प्रूव्ह करावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटीकडे अर्जी द्यावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटी अप्रूव्ह करते की परवानगी देते की हो हे नातेवाईक आहे आणि दोन्ही फिट आहे आणि मग ते आपण ऑपरेशन करू शकतो.
0: बरोबर. सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे शासकीय रुग्णालय आहेत आणि काही खासगी रुग्णालय सुद्धा आता आपण नॉमिनेट केलेत तिथे होऊ शकतं, तर या शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समन्वय कसा असतो? तीच लिस्ट दोघांनाही अप्लिकेबल?
1: सो लिस्ट जी आहे ते कॉमन असतो.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये शासकीय आहे की खासगी आहे ते काही फरक पडत नाही. ज्या पेशंटला जास्त सिरियस कंडिशन आहे, जो जास्त वेळपासून वेटिंग मध्ये आहे, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. आणि अमुक ऑर्गन मध्ये जसं हार्ट आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, ह्याच्यामध्ये ज्यांना सुपर अर्जंट कॅटेगरी एक म्हणतो, म्हणजे ज्यांच्या थोडे दिवस पूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि पुढचे 24 तासात 48 तासात ट्रान्सप्लांट नाही केलं तर त्यांना जीवाचा धोका आहे, तशी पेशंटला फर्स्ट प्रेफरन्स मिळतो.
0: बरं सर, डेथ सर लोकांना हा एक पण शंका असते की मग डेथ सर्टिफिकेट किंवा हे सगळं आम्हाला लवकर मिळणार नाही, ह्यात खूप तांत्रिक अडचणी येतील, तर ते सगळ्या म्हणजे कायदेशीर बाबी कशा काय आणि किती पटकन पूर्ण केलेल्या?
1: सो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा, एकदम महत्वपूर्ण प्रश्न, कारण की हे फार कॉमन लोकांचे मनात हे भीती असते की अरे आम्ही असं सांगितलं तर आम्ही हो म्हणलो तर 3 दिवस लागतील आणि मिळणार की नाही, सर्टिफिकेट बरोबर मिळणार की नाही. सो असं काहीच नाहीये. हे लिगली एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ डेथ आहे. सो त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे ते सगळं वेळेवर मिळणार. इवन मेडिको लिगल केसेस जे आहे, म्हणजे पोलीसकडे जे रजिस्टर्ड केसेस आहे, त्याच्यामध्ये पण एक फक्त पोलीसची एनओसी लागतो आणि त्याच्यामध्येही आपण आवेदन करू शकतो.
0: ऍक्सिडेंटल
1: केस वगैरे आहे. सो ते पोलीसलाही आम्ही सुद्धा ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही सेशन्स घेतलेले आहे की त्याच्यामध्ये ते पोलीसमध्ये ते उशीर नाही होणार, आपल्याला लवकर परवानगी मिळणार आणि प्रोसेस क्लिअर होणार.
0: सर मग आता आपण म्हणतो तसं समितीतर्फे जनजागृती करणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे, लोकांमध्ये अवेअरनेस करणं, त्याच्यासाठी आपले बरेच उपक्रम चालूच आहेत. पण मग गेल्या 5 वर्षांमध्ये या उपक्रमांमुळे किती फायदा झालाय असं आपल्याला सांगता येईल?
1: सो आपण जर बघायला गेलो तर 2021 आपल्याला फक्त 90 ऑर्गन डोनेशन झाले होते, 90 डोनेशन झाले होते. गेल्या 5 वर्षात हे दरवर्षी वाढतोय आणि गेल्या वर्षी आपण 170 ते 180 मध्ये आपण पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालंय.
0: अच्छा.
1: आणि ह्या वर्षी ऑलरेडी आपल्या ऑलमोस्ट 90 पर्यंत आपली संख्या पोहोचलेली आहे राज्यात. सो निश्चित संख्या वाढतोय, पण जसं मी सांगितलं गॅप खूपच मोठा आहे,
0: खूप मोठी.
1: सो आजची डेट मध्ये आपण 1 per million पॉप्युलेशन पण नाही आपलं डोनेशन, म्हणजे काय की 10 लाखामध्ये 1 डोनेशन पण होत नाही.
0: अरे बापरे.
1: आणि जे पण पश्चिमी देश असतात, स्पेन आहे, US आहे, तिकडे 10 लाख पॉप्युलेशन मध्ये 30 ते 50 डोनेशन होतो. सो अजून खूप लांब आहे,
0: खूप काम करायला,
1: खूप काम करायचं आहे.
0: पण या कामामध्ये तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन ह्याचा सुद्धा आता खूप उपयोग होत असेल, कारण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, त्यांनी पण वाढ होत असेल.
1: हो. सो त्याच्यामध्ये खूप नवीन टेक्नॉलॉजी झाली आहे, खूप नवीन हे ऍडव्हान्समेंट झाले आहे, म्हणून ते इवन अवयव काढल्यानंतर जे ऑर्गन चांगले नाही आहे त्यांनाही आपण आता वापरू शकतो.
0: अच्छा.
1: ऑर्गन एलोकेशन पण आता पूर्ण डिजिटाईज करायचं आपलं हे प्रयत्न चालू आहे. एक ऍप डेव्हलप करून की पूर्ण राज्यात जे काही डोनेशन होणार ते आपण ऑटोमॅटिक होणार. आणि तिसरा की जे शस्त्रक्रिया इम्प्रूव्ह झाली आहे त्याच्यामध्ये आता लॅप्रोस्कोपिक रोबोटिक सर्जरी हे सगळं पण चालू झालेले आहे. सो हे जे पेशंटला पहिले असं होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे की सक्सेस होणार की नाही ते डोक्यात ते प्रश्न होतं. हार्ट ट्रान्सप्लांट असं स्वप्न सारखं वाटत होतं. आता हे रुटीन झालंय. लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये 95% पेक्षा सक्सेस जास्त झाली आहे. सो हे सगळं भरपूर ऍडव्हान्समेंट झाले आणि डोक्यात ते जे लोकांची भीती होती ती आता कमी व्हायला लागली.
0: बरं सर, तरुणांमध्ये जास्त ह्याची जागरूकता आणण्याची गरज आहे कारण तोच शेवटी आपला भविष्यातला नागरिक आहे. तर तरुणांसाठी आपण असे वेगळे काही, तुम्ही म्हणालात महाविद्यालयात वगैरे तर आपण जातोच, पण काही त्यांच्या मनामध्ये सुद्धा, त्यांच्या मतपरिवर्तन होण्यासाठी सुद्धा काही आपल्याला राबवण्याची अजून गरज आहे का असं वाटतं?
1: हो, ते फार गरजेचं आहे कारण की आजची तुम्ही बघायला गेले तर डिसिजन मेकर्स जे असतात फॅमिलीमध्ये ते तरुणी असतात.
0: बरोबर आहे.
1: की काय करायचं आहे ते डिसिजन निर्णय जे आहे ते तरुणीच घेतात.
0: बरोबर आहे.
1: आणि आता आपली जनरेशन ते ऐकतो की हा हे म्हणतो तर आपण करूया. सो फार गरजेचं आहे की आपण हे अवयवदानचं महत्व त्यांना
0: त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे.
1: एक्झॅक्टली.

0: कारण की त्यावेळी जे डोक्यात एकदा आलं आणि ते एक्सेप्टन्स आले ते पुढे कधी ते मागे होणार नाही.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळेच पुढचे 10 वर्ष 15 वर्षामध्ये
1: काम असते आपल्या विचारांवर.
0: म्हणून ते आपल्याला फार गरजेचे की आपण तिथपर्यंत पोहोचू.
1: तर जाता जाता तुम्ही लोकांना, तरुणांना, सामान्य जनतेला काय संदेश द्याल?
0: सर्वांनी त्यासाठी गैरसमज व भीती दूर करून पुढे यावे, जेणेकरून हजारो गरजू रोगांचे प्राण वाचू शकतील. आणि तुम्ही प्लीज ऑर्गन डोनेशनसाठी हे प्लेज घ्या आणि हे एक मोहीम चालू करा. जर एक माणसाने 5 माणसाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही अवयवदान करा आणि तो प्रत्येक एक माणसाने अजून 5 माणसाला कन्व्हिन्स केलं तर हे चेन चालू होऊन जाईल आणि महाराष्ट्र राज्यात जे 20 कोटीचे वर लोक आहे त्यांच्यापर्यंत आपली हे आवाज पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे प्लेज घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
2: तर श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमात आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हॉट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कांगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: श्रोते हो नमस्कार। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही साताऱ्यामध्ये उभारली जाणारी पहिली वहिली 17 मजली बिल्डिंग आणि यामध्ये फक्त सातारकरच नाही तर पुणेकर मुंबईकर सुद्धा घर घेत आहेत आणि याच बद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईच्याच संपदा निकम। नमस्कार संपदा मॅम।
3: नमस्कार।
2: तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात पण आता तुम्ही लँडमार्क टॉवर्स साताऱ्यामध्ये जी 17 मजली इमारत झालेली आहे तिथे घर बुक केलेलं आहे, तर बेसिकली मुंबई टू सातारा हा ट्रॅव्हल करण्याचं तुम्ही का ठरवलं आणि का साताऱ्यामध्ये घर घेताय?
3: ऍक्च्युली कसं आहे की आमचं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्येच मिल्ट्री अपशिंगे, म्हणून मग असा विचार केला की रिटायरमेंट झाल्यानंतर, मिस्टरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सातारामध्ये स्थायिक व्हावं।
2: बर।
3: आणि असं आम्ही सर्च करत असताना मिस्टरांच्याच एका मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं की असाच एक प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून घ्या। मग आम्ही ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट आवडला, म्हणून आम्ही तिथे मग आमचा एक फ्लॅट आम्ही बुक केला।
2: बर। आता मुंबईमध्ये आपण राहतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच सोयी सुविधांची सवय झालेली असते, तर या सगळ्या सोयी सुविधा साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहेत का? हे सगळं तुम्ही बघून आला आहात का आणि तिथल्या क्वालिटी बद्दल किंवा तिथे दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे?
3: हो हो, सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत, म्हणजे अगदी गार्डन आहे, जिम आहे, जसं मुंबईमध्ये आम्ही सध्या राहतोय तशा सगळ्याच फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत।
2: ओके।
3: म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आपण इथेच घेऊया घर।
2: ग्रेट। जनरली आता आपण बघतो मुंबई मधल्या घरांचे साईज, पुण्यामधल्या घरांचे साईज, याचा जो काही एक स्क्वेअर फीटचा रेशो ठरलेला असतो की 1 BHK असेल तर इतके, 2 BHK असेल तर इतके, तसं साताऱ्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जेव्हा तुम्ही लँडमार्क टॉवर्स मध्ये घर बघायला गेलात तेव्हा?
3: हो हो, तिथले घराच्या स्क्वेअर फीट मध्ये भरपूर फरक आहे। मोठे मोठे फ्लॅट्स, मोठे म्हणजे मोठे मोठे रूम्स आहेत आणि स्क्वेअर फीट मध्ये पण बराच फरक आहे। कन्स्ट्रक्शन तर चांगलंच आहे त्यांचं।
2: ओके। आणि एकंदरीतच तिथली हवा किंवा तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये तुम्ही राहताय ते वातावरण किंवा तिथलं डेली रुटीन यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
3: हो हो, खूप फरक आहे, म्हणजे पॉप्युलेशन कमी आहे, परत विचार करता म्हणजे प्रदूषणाचा विचार करता ते साधारण तर चांगलंच आहे।
2: अगदी। खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून। तुम्हाला अजून काही सांगायचंय?
3: नाही, त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्कर चांगलं आहे, त्यांचं स्टाफ चांगलं आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्हाला असं काहीच असं जाणवलं नाही की आम्हाला की त्यांनी काही माहिती चुकीची दिली वगैरे, सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या स्टाफनी।
2: ग्रेट ग्रेट। खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून। तुम्हाला लवकरात लवकर तुमचं हे छान लँडमार्क टॉवर्स मधलं स्वप्नातलं घर मिळावं आणि तुमची अशीच वृद्धी होत राहावी हीच इच्छा व्यक्त करते आणि आज आपण इथे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते। धन्यवाद।
1: थँक्यू। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
0: ओळख 17 मजली।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कांगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आपण ऐकलात। आता ऐकूया पुन्हा एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद। श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
7: नमस्कार
6: डॉक्टर. ह्या भागामध्ये आपण आमवात या विषयावर बोलणार आहोत, तर आमवात म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये लक्षणं काय दिसतात?
7: कसं आहे, बऱ्याच वेळेला सांधे दुखायला लागले म्हणजे तो संधिवातच आहे असं धरून पेशंट चालतो आणि ते सांधे दुखणं लगेच कमी होण्याच्या दृष्टीने फक्त वेदनाशामक औषधं किंवा कॅल्शियम सारख्या गोळ्या घेत राहतो आणि हळूहळू आजार वाढतच जातो. आता सांधे दुखींमध्ये ज्या रचनात्मक विकृती दिसणाऱ्या असतात त्याच्यामध्ये संधिवात, आमवात, वातरक्त हे प्रामुख्याने 3 आजार असतात. त्यातलं आमवात ह्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये पचनाचे संबंधित त्रास होत असतात. पचन प्रक्रिया व्यवस्थित नसते, सतत जड पदार्थ खाण्यामध्ये येत असतात, बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात असतं, पहिलं अन्न पचण्याअगोदर

0: तर दुसरं अन्न घेतलं जातं. त्याच्यामुळे अन्न न पचल्यामुळे जो आम्लसदृश भाग शरीरामध्ये तयार होतो, जे नको असणारे टॉक्सिन शरीरात साठून राहतात, हे साठलेले टॉक्सिन्स नंतर रक्तात थ्रू सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात आणि त्याच्यामुळे जे सांधेदुखीची लक्षणं दिसत असतात, कोणाचे हातांचे बोटं दुखतात, काहींचे मनगड दुखतात, काहींचे गुडघे दुखतात, काहींचे घोटे दुखतात, कारण तो आम जसा फिरतो आहे, ज्या सांध्यांमध्ये जाऊन बसतोय त्या पद्धतीने त्रास होतो. तिथं सूज असते, उष्ण स्पर्श जास्त प्रमाणात असतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये सुद्धा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. लहान मुलांमध्ये होणारा रुमॅटिक फिवर नावाचा जो आजार आहे, की जो बरेच वर्ष राहिला तर हृदयाच्या झडपांवर पण त्याचा परिणाम होतो. रुमॅटिक फिवर म्हणून त्रास बरेच वर्ष राहतो. हे जर पुढचे कॉम्प्लिकेशन वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर प्रॉपर आमवातानुसार आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे.
1: म्हणजे ही आमवाताची लक्षणं तुम्ही सांगितलीत डॉक्टर, पण आपल्याला आता आमवात पूर्ण बरा होऊ शकतो हे जाणून घ्यायचंय.
2: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
1: आमवात हा आयुर्वेदाच्या उपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो का?
0: आमवात पूर्णतः बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचारच हे आवश्यक ठरतात, त्यांनीच तो पूर्णतः बरा होऊ शकतो. कारण वयाच्या 7व्या 8व्या वर्षी झालेला, 12व्या वर्षी झालेला, 15व्या वर्षी झालेला रुमॅटिक फिवर म्हणून डायग्नोसिस झालेला रुमॅटिझम आहे, सांध्यांवर परिणाम झालेला आहे, तात्पुरते इंजेक्शन्स घेतले जात आहेत दुखणं कमी होण्यासाठी, पण मग तो हळूहळू परिणाम सांध्यांवर व्हायला लागतो. तो त्रासात झाला तर हातांची बोटं वाकडी होणं, पायांची बोटं वाकडी होणं इतका त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये पाचन चिकित्सा खूप महत्वाची आहे. नको असणारा आमसदृश हा विषारी पदार्थ कसा तयार होणार नाही, जो तयार झालेला आहे त्याचं पाचन कसं होईल, सांध्यांपर्यंत जो गेलेला आहे तिथलं पाचन कसं होईल हे बघणं गरजेचं आहे. आजार पूर्णतः बरा करायचा असेल तर तिथलं असलेले टॉक्सिन्स बाहेर काढणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी बस्ती, ह्याच्या सुद्धा बस्ती वापरताना पाचन बस्ती वापरणं खूप गरजेचं असतं. वैतरण बस्तीचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. अभ्यंतर औषधं आधी पाचन करून नंतर वातशमन करणारे औषध आवश्यक आहेत आणि नंतर मग तुम्ही भ्रूण औषधांचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला आमवात हा कायमस्वरूपी बरा होयला मदत होत असते.
1: बरोबर, म्हणजे थोडक्यात आमवात हा आयुर्वेदिक उपचाराने आपण छान बरा करू शकतो आपण जर व्यवस्थित अंतर्गत बाह्य ट्रीटमेंट घेतली तर. पुढच्या भागात आपण वात रक्त याच्यासारखा एक आजार घेऊन माहिती देणार आहोत आपल्या श्रोत्यांना. या भागात मात्र आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 2023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 7:50 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी हे संदेश.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
7: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
8: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
7: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
8: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

केशवराव भोळे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. भावधारा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या समूह स्वरात मधुकर आरकडे यांची रचना. संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत उद्यापासून 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेत भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सहभाग असेल. भारताच्या अध्यक्षतेखाली अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयसूत्रावर आधारित ही परिषद होत आहे. सहभागी बहुतांश राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष तर काही देशांचे उच्चाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री यांचं काल रात्री दिल्लीत आगमन झालं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना प्रमुखही सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोदी अनेक राष्ट्रांची द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून रविवारपर्यंत राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान बंद राहणार आहे. शिवाय राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये रस्ते मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. त्याशिवाय दिल्लीत रविवारपर्यंत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसंच कनिष्ठ न्यायालयही बंद राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष आणि समाजसेवक 5वे प्रिन्स रहीम आगा खान यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कनं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रहीम आगा खान यांची भेट घेतली. सामाजिक विकास, सिंचन, सहकार क्षेत्र, नैसर्गिक शेती आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. आरोग्याची बळकट, लवचिक आणि न्याय व्यवस्था उभारण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणि प्रादेशिक भागीदारी बळकट करण्यासाठी योगदान देण्यात भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं तिमोर लेस्ते येथे दिल्ली इथं आयोजित केलेल्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक समितीच्या 79व्या सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे नड्डा यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेणारा असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. मुंबईत सुरू असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा समारोप आज होणार आहे. सर्वसमावेशक वित्त पुरवठ्यासाठी विश्वसनीय, परस्परांशी निगडीत जागतिक प्रणाली असं या उपक्रमाचं विषयसूत्र होतं. केंद्रीय अर्थ आणि व्यावसायिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 3000 जणांचा बळी गेला होता. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत. नव्या बियाण्यांच्या संदर्भात नव्या प्रस्तावित कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि पारंपरिक तसंच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांच्या वाणावर कोणतेही निर्बंध आणले जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत काल देशभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमवेत प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चेचं आयोजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित कायद्यात स्थानिक परिस्थितीनुरूप अनुकूल नवीन वाण बाजारात आणण्याचे अधिकार राज्यांना असल्याचं सांगून राष्ट्रीय मानकेही लागू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन असं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक वृद्धी दर 7.8% नोंदवल्यानंतर नाणेनिधीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमधील अचानक झालेल्या वाढीचा सामना करावा लागूनही सेवा क्षेत्र आणि निर्यातीमुळे भारतानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका कोझाक यांनी सांगितलं. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर राहणाऱ्या कामगार आणि रोजगारावर आधारित व्हिजावर राहणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत राहण्याची मुभा देणारा 2 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं मांडला आहे. या प्रस्तावामुळे नवीन रोजगारदाता अथवा स्थलांतराचा दुसरा पर्याय निवडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीजनं दिलेला हा प्रस्ताव आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार असून त्याद्वारे काही व्हिसा श्रेणी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठीची तरतूद रद्द होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नोकरी संपुष्टात आल्यानंतर अन्य कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यास देश ताबडतोब सोडावा लागणार आहे. संसदीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद भवनात 27व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2025-26 पुरस्कार रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत मणिपूरमधील शिलाँग विभागातील PM श्री जवाहर नवोदय विद्यालय उखरुल 1 हे राष्ट्रीय विजेते ठरले. पूर्व काँगोमधील बुकावू शहरात 2 शाळांमध्ये लागलेल्या आगीत किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण जखमी झाले आहेत अशी माहिती दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनानं दिली आहे. एका घरात लागलेली आग नंतर लगतच्या 2 शाळांपर्यंत पसरली अशी प्राथमिक माहिती आहे. ज्या भागात आग लागली तो भाग दाट लोकवस्तीचा असून तिथली बहुतांश घरं लाकडापासून बनलेली आहेत. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. नागपूर रायपूर राष्ट्रीय

मार्गावर पिंगपळगाव सडक इथं ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 3 लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या चॅंगवॉंग इथं सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत दमदार सुरुवात केली. मोना अग्रवाल, अवनी लेखरा आणि मिली शाह यांनी एअर रायफल स्टँडिंग सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारात मोना अग्रवालनं रौप्य पदक तर अवनी लेखरानं कांस्य पदक जिंकलं. पुरुष गटात राकेश निदागुंडी, आनंद कृष्ण आणि स्वरूप उन्हाळकर यांनी सांघिक प्रकारात दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक पटकावलं. दुबईत काल रात्री झालेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झालं आहे. भारतानं दिलेल्या 150 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 109 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

अच्युत ठाकूर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं मीनाक्षी तांडेल यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया अपर्णा बिवाळकर यांच्या स्वरात शेखर बिवाळकर यांची रचना, संगीत प्रसंत कदम यांचं आहे.

0: अपर्णा बिवाळकर आणि यांच्या स्वरात शेखर बिवाळकर यांची रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, आज सकाळी 11:05 जरूर ऐका कार्यक्रम सहज संवाद. सहभाग आहे उमा दळवी, विज्ञान शिक्षिका आणि समुपदेशक, तसंच सेंद्रिय कृषी तज्ज्ञ व कृषीभूषण तज्ज्ञ वक्ते राजेंद्र भट यांच्याशी संवाद साधतील संवादक दिनेश अडावतकर. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम सहज संवाद.

अपूर्वा रानडे यांच्या स्वरात बीबी बोरकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया दीपक परांजपे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

श्रोतेहो, या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त होतो आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 122.

श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया महालक्ष्मीच्या धोबी घाटाचा सहावा भाग. प्लेगच्या साथीनंतर मुंबई शहराची पुनर्रचना करण्यासाठी सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट अर्थात BITची स्थापना झाली. BITनं आखलेल्या योजना अंमलात आणण्यासाठी बॉम्बे डेव्हलपमेंट डिरेक्टोरेट अर्थात BDDची स्थापना झाली. BDDनं पश्चिम उपनगरांमध्ये वांद्र्याला चॅपल रोड मॉडेल सबअप स्कीम, खारला खार मॉडेल सबअप स्कीम, तर पूर्व उपनगरांमध्ये कुर्ला किरोल मॉडेल सबअप स्कीम आणि चेंबूर ट्रॉम्बेकडे चेंबूर नॉर्थ वेस्ट मॉडेल सबअप स्कीम म्हणजे गार्डन सबअप, अशा काही महत्वाकांक्षी निवासी योजना आखल्या होत्या. चेंबूर ट्रॉम्बे बेटावरच्या टेकड्या अर्थात ट्रॉम्बे हिल रेंज तोडून त्या परिसरात चेंबूर, वडवली, पेस्तम सागर आणि लिटल मलबार हिल अशा मिळून एकूण 1700 एकर परिसरावर हवेशीर सभोवताली बागा असलेल्या प्रशस्त घरांचा गार्डन सबअप वसवायची योजना आखली होती. BDDI प्रमाणे BBCI रेल्वेनंही विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला होता. रेल्वेला आणखी जागा हवी होती आणि अशी जागा रेल्वे लाईनला अगदी लागून असलेल्या धोबी घाटावरच उपलब्ध होती. रेल्वेसाठी जागा द्यायची तर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता

0: धोबी घाट विभाजित करून कपडे वाळवण्यासाठी त्याच परिसरात दुसरी जागा उपलब्ध करून देणं, आणि दुसरा पर्याय होता संपूर्ण धोबी घाट महालक्ष्मीहून मुंबईच्या बाहेर वसत असलेल्या उपनगरात घेऊन जाणं. आता यातला दुसरा पर्याय विचारात घेतला गेला. चेंबूर ट्रॉम्बे या योजनेत धोबीघाट हलवता येऊ शकत होता. त्यासाठी संपूर्ण मोकळ्या असलेल्या ट्रॉम्बे बेटावर 50 एकर जागेची व्यवस्था करता येणं शक्य होतं.
1: वास्तविक 1911 साली मलेरियाच्या प्रसाराची कारणं शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीनं धोबीघाट हलवण्याची शिफारस केली होती. आता BDD सुद्धा त्याच प्रकारची परंतु वेगळ्या कारणासाठी शिफारस करत होती. मुंबई शहरात वेगानं होऊ घातलेल्या या बदलाच्या ओघात धोबीघाटाची पुन्हा एकदा उचलबांगडी होऊन तो चेंबूर ट्रॉम्बे इथल्या नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरामध्ये नेला जाईल की काय, या विचारानं धास्तावलेल्या धोब्यांनी आपला विरोध दर्शवायला सुरुवात केली. 1877 साली झालेलं एक स्थलांतर त्यांनी स्वीकारलं होतं, पण आता दुसऱ्या स्थलांतरासाठी त्यांची तयारी नव्हती. या संभाव्य स्थलांतराच्या विरोधात आपला आवाज सरकारच्या कानी घालण्यासाठी त्यांनी 11 मे 1922 या दिवशी महालक्ष्मीला धोबीघाट हटाव निषेध सभा आयोजित केली होती. त्यांचे ग्राहक असलेल्या परिसरातल्या नागरिकांनी या सभेसाठी उपस्थित राहावं म्हणून वर्तमानपत्रातून आवाहनही करण्यात आलं होतं. धोब्यांच्या स्थलांतराविरुद्धच्या सभा संप पुढचं वर्षभर सुरू राहिलं. धोबीघाट म्युन्सिपाल्टीच्या अखत्यारीत येत असल्यामुळं हा प्रश्न सोडवण्यासाठी म्युन्सिपाल्टीनं पुढाकार घेतला आणि धोब्यांना चर्चा करण्यासाठी पाचारण केलं. धोब्यांनी त्यांच्या विरोधाचा मुख्य मुद्दा म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. हा मुद्दा होता मुख्य शहरात असलेल्या त्यांच्या ग्राहकांकडून धुण्यासाठी कपडे जमा करून ते चेंबूरला घेऊन जाणं आणि पुन्हा ते कपडे ग्राहकांपर्यंत पोहोचवणं या श्रम वेळ आणि खर्च यामध्ये होणाऱ्या मोठ्या वाढीचा. या वाढीचा बोजा शेवटी त्यांच्या ग्राहकांवर पडणार होता. ही भरपाई करून द्यायला ग्राहक तयार नव्हते. हा मुद्दा तसा पटण्यासारखा होता. म्युन्सिपाल्टीनं धोबीघाटाच्या स्थलांतराबाबत पुनर्विचार करायचं आश्वासन दिलं.
0: काही दिवसांनी म्युन्सिपाल्टीनं धोबीघाटाचं चेंबूर इथं होऊ घातलेलं स्थलांतर थांबवल्याचं धोब्यांना कळवलं आणि चेंबूरऐवजी आर्थर रोड म्हणजे आत्ताच्या कस्तुरबा हॉस्पिटलच्या मागची मोकळी जागा धोब्यांना कपडे वाळवण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी द्यायचं निश्चित केलं. आर्थर रोड हॉस्पिटल माग असलेली ही जागा भविष्यात हॉस्पिटलच्या वाढीसाठी मोकळी सोडण्यात आली होती. हॉस्पिटलसाठी नवीन इमारती बांधून होईपर्यंत ही जागा वापरायला धोब्यांना परवानगी देण्यात आली. चेंबूरचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. रेल्वेच्या चौपदरी करण्यासाठी जागा हवी असल्यामुळं महालक्ष्मी स्टेशन जवळ असलेल्या कपडे वाळत घालण्याच्या जागेचा ताबा 1927 सालातच रेल्वेला दिला गेला होता. धोबीघाट आक्रसायला लागला होता पण तिथंच राहिला. मध्य मुंबईत निघू लागलेल्या गिरण्या, वाढत्या निवासी जागा, नवनवीन रस्ते, रेल्वे विस्तारीकरण इत्यादी कारणामुळे बऱ्यापैकी विस्तारलेला महालक्ष्मीचा धोबीघाट पुढच्या काळात हळूहळू आणखी आक्रसत जाऊ लागला. धोब्यांनीही कपडे धुण्याच्या यांत्रिक उपकरणाचा आधार घ्यायला सुरुवात केली. कपडे वाळवण्यासाठी कपडे धुण्याच्या जागेवरच सोय करण्यात आली. त्यामुळेही फारशा मोठ्या जागेची आवश्यकता भासेनाशी झाली. पुढच्या 50-50 वर्षात तर घरोघरी वॉशिंग मशीन झाली. महानगरपालिका, रेल्वे इत्यादी मोठ्या संस्थांनी त्यांचे कपडे चादरी धुण्यासाठी स्वतःचे प्लांट्स सुरू केले. महालक्ष्मीच्या धोबीघाटाचा व्यवसायही कमी होऊ लागला.
1: आता इथं धुण्यासाठी येणारे कपडे मुंबईतल्या लहान मोठ्या लॉन्ड्र्या, लहान आकाराची हॉटेलं आणि हॉस्पिटलं, घाऊक प्रमाणावर कपडे शिवणारे लहान मोठे कारखाने इत्यादींकडून येतात. इथले बहुसंख्य धोबी कपडे धुणं, वाळवणं या कामांसाठी मशीनचा वापर करायला लागलेले आहेत. असं असलं तरी शर्टाची कॉलर आणि हाताचे बंद म्हणजे कफ्स स्वच्छ करायला ते हातानेच घासावे लागतात. इस्त्री करणं, कपड्यांची नेआण करणं ही कामं मात्र अजूनही अंग मेहनतीचीच आहेत. आज या ठिकाणी दोन धोबीघाट आहेत, म्हणजे पूर्वी

0: हा सगळा मिळून एकच धोबीघाट होता, पण मधून जाणाऱ्या बाबू सकपाळ मार्गानं त्याचे मोठा धोबीघाट आणि लहान धोबीघाट असे भाग केलेत. मोठ्या धोबीघाटावर कपडे धुण्याचे 631 दगड आहेत, तर लहान धोबीघाटावर 100, सगळे मिळून 731 दगड आहेत. यातल्या प्रत्येक दगडाला महानगरपालिकेतर्फे नंबर दिले गेलेत. शाहीर अमरशेख मार्गावर असलेल्या 14 क्रमांकाच्या गेट समोर पहिल्या क्रमांकाचा धोबीघाट आहे. आज जो धोबीघाट आपल्याला दिसतो तो 1877 सालात या ठिकाणी आलेल्या धोबीघाटाच्या निम्माही नसावा. पण अजूनही ही मुंबईतली सगळ्यात मोठी ओपन एअर लॉन्ड्री आहे.
1: आणि श्रोते हो, ही होती महालक्ष्मीच्या धोबीघाटाची कथा, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रश्विता गोडसे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. भाग होता 122वा. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. सकाळचे 9:10 झालेली आहेत.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वरदक्षिणा या चित्रपटातील गीत.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं वरदक्षिणा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती ग दि माडगुळकर यांची आणि संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाल.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: रामदास कामत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मादा देवकाटे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत बाळ पळसुले यांचं होतं आणि चित्रपट वरात.
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःच स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्समधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी

0: मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को, कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
1: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता, आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. Bye.

अमर भूपाळी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. पंडितराव नगरकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत होतं होणाजी बाळा यांचं, आणि याला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोतेहो, सहज संवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ऐका कार्यक्रम सहज संवाद. आजचा विषय बुद्धी दे गणनायका. सहभाग विज्ञान शिक्षिका आणि समुपदेशक उमा दळवी, तसंच सेंद्रिय कृषी तज्ज्ञ व कृषीभूषण तज्ज्ञ वक्ते राजेंद्र भट यांच्याशी संवाद साधतील संवादक दिनेश अडावदकर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम सहज संवाद आज सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.

0: वैशाख वणवा या चित्रपटासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

माणिक वर्मा यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची ही रचना होती. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी आणि चित्रपट उमस पडेल तर. श्रोतेहो, या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यावेळी सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकूया.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अनुजा मेंघल यांच्या स्वरात आशा पांडे यांचं गीत. संगीत दिलं होतं प्रभाकर धाकडे यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
4: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
3: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
4: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.

0: आकांक्षा नगरकर यांनी गायलेलं MB चव्हाण यांचं गीत आपण ऐकलं.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,000+ अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

0: अभिषेक भालेकर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची रचना आपण ऐकलीत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संकेत नागपूरकर यांच्या स्वरातील गोविंद नाईक यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात कुसुमाग्रज यांची रचना.

0: श्रोतेहो कुसुमाग्रज यांची रचना आपण ऐकली तर आकाशवाणी गायक वृंदांच्या समूहस्वरात. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत लता मंगेशकर यांच्या स्वरात अमर भूपाळी या चित्रपटातील गीत. गीतरचना होती होणाजी बाळा यांची आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत आम्ही जातो अमूच्या गावा या चित्रपटातील गीत. आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन।
3: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम्। हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
2: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
3: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस। अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम

0: राहत्व इंद्रा गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।

0: श्रोतेहो, गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरात धर्मकन्या या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. गीतरचना होती पी सावळाराम यांची आणि याला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःच स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
3: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू

0: मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत धर्मकन्या या चित्रपटातील गीत. उषा मंगेशकर आणि धाकटी सून या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांच्या युगल स्वरातील हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, आणि याला संगीत दिलं होतं

0: सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, आज सकाळी 11:05 ते 12 आपण ऐकू शकता कार्यक्रम सहज संवाद. आजचा विषय आहे बुद्धी दे गणनायका. संवादक दिनेश आडावदकर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर दिनेश आडावदकर.

बापूंच्या सेवाग्राम आश्रमामध्ये जेवणाच्या खोलीत एक पाटी लावलेली होती. तिच्यावर लिहिलेलं होतं, आश्रमाची मालमत्ता ही आपल्याच आणि भारतातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या मालकीची आहे असंच सर्वजण मानतील अशी आशा वाटते. गरजेपेक्षा मीठ देखील कुणाला जास्त वाढू दिलं जाणार नाही. पाणी देखील वाया घालवू नका, नासाडी करू नका, म्हणजे मग तुम्हाला कमतरता भासणार नाही. बापूंचा या म्हणण्यावर विश्वास होता आणि म्हणूनच काटकसरीवर ते फार भर देत असत. साधा कागद देखील ते वाया घालवत नसत. उदाहरणार्थ पाटकोरा कागद ते कधीच फेकून देत नसत. त्या कोऱ्या बाजूचा ते उपयोग करत. त्यांना येणाऱ्या पत्रांमधून कोरा राहिलेला अर्धा कागद ते फाडून ठेवत असत आणि त्याचा उपयोग करत असत. कागदाचे लहान लहान तुकडेही ते फेकून देत नसत आणि चिठ्ठ्या चपाट्या लिहिण्यासाठी किंवा कच्चे मसुदे तयार करण्यासाठी त्यांचा वापर करत. वापरलेले लिफाफे फाडून उलटवून त्यांचा लिहिण्यासाठी बापू उपयोग करत. ते आश्रमामध्ये नसले म्हणजे आश्रमवासियांना अनेक पत्र लिहित, परंतु सर्व पत्र एकाच लिफाफ्यात घालून पोस्टात टाकत. टाचण्या, सेफ्टी पिना यासुद्धा ते फेकून देत नसत. एकदा बापू मुलांच्या एका वसतिगृहात गेले. तिथली एकंदर परिस्थिती आणि वातावरण पाहून त्यांना वाईट वाटलं. त्याप्रसंगी त्यांनी दिलेला उपदेश असा होता, ज्या ठिकाणी हात धुतात तिथे झाडाखाली एखादं भांडं किंवा बादली ठेवायला हवी, नाहीतर ते सर्व पाणी वाया जाईल आणि डास होतील. काही मुलं फाटक्या चादरी वापरताना आढळली, त्यांना ठिगळं लावायला हवीत किंवा शिवून घ्यायला हवीत. निदान फाटका भाग आत दुमडायला हवा किंवा त्याच्या गोधड्या करायला हव्यात. मी ट्रान्सवाल प्रांतात तुरुंगामध्ये होतो तेव्हा अशा प्रकारच्या गोधड्या स्वतः तयार करत होतो. त्या चांगल्या उबदार असतात आणि खूप टिकतात देखील. फाटके कपडे फेकता कामा नयेत, ते स्वच्छ धुवून ठेवावेत. कपड्यांना ठिगळं लावायला आणि इतरही अनेक प्रकारे त्यांचा उपयोग होऊ शकतो. काही मुलांजवळ थंडीत घालण्यासाठी पुरेसे कपडे नसल्याचं मी पाहिलं, तर काहींजवळ गरजेपेक्षा जास्त कपडे होते. हे असं का? ज्यांच्याजवळ वाजवीपेक्षा जास्त कपडे आहेत त्यांनी, ज्यांच्याजवळ गरजेपेक्षा खूप कमी कपडे असतील त्यांना ते दिले पाहिजेत. म्हणजे एकमेका सहाय्य करू या शिकवणुकीचं ते एक चांगलं प्रात्यक्षिक ठरेल. ओट्यावर बांबूचे पडदे पाहिले, ते कशासाठी होते? वास्तविक ओटा कसा मोकळा असला पाहिजे, त्यावर भरपूर ताजी हवा, ऊन आणि प्रकाश यायला हवा. पडद्यामुळे हे सर्व अडतं. या सर्व बाबी तुम्हाला अगदी क्षुल्लक वाटतील, पण सर्व मोठ्या गोष्टी क्षुल्लक बाबी मिळूनच बनलेल्या असतात. माझं संपूर्ण जीवन क्षुल्लक बाबींवरच उभारलेलं आहे, असं बापू म्हणत. एके दिवशी बापू रागारागानं काहीतरी शोधत होते. ते खूपच बेचैन झालेले दिसत होते. काकासाहेब कालिलकरांनी ते पाहिलं आणि विचारलं, बापू काय शोधतात तुम्ही? एक लहानशी पेन्सिल शोधतोय, बापू म्हणाले. त्यावर काकासाहेबांनी आपल्या पिशवीमधून एक पेन्सिल काढली आणि ती ते बापूंना देऊ लागले. छे छे, ही नको मला, मला मी शोधत असलेली ती छोटी पेन्सिलच हवी आहे, बापूंनी ठामपणे सांगितलं. अहो बापू, सध्या तर ही वापरा, तुमची ती पेन्सिल मी नंतर शोधून देईन, काकासाहेब म्हणाले. त्यावर बापूंनी मानेनच नकार दिला आणि ते म्हणाले, काकासाहेब तुमच्या लक्षात येत नाही, ती पेन्सिल हरवता कामा नये. अहो ती एका छोट्या मुलानं मला दिलेली आहे. किती प्रेमाने तो दुडूदुडू धावत माझ्याजवळ आला आणि ती पेन्सिल त्यानं मला दिली. ती अगदी लहानची असली तरी काय झालं, ती हरवून कसं चालेल? मग दोघांनीही ती पेन्सिल शोधली आणि अखेरीस ती त्यांना सापडली. छोटीशी कसली, अगदी पार झिजून गेलेला पेन्सिलीचा बोटाच्या पेरा एवढा तो तुकडा होता. पण तेवढा सापडल्यावर सुद्धा बापूंचा जीव भांड्यात पडला. बापूंच्या लेखी उपेक्षिण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांच्या सहकाऱ्यांनाही एकदा असाच अनुभव आला. एकदा बापूंनी त्यांचा हातरुमाल कुठेतरी ठेवला आणि तो काही केल्या त्यांना सापडेना. सर्व घरभर बापू तो शोधत बसले. इतर सहकारी देखील त्यांना मदत करू लागले. बापूंना एका सभेला जायचं होतं तेव्हा उगाच दगदग नको म्हणून त्यांना दुसरा रुमाल देऊ केला, पण बापू तो रुमाल काही घेईनात. रात्री जेव्हा त्यांनी अंगावरची शाल काढून ठेवली तेव्हा तो हातरुमाल त्यांना अचानक सापडला, कारण त्या शालीला तो सेफ्टी पिननं पक्का टोचून ठेवलेला होता.

गांधी वंदना असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. वाचक स्वर दिनेश आडावतकर यांचा होता. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकत होतात. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूरवादन प्रसारित करीत आहोत, राग तोडी. मध्यलयीन गत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची आहे. ऐकूया सुनील कट्टी यांचं संतूरवादन, राग तोडी.

सुनील कट्टी यांचं संतूर वादन आपण ऐकत होतात, राग तोडी आपण ऐकलं, त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आज सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल कार्यक्रम सहज संवाद. आजचा विषय आहे बुद्धिदेय गणनायका, अर्थात गणेशोत्सवाचं बदललेलं स्वरूप. त्याच्यामध्ये आपण नेमक्या काय सुधारणा करू शकतो आणि उत्सवाचा आनंद कशाप्रकारे वृद्धिंगत करू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत. अवश्य ऐका सकाळी 11:05 ते दुपारी 12 सहज संवाद. सहभागी होत आहेत राजेंद्र भट आणि उमा दळवी.

यानंतर ठीक 11:05 आणि डायल इन आणि संवादाचा कार्यक्रम असेल सहज संवाद. त्याआधी ठीक 11:00 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

सहज संवाद नमस्कार श्रोते हो, सहज संवाद कार्यक्रमात मी दिनेश शाळावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोते हो, वैविध्याने नटलेला आपला भारत देश, अनेक भाषा, अनेक प्रांत, तिथल्या वेगवेगळ्या संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, ज्या त्या त्या प्रदेशाची ओळख असतात, तशी महाराष्ट्राची ओळख कोणती असं जर विचारलं तर कुणीही मराठी माणूस तात्काळ म्हणेल, गणपती बाप्पा मोरया।

खरंच मंडळी, गणेशोत्सव ही महाराष्ट्राची एक मुख्य ओळख आहे आणि गणपतीचं महत्त्व महाराष्ट्रामध्ये जितकं आहे ना तितकं अन्यत्र कुठेच नाही. गणपतीची 8 प्रसिद्ध तीर्थस्थानं अष्टविनायकाच्या रूपाने महाराष्ट्रामध्येच आहेत. शिवाय गणपतीच्या सुंदर उत्कृष्ट अशा रेखीव मातीच्या मूर्ती या महाराष्ट्रामध्येच पेण इथे तयार होतात. गणेशोत्सवाच्या निमित्तानं व्यापारी पेठांमध्ये मोठी उलाढाल होते. एकतर रिमझिमता श्रावण सरून रुणझुणता भादवा आलेला असतो आणि तोच मुळे समृद्धी आणि नवचैतन्याची ग्वाही देत आलेला असतो. पिकं बहरलेली असतात आणि वातावरणामध्ये एक सुखद गारवा असतो. सुगंधित रंगीबेरंगी फुलांनी वृक्षवेली सजलेल्या असतात. एकूण सगळीकडे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो आणि अशा वातावरणामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन घराघरात होतं.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरात निर्माण होणारी ही सकारात्मक ऊर्जा लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी समाजमन जागं करण्यासाठी कल्पकतेने उपयोगात आणली. वृत्तपत्र आणि ग्रंथ याखेरीज इतर कोणतीच माध्यमं नसण्याचा तो काळ होता. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीमधून विचारांची देवाणघेवाण शक्य होती आणि हेच लोकमान्यांनी अचूक हेरलं आणि सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले आणि त्या नावाखाली मोठ्या जनसमूहाला एका मंडपाखाली एकत्र आणलं. अर्थात लोक परस्परात संवाद करू लागले, स्वातंत्र्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि लोकमान्यांचा जो उद्देश होता तो बऱ्याच अंशी सफल झाला.

सुदेव, नवीन वाट चालण्यासाठी शक्तीचं वरदान देणारा असा हा गणपती. तो जिजाऊंना पावला, चाफेकर बंधूंना पावला, लोकमान्यांना पावला, तसा तुम्हाला आम्हाला पावेल का हो? म्हणजे लोकमान्यांचा उद्देश तर पूर्ण झाला, स्वातंत्र्याचा सूर्यही उगवला, सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा तशीच पुढे सुरू आहे. जवळपास 130 वर्ष उलटून गेली, पण विशिष्ट उद्देशानं सुरू केलेला उत्सव आज अक्षरशः व्यापारीदृष्ट्या चरमसीमेवर पोहोचलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 लाख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत, त्यापैकी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जवळपास 12 ते 15 हजार मंडळं आहेत. यामध्ये अर्थात तरुणांचा सहभाग फार मोठा आहे, आणि म्हणूनच

0: गणेशोत्सव साजरा करण्यामागे नेमकं शास्त्र काय आहे? चला जाणून घेऊया कृषीतज्ज्ञ राजेंद्र भट यांच्याकडून. राजेंद्रजी भट हे कृषीभूषणचे मानकरी तर आहेतच, पण अवघड किंवा गुंतागुंतीचा विषय ते अगदी सोपा करून सांगतात आणि सतत ते मातीमध्ये काम करत असतात, असे कृषीभूषण राजेंद्र भट आपल्यासोबत आहेत.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: राजेंद्र श्रीकृष्ण भट, ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरजवळील बेंशे या छोट्याशा गावामध्ये गेली 36 वर्ष सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करतोय. आणि ते करत असताना परंपरांचा, सणांचा, देवतांचा अभ्यास करतोय. शेतीशी संलग्न असलेल्याचा विचार करून करतोय. हे करत असताना एक लक्षात आलं की गणपती ही जी देवता आहे ते पार्थिव गणेश आहे. आणि पार्थिव गणेश आणण्याचे दोन मुख्य हेतू, भौतिक आणि अधिभौतिक इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून. भौतिक मध्ये ती प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीचं जे मातीत गणपती तयार करायचा आहे, त्या मातीच्या गणपतीमध्ये मध आणि तुपाने त्याला प्राण प्रतिष्ठा करायची गणपतीची मूर्ती करून, आणि त्याच्यामध्ये ते कल्चर वाढल्यानंतर ते हवामानाप्रमाणे कोकणात 1.5 दिवसाने, देशावर 5 दिवसाने कल्चर परिपूर्ण झालेली ती मूर्ती वाहत्या पाण्यात तलावामध्ये विसर्जित करून, हे वाहत्या पाण्यात विसर्जित केल्यानंतर नदीचे काठ समृद्ध होणार, तलाव वाटल्यानंतर तलावातली माती शेतात टाकून जमीन समृद्ध होणार आणि समृद्धीची निर्मिती होणार. समृद्धीची निर्मिती होत असताना त्या व्यक्तीमध्ये कला आणि विद्या यावात ही सुद्धा त्याच्यामधनं अपेक्षा आहे. 14 विद्या आणि 64 कलांची देवता जी बुद्धीने उत्तम आहे आणि विघ्नहर्ती आहे, म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या भौतिक सुखामध्ये, माझ्या तत्वज्ञानामध्ये, माझ्या देशामध्ये जी काही संकटे येऊ शकतात तसं हरण करणारी देवता म्हणून विघ्नहर्ता. ते कधी हरलं जाईल? तर जेव्हा मी विद्या व्यासंगी होईन तेव्हा, माझ्याकडे कला असतील तेव्हा. तर प्रत्येक कुटुंबामध्ये ही कला निर्माण व्हावी या दृष्टिकोनातनं गणपतीची उपासना आणि गणपती आणणं ही प्रथा रूढ झाली. हा जो गणपती आहे हा जमिनीमध्ये जर समृद्धी वाढवायची असेल, मातीमध्ये वाढवायची असेल, तर मातीमध्ये योग्य हवा आणि योग्य पाणी ओलावा असणं आवश्यक असतं. ते भाद्रपदात येतं म्हणून एका ठराविक दिवशी भाद्रपदाच्या चतुर्थीला सर्व समाजामधल्या सर्वांनी जर गणपतीची प्राणप्रतिष्ठा एकाच वेळेस केली आणि त्याचं विसर्जन योग्य पद्धतीने वाहत्या पाण्यात केलं तर समृद्धीची निर्मिती होते हा पूर्वजांना अनुभव आला. आणि या अनुभवातनं ते पुढे पुढे जात त्याच्यासोबत कला आणि विद्या आणि भौतिक समृद्धी याचा वापर होण्याच्या दृष्टिकोनातनं गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणं सुरू झालं. त्यानंतर असं लक्षात आलं की अरे हे जरा थोडंसं कमी पडतंय, कारण जिथे वर्षभर बागायती पिकं आहेत अशा ठिकाणी आपल्याला जमिनीची समृद्धी अजून वाढवायला लागेल म्हणून बरोबर 6 महिन्याने माघी गणेश आहे तोही गणपती स्थापन करून त्याचं विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या मूर्तीचं विसर्जन मातीमध्ये, पाण्यामध्ये आणि जमिनी त्याचं रूपांतर सुपिकतेमध्ये हे करण्याची प्रथा शेकडो वर्ष आपल्याकडे चालू आहे. परंपरेप्रमाणे जिथे ह्युमिडिटी जास्त आहे, आर्द्रता जास्त आहे तिथे 1.5 दिवस, जिथे आर्द्रता कमी आहे तिथे 5 दिवस हे कल्चर तयार व्हायला वेळ लागतो म्हणून तिथे 5 दिवसाचा गणपती, इथे 1.5 दिवसाचा गणपती. आणि मी हे आकलन झाल्यानंतर आपण वैज्ञानिक कारण कळल्यानंतर जर आपण गणपतीची स्थापना केली आणि गणपती घरामध्ये आणला तर आपली नक्कीच भौतिक उन्नती आणि आध्यात्मिक उन्नती होते. आणि यासोबतच समाजामध्ये समाजाच्या साठी जे काही आवश्यक असणारे सर्व गुण आहेत ते प्रत्येक कुटुंबामध्ये निर्माण झाल्यानंतर, विनम्रता, विद्याव्यासंगी हे निर्माण झाल्यानंतर समाजातले अनेक संकट आपोआप दूर होण्याची शक्यता वाढत जाते. तसे हे आपल्याला करून आपण गणपती चांगला परत मूळ पदाला आणूया का, मूळ स्थितीमध्ये जे हेतू होता त्याला आणूया का, तर हे आपल्याला आत्ता आणता येणं शक्य आहे, करता येणं शक्य आहे. आणि ह्याच्यासाठी प्रत्येकाने जर प्रयत्न केले तर आपल्याला नक्कीच

आपल्याकडचं सामाजिक राष्ट्रीय संकट जे काय आहेत, ग्लोबल वॉर्मिंग पासून बौद्धिक स्तरापर्यंत हे दूर करता येण्याची शक्यता दाट होतील. आपण जरूर करूया. असं काही नाही की यावर्षी गणपती आणला पुढच्या वर्षी नाही आणला तर तो रागवेल, यावर्षी छोटी मूर्ती होती पुढच्या वर्षी मोठी आणायला लागेल, असं काही नाही आहे. हे आपले मानसिक खेळ आहेत. आपल्याला हे सगळं दूर करायचं असेल तर बुद्धीने विचार करून आपल्याला जर करता आलं तर आपल्याला खरंच परत एकदा सुजलाम सुफलाम भारतवर्ष करता येईल.

0: श्रोतेहो, राजेंद्रजी भट हे प्रयोगशील शेतकरी आणि पर्यावरण स्नेही आहेतच, पण ते स्वतः गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा करतात याविषयी काय सांगतायत जाणून घेऊया.
1: शेती करत असताना पार्थिव गणेशाची कल्पना अभ्यासात गोखले डॉक्टर गोखलेला सुचली की मातीशी प्रत्यक्ष जेव्हा मधाचा आणि तुपाचा संपर्क येतो तेव्हा मातीमधले लक्षावधी जीवाणू मोठ्या गतीने वाढतात. ते जीवाणू पुरुषा वाढल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढत जाते. त्यांनी सुचवलं की राजू दादा आपण असं करूया का, तर आम्ही 14 वर्षापूर्वी शेतातल्या मातीचा गणपती करायची संकल्पना मनावर दृढ झाली आणि मग भाद्रपदाच्या ऐवजी माघामध्ये आम्ही गणपती करायचं ठरवलं. तर आपलं शेत बागायती शेत आहे, जे वर्षभर तिथे सिंचन व्यवस्था असते, तर पावसाळ्यामधले असलेली अनुकूलता जीवाणू आणि बुरशांसाठी ती नेहमीच असते. तसे भाद्रपदामध्ये जीवाणूंची संख्या पुरेशी असतेच, पण माघामध्ये आपल्याला जीवाणूंची संख्या वाढवता येईल का या दृष्टिकोनातनं आम्ही माघ महिन्यामध्ये गणपती करायला सुरुवात केली. आणि माघी गणेश गेले आता 14 वर्ष आपण करतोय आणि त्याचा फायदा आम्हाला डोळ्याला दिसण्या एवढा, जमिनीतली गांडोळ्यांची संख्या आणि झाडाचा तजेला, म्हणजे झाडाकडे बघून झाड आनंदी आहे आणि दुःखी असं आपल्या लक्षात येऊ शकतं. तसं त्या जीवाणूंच्यामुळे जिथे इथे आपण हे गणपती विसर्जन करून ते माती आणि पाणी त्या शेतामध्ये शिंपडलं तिथे तिथे झाडांची वाढ खूप छान डोळ्याला दिसणारी रसरशीत आणि निरोगी झाली. आणि हे करत असताना मग हळूहळू लक्षात आलं, अरे हे पान आपल्याकडे नाही आहे, म्हणजे गणपतीची 21 पत्री आहे, त्या 21 पत्रीमध्ये आपल्याला मिळायला लागणारा आपल्याकडे असलेल्या वनस्पती. गंमत म्हणजे दुसऱ्याच वर्षी आमच्याकडे केवड्याला फुलं आली आहे, ते केवड्याची फुलं भाद्रपदात आली, पण भाद्रपदात आमच्याकडे आम्ही गणपती करतो तो डोंबलीच्या घरी करतो आणि माघामध्ये शेतावर करतो. तर ह्या दोघांच्याकडे दोघांची माती आपण शेतामध्येच टाकत असतो, तर ती माती इथे शेतामध्ये आली, म्हणजे गणपतीच्या सुमाराला लागणारं केवड्याचं झाड आपोआप आपण लावलेलं आहे, त्याला फुलं सुद्धा यायला लागली. आणि मग त्या काळामध्ये मिळणारे नारळ, त्या काळामध्ये मिळणारी फळं, त्या काळामध्ये मिळणारी फुलं, या सगळ्याचा हळूहळू एक एक झाड वाढत गेलं. म्हणजे आपल्याला हातग्याचं झाड सुद्धा आपण लावलं, आपल्याला हातगा पाहिजे कारण गणपतीच्या पत्रीला पाहिजे. तसे शेतातली बायोडायव्हर्सिटी आणि तिचं महत्व आपल्यालाही लक्षात आलं आणि आपण लोकांनाही सांगायला लागलो. आणि ते प्रत्यक्ष कृतीमधनं जमिनीची समृद्धी, पाण्याची समृद्धी आणि हवेची समृद्धी या तिन्ही गोष्टी साधल्या गेल्या. त्याच्यामुळे एक बोस लागली आणि दरवर्षी थोड्या थोड्या कला, मूर्तिकला शिकलो, लागवडीच्या शेतीचं तंत्रज्ञान तर शिकत होतोच, त्याच्यामागचं अर्थशास्त्र आणि विज्ञान हे दोन्ही सुद्धा लक्षात यायला सुरुवात झाली. आपण जरूर करा आणि श्री गणेश आपल्याला सुबुद्धी देऊ आणि आपली समृद्धी वाढते राहू.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे सहज संवाद.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: श्रोतेहो, गणपती उत्सव म्हणजे महाराष्ट्राचा एक मानाचा उत्सव खरंच. संपूर्ण देशातच नाही तर साता समुद्रापार अनेक देशातही तो साजरा केला जातो. या उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात खुद्द देवाला आपण घरी आमंत्रित करतो पाहुणा म्हणून. म्हणजे नेहमी भक्तजन मंदिरामध्ये, प्रार्थनागृहात किंवा चर्चमध्ये जाऊन भक्ती अर्पण करतात, पण इथं खुद्द देव भक्तांच्या घरी येतो, त्यांना आशीर्वाद देतो अशी श्रद्धा असते.

0: महाराष्ट्रभर विशेषतः कोकणामध्ये तर या उत्सवाची धामधूम विचारूच नका. म्हणजे चाकरमानी मंडळी या दिवसाची अक्षरशः वाट बघत असतात आणि कधी एकदा गावी जातो असं त्यांना होतं. उत्सवासाठी आवर्जून वेळ काढून ही मंडळी गावी जातात. कोकणातल्या गणपतींचा हा आनंद ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे अशा उमा अशोक दळवी आज दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्यासोबत आहे. उमा दळवी या पाले टिळक विद्यालयाच्या मराठी माध्यम शाळेमध्ये विज्ञान आणि गणिताच्या शिक्षिका होत्या आणि पर्यवेक्षक समकक्ष पदावरून त्या निवृत्त झाल्या. अर्थात शिक्षणाचं व्रत त्या आजही पुढे चालवत आहेत. विज्ञान गणित यासारखे विषय कृतिशील अध्ययनातून पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर उमाताईंचं स्वागत आहे. उमाताई नमस्कार. नमस्कार उमाताई.
1: नमस्कार.
0: कोकणातल्या गणेशोत्सवाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय.
1: हो हो नक्कीच. पण त्यापूर्वी मुंबई आकाशवाणीने 100व्या वर्षात पदार्पण केले आहे त्यानिमित्ताने अतिशय दर्जेदार आणि सुनियोजित कार्यक्रम सादर केले जात आहेत म्हणून आकाशवाणीच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक.
0: वा वा धन्यवाद.
1: आकाशवाणी नेहमीच लोकोपयोगी कार्यक्रम सादर करत असते आणि करत राहील त्यांच्या या गौरवशाली वाटचालीला शुभेच्छा.
0: हो आणि आपल्यासारख्या श्रोत्यांचं आणि तज्ज्ञांचंही यामध्ये खूप मोठं योगदान आहे कारण त्या माध्यमातूनच हे कार्यक्रम साकारले जातात. नाही का?
1: हो हो अगदी अगदी.
0: बोला ना.
1: तर आपण तुमच्या प्रश्नाकडे.
0: कोकणातला गणेशोत्सव हा त्याच्याविषयी आपण जाणून घ्यायचं.
1: आमच्या कोकणामध्ये सगळ्या वाड्या 12-15 दिवस नातवंडांनी लेकी सुनांनी जावयांनी पै पाहुण्यांनी नुसत्या बहरून गेलेल्या असतात. एरवी आजकाल कोकणातली घरं बंदच असतात पण भाद्रपदातल्या गणेशाच्या आगमनाने कोकण अगदी गजबजून जाते. टाळ मृदुंग यांच्या साथीने आरती होते. आरतीची चालही वेगळी मनभावक असते. डबल बारीतली भजनं होतात प्रत्येक घरात. सगळ्यांच्याच घरात गणपती त्यामुळे प्रत्येक जण कामात असत. बरं निसर्गाचा वरदहस्त या महिन्यात लाभलेला त्यामुळे सर्वत्र हिरवगार सुखद दृश्य. पाऊस पडत असल्यामुळे मधून मधून अवखळ झरे वाहत असतात. तळ कोकणात जर बाजार किराणा दुकान खूप लांब असतं त्यामुळे आठवणीने सगळ्या वस्तू न्याव्या लागतात आणि जपून वापराव्या लागतात. कोकणात माहितीये का तुम्हाला माटी बांधणं एक आवर्जून आणि आवडीने केलेलं काम आहे.
0: म्हणजे काय?
1: श्री गणेश ज्या ठिकाणी गणेशाची स्थापना होते ना त्याच्या बरोबर वर छतावर एक आयताकार लाकडी आडव्या उभ्या पट्ट्यांची रचना असते. तिला माटी माटवी माटोळी मंडपी किंवा मंडपिका म्हणतात. यामध्ये आंब्याचे टाळ उतरलेला नारळ तवस तवस म्हणजे मोठी काकडी सुपारीच्या फळांचे घोस हरण नावाचे छोटी छोटस लहान वनस्पती रोपट आहे त्याची सुंदर पिवळी फुलं असतात त्यांचा झुक्का करून तो बांधला जातो. कौंडळ नावाची वेल आहे त्याची पांढरी फुलं आणि लाल गोलाकार फळं बांधली जातात. कांगणीची वेल आहे तिच्यावरती पिवळी केशरी फळं येतात त्यांचा घोष बांधला जातो आणि ती सुशोभित केली जाते. इथे सगळी जण घरातली त्या सुशोभनामध्ये व्यग्र असतात. कुठेही बाहेरून आणलेला सुशोभन करण्यापेक्षा माटी सजवणं ह्याला प्राधान्य दिलं जातं.
0: अगदी तुम्ही चित्र उभं केलं कोकणातल्या गणेशोत्सवाचं आणि एकत्र मिळून संपूर्ण गावातले गणपती त्यांची पूजा आरती होते किंवा विशेषतः विसर्जनाच्या वेळेस ती शिस्तबद्ध पद्धतीने रांगेमध्ये गणपती विसर्जन करणं म्हणजे एक गाव संपूर्ण एक होतं या निमित्ताने.
1: एक होतं एक होतं आणि वाडी ठरवते की किती दिवस गणपती ठेवायचा.
0: अच्छा.
1: म्हणजे बहुतेक वेळेला गौरी गणपती बरोबरच विसर्जन होतं पण कधी कधी 5 दिवसांनीही विसर्जित केलं जातं कधी 11 दिवसांनी केलं जातं. म्हणजे वाडी ठरवून मग विसर्जन केलं जातं हा एक एकोपा आहे गणपती मंडळाचा म्हणजे कोकणामध्ये. पूर्वी फक्त काय व्हायचं विसर्जन करताना भजन म्हणत जाईल विसर्जन होत असे. आता थोडस त्याला फटाके वगैरे लावले जातात म्हणजे हे आवडत नाहीये लोकांना, पण होत आहे खरं तसं.
0: आणि मी त्याच प्रश्नाकडे येतोय की तुम्ही हे जे सगळं वर्णन केलं रम्य असं, तर ते आजही तसंच आहे का कोकणामध्ये त्याच पद्धतीने, की त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत कालपरत्वे?
1: बदल थोडेसे झालेत, म्हणजे मुंबईत जेवढे झालेत त्या मानाने नाहीयेत, पण आहेत. म्हणजे फटाक्यांचा धूर तिथेही आता दिसायला लागलाय. थोडस डीजे वाजवणं चालू झालेलं आहे, म्हणजे लोकांना थोडा त्याचा, जुनी लोक जी आहेत त्यांना थोडा त्याचा त्रास होतोय. तर मुंबईकरांना नावं ठेवली जातात त्यामुळे. पण मला असं वाटतं की आताची जी पिढी आहे तिच्या कलाने घ्यायचं असेल तर थोडं हे करावं लागतं. पण तरुणांनी पण हे समजलं पाहिजे की निसर्गाशी सुसंगत असा हा सण आहे, तर निसर्ग जपून, शांतता जपून आपण तो केला पाहिजे.
0: खरंय, म्हणजे पूर्वी जो एक भक्तिभाव या उत्सवामध्ये होता त्याची जगा कुठेतरी उत्सवी वातावरण, किंवा तो जो विशेषतः मुंबईसारख्या महानगरांमध्ये जो प्रभाव आहे जनमानसावर, तो प्रभाव घेऊनच ही मंडळी कुठेतरी जात असतील, आणि मग त्यामुळे त्याचा कळत नकळतपणे परिणाम तिथल्या वातावरणामध्ये सुद्धा होतो असं घडत असावं.
1: होत असतो. पण थोडस तिथे कसं आहे, कंट्रोल आहे, म्हणजे आपण मोठ्यांनी सांगितलं तर थोडं कमी होतो तो आवाज.
0: म्हणजे अजूनही मोठ्या माणसांचं ऐकणं ही परंपरा आहे कोकणात जपलेली. चांगलं. आता आपण उल्लेख केला की म्हणजे गणेशोत्सवामध्ये जे बदल झालेत, विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून हा उत्सव सुरू झाला, त्याही अगोदर गणेशोत्सव सार्वजनिकरित्या छोट्या प्रमाणात सादर होतच होता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण म्हणूया. पण लोकमान्यांनी त्याला एक खूप मोठं विधायक असं स्वरूप दिलं, आणि स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुद्धा त्याचा चांगला परिणाम दिसून आला, आणि म्हणूनच ही परंपरा पुढेही चालू राहिली. पुढे काही काळ चांगल्या पद्धतीने, म्हणजे व्याख्यानं किंवा दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन, किंवा तुम्ही जे कोकणातलं वर्णन केलं तशा पद्धतीने सुद्धा काही काळ हा उत्सव चालू राहिला. पण हळूहळू जसे इतरही क्षेत्रांमध्ये बदल झाले आधुनिकीकरणाच्या प्रभावामुळे असेल, तर त्या उत्सवाचं स्वरूपही थोडंसं बदललं, विशेषतः मुंबई पुणे किंवा महानगरांमध्ये. अगदी मूर्तीच्या उंचींपासून म्हणजे एक स्पर्धा सुरू झाली.
1: म्हणजे खरं सांगायला गेलं ना तर मुंबईत आता गणेशोत्सव हा एक इव्हेंटच झालाय, म्हणजे तो उत्सव राहिला नाहीये. आणि जरा चढाओढ, माझी मूर्ती तुझ्यापेक्षा जास्त उंच, किंवा आमचं डेकोरेशन तुमच्यापेक्षा जास्त चांगलं, आणि अगदी खरं सांगायचं तर मुंबईत तुम्ही 5-10 मिनिटं चाललात की नवीन गणेशोत्सव मंडळाची मूर्ती दिसते, आणखीन पुढे गेलात तर परत एक गणेशोत्सवाची मूर्ती दिसते. यामुळे काय होत आहे की कचरा पण भरपूर वाढतोय, ध्वनी प्रदूषण प्रचंड होत आहे, जे आजकाल न्यूक्लिअर फॅमिली आहेत, पूर्वीसारख्या एकत्र कुटुंब नसतात, त्यामुळे घरोघरी ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी माणसं आहेत, त्या सगळ्यांना त्रास होतो आहे याचा, आणि कुठेतरी ती दुर्लक्षली जात आहे. खरं म्हणजे समाज म्हणजे या सगळ्यांना सामावून घेणारा पाहिजे ना.
0: खरं.
1: लहान मुलं, महिला, स्त्रिया किंवा ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा मिळून समाज असतो, आणि या समाजाचं आरोग्य राखणं हे प्रत्येकाचं काम आहे.
0: खरंय. आणि तुम्ही जो उल्लेख केलात ना की एक इव्हेंट झालेला आहे हा, आणि मग तो इव्हेंट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये स्पर्धा, चढाओढ, जास्तीत जास्त आपलाच गणपती उत्सव कशा पद्धतीने पुढे जाईल यासंबंधीचा विचार, हे सगळ्या गोष्टी येतात. त्याविषयी आपण बोलूया एका छोट्याशा ब्रेकनंतर.
1: अगदी.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: उमाताई, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: आपण बोलत होतो की उत्सवाची इव्हेंट, म्हणजे आता दहीहंडी हा पण एक उत्सवी वातावरण असतं संपूर्ण, आणि त्याचा इव्हेंट झालेला आहे, तसंच गणेशोत्सवाच्या बाबतीत पण आहे. पण गणेशोत्सव हा 10 दिवस चालतो, त्यामुळे इतके दिवस ही इव्हेंट एक खूप मोठी मेगा इव्हेंट म्हणता येईल याला, अशा पद्धतीने त्याचं आयोजन करावं लागतं आयोजकांना. आणि मग त्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला समोर येतात, अगदी त्याची जी जाहिरातबाजी चालते. तर आता आपण बघतो आहोत की मोठमोठे बॅनर्स जे वाहतुकीला अनेकदा अडथळा त्याच्यामध्ये निर्माण होतो,
1: आणि लाऊड स्पीकर

0: अतिरेक होतो लाउडस्पीकरचा, म्हणजे तो असं झालंय की तो सणाचा अनिवार्य भागच झालाय, पण तो तसं नाहीये, तो खरं नागरिकांसाठी उपद्रव झाला आहे. आणि उत्सवाच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या सोसायटीचे जे काही गणपती होते ते अतिशय शांतपणे, सार्वजनिक गणपती सुद्धा अतिशय शांतपणे कार्यक्रम घडवून आणायचे. म्हणजे अगदी 7:30-8:30 दरम्यान संध्याकाळी आरती असायची, ती झाल्यानंतर छोटे छोटे कार्यक्रम असायचे, व्याख्यान, शाहिरांना बोलावलं जायचं, सोसायटीमधले जी ज्येष्ठ नागरिक होते ते नाटकं बसवायचे आमची, आम्ही गाणी म्हणायचो. आणि नंतर शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी आम्हाला बक्षिसं दिली जायची. मग त्याच्यासाठी ती बक्षिसांचं काम करायला सगळी तरुण मंडळी तेव्हा चकचकीत कागद घेऊन त्याला वेस्टन द्यायचे, त्याच्यावर सुंदर अक्षराने प्रथम क्रमांक वगैरे लिहायचे. आणि ते बक्षीस घेण्यासाठी आम्ही लहान मुलं अशी रांगेत उभं राहायचो. म्हणजे हे आठवलं की अजूनही आनंद मिळतो. आणि काही सोसायट्यांमध्ये अजूनही त्याच पद्धतीने चालू आहे का,
1: म्हणजे हे जिथे राहत जे कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक ज्यांना आपण म्हणतो ते स्वतःच्या ताकदीवर संपूर्णपणे हे आव्हान पेलतात आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद पण मिळतो, नाही का?
0: अगदी. आणि तेव्हा वर्गणी अशी काय तुम्ही जबरदस्तीने द्यायची असं नाही, त्यांचं मिनिमम ठरलेलं असायचं, तेवढं आपण दिलं की त्या ह्याच्यात भरपूर कामं व्हायची. त्यामुळे आत्ता तसं नाही, आता हल्ली पावलो पावली गणेशोत्सव मंडळ आहेत, माणूस किती जणांना वर्गणी देणार असंही होत ना, सामान्य माणसाचा विचार करणं गरजेचं आहे.
1: वर्गणीचा तुम्ही उल्लेख केलात, पण आपण असंही बघतो की काही काही मोठमोठे जे गणपती आहेत ते प्रायोजित केलेले असतात मोठमोठ्या व्यापारी लोकांनी आणि मग त्याचा प्रभाव तिथे कुठेतरी त्या संपूर्ण उत्सवावरती दिसून येतो आपल्याला.
0: हो हो. आणि मराठमोळ पण त्यामुळे जरा कुठेतरी हरवायला लागलंय, म्हणजे मराठी माणसाचं जे भावविश्व आहे ते अतिशय साध सरळ सोपं आहे.
1: खरंय,
0: त्याला कुठेही बडे जाव झगमगाट हा खरंच मनापासून नाही आवडत, पण आता प्रायोजक तुम्ही नेमल्यानंतर हे सगळं त्यांना जबरदस्तीने करावं लागतं असं मला वाटतंय. पण सामान्य जनता किंवा सामान्य नागरिक म्हणून त्यांनीही डोळसपणे हे काम केलं पाहिजे, कारण शेवटी समाज हा जास्तीत जास्त उन्नतीकडे न्यायचा असेल तर लहान मुलापासून तरुणांपासून सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे.
1: खरं आहे, अगदी,
0: जेणेकरून भावी पिढी योग्य पद्धतीने पावलं उचले. आजकाल आंतरराष्ट्रीय शिफ्टनुसार तरुण मुलं कामं करत आहेत, त्यामुळे पूर्वी जे ध्वनी प्रदूषणाचे नियम होते ते आता नाही चालत, ते बदलावे लागणार आहेत. कारण घरोघरी वर्क फ्रॉम होम होत आहे, शिवाय काही मुलांच्या परीक्षा चालू असतात, त्या सगळ्याचं भान ठेवूनच काम केलं गेलं पाहिजे.
1: रुग्ण असतात किंवा रुग्णालयाच्या परिसरामध्ये सुद्धा त्रास होतो रुग्णांना.
0: हो, हॉस्पिटल जवळ आहेत. आता काय होतं, हॉस्पिटल जवळ आहेत म्हणून आपण काही चला आजारी पडूया जवळच हॉस्पिटल आहे असं नसतं ना. प्रत्येकाला आरोग्याची काळजी असते आणि आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, कारण प्रचंड बिलं समोर दिसतात डॉक्टरांची. मग ध्वनी प्रदूषणामुळे जे काही आजकाल बहिरेपण यायला लागलंय त्याच्यामुळे तरुणांना पण खूप त्रास होतोय. पण ही तरुण मंडळीच पुढे येतात आणि ध्वनी प्रदूषणाला मदत करतायत, हे फार वाईट दृश्य आहे.
1: काय दुष्परिणाम दिसून येतात तुम्ही जो उल्लेख केलात की
0: म्हणजे काय झालंय आजकाल तरुणांना ना नॉर्मल आवाजात ऐकूच येत नाही, जरा उच्च पातळीत बोलावं लागतं, त्यामुळे म्हणजे त्यांची जी ऐकण्याची कपॅसिटी आहे ना ती खूप वर गेली आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे हे जर सतत वरचा आवाज त्यांच्या कानावर पडला हाय डेसिबलचा तर त्यांना लवकर बहिरे पण येईल, ही भीती वाटते.
1: म्हणजे ओरडूनच बोलावं लागतं थोडक्यात.
0: हो, त्यांच्याशी बोलायचं म्हणजे ओरडूनच बोलावं लागतं, म्हणजे लोकांना काय वाटतं की आम्ही उगाच किंचाळतोय, पण त्यांना ऐकून ओरडता मान्य नाही करत ही गोष्ट.
1: खरं. आणि कित्येकदा आपण बघतो बघा की दोन उंच इमारती आहेत.

0: आणि मधली मोकळी जागा असते आणि तिथे हा उत्सव सगळा चालू असतो. आणि मग त्या आवाजाने जे काय हादरे बसतात किंवा त्याचा त्रास होतो आपल्या कानांना, श्रवणेंद्रियांना, तर तो एक खूप त्रासदायक, म्हणजे 10 दिवसांचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये कधी कधी खूप त्याचा त्रास होतो, नाही का? आणि मग तिथली राहणारी मंडळी असतात ती कुठेतरी स्थलांतर तात्पुरतं करतात, अशी पण वेळ येते त्यांच्यावर.
1: हो हो, नाही होत आहे, वेळ येते नाही. सध्या परिस्थितीत लोक बाहेर जात आहेत कारण हा आवाज सहन होत नाहीये. जेव्हा ती मिरवणूक वगैरे निघते ना, तेव्हा अक्षरशः घरातल्या काचा सुद्धा जोर जोरात व्हायब्रेट होत आहेत, आणि आपण त्याच्या जवळ गेलो तर हार्टबीट्स पण खूप वाढत आहेत. कारण ही जी वाद्य वाजवली जातात ना, ही ऍक्च्युअली मोकळ्या मैदानात वाजवायला पाहिजे, की ज्याच्यामुळे पूर्वी शूर म्हणजे शौर्य लोकांच्या नसानसात भिनलं जायचं त्या आवाजाने, पण आत्ता उलट होत आहे. आत्ता फक्त एक मजा म्हणून किंवा एक प्रथा म्हणून ही मोठी वाद्य वाजवली जातात किंवा डीजे वाजवला जातो, पण त्याचा भयंकर परिणाम सामान्य लोकांच्या जीवनावर होत आहे आणि त्याचे जे दूरगामी इफेक्ट्स आहेत ते फार वाईट आहे. आणि आजकाल खरं म्हणजे तरुणांना अगदी बोटावर सगळं मिळत आहे मोबाईलमुळे, तर त्याचे वाईट परिणाम सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांना, पण तरी ते स्वीकारणं त्यांना कठीण होत आहे, ही दुःखद गोष्ट आहे.
0: का बरं असं का होत असेल, म्हणजे या मानसिकतेचा विचार जर तुम्ही केलात, तुम्ही खूप या पिढीच्या जवळ आहात, तर काय म्हणजे एक हतबलता आहे ती की काय म्हणता येईल त्याला?
1: हतबलता तर आहे, पण या पिढीला ना जरा नाच गाणं ह्याच्यामध्ये फार रमतात.
0: म्हणजे थोडा त्रास झाला तरी चालेल, पण ते व्हायलाच पाहिजे,
1: व्हायलाच पाहिजे, आणि तो माझा आनंद आहे त्यामुळे त्या आनंदात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे असं त्यांचं एक ठाम मत असतं. पण जेव्हा त्यांना हळूहळू त्रास होईल होतो ना, तेव्हा मग ते हळूहळू बाजूला होतात. पण ते नंतरच्या पिढीला त्यांनी सांगितलं पाहिजे की मर्यादेत राहा, कुठलीही गोष्ट मर्यादित केले तर तो आनंदच आहे ना. अति झालं की त्याची मातीच होणार आहे, सगळ्यांनाच त्याचा त्रास होणार आहे, लहान मुलांना पण. हल्ली आम्ही विद्यार्थी म्हणून जेव्हा आमच्या समोर मुलं असतात तेव्हा कितीतरी मुलांना आजकाल करणं ते ऐकू येत नाही म्हणून साहित्य ते लावावं लागतं कानाचं, का तर त्यांना ऐकू येत नाही. हा जो कर्णदोष निर्माण होतो तो आपण दूर करू शकतो ना जर आपण योग्य पद्धतीने उत्सव साजरे केले, किंवा हार्टबीट्स वाढून आरोग्याचे प्रॉब्लेम उभे राहत आहेत, प्रेशर वाढत आहे लोकांचं, तर त्याला निर्बंध करता येतो.
0: खरं म्हणजे एक महत्वाचं कारण आहे ते आपल्याला आपल्या हातातच आहे ते, नाही का?
1: हो अगदी. आणि आरोग्यासाठी तर आरोग्य पहिलं मग बाकीचं सगळं. आरोग्य चांगलं असेल तर माणूस कितीही काम करू शकतो, कोणतंही काम करू शकतो. आणि उत्सवाला जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढंच दिलं गेलं पाहिजे. अवास्तव महत्व दिल्यामुळे त्याचं जे रूप आहे ते थोडस विकृतकडे जाणार आहे. ते आपण थांबवलं तर जास्त होईल, म्हणजे जास्त मुलं आवडीने आणि समाज आवडीने तो उत्सव साजरा करेल.
0: अगदी खरंय. आणि काय करता येईल याविषयी आपण बोलूया, एक गाणं ऐकूया आणि मग पुढचा मुद्दा आपण मांडूया.
1: नक्की नक्की.

0: बुद्धिदेय गणनायका आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात आपण बातचीत करतो आहोत उमा दळवी यांच्यासोबत. नमस्कार उमाताई.
1: नमस्कार.
0: आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: आपण मगाशी बोलत होतो की हा उत्सव पुन्हा लोकमान्यांनी ज्या उद्दिष्टाने सुरू केला तशा प्रकारचं विधायक स्वरूप त्याला कसं देता येईल आणि अशा प्रकारचे काही प्रयत्न छोट्या छोट्या प्रमाणात सुरू असतात. म्हणजे नुकतंच माझ्या वाचनात आलं की मुंबई ग्राहक पंचायत जी आहे आपली त्यांच्यातर्फे सेतू बांधारे असा एक उपक्रम आयोजित केलेला आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने. तर यामध्ये शैक्षणिक साहित्याचा प्रसाद बाप्पासमोर आपण ठेवायचा आणि यासाठी ते साहित्य गरजू विद्यार्थ्यांच्या संस्थांना पुरवलं जाणार आहे.
1: अरे वा.
0: तर एक चांगला उपक्रम म्हणता येईल की आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ ठेवतो तर त्याबाबत सुद्धा बरेच वादविवाद आहेत त्याच्या

0: दर्जाच्या बाबतीत, तर असं ठेवण्यापेक्षा आपण जर शैक्षणिक साहित्य बापासमोर ठेवलं, कारण तो बुद्धीचा देव आहेच,
1: हो ना,
0: आणि ते साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जर आपण पोहोचवू शकलो तर खऱ्या अर्थाने ती एक बापाची भक्ती होईल, नाही का?
1: अगदी अगदी बरोबर. आणि सध्या परिस्थितीमध्ये मुलांना वाचनाची आवड लावणं फार गरजेचं आहे, त्यामुळे मराठी पुस्तकं, आपल्या मराठीमध्ये एवढे सुंदर साहित्यिक आहेत, कवयित्री आहेत, की जी मुलांना आज माहीतही नाही आहेत, ती पुस्तकं जर आपण गणेशाला प्रसाद म्हणून ठेवली आणि त्याचं वाटप केलं तर मुलांमध्येही जागरूकता येईल, चांगलं साहित्य वाचलं जाईल. आणि असे अनेक कार्यक्रम इतर ठिकाणीही होत आहेत, मातीचे म्हणजे आमच्या जोगेश पार्ल्यामध्ये सध्या सार्वजनिक गणपती हे कागदाच्या लगद्यापासून बनवले गेले
0: आहेत,
1: आणि घरोघरी सुद्धा बहुतेक विसर्जन हे घरच्या घरी होत आहे. म्हणजे मिरवणुकीमध्ये जी माणसं खूप गर्दी होते आहे त्यालाही बराच आळा बसतो,
0: आणि पाण्याचं प्रदूषण जे होतं विसर्जनाच्या वेळेस किंवा त्या मूर्तींची जी विटंबना होती,
1: म्हणजे ह्याने ही एक सुरुवात आहे. कोविडमध्ये आपण ही सुरुवात केली की घरच्या घरी तुम्ही विसर्जन करा, आणि अनेक लोक त्याचा आजही पाठपुरावा करतायत. त्याचप्रमाणे जो कचरा निर्माण होतो की जे आता आपण 2-3 महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड इथे पाहिलं की कचऱ्याच्या ढिगाने काय प्रसंग ओढवला, तर आपण जी 5-5 मिनिटावरती गणेशोत्सव मंडळ सुरू केली आहेत त्या प्रत्येक मंडळाने कचऱ्याचं नियोजन करणं त्यांच्या जागी अत्यंत आवश्यक आहे. आणि हे मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते शांतपणे एकत्र येऊन त्याच्यावर उपाय शोधू शकतात. पार्ल्यामध्ये आमच्या एक सोसायटी आहे की त्यांच्या घरा एकही कचऱ्याचा कण बाहेर जात नाही, म्हणजे तिकडे कचरा उपसायला कोणी येत नाही. सोसायटीने प्रत्येक कचऱ्याची प्रत्येक घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित केली आहे, आणि आम्ही मुलांना घेऊन गेलेलो आहोत त्या
0: सोसायटीत,
1: विद्यार्थ्यांना दाखवलेलं आहे कशा प्रकारे जैविक अजैविक ओला कचरा सुका कचरा वेगळा करून त्यांनी खत बनवलंय, आणि ते खत त्यांनी पूर्ण सिस्टीम राबवली आहे. दिवसाचं कोण कुठे काम करेल असं आपणही आपली मुंबई पण आपण स्वच्छ करू शकतो या पद्धतीने.
0: नक्कीच. आणि म्हणजे उत्सवाच्या निमित्ताने कचरा जरा जास्तच निर्माण होतो, कारण ज्या वस्तू आपण वापरतो सजावटीसाठी म्हणा किंवा त्याच्या पूजेसाठी निर्माल्य असेल किंवा काही कागद थर्माकोल वरती तर आपण शक्यतो आपण त्याचा वापर करण्याचं थांबवलेलं आहे बऱ्याच वर्षी,
1: हा,
0: पण अशा प्लास्टिकचा कचरा असेल तर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं हे पण एक मोठं आव्हान असतं.
1: म्हणजे एक स्थळ असं ठेवलं ना प्लास्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स साठी जे पार्ल्यात आहे की जिथे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट आणून देतात आणि मग ते त्याचं योग्य पद्धतीने विल्हेवाट लावतात.
0: अच्छा.
1: तर हे प्रत्येक ठिकाणी झालं तर कचऱ्याचा पण होईल प्रश्न सॉल्व्ह होईल, आणि तरुणांना आणि लहान मुलांना एक विशिष्ट दिशा मिळेल की कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. कारण शेवटी कचरा आता आपण 26 जुलै मुंबईने सगळ्यांनी अनुभवलाय, भयंकर घटना होती ती, ती पुन्हा होऊ नये. आज जो काही आजचा तरुण आहे त्याने याच्यासाठी कार्यरत राहणं गरजेचं आहे. समाजामध्ये जे काही पर्यावरणाला हानिकारक वस्तू आहेत त्या मी कशा बाजूला काढीन, कशा पद्धतीने माझ्या नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे तिला मी वाचवेन. मुंबईची मिठी नदी ही खरंच अतिशय सुंदर नदी आहे ती, पण का प्रदूषणाने एवढं तिथे वाईट अवस्था झाली आहे. तरुणांनी आणि सगळ्यांनीच मुंबईकरांनी नदीमध्ये नदीच्या पात्रात पाण्यामध्ये मी काहीही टाकणार नाही ही जरी शपथ घेतली ना तरी खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो.
0: खरंय, म्हणजे अगदी आपण पायरी पायरीने जरी याचा शुभारंभ केला या उत्सवाच्या निमित्ताने तर खऱ्या अर्थाने तो आनंदाचा उत्सव होईल. खूप खूप धन्यवाद उमाताई, बरंच बोलण्यासारखं आहे, पुन्हा कधीतरी आपण नक्की बोलूया या विषयावर. धन्यवाद.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: बरे श्रोते हो, सहसंवाद या कार्यक्रमातून मी दिनेश शाळावतकर आपली इथेच अनुमती घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: सहज संवाद.
0: सहज संवाद आपण

होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार करणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. त्यांनी तरुण वर्गाला एक नवीन मार्ग दिला. त्यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केलं होतं. त्यांचं हे भाषण जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानलं जातं. या भाषणानं जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. अमेरिकेत माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला.

0: मैत्रिणींनो, ऐकूया हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका. आज या श्रुतिकेचा भाग 17 आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड,
3: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
0: अगं रश्मी,
4: हाय.
0: गौरी गणपतीसाठी या एवढ्या वाती फुलवाती पुरतील का गं? बघ बरं एकदा. आणि वस्त्रमाळा पण.

0: बर का?
1: हा पुरे झाल्या ना, बरेच झाल्यात की।
0: बर मग मला एक डबा दे, मी त्यात भरून ठेवते सगळ्या वाती।
1: आणि वस्त्रमाळीला पण डबा लागेल ना?
0: हो हो।
1: हा हे घ्या।
0: बर हे डबे ठेवून दे। आणि अगं पण तुझे ते बाकीचे डबे झाले का घासून?
1: झाले झाले झाले।
0: हे बघ काही राहिलं असेल ना तर मला सांग, आता कसं माझं काम झालंय ना मी तुला मदत करू शकते।
1: नाही नाही झालंय, आता होतच आले, दोनच डबे राहिलेत माझे।
0: बर आणि हे काय, हा राहुल कामात तुला मदत करणार होता ना?
1: मग काय,
0: मोबाईल घेऊन बसलाय नुसता तो?
1: अगो बाई,
0: आज जर सुहास असला असता ना इथे मदतीला तर आज हा राहुल असा बसला असता का बरं मोबाईल घेऊन?
1: हो ना,
0: पटापट कामं झाले असते सगळे।
1: मग
0: मग
1: अरे हो राहुल, जरा ते टेबल तिकडे सरकव आणि खिडकी पण साफ कर।
2: अगं आई, मी एकटाच आहे का घरात काम करणारा कर्मचारी?
0: मोबाईल घेऊन बसलेला कर्मचारी आहे बर का?
1: तू कर्मचारी नाही, तू घरातला सदस्य आहेस।
2: मग सदस्यांना एवढी काम करायला लावतात का?
1: हो, विशेषतः वर्षभर काहीही काम न करणाऱ्या सदस्याला आवर्जून काम सांगतात।
3: अगं आई, त्याला जास्त काम देऊ नकोस।
2: वा, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं, माझी बहिणाबाई माझ्या बाजूने आहे वाटतं।
3: हो, कारण जास्त काम केलं तर याची तब्येत बिघडेल।
2: मला वाटलं काळजी करतीस की टोमणं मारतीये।
3: दोन्ही, गणपती बाप्पा येत आहेत ना, घरात प्रेमही पाहिजे आणि विनोदही।
0: अगं रश्मी, एवढा गोंधळ कसला चाललाय?
1: हे पोरांचं ना, घरात काम स्वच्छता साफसफाई काढली की असंच चालू असतं यांचं।
2: आजी अगं पण मी करतोय ना।
0: कुठं?
2: मनाने ग।
1: मनाने काम करतोय घ्या।
0: अरे देवा, हा नवीन प्रकार कोणता रे राहुल?
3: आजी, याचं सगळं काम मनातच होत असत।
1: हो, आणि प्रत्यक्ष काम बाकीच्यांना करावं लागत।
2: आपण तस नाही काही, मी करतोय ना।
0: हा अरे बाप्पा येणार आहेत, घर स्वच्छ ठेवायचे, मन स्वच्छ ठेवायचे आणि वातावरण कसं आनंदी ठेवायचे।
2: मग आजी मी तेच म्हणतोय, मन स्वच्छ आहे पण खोली साफ करणं थोडं कठीण आहे ना।
0: म्हणूनच तुझी खोली बघितली की वाटतं गणपती बाप्पांपूर्वी एखादा आपत्ती व्यवस्थापन विभाग बोलवावा।
3: दादुड्या आई, फुलांची माळ सरळ धर जरा।
2: धरली की ग मी?
3: सरळ धर म्हणलंय।
2: मला तरी वाटतं माझ्या मते सरळच आहे बर काही।
3: तुझ्या मते पृथ्वी ही चौकोनी असेल मग?
2: अगं पण तू सजावट करतीस की विज्ञान परिषद भरवली
1: आहे। अरे अरे भांडू नका रे दोघांनी, गणपती बाप्पा येणार आहेत ना।
2: आई हीच तर दरवर्षीची परंपरा आहे ना।
1: कोणती परंपरा?
3: हे बघ, गणपती बसवण्यापूर्वी आम्ही दोघं दोन वेळा भांडतो आणि मग प्रसाद खाताना मित्र होतो।
0: म्हणजे काय, तुमचे भांडणे बाप्पाच्या तयारीचा भाग झालाय की काय? मग
3: आजी यावेळी सजावट कशी करायची ग?
0: साधी आणि सुंदर सजावट करा बघ, जास्त खर्च करण्यापेक्षा ना प्रेमानं केलेली सजावट महत्वाची, कारण काय बाप्पा भक्तीचा भुकेला आहे रे।
2: मग माझं काय, मी प्रेमाने सजावट करतो।
3: म्हणजे दादुड्या?
2: अगं म्हणजे तू काम कर, मी बाजूला उभा राहून म्हणेन ना वा काय छान
3: वाटलंच। आई याला बाहेर काढ बरं।
1: नाही नाही याला काम द्या।
2: मी तेच म्हटलं ना।
0: हो हो राहुल, ते तू ते फुलं लाव बरं जरा।
2: फुलं? आजी अगं मी कलात्मक माणूस आहे।
0: मग दाखव की जरा तुझी कला राहुल।
2: अगं म्हणजे कलात्मक म्हणजे माझी कला जी आहे ना ती व्यवस्थापनाची आहे ग।
1: कसलं व्यवस्थापन बाबा? आता
2: काम कोणाला द्यायचं आणि आपण कुठे बसायचं याच व्यवस्थापन।
1: छान छान। बरं मी काय म्हणते आई, मी ना बाजारात जाते, काही राहिलंय का आणायचंय काही?
0: अगं रश्मी, हा दुर्वा फुलं नारळ फळं आणि मोदकासाठी सामान घ्यायचं लक्षात आहे ना?
1: हो हो।
2: आणि ते बाप्पासाठी चिप्स नाही का?
1: बाप्पासाठी चिप्स?
2: हा गणपती बाप्पाच्या तयारीला ऊर्जा लागते ना।
1: बर मग
3: तुला कसली ऊर्जा लागते रे दादुड्या, तू काही कामच करत नाही।
2: आता किती ऊर्जा लागते, मी तर बोलतोय ना, बोलण्यासाठी ऊर्जा लागते ना।
1: लागते नाही का ऊर्जा?
0: अरे बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी घे।
2: हो आजी, बाप्पांसाठी ना मोदकच बनू बघ।
0: हा
3: आणि स्वतःसाठी?
2: मग काय, बाप्पांसाठी जे आहे तेच आपलं मोदक।
1: दोन्ही एकदाच?
2: बरोबर आहे ना, दोन्हीसाठी एकच, कारण प्रसाद वाया कशाला घालवायचं ना।
1: अच्छा म्हणून का? बर आता मी जाऊन येते। हा ए चला, मी सामान घेऊन आले, मोदकाचं सारण तयार करायला मदत करा बरं जरा।

0: बर बघू मी जरा चव पाहू का.
1: आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे, लगेच काय चव पाहतोस? करणारेस का
0: मदत करायचं म्हटली तू?
1: हा मग मदत करणार का खाणार?
0: आता चव तपासणं ही पण एक मोठी जबाबदारीच आहे की.
2: आई याला सारणापासून जरा लांबच ठेव बर का.
0: अगं पण गुणवत्ता नियंत्रण माझ्याकडे आहे ना.
1: ओ नियंत्रक, गुणवत्तेची तपासणी नंतर करा, आधी मोदक करायला घ्या.
3: पूर्वी ना आम्ही सगळं एकत्र बसून मोदक करायचो बर का.
2: आजी तुझ्या हातचे मोदक तर अगदी सुंदर असतात ग.
0: हो हो आजी, आणि माझ्या हातचे ग?
3: तू आधी करून तर दाखव ना मोदक.
0: तुम्हाला काय वाटलं मी केलं नाही हे बघा की.
3: हो
2: हा मोदक आहे की एखादा छोटा डोंगर दादुड्या.
0: अग ही तसं नाही ग रिया, तू डोंगर म्हणली हे बरोबर नाही बर का. अग ही आधुनिक डिझाईन आहे मोदकाची.
1: आधुनिक बिधुनिक काही नाही.
0: बर मग ठीक आहे, छोटा तर छोटा डोंगर माझ्यासाठी ठेवतो मी हा. नाही ग तसं नाही, मी माझ्यावर प्रयोग करतोय ना.
1: ए रश्मी ह्याला मोदकांपासून जरा लांब ठेव बर.
2: नाही नाही ठेवावंच लागणार आहे त्याला लांब,
1: नाहीतर हा हे सगळे मोदक बिघडवेल आणि स्वतःसाठी मोदकाचा डोंगर तयार करून ठेवेल.
2: मग काय तर.
3: तुम्हाला माहितीये का आमच्या लहानपणी ना गणपतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू व्हायची बर का. घर मोठं नसलं तरी उत्साह मोठा असायचा आमचा. कोणी मखर तयार करायचं, कोणी फुलं आणायचं, कोणी रांगोळी काढायचं आणि घरातल्या लहान मुलांना वाटायचं की गणपती बाप्पा फक्त आपल्याच घरी येतात की काय.
2: आजी आता पण तसंच वाटतं की नाही रे दादूड्या.
0: मला तर वाटतं बाप्पा आधी आपल्या घरात येतात कारण मोदक इथेच जास्त आहेत ना.
1: राहुल तुला प्रत्येक गोष्ट खाण्यावरच आणायची आहे का?
0: अगं तसं नाही गाई, पण गणेशोत्सव म्हटलं तर मोदक हा भावनेचा विषय आहे ना.
1: बरोबर, तुझ्या भावनेचा नाही का. अरे राहुल भावना महत्वाचीच, पण फक्त एकट्याचीच नाही बर का. सगळ्यांच्या भावना जपण्यासाठीच तर असतात हे सणवार.
3: अरे प्रत्येक काम कसं आनंदानं करायचं, मोठं असो किंवा छोट. घरातील प्रत्येकानं हातभार लावला ना की उत्सव कसा अगदी सुंदर होतो बघ.
0: म्हणजे मी पण काम केलं पाहिजे.
1: अरे बापरे गंभीर झालाय राहुल.
0: मग बरोबर आहे, बाप्पांनी मला याच्यासाठी थोडी शक्ती द्यावी.
1: हो झाडू घे हातात, शक्ती येईल आपोआप. चला मस्त छान साफसफाई झालेली आहे आणि किती छान प्रसन्न वाटतंय ना घरात.
3: हो स्वच्छ झाले की नाही आता. म्हणून
0: छान सजावट झालीये, मोदकही तयार आहेत आणि छान फुलांचा सुगंधही दरवळतोय ना.
2: आई आता सगळं झालंय ना.
1: हो झालंय सगळं. मखर एकदा बघा रे कसं वाटतंय, चांगलं व्यवस्थित वाटतंय ना आई.
0: हो छान बनवलंय.
1: म्हणजे कसं आहे 10-12 यावेळेस 12 दिवस गणपती आहेत ना. 12 दिवस गणपती बाप्पा घरात राहणार आहेत तर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे की
0: नाही. आणि त्याला प्रसाद पण तसं पाहिजे ना.
1: मग मोदकाचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला करावे लागतील नाही का.
0: हो मी तयार आहे याच गुणवत्ता नियंत्रण बघायला.
1: बिलकुल बिलकुल.
3: अरे ती गुणवत्ता ती ठेव बाजूला, आधी दुर्वा आहेत का नाही ते बघ.
0: ते तर
1: अहो दुर्वा आणलेत ना आई मी मग अशी सामानात.
3: फुलं
1: पण आहेत
0: आणि मोदक आहेत का. ते तर महत्वाचे आहेत.
1: तेच महत्व
3: ते तर आहेत रे. त्याच्याशिवाय कसा गणपती बाप्पा साजरा होईल.
1: ए थांबा मोदक किती आहेत.
2: मी 21 मोदक ठेवले होते ग.
1: 21 मोदक ठेवले होतेस ना, पण आता किती आहेत.
2: अरे आता तर 18 मोदक आहे आई.
1: हो पण
2: दादूड्या.
0: नाही नाही
2: नाही
1: नक्कीच
0: मी नाही खाल्ले.
2: मग 3 मोदक कुठे गेले सांग.
0: अगं आधीच मोदक एवढे चांगले असतील म्हणून बाप्पांनी आधीच प्रसाद स्वीकारला असतो.
3: गणपती बाप्पांनी पण स्वीकारला हो प्रसाद.
1: बाप्पा अजून आलेले नाहीयेत तर ते प्रसाद कसा स्वीकारतील.
0: आता मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो ना.
1: उंदीर बाबा आहेस का तू.
0: मी तसं नाही, पण अगं मी नाही खाल्ले.
1: ए आता खाल्लं ठीक आहे, पण मी आता नवीन मोदक करणारे पुन्हा बाप्पासाठी, ते मात्र खायचे नाहीत.
0: अरे वा
3: मग हे खाऊ का आम्ही सगळे.
1: आता काय करणार खा.
2: आता तू कमी खायचे बर का दादूड्या. मी जास्त खाणार
0: आहे. मी 11 खातो.
2: नाही मी 13 खाणार, तू 5 खाणार.
1: अरे देवा झालं यांचं याच्यावर ना सुरू.
0: आई तू काय कर तिकडे 6 वाढव.
2: नाही ग आई याला कमी द्यायचं आणि 3 खाल्ली.
0: बरं
3: एक काम करा, दोघही खाऊ नका. रश्मी आपणच खाऊ.

0: एकत्र येणं, घरात हास्य असणं, एकमेकांना मदत करणं आणि मनातला राग विसरणं असतं, बरं का?
1: आजी बरोबर म्हणतीयस तू. हा चला, बाप्पा येण्यापूर्वी मी बहिणीची माफी मागतो.
0: माफी?
1: माफी असावी बहिणाबाई.
2: कशासाठी रे दादुळे? आता काय केलंस तू?
1: मी तुला दिवसभर त्रास दिला ना म्हणून.
2: अच्छा, तसं का? मग मलाही माफ कर, मी पण दिवसभर तुला काम सांगितले म्हणून.
1: ते उद्या पुन्हा सुरू करूया.
2: नक्की नक्की, उद्यापासून सगळी काम तू कर, मी तुला काम सांगते.
1: बर.
3: मंडळी, गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीची ही तयारी
0: कधी धावपळीची असते,
1: कधी थकवणारी असते,
2: कधी भांडणाची असते,
3: पण या सगळ्यांपेक्षा जास्त असते
1: आनंदाची.
2: आजीच्या आठवणी,
1: आईची काळजी,
3: भावा बहिणींची मस्ती
0: आणि संपूर्ण कुटुंबाचं प्रेम,
3: यांनीच तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सुंदर होतो, नाही का?
2: चला तर मग
0: या गणेशोत्सवात घर स्वच्छ करूया,
3: त्याचबरोबर मनातले गैरसमजही दूर करूया
1: आणि सर्वात महत्वाचं सजावटही करूया घराची.
3: घराची तर सजावट करूच यात, पण
2: नात्यांचीही करूया.
1: आणि थांबा, मोदकांचा गोडवाही वाढूया
3: आणि आपल्या बोलण्यातही गोडवा आणूया.
4: गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलक फुलक.
3: हलक फुलक?
5: हलक फुलक.
6: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 17 आताच आपण ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, आज आहे आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. ते भारताचे स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक, थोर विचारवंत आणि गांधीवादी नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते भारतातील भूदान आणि सर्वोदय चळवळीचे नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी आणि तपस्वी म्हणून व्यतीत झाले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये गीताई, मधुकर गीता प्रवचन, ईशाव्यास वृत्ती, स्वराज्य शास्त्र, सर्वोदयी विचार आणि ज्ञानदेव चिंतनिका इत्यादीचा समावेश आहे. विनोबाजींनी प्रायोपवेशनाद्वारे आपला देहत्याग केला. ते म्हणत, हे विज्ञान युग आहे, या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली तर मनुष्य जातीचा उद्धार होईल. ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे.

0: असंतोष पसरला आहे. तरुण पिढी व्यसनांकडे तसंच व्यभिचाराकडे ओढली जात आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुण, महिला, वयोवृद्ध हे देखील नैराश्यामुळे हिंसक मार्गाकडे वळले जात आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद झाले तरी आत्महत्येसारखी पावलं उचलली जात आहेत. या सगळ्यावर आळा घालणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. त्यासाठी मनाला, भावनांना, विचारांना आवर घालणं महत्वाचं आहे. आज या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांना. डॉक्टर संदीप सिसोदे हे गेल्या 24 वर्षांपासून मानसतज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती हा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉक्टर संदीप सिसोदे, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आज आपण बोलणार आहोत की समाजात वाढणारी हिंसा आणि नैराश्य याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की आजच्या समाजात हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
1: आपण जर हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं म्हणली तर त्याच्यामध्ये एक आहे ते जैविक कारण, दुसरं मानसशास्त्रीय, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक घटकांचा हा हिंसा वाढवण्यामागच्या कारणांमध्ये समावेश होतो. विशेषतः दीर्घकाळामधचा जर ताण असेल, नियंत्रणाचा अभाव असेल, बालपणी त्यांनी हिंसा बघितली असेल, आईवडिलांची भांडणं बघितलेली असतील, व्यसनाधीनता असेल, असुरक्षित वातावरण असेल, चुकीच्या पद्धतीने सामाजिक आदर्श त्यांनी बघितले असतील, डोळ्यासमोर ठेवले गेले असतील, तर अशा सगळ्याच गोष्टींचं या हिंसा वाढवण्याच्या मागे कारण आहे असं मला वाटतं. मी अजून असं पण बघितलंय की भावनांचे नियमन, भावना व्यवस्थापन ज्या लोकांना व्यवस्थित करता येत नाही, जमत नाही, अशी लोक हिंसेकडे वळत असतात. कारण प्रत्येक समस्येचं किंवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर ही हिंसा नसते आणि कॉन्सिक्वेन्सेस माहिती असतात की हिंसा केल्यानंतर उद्या पुन्हा माझ्याकडे काहीतरी येणार आहे, नवीन प्रश्न येणार आहेत, नवीन समस्या येणार आहे. मी आज हिंसा करतोय म्हणजे ती हिंसा सोडवण्यासाठी करतोय, पण ती सुटत नाहीये. त्याच्यामुळे एक दोनदा जर एक अनुभव आला तर दुसरा पण कुठला मार्ग आहे का, मानसतज्ञ त्यांची पण मदत याच्यामध्ये आपल्याला घेता येईल का, सगळ्यात महत्वाचं कुटुंबातली जी मोठी मंडळी आहे यांना आपण ही प्रश्न विचारून सुद्धा याची वेगवेगळी हिंसा कमी होईल किंवा हिंसा होणार नाही याच्यासाठीची घटक आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ शकतो.
0: डॉक्टर, सध्या आपण जे बघतोय की नैराश्य समाजात प्रचंड वाढलेलं दिसतंय, मग दिवसेंदिवस याची वाढ का होत चालली आहे, काय सांगाल त्याबद्दल?
1: नैराश्य म्हणजे फक्त दुःख किंवा निराश वाटणं नसतं, तर एक गंभीर प्रकाराची आरोग्याची अवस्था आहे. कारण ही जी व्यक्ती आहे ही दीर्घकाळाचा ताण, सामाजिक एकाकीपणा, झोपेचा अभाव, आर्थिक समस्या, नातेवाईकांमधील अडचणी, वेगवेगळे त्याला ऍक्सिडेंट झालेले, म्हणजे कोणी बोललेलं काय किंवा काही घटना झालेल्या, आणि असा समज असतो की सतत मला अपयश येत आहे. आणि या अपयशामध्ये सुद्धा होतं असं की सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे जे संप्रेरक आहेत हे केमिकल आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे हे मूळ झोप प्रमुख भूमिका बजावतात. आणि याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर बाहेरची जी बॉडी असते ती बॉडी शो करते. डोक्यामध्ये काय चाललंय हे तर कुठला MRI किंवा कुठला CT scan किंवा कुठल्या व्यक्तीला फोटो काढला बघितलं म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा असं नाही होणार. तर त्याला साधारण सगळी केस हिस्ट्री माहीत पाहिजे किंवा सांगितली गेली पाहिजे. तर हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे याची भूमिका डोक्याच्या आत चालते, पण बाहेर दिसताना एकाकी, उदास, फार समाजातल्या गोष्टींमध्ये न मिसळणे, मला जमणार नाही, माझ्याकडनं होणार नाही असे विचार सतत करणे आणि स्वतःबद्दलच्या धारणा अशा करून घेणे की आता याच्यापेक्षा चांगली परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही, त्या धारणा इतक्या घट्ट असतात की कुठला प्रयत्नच करायचा नाही असं शरीर ठरवून टाकतं.
0: डॉक्टर, बेरोजगारी, आर्थिक ताण आणि स्पर्धा यांचा या हिंसा किंवा नैराश्यावर कसा परिणाम होतो?
1: कोविड नंतर नैराश्याच्या खूप साऱ्या केसेस मी बघतोय आणि हे केसेस मुख्यत्वे मला असं दिसतंय की बेरोजगारी, आर्थिक असुरक्षिततेमुळे व्यक्तीला असहायता, कमीपणा, चिंता आणि भविष्याबद्दलची भीती वाटू लागतीये. म्हणजे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की माझ्याकडे इंडस्ट्रियलिस्ट नवरा बायको आहेत, त्यांचा एक एकुलता एक मुलगा जर्मनीला शिकायला गेला, जर्मनीहून शिकून आला, तिकडे त्याला कुठला तरी जॉब लागला, पण ते आई बाबा म्हणले की अरे बाबा आता इकडे ये. आणि त्यांनी असं परत ठरवलं की मला जसा जॉब पाहिजे, मला जशी इंडस्ट्री पाहिजे तशी इंडस्ट्री इथे नाही आहे. अप्लाय करतोय मागचं वर्ष झाले पण त्याला तिकडनं काही रिस्पॉन्स येत नाही आहे. पण त्याचं असं म्हणणं आहे की माझं डिप्रेशनचं कारण मला व्यवस्थित जॉब मिळत नाही आहे आणि माझे घरचे लोक आहेत, हा, आणि मला माझं कमवून दाखवायचं, मला यांच्या पैशावर नाही राहायचं. त्याला ती जी चिंता आणि भीती आहे ती सतत त्याला सुरू झाली. आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं त्याच्या आईवडिलांच्या की हा मुलगा रात्रभर जागतोय, मूवीज बघतो, सिरीज बघतो, कोणाशी बोलत नाही, स्वतःची काळजी नीट घेत नाही, जेवणाचा ताट पण तो त्याच्या रूममध्येच घेऊन जातो, तिकडे खातो आणि जेवण झालं की बाहेर आणून टाकतो, त्याला डॉक्टरकडे यायचं नाही आहे. तर हे जे आहे याच्यामध्ये दीर्घकाळ भविष्याबद्दलची भीती आणि चिंता जर असेल तर निश्चित

मैत्रिणींनो, आता ऐकूया वाढतं नैराश्य आणि हिंसा कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो. सध्या समाजात वाढणारं नैराश्य आणि हिंसा यामुळे समाजात

0: नैराश्यावर त्याचा परिणाम होतो. आणि बेरोजगारी असेल, काय होतं की बेरोजगारीमुळे त्याला स्वतःची आयडेंटिटी मिळत नाही, आणि स्वतःची आयडेंटिटी नाही मिळाली की मग त्याची चिडचिड व्हायला लागते, तो आक्रमक होत जातो. आणि आपल्याकडे आधार देणं म्हणजे त्याला समजावून सांगणं आहे. माझं अजून एक असं लक्षात आलंय की हे जे समजावून सांगणं आहे, हे समजावून सांगणं मुलांना जास्त चिडचिड करायला भाग पडतं. कारण काय होतं की मुलाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच आपण समजून सांगण्यामध्ये मुद्दे म्हणून वापरतो, आणि मग त्याला ते नको असतं, त्याला तुमच्याकडनं सिम्पथी नको असते. त्याला फक्त एवढंच असतं की मी जे काही बोलेल ते ऐकून घ्या, तुम्ही मला काही सांगू नका. न्यूरो ट्रान्समिटर आणि डोपामाइन सेरोटोनिन हे सगळं इम्बॅलन्स झालं आहे, मग ते मुख्य काय करतात, इरिटेशन करतात फास्ट, चिडचिड त्या मुलाची वाढत असते. तर बेरोजगारीचा, आर्थिक ताण, स्पर्धा ह्याचा नैराश्यावर निश्चित परिणाम होतो.
1: मग त्यातूनच हिंसा वाढण्याचे सुद्धा प्रमाण आपल्याला दिसून येतात.
0: अगदी अगदी अगदी.
1: डॉक्टर, सोशल मीडियाचा मग या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: सोशल मीडिया स्वतः चांगला किंवा वाईट असं काही नाही सांगता येणार आपल्याला. सोशल मीडिया हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला जे माहिती नाही आहे किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल कॉग्नेटिव्ह लेवलला, म्हणजे फिजिकल लेवलला, त्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियामधून सहज उपलब्ध होतात. आणि सोशल मीडिया इन्फॉर्मेशनसाठी खूप चांगला उपयोगी ठरू शकतो. माझ्या उदाहरणामध्ये एक सीपी होते, ॲडिशनल सीपी, ते असे म्हणायचे लॅपटॉपचे इश्यूज होते, पुस्तकांचे इश्यूज होते, त्यावेळेला मी फोटो काढून किंवा इंटरनेटवरून अभ्यास करायचो. आणि मी असं मानतो की माझं UPSC अभ्यास मी मोबाईल वर अभ्यास करून पास झालोय. अशी पण उदाहरणं जगामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल आणि जे सर्च कराल ते तो देणार आहे. असं पण दिसतं की सतत इतरांशी तुलना केल्या गेली तर त्याच्यामध्ये माझ्याच आयुष्यात काहीतरी खडतर आहे, बाकीच्यांचं आयुष्य खूप छान आहे, अशा पण भावना या अतिरेकाने येऊ शकतात. या जेनजीमध्ये लाईक्स, कमेंट्स आणि नोटिफिकेशन याला फारच महत्व. जेनजीचा मोबाईल बघितला तर असा क्लीन दिसतो, प्रत्येक मेसेज वाचलेल्या, प्रत्येक गोष्टीला रिप्लाय केलेली, मग ती रिप्लाय अगदी ट्रू असते, जे असेल ते असेल. पण हे जे आहे, या सगळ्यांमुळे काय होतं, रिवॉर्ड सिस्टीम आणि डोपामाइन पाथवेज, कारण रिवॉर्ड सिस्टीम हा त्या लाईक आणि कमेंटवर ठरलं जातं ना, आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये सतत चेकिंग करण्याची सवय निर्माण होऊ शकते. आणि ही जी चेकिंग करण्याची सवय, ही निगेटिव्ह कॉन्टेंट आणि झोपेपूर्वीचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर अधिक नकारात्मक परिणाम करतो.
1: अच्छा.
0: मात्र सोशल मीडिया सामाजिक संपर्क आणि सपोर्ट मिळवण्यासाठी अत्यंत सकारात्मक माध्यम आहे. एक कुठलं तरी काम, जेव्हा तुम्ही बसला आहात, तुमच्याकडे निवांत वेळ आहे, जेवताना तर अजिबात नाही, रात्री उशिरा अजिबात नाही, तुम्हाला माहिती असलेली गोष्ट तुम्ही त्याच्याकडनं घेतली की लगेच त्याला बाजूला ठेवायची सवय लावली, तर सोशल मीडिया हा तुम्हाला प्रचंड ताकद आणि एनर्जी देणारा माध्यम.
1: त्यात आपल्याला असे म्हणता येईल की आजकाल हे जी रील्स आहेत हे काही सेकंदांचे असतात, त्याच्यामुळे ते तेवढ्या सेकंदभर पाहणं आणि त्याला स्क्रोल करणं, याच्यामुळे त्यांच्या मधली सहनशक्ती कमी झाली आहे असं आपल्याला कधी जाणवलं?
0: अगदी बरोबर आहे. हा प्रश्न खूप जास्त आईंना पडलेला असतो. काय होतं, सर्वसाधारण लोकांचं कॉन्सन्ट्रेशन स्क्रीनचं हे 10 ते 12 सेकंदांपर्यंतच आहे, आणि इथून पुढे मी असं मानतो की 2 ते 4 सेकंद स्पॅन अटेन्शन राहिलेलं आहे. काय होतं, 2 आणि 4 सेकंदांचा जर कंटेंट तो घेत असेल, एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये, एका दिवसामध्ये 8-8, 12-12 तासाचा जर युसेज असेल सोशल मीडियाचा, तर तो किती कंटेंट घेणार आहे? हा एवढा कंटेंट जर त्याचा मेंदू घेत असेल तर त्याचे आई वडील त्याच्यासाठी आदिवासीच वाटतील ना. ते जे काही त्याच्याशी बोलतील, ते जे काही त्याला सूचना देतील, ते सगळ्या जुन्या गोष्टी सगळ्या, अरे कशी 1947 गोष्टी सांगते, अरे इथे काय चाललंय जगात, मग तो काय करतो, त्याच्या रूम मध्ये गेला की दरवाजा धडाड बंद करतो. तुम्ही त्याच्या मागे काही भुंगा लावू नये म्हणून त्याला बंद करायचं असतं. तुम्ही त्याला सूचना द्यायला सुरुवात केली की तो म्हणतो नको ही कटकट, मग तो तुमचा मॉरली सपोर्ट करतो, आदर करतो की हिच्याशी नको मला वाद घालायला, माझा वेळ जाईल, तिचाही वेळ जाईल, मी माझ्याकडनं काही बोलले जाईल, त्याच्यापेक्षा मी दरवाजा बंद केलेला बरा. बरं, इकडे आई वडिलांची एन्झायटी अशी असते की काय करत असेल, मग तसं तर होत नसेल, मग ते आपल्या खिडकीतनं बघतील, त्या दाराच्या फटीतनं बघतील, असं काहीतरी ते सगळं सुरू असतील. मग आता कॉमन आपल्याकडच्या आयांचा एक अजून एक फंडा आहे की मग त्या मावशीला, मामाला, काकाला बोलून याला समजावून सांगा, मग कोणी त्याचा मित्र आला की याला समजावून सांग रे जरा, ते असं सुरू होतं आणि ते मुलाची इरिटेशन
1: वाढत जाते.
0: तर अशा केसेसमध्ये आपल्या लक्षात येत आहे की हा इरिटेट होतोय, हा रिॲक्ट होतोय फास्ट, ते विषय बोलायचे बंद करा. कॉमन जसं मी आधी सांगितलं तसं समजावून सांगणे तुमच्या बसतच नाही आहे. तो सोशल मीडिया इतका समजून दिलेला असतो त्याला की तुम्ही परत समजून सांगायची गरज नाही
1: आहे,
0: कारण त्याला ते फिजिकली दिसतंय. आई बाबा जे बोलतायत ते त्याच्या डोक्यात पिक्चराईज होत नाहीये, कारण तो कंटेंट जो देतो आई बाबा तो याच्या एज अप्रोप्रिएट कंटेंट देत नाहीये. सोशल मीडिया तो पिक्चराइज करून दाखवतोय.
1: अगदी. मग अशा वेळेला पालकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
0: माझ्या बाळाने त्याचं वर्तन बदलावं. ते बाळ कितीही सायकोलॉजिस्टच्या नजरेमध्ये करेक्ट असेल तरी सुद्धा आई वडिलांना वाटतं नाही हो, थोडं 98 पडलेला एक 2 मार्क बघा असंच करतो हा, ही अशीच करते, ही ना लक्ष देत नाही. बघा 2 मार्क 100 मिळाले नसते का, मला किती आनंद झाला असता. म्हणजे मी तर कधीतरी गमतीने असं म्हणतो, इतकं परफेक्ट करून त्याला चंद्रावर नाही जायचंय, त्याला इथेच राहायचंय. मला त्याच्यापर्यंत अप्रोच होता येत नाही, रीच होता येत नसेल, त्याच्यासाठी सोपा पर्याय त्या मुलासोबत तो जेव्हा केव्हा त्या घरात असेल तेव्हा तेव्हा त्याच्या आजूबाजूला जाऊन फक्त बसणे. सल्ला बंद, सूचना बंद, समजावून सांगणे बंद, प्रश्न विचारणे बंद, फक्त सोबत बसा. सोबत बसल्याने तो तुमच्याशी काही दिवसांमध्ये बोलायला लागेल. आता हा सल्ला मी देतोय, हा सल्ला मसल मेमरी झालेल्या आई आणि वडिलांच्या डोक्यामध्ये पटकन जात नाही, कारण त्यांचे बिलीफ्स असे असतात ना की माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनियर झालाय आणि मोठ्या आय टी कंपनीमध्ये तो एवढं एवढं पॅकेज घेतोय, तिच्या डोक्यात फिक्स आहे की हे रूल आहे म्हणून हा इथे गेला. तर माझ्या पण मुलाला तोच रूल है ना. आपल्याकडे कम्पॅरिझन म्हणजे जगातला मी तर म्हणतो ते राष्ट्रीय कार्यक्रम आहे तुलना करणे. आपण बोलताना सहज म्हणतो पाची बोट सारखे नाहीयेत, पण मग ही गोष्ट आपल्या धारणांना आपण का नाही समजून सांगत?
1: अपेक्षा करताना ते सगळे बोट सारखे असल्यासारखे अपेक्षा.
0: बरोबर ना. म्हणून म्हणतो मला त्याच्या वर्तनाबद्दल बदल करण्यासाठी मी ज्या सूचना देतो त्यापेक्षा त्याला समजून घेण्यासाठी मी काय बदल केले ते महत्वाचं आहे. त्या बाळाला मला समजून घ्यायला लागेल की आहे काय नेमकं. एका बाजूला सायंटिस्ट असं म्हणतो की आई वडिलांच्या तुलनेने 10% मेंदू आणि फास्ट बाळ आहे जन्माला आलेलं. मग हे वस्तुस्थितीमध्ये मान्य का नाही करायचं? तुम्हाला कळतंय की आज 3 महिन्याचं बाळ पालथं पडतोय, पूर्वी त्याला 5-6 महिने लागायचे. हे दिसतंय ना की हे बाळ फास्ट आहे. मग हे फास्ट आहे तर ते मान्य पण करायला लागेल. म्हणजे त्याच्या स्पीडनं जाणं ही तुमच्यासाठी चॅलेंज आहे. ते चॅलेंज स्वीकारा म्हणजे तो तुमचं ऐकेल.
1: स्वीकारा नाही तर मान्य करा की मान्य स्पीडना नाही येऊ.
0: करेक्ट. ऍक्सेप्ट द थिंग्स. दुसरा ना मित्र होण्याचा प्रयत्न किंवा मैत्रीण होण्याचा प्रयत्न, जबाबदारीने सांगतो मानसतज्ञ म्हणून, हे शक्य नाहीये. त्याची किंवा तिची इच्छा असेल तरच ते पॉसिबल आहे, तुमची इच्छा नाहीये. इथे दुसरं सगळंच त्याला शिकवावं लागतं. मी नाही शिकवलं तर कोण शिकवणार? मग त्याला कसं कळणार खरं खोटं काय आहे, चूक बरोबर काय आहे? कसं शक्य आहे जे बाळ जन्माला आलं त्यांनी शिशू कुठे कशी करायची, कुठून करायची, केव्हा करायची, त्याच्यासाठी इंडिकेशन काय द्यायचे, दूध किती प्यायचं, कुठून प्यायचं, केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा त्रास झाल्यावर रडायचं, हे कोण शिकवलं त्याला? मग ज्या बाळाला सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि त्याचं सेन्स करून तो पुढे पुढे जात राहतो, त्याचं आय हँड कोऑर्डिनेशन होतं, त्याचं स्माईल होतं, डेव्हलपमेंटल स्टेजेस वाढत जातात. तुम्ही त्याच्यासोबत असलात आणि नसलात तरी सुद्धा ते बाळ त्याचं स्वतःचा मेंदू जो तुम्ही दिलाय, त्याच्या स्वतःच्या इमोशन ज्या तुमच्याकडनं त्याच्यापर्यंत गेल्यात, जे एन्व्हायरमेंट जे तुम्ही देताय त्याला, ते स्वतःचं स्वतः नैसर्गिकरित्या घेऊन आलंय. त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये
1: आपण हस्तक्षेप
0: नाही करायचा, आणि केला तर तो ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी करतोय तुम्ही त्याच्यासाठी करा,
1: त्याला प्रोत्साहन द्या.
0: तर ही जी सगळी कुटुंबातली समाजाचा अभाव हे सगळं जे आहे ना, ह्या गोष्टी मी ज्या आता बोललो त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि याची काळजी घेतली तर ही जेनजी ही इमोशनल मेसेजेस न बोलता फार पटकन समजते. हिला नो नीड की तुम्ही डिटेल बोललं पाहिजे, पटकन कळतं की आईचे डोळे, बाबांचे डोळे. आणि मुलींना तर फार फास्ट कळतं, खूप सेन्सिटिव्ह आहेत मुली. तुम्ही त्यांना नाही नाही म्हणलं की मग भविष्यात ते एकदाच कुठलं तरी विरोध करतील. आधी खूप ऐकायची हो, पण ती आता ऐकतच नाही. ती पण म्हणते आता माझ्या
1: मी आधी खूप ऐकले,
0: आता नाही ऐकणार, बस झालं, यांनी काही संपवलंच नाही माझं आयुष्य काही आहे की नाही असं सगळं.
1: डॉक्टर, कुटुंबातील संवादाचा अभाव ही हिंसा किंवा नैराश्य वाढवण्यास कारणीभूत ठरते का बरं?
0: हो, प्रश्नच नाही. कुटुंब हे व्यक्तीच्या इमोशनल सिक्युरिटीचं पहिली जाग आहे ती. आणि इमोशनल सिक्युरिटी असेल माणसाला म्हणजे काय झालं तर मग आमचं मूल जे आहे ते मित्र किंवा मैत्रिणींमुळे बिघडलंय. प्रश्न असा आपण येऊ शकतो की माझं बॉन्डिंग कुठे कमी पडलं, की हा दुसऱ्याला कोणाला तरी फॉलो करतोय, मग मी त्याला प्रेम किंवा भावना व्यवस्थित देऊ शकलो नाही म्हणून तो समोर गेला का, तुमचं इमोशनल डिप्रायव्हेशन झालं, तरच तुम्ही दुसरीकडे ते इमोशनल जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी जाता. म्हणजे कोणीतरी मला म्हणले की तू खूप छान दिसतोस आणि तू खूप छान हेअरस्टाईल आहे तुझी, आणि घरी बाबा म्हणले की पटकन केस काप नाही तर तुला हाणतोच धरून, तर मला तो मित्र आवडणार की अरे यार तू किती मला अप्रिशिएट करतोय.

0: त्याला आवडतोय मी, माझे केस त्याला आवडत आहेत. तर हे जे आहे हे कुटुंबातला विसंवादाचा परिणाम नक्कीच मुलांवर. आणि लोक म्हणतात की जनरेशन गॅप आहे त्यांना वेगळतो. हो वेगळं आहे, पण तरीसुद्धा बोलण्याची भाषा भावनिकच आहे ना, बोलण्याची भाषा तीच आहे ना, आई बाबाच आहे ना. का बाबाच्या ऐवजी शिक्षक झाला? नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आई वडिलांचा थोडासा विसंवाद आहे आणि मग त्यांच्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत. त्यातली एक मुलगी काय करते, त्या दोघींचं भांडण झालं बहिणींचं की ती फेकते वस्तू, आणि दुसरी बहीण काय करते, त्या फेकलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवते. इथे काय होतं की बाबाची आई सोनेला काही बोलली आणि सोन बाबांना म्हणली की आई मला असं म्हणलं की यांना राग येतो माझ्या आईविषयी, तो बोलते म्हणून हातात जे असेल ते हे फेकून देतात. आणि मग ती आई काय करते, ती वस्तू घेते आणि ती फुटली का ती कशी आहे ती बघून हातात घेते, म्हणजे काय झालं बघा. या लोकांच्या कुटुंबामध्ये जे त्या लेकरांनी बघितलं, म्हणजे एका लेकरांनी असं बघितलं की प्रॉब्लेम सॉल्व करायचा नसतो, तो असा ऍक्ट करायचा असतो. आणि एका लेकरांनी असं बघितलं की सॉल्व करण्यासाठी हे करावं लागतं. घरामध्ये मॉड्यूलच नाही ठेवत तुम्ही, म्हणजे भांडणं झाली की बाबा एकतर निघून जातो नाहीतर शांत बसतो. मुलांसमोर त्या संवादातून प्रश्न कशी सोडायचे हे मॉड्यूलच नाही ना. झालं असेल एका तासाने भांडण, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चहा घेतलाय, मग आपलं भांडणं कशामुळे झाली, तू असं केलं असतं तर बरं झालं असतं, हे जर त्यांच्यासमोर रोल मॉडेल ठेवला तर ती बाळ आपल्या डोक्यात आलेल्या हिंसेला रेग्युलेट करतील. इमोशनल रेग्युलेशन हा तोच प्रकार शिकायचा आणि तो कुटुंबातनच शिकायला लागेल.
1: त्याच्यासाठी प्रॉपर संवाद असणं,
0: प्रॉपर संवाद असणं
1: गरजेचं आहे. तसंच व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती यांचा परस्पर कसा संबंध सांगता येईल आपल्याला?
0: अल्कोहोल आणि काही सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सेस याच्यामुळे हॅबिट तर होतेच, पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, जजमेंट. तीव्रता कमी जास्त कुठल्या गोष्टींची घ्यायची ना, म्हणजे आता रस्त्याने चाललाय कोणीतरी आणि जवळून गाडी गेली की त्याला एकदम आरडाओरडा करून ऍक्शन अशी आहे, हे जजमेंट घेता येत नाही. याच्यामुळे परत काय होतं की इम्पल्सिव्हिटी वाढते. शून्यापासून थेट 10 होतं, 2, 3, 4, 5 नाही, थेट 10 पर्यंत जायचं. आणि याच्यामुळे अजून असं होतं या व्यसनाधीनतेमुळे की भावनांवर नियंत्रण आणणं, भावनांना आटोक्यात आणणं हे थोडंसं अवघड जातं. सुरुवातीपासूनच मग थोडासा हिंसक प्रवृत्ती पण वाढायला लागते, कारण या सगळ्यांचं स्वरूप तीच घेते. तर याच्यामध्ये व्यसनमुक्तीच्या उपचाराच्या बरोबर अँगर मॅनेजमेंट याच्यासाठी काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तर व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. व्यसनाधीनतेमुळे जजमेंट आणि इम्पल्सिव्हिटी या दोघांमध्ये इश्यूज येतात, समज सर्वसामान्यपेक्षा वेगळी होते. एका छोट्याशा गोष्टीसाठी एखाद्याचा खून सुद्धा होऊ शकतो, जे आपण सध्या बघतोय आणि सहज होतोय.
1: व्यसनाधीनतेमुळे काय होतं की हिंसक प्रवृत्ती वाढते आणि त्याचा कुटुंबावर परिणाम होतो.
0: बरोबर.
1: पण त्या कुटुंबातील जे लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं असतात, ह्या मुलांवर सगळ्यात जास्त काय परिणाम होतो?
0: या मुलांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम म्हणजे त्यांना आयुष्याचा अर्थ हा समजत नाही आणि समायोजन जास्त. आपण सर्वसामान्यपणे एकमेकाला ऍडजस्ट करत करत जातो, हा एक इश्यू होतो. इमोशन कुठे कोणते रेग्युलेट करायचे, कोणते एक्सप्रेस करायचे, त्या गोष्टींमध्ये इश्यूज येतात. कॉन्सन्ट्रेशन, मोटिवेशन, कम्युनिकेशन सगळ्याच बाबतीमध्ये. बघा, माणसाला जगण्यासाठी फ्रंटल लोब म्हणजे बुद्धी, ब्रेनचा पार्ट जो डोळ्याच्या नाकाच्या कानाच्या जवळ आहे, आणि एक पार्ट आहे लिम्बिक सिस्टीम ज्याच्यामध्ये इमोशन रेग्युलेट होतात. पूर्वीपासून असं म्हटलं जातंय किंवा फॅक्ट पण आहे ती, हजारो वर्षाआधी फार काही इंटेलिजन्सचा उपयोग होत नव्हता, फ्रंटल लोबचा उपयोग होत नव्हता, कारण त्यावेळेला ब्रेड बटर एवढाच विषय होता. मॅस्टो नावाचा एक सायकोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की माणसाची हायरार्की आहे, त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात आधी त्याला खायला पाहिजे, मग त्याला लैंगिक गोष्टी पाहिजे, जोडीदार पाहिजे, आणि नंतर सिक्युरिटी पाहिजे. तर इथे पण तसंच होतं, फक्त ते या सिक्युरिटीपर्यंतच मर्यादित राहतात. स्वतःचा आविष्कार, स्वप्रगटीकरण, स्वतःमध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं प्रगटीकरण हा नंतरचा स्टेप आहे ना. ह्या खालच्या गोष्टी फुलफिल झाल्या की आपण पुढे पुढे पुढे जात राहतो.
1: बरोबर
0: आहे ना. एक छोटंसं घर होतं, मग त्यांनी मोठं घेतलं, मग त्यांनी मोठं घेतलं, म्हणजे तो प्रगटीकरण होत जातं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग तरुणांमध्ये वाढणारा जो एकाकीपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे वाढणारं नैराश्य आहे, याच्याकडे आपण कसं बघणं गरजेचं आहे? बरं,
0: मित्रांच्या थ्रू, भावा बहिणींच्या थ्रू किंवा आई वडिलांच्या थ्रू, आजी आजोबांच्या थ्रू, हा जो लिम्बिक सिस्टीम मधला इमोशन आहे ना, याची नाळ, याच्या बरोबरचं बिलॉंगिंग म्हणजे माझं अटॅचमेंट आहे, भावनिक अटॅचमेंट आहे, ही अटॅचमेंट पाहिजे तशी जर कोणाबरोबर नाही झाली घरातल्या एन्व्हायरमेंटमुळे, म्हणजे माणसाची जैविक स्थिती तर अशीच आहे की माणूस हा समाजप्रिय आहे, त्याला नाते गोते माणसं लागतात. स्वस्तातला शर्ट घातला आणि चार लोकांनी म्हटलं छान दिसतोय बरं की, मला छान वाटतंय आणि तो शर्ट मी असा सांभाळून घेऊन जातो, त्याला डाग पडू देत नाही, दुसऱ्या दिवशी त्याला घातलं की अजून मला छान वाटतं. तर ही जी इमोशनल रेग्युलेशनची सायकोलॉजी आहे याचा अभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय, कारण मुलांकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याच्यापर्यंत गोष्टी दिल्या जातात. त्याला एक आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे नाही करू शकलो त्यांनी ते करावं म्हणून त्याला त्या दृष्टीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही एकदा याचं लाईफ सेट झालं, हिचं लाईफ सेट झालं की मग आमच्या आयुष्यात काही उरत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे भावनिक अटॅचमेंट तुटत जाते आणि व्यावहारिक अटॅचमेंट गिव्ह अँड टॅक सुरू होते, आणि या गिव्ह अँड टॅकमुळे मुलं कनेक्टेड आहेत पण लोनली आहेत. त्यांना ते पाहिजे असतं काहीतरी जे त्या त्या एजनुसार लागतं, मग ते अशा वेळेला मोबाईल हा इझिली अवेलेबल असतो, सोशल मीडिया इझिली अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे मग ते हजारो लोकांशी जोडलेले असतात. म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून असं बघतो की कोरियन मुलांबरोबर महाराष्ट्रीयन मुलं प्रचंड जोडलेली आहेत, त्या इतक्या मोठ्या लेवलला जाऊन कनेक्ट झालेत पण त्या 2 BHK मध्ये असलेल्या जगाबरोबर ते कनेक्ट होत नाहीयेत. तर हा जो एकाकीपणा आहे हा नैराश्याकडे नेऊन भविष्यामध्ये या लेकरांचं खूप अवघड परिस्थिती आहे, त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ज्या कुठल्या वेळेत असेल तुमचं म्हणणं मागे ठेवून त्यांचं म्हणणं काय असू शकतं याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, सध्या विचारधारा पण आपली बदलत चाललेली आहे, कधी कधी हा एकाकीपणा गरजेचा सुद्धा असतो, त्यासाठी चिंतन करणं आरोग्यदायी असावं पण चितेवर नेणारं नसावं. तर समाजात एकल महिलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आणि त्यातून हिंसाही आपल्याला वाढताना दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: आत्ता ही जी आपण पिढी म्हणतोय, जी पिढी खूप सारे कंटेंट घेऊन प्रवास करते, या पिढीला एक गोष्ट पक्की समजली आहे की माझ्या आयुष्याचे निर्णय मला घ्यायचे आहेत आणि माझं आयुष्य हे एकदाच आहे. आई बाबांची पिढी अशी म्हणते की खूप सारे लोक मिळून आपलं आयुष्य आहे, आणि ही पिढी म्हणते मी आणि माझं आयुष्य आहे, मला काही एडिट करता येणार नाहीये, पडत मला माझ्या पद्धतीने जगू द्या. त्याच्यामुळे तो मॉरल नॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी त्याला 1947 वाटतात. मग जेव्हा केव्हा तुम्हाला धरून दडपून तुमचं लग्न लावलं, भविष्यामध्ये इश्यूज वाढतात, कारण हे दोघं वेगवेगळ्या संप्रदायातली वेगवेगळ्या थॉट वेगवेगळे बिलीफ्स घेऊन चालणारे असतात. मग त्यावेळेला असं ठरवतात की अशी किरकिर झाल्यापेक्षा वेगळं राहिलेलं का बरं. ती मुलगी आहे, ती आता 26 वर्षाची आहे, मला सांगितलं की तू सायकोलॉजिस्ट आहेस तर तू तिच्याशी बोललं पाहिजेस. ती म्हणतीय माझं नाव नोंदवा, पण मग ठरवायला पाहिजे आपण काय करायचं ते. मी तिला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, कशी आहेस, काय करतेस सध्या, काय आयुष्यात चालू आहे तुझ्या? आणि मग तिला विचारलं, तू नाव नोंदवायचं बोललीस, हो, कशासाठी लग्न करायचंय तुला? तुला असं कसं विचारतो मला, तुला कळू दे ना कशासाठी लग्न करायचं, पणाबद्दलचे काय विचार आहेत तिचे, आई बाबा म्हणतात म्हणून वाटतंय. म्हटलं मग थांबा थोडं, तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण परत बोलू. हा प्रकार सध्या होताना दिसत नाही, त्याच्यामुळे हिंसाचाराचं प्रमाण वाढलं.
1: आणि सध्या आपण हे प्रमाण खूप बघतोय की फक्त लग्न न होण्यामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा ते हिंसेकडे वळलेले आहेत.
0: संसार हा 2 लोकांचा आहे असं म्हणतात, तू काय करायचंस ते तू ठरवणारस, त्यांनी कसं वागायचं त्या संघर्षात जाणं टाळायचं असेल तर त्याला फक्त सांगून बघा पार्टनरला, नाहीतर ओके. सध्या एकल महिलांच्या बाबतीमध्ये सामाजिक स्थिती अजून फार बदलली असं आपण नाही म्हणता येणार, पण सायकोलॉजिकल स्थिती मात्र एकल महिलांची स्ट्रॉंग होताना मी बघतोय. त्याचं कारण असं आहे की बॉदर नाही होत, थोडंसं इंडिपेंडन्स मिळतं आणि याच्यामध्ये स्वतःचे डिसिजन्स घेता येतात, करेक्ट डिसिजन्स निवडता येतात, ऑप्शन्स चांगले निवडता येतात, आणि काही प्रमाणामध्ये जर सोशल आणि सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिकल पोझिशन सर्वसामान्य असेल तर अशा महिला खूप छान सर्व्हाइव्ह करतात आपल्या मुलांसोबत. पण जर या 3 गोष्टींमध्ये इश्यूज असतील तर मग मी असं बघितलं की मुलांना खूप वाईट आणि वेगळे इश्यूज फेस करायला लागतात. शहरी भागांमध्ये फार इश्यूज नाही आहेत पण ग्रामीण भागामध्ये एकल महिलांचे इश्यूज खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे हिंसाचार, त्याच्यामुळे व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमध्ये नैराश्य, सायकोलॉजिकल इश्यूज, ह्या सगळ्या गोष्टी होतात.
1: मग आपल्याला या नैराश्याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखता येतील? बरं,
0: साधारण 15 दिवसांपेक्षा जास्त उदास वाटणे, रिकामे वाटणे, माझा 6 महिन्याच्या नंतरचा काही प्लॅन नाहीये असं वाटणं, कुठलंही व्हिजन दिसत नाहीये माझ्या डोळ्यासमोर, मला पटकन कुठलं काम करावं वाटत नाहीये, लोकांना इंटरॅक्ट करावं वाटत नाहीये, ज्यापूर्वी इंटरेस्ट च्या गोष्टी होत्या त्या गोष्टी पण मी आता टाळायला लागलो. झोप कमी जास्त होणे, भूक कमी जास्त होणे, सकाळी 9 तास झोपली 10 तास झोपलोय पण परत परत सकाळी असं उदास आणि थकवा असल्यासारखं.

0: कोणी बोलतंय माझ्याशी आणि काय काय म्हणलं तुम्ही, असं जर होत असेल, वजनामध्ये अचानक कमी जास्त होणे, मी निरुपयोगी आहे असे वारंवार विचार येणं, स्वतःला गिल्ट, दोषी समजणं, अपराधी समजणं, चिडचिड करणं, सामाजिक संपर्क कमी होतोय असं जाणवणं, आपण जी डे टू डे कामगिरी करतोय त्याच्यामध्ये आपला ग्राफ खालच्या बाजूला येतोय हे लोकांकडून ऐकणं आणि स्वतःला स्वतः पण बघणं, या गोष्टी उदासीनतेकडे नैराश्याकडे आपल्याला घेऊन चालल्यात हे ओळखणं. नैराश्य म्हणजे मला शर्ट शिवायचा आहे टेलरकडून शिवायचा आहे तर तो माझं माप घेणार आहे, दुसऱ्याचे कसे घालणार ना, तर ते माझे इश्यूज आहेत. तर ही गोष्ट जर आपल्याला व्यवस्थित कळली तर खूप छान वाटतं. मी असं बघितलंय की अधूनमधून मला जगावं असं नाही वाटत आहे, माझं कोणीच नाही आहे, मला कोणी सपोर्ट नाही आहे, मला कोणी समजून घेत नाही आहे, असे गंभीर संकेत देणं, जग संपवण्याची भाषा बोलणं, अशा लोकांसाठी तात्काळ मानसतज्ञाबरोबर सायकोलॉजिस्टबरोबर त्याला भेट घालून देणं, प्रत्येक गोष्टींसाठी मेडिसिन असतात असं नाही आहे, पण बोलण्याने ऐकण्याने विचारांच्या धारणांच्या योग्य बदलामुळे. एक गोष्ट मला खूप छान वाटते एक सायकोलॉजिस्ट म्हणून, की आपल्या बिलीफ्स आणि थॉट्सना आपल्याला एडिट करता येतं, केवढी ताकद आहे ही एडिट करणं. मला कळतं की ह्या विचाराने माझा अँगर वाढतो आणि एडिट केल्याने माझा अँगर कमी होतो, किती छान येते. आणि हे प्रत्येकाला जमणं शक्य आहे, प्रत्येकाकडे ही कॅपॅसिटी आणि नैसर्गिक आहे. फार झालं तर तुम्हाला थोडी दिवसाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात,
1: त्याचा वापर करता आला पाहिजे फक्त प्रत्येकाला.
0: करेक्ट.
1: डॉक्टर, मानसिक आरोग्याबाबत माझ्यातील हे गैरसमज आहेत तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल आपल्याला?
0: शरीराचा आजार तुमच्या अखत्यारीत नसतो, एकदा तो झाल्यावर फक्त त्याच्यावर वेगवेगळे उपचार करावे लागतात, मात्र भावना, विचार आणि वर्तन ह्याच्यावर 100% तुम्हाला अभ्यास करता येतो. एक बाळ जन्माला आलं आणि काही तासाच्या बाळाला तुम्ही त्याची डोक्याची बाजू वर धरली आहे आणि पायाची बाजू खाली धरली आहे तर ते बाळ कम्फर्ट असतं, पण तुम्ही पायाची बाजू वर करा आणि डोक्याची बाजू खाली करा, ते रडतं, ते रिफ्लेक्ट करतं घाबरल्याची, भीतीची, चिंतेची इमोशन्स. म्हणजेच इमोशन हाच तुमच्या या सगळ्या शरीराला कंट्रोल करणं, त्याला गाईड करणं, त्याला कोऑर्डिनेट करणं हा मनाचाच भाग आहे. मनामध्ये भावना, विचार आणि वर्तन हे त्रिकूट आहे आणि हे मस्ट आहे. अत्यंत गैरसमजामुळे आयुष्यभर आपण स्वतःला ढकलत राहतो, छोटासा एखादा बदल असेल तो करत नाही, कारण आपलं बिलीफ्स आहे की स्वभावाला औषध नसतं. असं कसं नसतं? औषध घ्यायचंच नसतं स्वभावासाठी, स्वभावाला एडिट करायचं असतं. त्या स्वभावाच्या मागे कोण हलवतोय त्याला, त्याच्याकडे बघायचं असतं. खूप साधी आणि सरळ गोष्ट आहे ही. भावनांना योग्य पद्धतीनं विचारांमध्ये घातलं तर तुमच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम कायम होत असतो. इच्छाशक्ती, मोटिवेशन, तुमच्या अपेक्षा हे मनाच्या घटक आहेत सगळे. शरीर म्हणजे तुम्ही जे बोलता, तुम्ही जे ऐकता, हे कॉन्शियस आहे, हे ॲक्शन आहे, हा व्यवहार आहे. लोकांना दिसणं, समजणं माझ्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, ॲक्शनवरून हे 1% आहे. 9% तुमच्या सबकॉन्शियस आहे. त्या सबकॉन्शियसमध्ये जे सुरू आहे, जे लिहिताय तुम्ही स्वतःबद्दल, तेच व्यवहारामध्ये येणार. मग 9% जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं की 1%? अरे मी असे IAS अधिकारी पण पाहिले ज्यांना दोन्ही पाय नाही आहेत, की ज्यांना डोळे नाही आहेत दोन्ही, पण ते IAS अधिकारी झाले. मग बायोलॉजी स्ट्रॉंग की सायकोलॉजी स्ट्रॉंग? सायकोलॉजीच आहे, कारण माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, माझ्यावर झालेले जे एक्सपिरियन्स, मी जे काही समजलंय लाईफला आतापर्यंत, ते माझ्या कुठे लिहिलेलं आहे का शरीरावर? ते सबकॉन्शियसमध्ये आहे. मी काय अर्थ काढायचा एखाद्या गोष्टीचा आणि माझ्या बाजूच्याने काय अर्थ काढायचा, तो त्या त्या लोकांनी त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये जे लिहिलंय ते त्याच्यावरून ते कसं दिसेल. मग याला खराब म्हणण्याचं, याला कमजोर म्हणण्याचं काहीच कारण नाही, पण थोडंसं स्वतःला अॲनालिसिस करायला लागल्यावर मजा येते आणि कळ, अरे हां, मी असा विचार करत होतो म्हणून माझी चिडचिड होतीये. लोक कसे असले तरी माझं बिहेवियर माझ्या हातात आहे, जेव्हा मला कळलं तेव्हा मला लक्षात आलं की माझी स्किन तर एकदम चकाकती आहे, माझं जेवण छान जाते, मला झोप चांगली लागते, माझा अभ्यास चांगला जातो आहे. मला ताण देणारे 3 घटक आहे असं लोक मानतात. 1 म्हणजे परिस्थिती, दुसरं म्हणजे इतर लोक आणि तिसरं म्हणजे मी स्वतः. पर्सेंटेज जर विचारलं तर लोक इतर लोकांमुळेच ताण होतो, आपल्याला आपलं कुठं काय असतं, परीक्षेत कमी मार्क आले, नोकरीवर चांगला पगार मिळाला म्हणून मला ताण आहे. मग मी त्यांना विचारतो की जर मी अलाउच नाही केलं ह्या लोकांना तर? मग म्हणतात नाही नाही नाही, आपल्याला ताण देणारा आपणच असतो. म्हणजे लोक आणि गोष्टी तुम्हाला अपसेट कधीच करत नाहीत, त्या मला अपसेट करतायत याच्यावर तुमचा ठाम विश्वास असतो म्हणून तुम्ही अपसेट होता. किती सोपं आहे. तर सायकोलॉजिकल साठी शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटीज मध्ये सध्या सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट होती आहे. अगदी 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन येत आहे. त्याच्यासाठी या समस्यांना व्यवस्थित

0: हँडल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इझिली सायकोलॉजिस्टकडे तर इझिली तुम्ही अप्रोच होऊ शकता. मानसिक आरोग्यवर जेवढा मोकळा संवाद करू त्याचा स्टिग्मा तेवढा कमी व्हायला मदत होईल.
1: डॉक्टर, हिंसक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन आणि उपचारांची भूमिका काय असते बरं? मग
0: कुठल्या तरी बिलीफ्स आणि सबकॉन्शियसमध्ये काहीतरी लिहिलंय त्यांनी की मला हाच मार्ग आहे, मला ह्याच मार्गाने जायचं आहे, मला इमोशनली लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून मला असं करायचंय. त्याचं जे काही अपब्रिंगिंग झालंय तो अपब्रिंगिंगचा पार्ट असतो, त्याच्या व्यसनांचा पार्ट असतो. हे व्यवस्थित जर आपण समजून घेतलं आणि विश्वास संपादन करायला मदत केली म्हणजे काय, तर त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं, त्याला ऐकून घेणं, त्याला समजून न सांगणं आणि शहाणपणाच्या गोष्टी नाही करणं, असं केलं तर तो तुम्हाला फॉलो करायला लागतो आणि मग तो जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींपासून तो लांब जाऊ शकतो. तर हे होऊ शकतं.
1: डॉक्टर, हिंसामुक्त समाज घडवण्यासाठी कुटुंबाची भूमिका काय आहे आणि ती किती महत्वाची ठरते?
0: समाजामध्ये हिंसा आपण बघतो दिवसेंदिवस वाढताना दिसते. हिंसामुक्त समाजाची सुरुवात ही घरापासून होत असते, कुटुंबापासून होत असते. अगदी बाल वयापासून त्याला भावना ओळखणे म्हणजे 22 प्रकारच्या भावना आहेत. किती माहिती सर्वसामान्य लोकांना? रडणं म्हणजे दुःख झालं, ओरडलं म्हणजे आक्रमक झालं,
1: राग, द्वेष,
0: आश्चर्य, बस हे चार पाचच्या पलीकडे आपल्याला माहित नाही आहे. 22 टाइप्स ऑफ इमोशन्स आहेत आणि ते कशामुळे येतात याचं कनेक्शन म्हणजे भावना ओळखणे. तर हे लहानपणापासून ओळखायला जमलं पाहिजे. राग व्यक्त करण्याचे योग्य मार्ग हे पण खूप महत्वाचे आहे. दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो बोलण्याने त्याचं काही आणि माझं काही असं करण्याने पण सॉल्व्ह होतो, याचं रोल मॉडेल हे सगळं घरातनं सुरू होतं. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारची लोकं होती, 10 प्रकारची 10 पर्सनॅलिटीज होत्या, त्याच्यामुळे ती ऍडजस्टमेंट फास्ट होत होती. राग येणं हे काही चूक नाहीये, तो एक एक्सप्रेशनचा पार्ट आहे. हे बघा, राग येणं, विचार येणं, भावना व्यक्त करणं की मला तुम्ही नाही मोबाईल दिला की मी मारेल, इमोशन थॉट ऑलवेज वेलकम, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ऍक्शनचा रिस्पेक्ट करायची गरज नाही किंवा ऍक्शनला घाबरायची गरज नाही किंवा ऍक्शनसाठी काहीतरी भयानक झालंय असं म्हणण्याची गरज नाही. असं बोलू नको, असं कुठून शिकला तू मी, नाही ओके ठीक आहे, ओके बेटा असं म्हणतोय का, ओके ठीक आहे, काही हरकत नाही, असं घ्यावं लागेल. ते तो बोलतोय ना, तर हा महत्वाचा पार्ट आहे, त्याला एम्पथी असं म्हणतो आपण. तर राग येणं हे काही चुकीचं नाही आहे, पण रागाच्या भरात दुसऱ्याला दुखवणं हे काही योग्य नाही आहे. पेरेंट ज्या पद्धतीने स्वतःचे संघर्ष सांभाळतात, हाताळतात, तेच मुलांसाठी मोठं बिहेव्हिअरल मॉडेल, तोच पिक्चर तो त्याच्या सबकॉन्शियसमध्ये लिहिणार आणि भविष्यामध्ये कॉन्शियसमध्ये वापरणार.
1: म्हणजे अनुकरण या ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. डॉक्टर, संवेदनशीलता, संवाद आणि मानसिक आरोग्यासाठी, आरोग्याविषयी जागरूकता वाढवून अधिक शांततामय आणि आनंदी समाज जर घडवायचा असेल तर तो कसा करता येईल आपल्याला?
0: शांततामय खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सगळ्या प्रशासकीय, राजकीय आणि सगळ्या पातळ्यांवर दिसतोय की संवेदनशीलता, संवाद, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कशी वाढवायची, शांततामय आणि आनंदी समाज घडवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक जण याच्यासाठी झटतोय, आमच्यासारखा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो की राजकीय, सामाजिक आणि सगळ्या चळवळीतले लोक असो, तर याच्यासाठी काही कायदा पुरेसा नाहीये हे आता सगळ्या लोकांना पटलेले. सगळ्या प्रकारचे कायदे आहेत, कुठले कायदे नाही आहेत, सगळ्या प्रकारचे कायदे आहेत. असं केल्यानंतर अशी शिक्षा होते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ते करतातच. तर कायदे हा पुरेसे नाहीये. याच्यामध्ये मला असं वाटतं की भावनिक साक्षरता महत्वाची आहे. म्हणजेच काय, तर स्वतःच्या भावना ओळखणे, त्याला रेग्युलेट, व्यवस्थापन, नियमन करणे आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे. घरामध्ये जसं आपण आधी म्हणलं की आईवडिलांचं कम्युनिकेशन, आईवडिलांची बॉन्डिंग छान असेल, आईवडिलांनी झालेल्या विसंवादातून संवादापर्यंतची प्रोसेस त्यांच्या डोळ्यासमोर केली, प्रॉब्लेम सॉल्व्ह बिहेवियर ऍक्ट केला, शाळेमध्ये सोशल इमोशनल लर्निंग दिली, काउन्सिलिंग सेंटर्स, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ सपोर्ट घेतला आणि हा जो टॅबू सिग्मा आहे हा सिग्मा फ्री जर एन्व्हायरमेंट आपण करू शकलो सगळ्यांनी एकत्रितपणे, तर निश्चित ह्या गोष्टींना मदत होऊ शकते. हिंसा थांबवण्यासाठी केवळ रागावर नियंत्रण मिळवणे पुरेसं नाहीये, तर नैराश्य कमी करणे, सकारात्मक विचार वाढवणे, व्यक्तीच्या मेंदूचे कार्य, भावनांची गरजा, कौटुंबिक सामाजिक परिस्थिती आणि जीवनातील ताण, या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल आणि याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात.
1: डॉक्टर संदीप सिसोदे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना नैराश्य आणि हिंसामुक्त कसं जीवन जगता येईल याविषयी छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: थँक्यू.
1: वाढतं नैराश्य आणि हिंसा कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.

मैत्रिणींनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपतीचा उत्सव म्हटलं की मोदक हे येणारच. चला तर आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेऊया खव्याचे उकडीचे मोदक या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आंबेमोहर तांदळाचं पीठ, अर्धा वाटी खवा, पाव कप दूध, गुळ, एक नारळ, चमचाभर खसखस, काजू बदाम, साजूक तूप आणि जायफळ विलायचीची पूड. सर्वप्रथम नारळ फोडून ते खाऊन घ्यावं. गुळ खिसून घ्यावा. एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये दोन वाट्या खवलेलं नारळ घालावं. अर्धी वाटी खवा घालावा आणि नारळाच्या अर्ध्या प्रमाणात गुळ घ्यावा, म्हणजे एक वाटी गुळ घ्यावा. त्यामध्ये खसखस थोडी भाजून घालावी. सारणासाठी लागणारं हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं. हे सगळं एकजीव झाल्यानंतर काजू बदाम पूड आणि जायफळ विलायची पूड घालून हे मिश्रण बाजूला ठेवावं. आता दुसऱ्या कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पाव कप दूध, चिमूटभर मीठ, चमचाभर तूप घालून त्याला उकळी आणावी. त्यामध्ये एक ग्लास पाणी आहे तर एक ग्लास तांदळाचं पीठ घेऊन त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे एक ग्लास पीठ घालून त्याला हलवून घ्यावं. 5 ते 10 मिनिटं बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून याला चांगली वाफ येऊ द्यावी. त्यानंतर ही उकड एका ताटात काढून घेऊन तूप लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यावं. त्यानंतर त्याच्या छान पाऱ्या करून त्यामध्ये हे सारण घालून त्याचे छान पाकळ्या येतील असे मोदक तयार करून घ्यावे. त्यानंतर हे सगळे मोदक इडली पात्रामध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये चाळणी ठेवून वाफवताना त्यावर केशर टाकून 10 ते 15 मिनिटं ते छान वाफवून घ्यावे. वाफ आल्यानंतर त्याला बाहेर काढून ताटामध्ये नैवेद्यासाठी काढून घ्यावं. मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी? करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या. बरं, तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. दुपारचं 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज। प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा। यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन। फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश।

आणि महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18 ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केलाय. भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेझिश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परहिताच्या मुद्द्यांवर तसंच व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी त्यांच्या पेमेंट प्रणालींना एकमेकांशी जोडावं, स्थानिक चलनातल्या व्यापाराला प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल व्यापार जागतिक स्तरावर अधिक सुलभ करावा असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली असून यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षाला 250 अब्जांच्या पुढे गेल्याचं ते यावेळी म्हणाले. भागीदार देशांमधला व्यापार हा सखोल आणि लवचिक असावा, तसंच पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता असावी, जेणेकरून व्यापार हा कोणत्याही टप्प्यावर सदस्य देशांमधल्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी अडथळा ठरणार नाही असं ते म्हणाले. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. जगभरात दहशतवादाने अगणित बळी घेतलेत आणि सीमेलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करणारा देश म्हणून भारत गेली कित्येक दशकं या लढ्यात पुढे आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. एकीकडे दहशतवादाचं स्वरूप बदलत असताना सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करायचा भारताचा निर्धार मात्र अढळ आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई

0: या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिच बुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलंय. पदवी शिक्षण पातळीवर IIT मुंबई 22व्या तर IIT दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, IIT मद्रास, IIM बंगलोर, IIM कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका ट्रकने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. या अपघाताची पोलीस चौकशी सुरू आहे. HPV लसीकरणाचा 80 लाखापेक्षा जास्त टप्पा भारतानं पार केलाय. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याबरोबरच HPV संसर्ग आणि HPV संबंधित कर्करोगापासून संरक्षणाच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा ठरलाय. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखापेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झालेत. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1942 बोटी कार्यरत आहेत तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आलेत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे तरी 8 नद्यांची पाणी पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत कझकस्तानच्या एलेना रायबाकिना हिनं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव केलाय. या विजयामुळे रायबाकिनाचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालंय. आता तिचा सामना अरिना सबालिंका हिच्याशी होईल. महिला दुहेरीत चेक अमेरिकन जोडी कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेंड यांचा सामना आज रात्री अमेरिकन जोडी रॉबिन मॉन्टगोमेरी आणि ॲशलिन क्रुगर यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याचा सामना आज रात्री होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत रशियाचा कॅरेन खाचानोवशी होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8व्या मानांकित बेन शेल्टन आणि 11व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. UPIच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं.

0: वार्तापत्र. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी फोडली नशामुक्तीची हंडी. पालघर जिल्ह्यात 9व्या राष्ट्रीय पोषण मासाला सुरुवात आणि 15 सप्टेंबरपासून पालघरमध्ये सुपोषण साथी पालघर उपक्रम राबवण्यात येणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीतू चौरे.
1: 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत 2047, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा व्यापक आढावा मांडला. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं. दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची हंडी फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहावं आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा द्यावी असं आवाहन शिंदे यांनी केलं. रोज कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा यासाठी सुरू केलेली निवृत्ती सन्मान योजना देशातील पहिली योजना असून ती कष्टकरी चालकांसाठी वरदान ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे नुकतंच ठाण्यात वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. 32व्या ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरचा प्रवीण कांबळे यानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 1 तास 7 मिनिटे आणि 21 सेकंद या वेळेत 21 किलोमीटरचे अंतर पार केले. महिला गटात नाशिकची रवीना गायकवाड यांनी 1 तास 26 मिनिटं 4 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 30,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र पाठक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आलं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
2: पालघरमध्ये 9व्या राष्ट्रीय पोषण महाला सुरुवात झाली. या निमित्तानं 2 दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय पुणे आणि पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबविण्यात आला. या 2 दिवसीय कार्यक्रमात पोषण विषयक माहिती, चित्र प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोषण उखाणे, प्रश्नोत्तरे आणि पौष्टिक आहारांच्या पाककृतींचं प्रदर्शन घेण्यात आलं. तसंच आशा सेविकांना मार्गदर्शनही करण्यात आलं. तर पोषण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा गौरव यावेळी करण्यात आला. निरोगी माता, सुदृढ बालक आणि पोषणाबाबत जागरूक कुटुंब यातूनच विकसित भारताची मजबूत पायाभरणी होईल असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पालघर जिल्ह्यात कुपोषणाविरोधात आता सुपोषण साथी पालघर हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर 2026 ते 15 मार्च 2027 या कालावधीत उपक्रमाचा पहिला टप्पा राबवला जाणार आहे. यामध्ये गंभीर तीव्र कुपोषित म्हणजेच 65 श्याम बालकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दत्तक घेतलं जाणार आहे. त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी विशेष उपाययोजना या दरम्यान केल्या जातील. त्यानंतर 734 मॅम बालकांवर तालुका आणि ग्रामस्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लक्ष दिलं जाणार आहे. दत्तक घेतलेल्या प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड तयार करून त्यांचं वजन, वाढ, लसीकरण, आरोग्य तपासणी आढावाही घेतला जाणार आहे. गरजेनुसार बालकांना VCDC किंवा NRC मध्ये दाखल करण्यासोबतच प्रथिनेयुक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंगणवाडीतील सुविधा, स्वच्छ पाणी, पूरक पोषण आहार आणि कुटुंबाचं समुपदेशन यावरही यावेळी भर दिला जाईल. केवळ वर्धन वाढवणं नव्हे तर बालकांच्या सर्वांगीण आरोग्य आणि विकासासाठी प्रयत्न करणं हे सुपोषण साथी पालघर उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो,

0: महाराष्ट्रात भक्ती नाट्याची स्वतंत्र परंपरा असून त्यासोबत ग्रामोत्सवातील सोंग सादर करण्याची परंपरा देखील अस्तित्वात आहे. गणेशाचं दर्शन भक्ती नाट्य परंपरेत आणि ग्रामोत्सवात होत असतं. ललित हे भक्ती नाट्य म्हणजे अभिनीत भारूड. ललित केवळ वारकरी संप्रदायाचं नसतं तर महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय अशा विविध संप्रदायांची ललित देखील असतात. अंबेजोगाईला दासोपंतांचं ललित प्रसिद्ध आहे तर जालना जिल्ह्यातील अंबड येथे रामानंदाचं ललित प्रसिद्ध आहे. यापैकी अंबेजोगाईला दासोपंतांच्या ललितात गणपती, रिद्धिसिद्धी ही सोंगही येत नाहीत तर जालना जिल्ह्यातील रामानंदांच्या ललितांमध्ये गणपती, रिद्धिसिद्धी आणि सरस्वती यांची सोंग पूर्वरंगात येतात. रामानंदांच्या परंपरेतील गणपतीचं सोंग दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला रात्री अंबड येथील राम मंदिरासमोर हे ललित साजरं केलं जातं. या ललिताचा प्रारंभ गणपतीच्या सोंगाने होतो. या सोंगात तीन पात्र सहभागी असतात. गणपतीचं सोंग, रिद्धी आणि सिद्धीचं सोंग हे नमनाचे सोंग असल्याने छत्री आपद्यागिरी धरून ते वाजत गाजत सोंगाच्या वाड्यापासून काढले जातात. देवळाच्या समोर सोंग येईपर्यंत यवनिका सोंगासमोर धरली जाते. गणपतीचा मुखवटा सोंग घेणाऱ्या व्यक्तीने घातलेला असतो. लाल अंगरखा, त्याच रंगाचा कद, पायात चाळ, गळ्यात हार अशी वेशभूषा असते. रिद्धी आणि सिद्धी ही सोंग तरुण मुलांना दिली जातात. जरीच्या सहावर साड्या, झंपर, डोक्यावर बेगडी काम केलेले टोप, उजव्या हातात रुमाल, पायात चाळ, गळ्यात माळा, हार, आभूषण हे असंच घातलेलं असतं. या पात्रांसाठी पावडर, लाली, काजळ, ओष्ठशलाका, गंध यांचा वापर केला जातो. संपदणीच्या म्हणजे सोंगाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पदाच्या वेळी ही सोंग नृत्य करतात. हे नृत्य दुडक्या चालीचं असतं. या सोंगाच्या वेळी श्री रामानंद स्वामी महाराज विरचित या संपदाण्यांचं गायन होतं. हे गायन सामूहिक असतं आणि यावेळी म्हटली जाणारी पदं ही अशी असतात. मोरिया रे मोरिया रे दयाळा मोरिया रे, देव गणेश चंद्र भालचंद्र गजमुख संकटहर, पद्म सजल दयाला रे हो सुंदर देव गणेश चंद्र, सुरवर पद रज वंदती ज्याचे तो गणवंधुनी स्मरा मनोहर सुंदर देव गणेश चंद्र, दुर्वांकुर शिरी सेंदूर लेपत वोहन उंदिर बहु प्रियकर सुंदर देव गणेश चंद्र, चरणी शरण मन पूर्ण बोधे रामानंद हृदय ध्यातो निरंतर सुंदर देव गणेश चंद्र. येरे येरे मोरोबा माझ्या मोरोबा माझ्या, विकीचे वारी जात मंद मधुर हासारे, सजल जलधी भव्य दिव निलभासारे, पूर्ण बोध नांदी गोपिका विलासारे, त्रिभुवनपती तुझसी जपतीने विधी सूर गती झडकरी ये मोरोबा माझ्या. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात तसंच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ललिताची परंपरा आजही आढळते. दासोपंतांचं ललित अंबेजोगाई परिसरात आढळतं. दासोपंतांची परंपरा ही दत्त संप्रदायाची परंपरा आहे. दासोपंतांच्या पदार्णव या ग्रंथात ललिताची पदं आहेत. अंबेजोगाईत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त नवरात्रोत्सवाच्या समारोपाला ललिताचं सादरीकरण होतं. याशिवाय सिंधुदुर्ग गोव्याच्या सीमावर्ती भागातही ललित सादर होताना दिसून येतात. पदगायन, पदाची संपादणी, संवाद, पुन्हा पदगायन अशा व्यामिश्र रूपात सुरू असणारी, रात्रभर सोंगांच्या रूपाने सुरू राहणारी ललित आता कालौघात कमी सादर होऊ लागली आहेत.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. जंगलात रस्त्याच्या बाजूला कुंपणाजवळ नैसर्गिकरित्या वाढणारं धोत्र्याचं झाड 90 ते 120 सेंटीमीटर उंच असतं. पानं हिरवीगार, गोलाकार, हृदयाकार पानाचं टोक त्रिविभाजित पण असमान असतं.

0: पानाच्या शिरा उठावदार असतात. लांबी रुंदी जमिनीच्या प्रकारानुसार 8 सेंटीमीटरपर्यंत असते. फूल पांढरं, लांबोळकं, गोलाकार ते षटकोनी 6 ते 8 सेंटीमीटर लांब असतं. फळं गोलसर काटेदार असतात. फळांच्या आत काळसर चपटं बी असतं. कुठल्याही प्रकारचं हवामान आणि जमीन या पिकासाठी उपयुक्त असतं. या पिकासाठी हलकी पडीक जमीन वापरावी. जमीन वखरून भुसभुशीत करावी. शक्य झाल्यास एकरी 2 ते 3 टन शेणखत टाकावं. एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश जमिनीत मिसळावं. धोत्र्याची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रोपवाटिका तयार करून करावी. एकरी 2.5 ते 3 किलो बियाणं वापरावं. लागवडीपूर्वी बी रात्रभर पाण्यात भिजत ठेवावं. त्याला जीवाणू संवर्धक लावून लागवड करावी. बी 15 दिवसांनी अंकुरतं. रोपं 40 ते 45 दिवसांनी 10 ते 12 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर लागवड करावी. लागवड 3 बाय 3 फूट अंतरावर प्रतिझाड याप्रमाणे करावी. जमिनीच्या प्रकारावर किंवा पावसाचा अंदाज घेऊन 10 ते 15 दिवसांनी सिंचन करावं. धोत्र्याच्या उन्नत जाती वापरल्यास दर एकरी 100 क्विंटल पानं आणि 6 ते 8 क्विंटल बियाण्याचं उत्पादन मिळतं. बियाण्यांपासून 0.24 ते 0.35% आणि पानांपासून 0.12 ते 0.20% तेल अल्कोलाइड उत्पादन मिळतं. धोत्र्यामध्ये स्किपालेझिन, ॲट्रोपिन, मॅलिक ॲसिड, हायस्कोमिन आणि हायोसायमिन नावाचे अल्कोलाइड प्रमुख घटक द्रव्य असतात.
1: माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तसं। अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्र।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृततज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिसबद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो

0: शकतो. आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात. तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसला पेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काविळ हे थोडं उशिरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो, आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल, आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काविळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात, किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर शर्त वाहिन्या प्रॉमिनंट होतात. आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो, लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं. आणि मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे. स्प्लीनचा साईज वाढतो, अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस, किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट, अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं, तर नॉड्युलर लिव्हर, पुष्कळदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्त्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं, त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं, F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे, पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या, किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीनी आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्त्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग, मी सांगितलं लिव्हरचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाइम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्यासुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्त्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या, किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात. आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं, तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस, फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का, जठरमध्ये वाढले आहेत का, हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं, ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
1: हां, डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोतेहो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घुणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु, पक्षी आणि कीटक आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक, पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षकसुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षीसुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखोड बोट्यांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटाकणाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळ रानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीरचिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतसुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे. जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे. मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण. माळरानातील कोल्हे, घारी, घुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात.
0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार या विषयीची माहिती जाणून घेतली.
2: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उम्मीद जताई कि ब्रिक्स शिखर सम्मेलन में वैश्विक कल्याण की आकांक्षाओं को ध्यान में रखते हुए सकारात्मक चर्चाएं होंगी. विश्व के नेता कल से शुरू होने वाले सम्मेलन में भाग लेने के लिए नई दिल्ली पहुंच रहे हैं. प्रधानमंत्री मोदी आज रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन और ईरान के राष्ट्रपति मसूद पेजेश्कियान के साथ द्विपक्षीय वार्ता करेंगे. ब्रिक्स व्यापार मंच की बैठक नई दिल्ली में शुरू. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने बढ़ती वैश्विक अनिश्चितताओं के बीच अधिक लचीलेपन, स्थिरता और सहयोग का आह्वान किया.

राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग गौड सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
0: दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष

सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोवेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेजेशकियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची ही भेट नियोजित आहे. व्यापार आणि अर्थविषयक उपाययोजना एकतर्फी लादण्याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारा असून यामुळे व्यापारात विस्कळीतपणा येत असल्याचं मत ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या अंतिम बैठकीनंतर स्वीकारण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सदस्य देशांनी ही भूमिका मांडली. जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर परस्परांबरोबरचा आर्थिक समन्वय वाढवण्याचा ब्रिक्स देशांचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्वाची ठरते. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वनटॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22व्या तर आयआयटी दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेला मारबत आणि बडग्या महोत्सव आज उत्साहात साजरा झाला. काळी आणि पिवळी मारबतची पूजा करून निघालेल्या मिरवणुकीत इडापिडा घेऊन जागे मारबतचा जयघोष झाला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. महोत्सवाच्या माध्यमातून महानगरपालिकेनं यंदा प्लास्टिकमुक्त नागपूर आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोंदिया शहरातही आज राई रुई ढेकूल मुक्सा घेऊन जागे मारबतच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. मारबती बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात

0: सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही. मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यापाठीमागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. अपघातमुक्त सुरक्षित रस्ते प्रवासाकरता राज्याच्या परिवहन विभागातर्फे नशामुक्त चालक सुरक्षित प्रवास सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत त्यासंदर्भात एक बैठक झाली. त्यांनी सांगितलं की याअंतर्गत 2026 ते 2029 या 3 वर्षांसाठी विविध प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वं तयार केली जातील. एसटी चालक आणि वाहकांवर नशा प्रभावाची तपासणी करण्यासाठी यंत्रसामुग्रीच्या खरेदी करता एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने सरनाईक यांनी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. खासगी बस रिक्षा टॅक्सी ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था राबवण्यात येईल. नशा करून वाहन चालवण्यातले धोके समजावून देण्यासाठी समुपदेशन उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून दिलं जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून अपघाताची पोलीस तपास सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं. निलंगा तालुक्यातील नेटूर इथं सकल मराठा समाजाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लातूर बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथेही सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधल्या राहुरी इथं एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा पारदर्शकपणे घ्याव्यात यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा समावेश. आणि राज्यातल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

ए आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. ए आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुनः प्रसारित करतो.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कोणतंही पीक घेताना शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे कीड नियंत्रण करणे. आणि भाजीपाला पिकामध्ये जैविक पद्धतीने कीड नियंत्रण कसं करायचं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगणार आहेत डॉक्टर उत्तम सहाणे सर, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे पीक संरक्षण शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: भाजीपाला जी पिकं आहेत जसं की मिरची, वांगी, टोमॅटो किंवा वेलवर्गीय पिकं आहेत, त्यामध्ये महत्वाच्या किडी कोणकोणत्या आहेत?
1: ये पिकं लावल्यानंतर सुरुवातीच्या वेळेला रसशोषक किडी येत असतात, जसं मावा, तुडतुडे, थ्रिप्स असते, पांढरी माशी. जसे भाजीपाला वाढत जातं त्यानंतर मग आळीवर्गीय किडींचा सुरुवात होतं, जसं वांग्यामध्ये सेंडा आळी येते किंवा फळपोखणी आळी येते, टोमॅटोमध्ये फळावरची आळी येते, मिरचीमध्ये फळावरची आळी येते, अशा वेगवेगळ्या किडी येत असतात. आणि याचसोबत काही रोगसुद्धा येत असतात, जसं मर रोग सुरुवातीपासून येत असतो, झाडं मरत असतात किंवा पानांवरती ठिपके पडतात, त्याला लवकर येणारा करपा, उशीर येणारा करपा आहे, भुरी रोग आहे, असे वेगवेगळे रोग येत असतात. किडी पण येत असतात, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये हे येत असतात. त्यामुळं शेतकऱ्यांना कीड आणि रोग केव्हा येतं हे माहिती पाहिजे, पिकाची कोणत्या स्थितीला येत असतं, कोणत्या हवामानात येत असतं, आणि त्याचं लक्षणं बघून ते ओळखता आलं पाहिजे, आणि मग नियंत्रण. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना जर अवगत झाल्या तर कीड नियंत्रण पण सोपं होतं आणि वेळीच केलं तर नुकसान कमी होत असतं.
0: शेतकरी कीड नियंत्रणासाठी रासायनिक खतांचा वापर करतात, तर तो कितपत योग्य आहे?
1: रासायनिक कीडनाशक जे वापरतात शेतकरी, याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक, याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा हे वापरत असताना जसं किडीला तापण मारतो पण माणसासाठी सुद्धा ते तेवढंच घातक आहे. असं जो माणूस स्प्रे करतो त्याच्या हाताला, अंगाला किंवा श्वासामधून जात असतं, त्याला सुद्धा घातक आहे. आता कालच मी एक शेतकऱ्यांशी बोलत होतो, माणगाव मध्ये मिरची होते पालघर जिल्ह्यामध्ये, तर ते सांगत होते की जे शेतकरी 15-20 वर्षापासून स्प्रे पंप वापरून औषध वापरतात ते आजारी पडायला लागले. कारण हीच घटना मला वाटतं 2016-17 साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली होती आणि तिथं 6 महिन्यात साधारण जवळजवळ 30-35 तरुण दगावले होते केवळ कीटकनाशकच्या चुकीच्या पद्धतीनं स्प्रे, किंवा त्यांनी काही वापर म्हणजे जे संरक्षक कपडे असतात जसं ग्लोव्ज असतं, मास्क, हे न वापरल्यामुळे विष बाधा झाली. तर हे वापरण्यासाठी घातक आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा केमिकल वापरतो आणि समजा भाजीपाल्यावरती वापरलं आणि तोच भाजीपाला आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोडून आपण ग्राहकांना देत असतो किंवा विक्री करत असतो, हे खाणारे जे लोक आहे त्यांच्या शरीरामध्ये ते कीडनाशक जातं, रसायन जातं, त्यामुळे ते सुद्धा त्याच्यामुळे बाधित होत असतात किंवा त्यांची इम्युनिटी कमी होते, अर्थात ते लवकर आजारी पडत असतात. आज जे काही प्रमाण वाढतंय कॅन्सरचं, खूप मोठ्या प्रमाणात पेशंट वाढत आहे, किंवा इतरही आजार म्हटलं डायबिटीज, बीपी आणि इतर शारीरिक आजार, याचं कुठं ना कुठं वेगवेगळ्या कारणात, पण एक कारण निश्चित म्हणताय की रासायनिक कीडनाशकाचा जो अंतर्भाव. मग प्रश्न येतो, रासायनिक कीडनाशक न वापरता आपण कीटकांना कसं मारायचं, पीक संरक्षण कसं करायचं, तर त्यासाठी आपण जैविक पद्धत ही खूप महत्वाची.
0: जैविक पद्धतीने जर आपल्याला कीड नियंत्रण करायचं आहे तर मग ते कसं करायचं?
1: जसं संस्कृतमध्ये एक वाक्प्रचार आहे, जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एक जीव हा दुसऱ्या जीवाचं अन्न आहे, किंवा एका जीवाचं अस्तित्व दुसऱ्या जीवावर

0: वरती अवलंबून असतं. त्याच पद्धतीनं जे काही शाकाहारी प्राणी असे त्यांना मांसाहारी प्राणी खातात, त्यांना दुसरे प्राणी खातात असं, तसं कीटकांमध्ये सुद्धा एक कीटकाचं अन्नही दुसऱ्या कीटकाचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा जसं आपण जंगलामध्ये म्हणतो की वेगवेगळे प्राणी असतात, नाही का, सस्यापासून हरणापर्यंत किंवा शाकाहारी, त्यांना खाणारे वाघ, सिंह, लांडगे हे सुद्धा असतात.
1: तसं
0: अन्न साखळी, तसं कीटकांच्या जंगलामध्ये असे जे काही हानिकारक जे कीटक आहे

0: मध्ये निर्माण केले आणि ते जर शेतामध्ये सोडले तर ते या हानिकारक कीटकांचं भक्ष्य बनून आपल्या नियंत्रित करतात. तो हा एक प्रकार म्हणजे कीटकांची निर्मिती. दुसरा प्रकार काय की वेगवेगळे जीवाणू किंवा विषाणू फंगस म्हणजे काय म्हणतो बुरशी यांचा उपयोग करून आपण कीटकांना मारू शकतो किंवा रोगाला सुद्धा मारू शकतो. जसं की व्हर्टिसिलम नावाची बुरशी आहे, व्हर्टिसिलम लेकियानी, ही बुरशीचा प्रयोगशाळेमध्ये आपण बनवतो आणि ती जेव्हा फवारणी करतो आणि फवारणी करताना जेव्हा ते कीटकांच्या शरीरावरती जातं तर त्यावेळेला त्या कीटकांच्या शरीरावरती ही बुरशी वाढते आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हा कीटक मरत असतो. तर असं जे काही सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट ज्याला आपण मावा तुडतुडे रसशोषी किडी ज्याला म्हणतो यासाठी व्हर्टिसिलम चांगला आहे. अळीवर्गातल्या कीटकासाठी जसं बिवेरिया बॅसियाना मेटारायझियम हे खूप चांगलं काम करत असतं. तर याचा स्प्रे केल्यानंतर अळीला रोग होतो म्हणजे तिच्या अंगावरती बुरशी वाढते आणि ती चौथ्या पाचव्या दिवशी मरत असते. आता काही म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असतात, काही मातीमध्ये काम करणाऱ्या बुरशी, जसं की मिरचीचं रोप लावलं आणि कटवम लागतं, एक अळी मातीमध्ये जाऊन ती मुळं कट करते, खोड कट करते, मग त्यासाठी मेटारायझियम चांगलं काम करतं.
1: अच्छा.
0: अशामध्ये वेगवेगळे बुरशी वापरतो. विषाणूमध्ये जर म्हटलं तर NPV व्हायरस, न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस किंवा बॅक्युलर व्हायरस, हे व्हायरस हे कलेक्ट केलेले असतात. म्हणजे आता कलेक्ट पण करताना काय जंगलामध्ये किंवा असं निसर्गामध्ये काही नॅचरली आजार होत असतात कीटकांना, ते असे आजारी पडलेले कीटक गोळा करून त्यांच्या शरीरातून हे विषाणू काढले जातात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन करून ते पुन्हा शेतामध्ये स्प्रे केले जातात आणि मग ते कीटक मरतात. ते विषाणूचा वापर होतो. या पद्धतीने अजून बघितलं तर काही जे कीटक असतात मित्र कीटक ज्याला म्हणजे उपयोगी आपल्यासाठी उपयोगी कीटकांसाठी घातक असतात त्याला मित्र कीटक आपण म्हणतो. हे कीटक दुसऱ्या कीटकांना खातात. त्याच्यामध्ये आपण क्रायसोपाची निर्मिती करू शकतो किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीच, ट्रायकोग्रामा नावाचा कीटक असतो, छोटासा एकदम सूक्ष्म असतो. तो कीटक काय करतो, बाहेर शेतामध्ये जे काही अळीच्या आधी अंडी अवस्था जी असते कीटकांची, हे अंडी शोधून स्वतःच अंड त्याच्यामध्ये टाकत असतो. म्हणजे कीटकाच्या अंड्यामध्ये तिथे बसून स्वतःच अंड त्याला पंचर करून टाकत असतं. म्हणजे अळ्यांची अंडी मारण्याचं काम हा ट्रायकोग्रामा नावाचा जो मित्र कीटक आहे तो करत असतो. मग त्याचं प्रोडक्शन प्रयोगशाळेमध्ये करताना शेतकऱ्यांना ते दिलं जातं. तर अशा पण काही वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. तर याचा जर जेव्हा जेव्हा आपण वापर करतो तर अर्थातच आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं नियंत्रण होतं आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या जैविक पद्धतीनं जे काही जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत किंवा जे काही व्हायरस किंवा कीटक हे माणसासाठी सुरक्षित आहे.
1: अच्छा.
0: त्यामुळे त्याचा उपयोग आपण सहज करू शकतो.
1: जैविक कीड नियंत्रणामध्ये सापळा पद्धतीचा सुद्धा उपयोग होतो, तर तो कसा, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: वेगवेगळ्या प्रकारचे सापळे असतात, जसं की हिरवी बोंडाळीसाठी किंवा भाताचं खोड केळं आहे त्याच्यासाठी कामगंध सापळे असतात. त्यानंतर नारळामध्ये ज्या काही किडी असतात, रेड पाम व्हील म्हणजे सोंडे भुंगा किंवा गेंडा भुंगा, त्याच्यासाठी सापळे असतात. स्टिकी ट्रॅप म्हणजे चिकट सापळे असतात. त्यानंतर अजून फळमाशीसाठी सापळे असतात. असे वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सापळे उपलब्ध आणि मार्केटमध्ये आहेत उपलब्ध. त्या सापळ्यांचे विशिष्ट काय, जसं मी सांगितलं भाताचा खोड किडा आहे, तर ह्या खोड किड्यासाठी जो सापळा आपण लावतो कामगंध सापळा, त्याला एक फनेल असतं आणि खाली प्लास्टिकची पिशवी असते आणि फनेलच्या वरती एक औषध त्याला ल्यूर्स किंवा गंध म्हणतात, तो गंधची एक गोळी लावलेली असते. त्या गोळीमुळे काय होतं, त्या शेतामध्ये असलेले जे नर पतंग असतात, आता ज्या काही आळ्या तयार होतात, समजा मी सांगितलं की भाताचा खोड किडा, आता खोडकिडीची आळी तयार होते ती पतंगापासून होते, तर त्या पतंगामधले जे नर पतंग असतात ते तिथं आकर्षित होतात त्या वासामुळं आणि जे फनेल जे असतं नरसळ त्याच्यामध्ये फिरता फिरता पडून खाली एक प्लास्टिकची पिशवी बांधली असते, पिशवीमध्ये येतात आणि मग त्यांना पुन्हा बाहेर जाता येत नाही. म्हणजे त्या नरांना फसून अडकून मारायचं. मग त्या परिसरामध्ये किंवा त्या शेतामध्ये नर जर संपले तर मादीला नर मिळत नाही आणि त्यांचं प्रजनन थांबत असतं. अशा पद्धतीनं करता येतं. आता दुसरं जर बघितलं की काही सापळ्यामध्ये पाणी टाकलेलं असतं, म्हणजे जसं की वांग्याचा शेंडातली जी आळी असते आणि फळामधली आळी असते, त्यासाठी त्या सापळ्यामध्ये ते लूर लावलेलं असतो आणि पाणी असतं, मग ती पाकळी काय ते फिरता फिरता फिरता पाण्यात पडून मरत असते.
1: अच्छा.
0: त्यात नर मादी दोन्ही येतं. दुसरं प्रकाश सापळा जो असतो म्हणजे लाईट ट्रॅप ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये काय असतं की रात्री एक लाईट लावला जातो, आपला साधा बल्ब असतो तो, आणि त्याच्या खाली साधारण अर्धा किंवा एक फुटावरती पाण्याचं भांड ठेवायचं असतं. तर जेव्हा रात्री जे निशाचर कीटक असतात ते येतात त्या बल्बच्या आजूबाजूला असे फिरत फिरत फिरत काय होतात पाण्यात पडले की ते मरतात, मग ते ना बाहेर जाता येत नाही. असंच एक फळमाशीसाठी आंबा फळमाशी किंवा पेरूमध्ये फळमाशी येते, वेगवेगळ्या फळांमध्ये येत असते. ह्या फळमाशीला मारणं म्हणजे ती आळी जी असते ती कठीण आहे, फळामध्ये एकदा गेल्यानंतर आपण बाहेर काढू शकत नाही किंवा औषध पण पोहोचू शकत नाही. मग त्याचे जे माशीची अवस्था असते, कारण कोणत्या कीटकाची जे अवस्था असतात, अंडी आळी कोश आणि माशी, तर माशीची अवस्था असते त्या नर माशा अट्रॅक्ट करण्यासाठी

0: मिथाइल इजिनॉल नावाचं केमिकल युक्त एक सापळा येतो, आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते. दापोली कृषी विद्यापीठानं सुद्धा संशोधित करून रक्षक नावाचा सापळा काढलेला आहे, आणि इतर विद्यापीठानं सुद्धा वेगवेगळे नावं आणि कंपन्यांनी पण काढलेले. काम एकच आहे त्यांचं. त्या केमिकलमुळं काय होतं, नर माशा असतात ते अट्रॅक्ट होतात, आणि आत त्या सापळ्यामध्ये एकदा आल्या की त्यांना बाहेर जाता येत नाही, म्हणजे त्या परिसरात नर कमी करायचे या पद्धतीनं. आता हे जे सापळे लावतो त्याचा एक सीझन किंवा एक वेळ असते महत्त्वाची. जसं की आंब्यामध्ये जर विचार केला आपण, तर आंबा निघतो आपला एप्रिल मे जून हा साधारण, पण त्याच्या आधी जर आपण 3 महिने जर सापळे लावले, म्हणजे साधारण जानेवारीमध्ये जर लावले, जानेवारी फेब्रुवारीमध्ये, तर त्या भागातलं जी संख्या असते कीटकांची ती एकदम कमी होऊन जाते, आणि पुढे मग त्याचा प्रसार होत नाही किंवा ते कीड वाढत नाही. आता आम्ही कृषी विज्ञान केंद्रातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने प्रात्यक्षिक घेत असतो ह्या पद्धतीनं, आणि शेतकऱ्यांना आपण देत पण असतो त्या प्रयोगामधून, आणि शेतकरी पण घेत, म्हणजे याचा प्रसार जास्तीत जास्त करणं. कारण ह्या सापळ्या पद्धतीनं जर कीड मारता आली तर आपल्याला कीटकनाशक मारण्याची गरज नाही, आणि विषमुक्त भाजीपाला विषमुक्त फळं आपल्याला येत असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे सापळे आहेत. लाईट ट्रॅप झालं हे फळमाशी सापळा. चिकट सापळ्यामध्ये काय असतं, पिवळ्या रंगाचा चिकट सापळा, निळ्या रंगाचा चिकट सापळा आणि पांढऱ्या रंगाचा. हे जे एक पेपर असतो त्या पेपरवरती एक गम सारखं चिकट द्राव लावलेला असतो, केमिकल असतं, आणि तो जो कलर असतो, समजा निळा कलर असे जर आपण बोर्ड लावले तर काय होतं, त्याच्याकडं फुलकिडी आकर्षित होते आणि ती चिकट असेल ती चिटकून मरते. आता सफेद माशी बरेच भाजीपाले होते, मग त्यासाठी पिवळ्या रंगाचा चिकट सापळा, मग पिवळ्या रंग आकर्षित होते. असे जर सापळे आपण 1 एकराला समजा 30-30 जर लावले तर बऱ्यापैकी नियंत्रण होतं. असं मी म्हणत नाही की 100% नियंत्रण होईल, परंतु 50-60% केवळ सापळ्यामुळे नियंत्रण होतं, आणि उरलेलं मग आपण दुसऱ्या पद्धतीने नियंत्रित करू शकतो.
1: फळांमध्ये तुम्ही म्हणालात की आंबा आहे, नारळ आहे, यामध्ये चिकट सापळ्यांचा वापर होतो किंवा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होतो, तर हेच भाजीपाला पिकाला सुद्धा लागू आहे का?
0: हो हो हो, त्या त्या पिकानुसार जे सापळे आपण जे लावतो, चिकट सापळे सगळ्याच याला भाजीपाल्यामध्येच येतच, अर्थात पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे किडी येतात, त्यामुळे चिकट सापळे येत असतात त्याच्यामध्ये. आणि अळीमध्ये जे असतं ना, ज्या प्रकारची अळी त्या पद्धतीचा जो लूर गंध असतो तो लावायला लागतो. म्हणजे जसं की वांग्यामधली जी अळी असते, सेंड्यातली अळी, त्याच्यामुळे लुसिनोड आर्बोनेलिस नावाचं एक शास्त्रीय नाव आहे त्या किडीचं, त्याचा लूर लावा लागतो. तसं टोमॅटोमध्ये जी अळी त्या फळाला छिद्र करते त्यासाठी हेली लूर, हेलिकोवर्पा नावाची अळी असल्यामुळे हेली लूर म्हणतात. लष्करी अळी असेल तर स्पोडोलूर नावाची तो गंध असतो. कोबी फ्लावर असेल तर त्यामध्ये डायमंड बॅक नावाची कीड असते, त्यामुळं त्यासाठी त्या पद्धतीचा लूर असतो. म्हणजे शेतकऱ्यांनी जेव्हा ते खरेदी करतील हे सापळे आणि ती जी गोळी, तर ते कोणत्या पिकासाठी आणि कोणत्या किडीसाठी हे सांगणं महत्त्वाचं आहे.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा आपण ते लावत असतो शेतामध्ये, ते एक पोडीमध्ये किंवा पॅकेटमध्ये येतं, ते पॅकेट फोडल्यानंतर ती जी गोळी असते ती लावायची. आता हे लावत असताना आपले ओले हात त्याला लागले नाही पाहिजे, कारण त्याला जो गंध असतो तो फार सेन्सिटिव्ह असतो, म्हणून हात स्वच्छ आपले पाहिजे. जो सापळा आपण लावतो, आता पावसाळ्याचा सीझन येईल, मी सापळा लावतो त्याच्यामध्ये पाऊस नाही गेला पाहिजे, नाहीतर त्या गंधाची गोळी असते ती जर पाऊस लागला तरी पण त्याचा परिणाम येत नाही. आणि दुसरं, प्रकाश सापळा मी सांगत होतो ना, प्रकाश सापळा लावल्यानंतर तो लाईट आपण जो चालू करतो त्याचा एक वेळ आहे, म्हणजे संध्याकाळी आपण 7 वाजता किंवा दिवस मावळ्यानंतर चालू करायचा, आणि तिथून पुढे 3 तास किंवा 4 तास चालू ठेवायचा, रात्री समजा फार तर 10:30 किंवा 11 वाजता बंद करायचा.
1: अच्छा.
0: कारण काय होतं, याच्यामध्ये ज्या किडी असतात, किडींचे पतंग रात्री त्या 3 तासामध्ये येतात, पण रात्री 11 नंतर काही मित्र कीटक ते सुद्धा येऊन मरतात.
1: अच्छा.
0: म्हणून आपल्याला तो जो वेळ महत्वाचा आहे.
1: आपल्या या क्षेत्रामध्ये येणारे युवा शेतकरी जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काही वेगवेगळे शिबिर किंवा मेळावे आयोजित केले जातात का?
0: हो मॅडम, आपण कृषी विज्ञान केंद्र कोसबाड इथे आपण वेगवेगळे शिबिर मेळावे ते आयोजित करतो, त्यांचे प्रशिक्षण घेत असतो. आम्ही दर महिन्यात प्रशिक्षण असतंच आपलं, परंतु आम्ही शेतावरती जात असतो, काय प्रयोग घेत असतो, म्हणजे पालघरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आमच्या काही फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन किंवा ऑन फार्म टेस्टिंग असे काही आमच्या प्रयोग असतात. तिथं आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांना घेत असतो, प्रायोगिक शेतकरी म्हणजे 20-20 शेतकऱ्यांचा गट असतो, तिथं जाऊन आपण सांगत असतो माहिती. किंवा कृषी विभाग जे आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचे पण शिबिरं असतात किंवा त्यांचे ट्रेनिंग असतात, त्यांचे शेतीशाळा असतात, त्या शेतीशाळा मार्गदर्शन म्हणून आम्ही जात असतो. आमचं दोघांचं कोलॅबोरेशननी बरेचसे काम असतात. काही एनजीओ भरपूर काम करतात आपल्या भागामध्ये, तर ते सुद्धा रिसोर्स पर्सन जे तज्ज्ञ म्हणून बोलतात, तिथं पण आपण ह्या जैविक पद्धतीची माहिती देत असतो. कारण आज सेंद्रिय शेतीकडं लोकांचा कल आणि गरज आहे सेंद्रिय शेतीची, त्यामुळे आपल्याला कुठेतरी ह्या रासायनिक कीटकनाशकापासून बाहेर येऊन आपण सेंद्रिय ज्या पद्धती आहेत त्या जास्त जास्त त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. म्हणून सतत आपण वेगळ्या पद्धतीनं, जसं आपण आता आकाशवाणीमधून बोलतो, इथून सुद्धा एक प्रसार होत असतो, वेगळ्या शिबिरांमधून होत असतो,

0: किंवा वेगवेगळे जसे जे माध्यम असतात न्यूजपेपर वगैरे याच्यातून आपण त्या त्या सीझनला त्या त्या हंगामात आपण कोणत्या पिकाचा हंगाम आहे त्यानुसार आपण ॲडवायझरी देत असतो. शिवाय आपले व्हॉट्सअप ग्रुप्स असतात त्याच्यातून सुद्धा आपण प्रत्येक आठवड्याला सल्ला देत असतो. तर आपला जास्त जास्त कल की रासायनिक कीटकनाशकाला पर्यायी ज्या काही गोष्टी आहेत या सेंद्रियमध्ये याचा उपयोग करून आपण ते करायचं असतं.
1: बरं, वेगवेगळ्या प्रकारचे सापळे आहेत किंवा जैविक बुरशीनाशक आहेत, तर ते शेतकऱ्यांना ते कुठे उपलब्ध होतील?
0: बाजारामध्ये तर वेगवेगळ्या कंपन्या बनवतातच. शिवाय कृषी विज्ञान केंद्र, आता आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण ट्रायकोडर्मा नावाचं जैविक बुरशीनाशक बनवत असतो. व्हर्टिशिलियम, बिवेरिया, मेट्रायझम हे जैविक कीटकनाशक ते आपण बनवत असतो. तिथं संपर्क जवळच्या लोकांनी साधावं किंवा ज्या ज्या भागातले शेतकरी असतील तर त्या त्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र तिथं संपर्क साधावं, किंवा कृषी विद्यापीठाशी जर जवळ असतील शेतकरी त्यांनी कृषी विद्यापीठ संपर्क साधून तिथं त्यांना उपलब्ध असेल. फक्त हे जे प्रोडक्ट फ्रेश असावं, फार जुनं नसावं, म्हणजे त्याची एक्सपायरी जर एक वर्ष असेल तरी पण आपण जितकं लवकर वापरतील तर ते जर वापरले त्याची कार्यक्षमता अधिक चांगली असते.
1: बरं, जैविक कीटकनाशक वापरल्यामुळे उत्पादनावर काही परिणाम होतो का?
0: नाही, बिलकुल नाही. उत्पादन चांगलं येतं, म्हणजे उत्पादन म्हणजे आपण कीड मारतो किंवा रोग मारतो त्याच्यामुळं, त्यामुळं उत्पादन कमी होण्याचा काही प्रश्नच याच्यामध्ये नाही. फक्त ते विषमुक्त आपल्याला अन्न मिळतं, चांगलं अन्न मिळतं.
1: अच्छा,
0: याच्यामध्ये एक आहे रासायनिक कीटकनाशक आपण फवारणी करतो त्यावेळेस असं वाटतं की अगदी 90% कीड मिली. इकडे जैविकमध्ये तेवढं होत नाही. कीड मारण्यासाठी आपल्याला वेळ घ्यावा लागतो, म्हणजे 3 दिवस 4 दिवस 5 दिवस इतका वेळ लागतो.
1: कीड नियंत्रणामध्ये सापळा पीक पद्धत ही काय पद्धत आहे?
0: सापळा पीक म्हणजे जेव्हा आपण भाजीपाला लावतो, समजा एखादा मिरची टोमॅटो कोणताही भाजीपाला लावला तर त्याच्या बॉर्डरला जर आपण मका लावली 2 लाईनी 3 लाईनी तर ते मका
1: हे
0: सापळा पीक झालं. म्हणजे काय, जी काही बाहेरून येणारी जी कीड आहे ती मक्यावरती थांबेल, नंतर आतमध्ये शेत आहे. आता बाहेरून बऱ्याचशा कीड येतात, पांढरी माशी, तुरतुरी, बाहेर दुसऱ्या शेतातून शेतातून पण येत असतात. आणि ह्या मक्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक असतात तिथे, कारण मक्याचे जे पराग असतात पराग खाण्यासाठी तिथं मित्र कीटक, कारण मित्र कीटक हे मांसाहारी असतात जनरली, जसं लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, नेपॅन्टेलिस, ब्रेकॉन. पण ज्यांना तेव्हा कीटक मिळत नाही खाण्यासाठी त्यावेळेस ते तात्पुरते शाकाहारी होतात आणि मक्याचे पोलन खात असतात. किंवा दुसरं पीक आहे तुळस, रान तुळशीला फुलामध्ये खूप पोलन असतात आणि ते खाण्यासाठी तिथे भरपूर मित्र कीटक असतात. मग असे जर पिकं शेताच्या बांधाला लावले तर आपल्याला काय होतं, आपण मध्ये स्प्रे करतो कीटकनाशक, त्यावेळेस किडी पण मरतात, मित्र कीटक पण मरतात, पण बाहेर मक्यावरती हे सतत जिवंत असतात, त्यामुळे तो एक त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. तसंच दुसरं एक पीक आहे झेंडू. समजा आपण भाजीपाला लावल्यानंतर दर 15 किंवा 20 ओळीनंतर एक झेंडूची जर लाईन लावली तर त्या झेंडूच्या फुलाकडं जे काही हिरवी जी अळी असते त्या अळीचा जो पतंग असतो तो आकर्षित होऊन झेंडूच्या फुलावरती अंडी देत असतो.
1: अच्छा,
0: तर त्यामुळे काय होतं, जी अळी तयार होते ती झेंडूच्या फुलावरतीच तयार होते. आणि नियमितपणे जर आपण 3-4 दिवसानं झेंडूची फुलं जर तोडत राहिलो तर त्या अळी अवस्था किंवा अंडी अवस्था त्या किडीची शेताच्या बाहेर निघून जाईल.
1: अच्छा,
0: म्हणजे मुख्य जे पीक आहे आपल्या भाजीपाला ते कीड मुक्त राहील. असंच एक पीक आहे अजून, एरंडाचं झाड. तर एरंडा झाड, 1-2 झाडं जर शेताच्या बांधाला जर असतील तर त्या एरंडा झाडावरती लष्करी अळीचा पतंग अंडी देत असतो. आणि हे पान आपल्याला सहज दिसतं ते, म्हणजे तिथं जर अंडी घातली तर अळ्या तयार होतात आणि त्या अळ्या त्या पाण्यातला मधला भाग खाऊन त्याची जाळी तयार करतात अक्षरशः. मग ते दिसल्यानंतर आपण तिथल्या तिथं अळीला मारू शकतो आपण. आणि जर आपण आता समजा हे सगळं बघितलं आणि जर आपण लक्ष नाही दिलं तर काय होईल, त्या पानातून त्या अळ्या खाली येतील आणि शेतामध्ये जातील.
1: अच्छा,
0: तसंच झेंडू पण आपण लावला पण जर फुलं नाही तोडले तर ती आळी पुन्हा आपल्या मुख्य जे पीक आहे तिकडे जाईल. त्यामुळं म्हणजे हे पिकं पण लावले पाहिजे सापळा पिकं आणि निरीक्षण करून ती कीड आपल्याला आटोक्यात करता आली पाहिजे.
1: बरं, शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही?
0: शेतकऱ्यांनी आज सेंद्रिय पद्धतीकडे वळताना जैविक कीड नियंत्रणाचा उपयोग केला पाहिजे, कीड असेल रोग असेल त्याच्यामध्ये. कारण आपण जे काही अन्न खातो हे विषमुक्तच असलं पाहिजे. आज आपण बघतो की एवढे पेशंट वाढलेले कॅन्सर सहित कोणत्या पण आजाराचे, एकदम मनुष्य जातीची प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला एक हातभार लावता येईल ह्या लोकांना त्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी. तर आपण काय करू शकतो शेतकरी म्हणून, तर आपण त्यांना विषमुक्त भाजीपाला, विषमुक्त अन्न देऊ शकतो आणि ते पण आपणच खातो ना, जे काय पिकवतो ते आपण शेतकरी खातो. तर आपलं सुद्धा स्वास्थ्य सांभाळायचं असेल तर आपल्याला विषमुक्त अन्न आणि त्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीनं कीड आणि रोग नियंत्रण ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच सगळ्यांचाच फायदा होईल आणि या देशाचा फायदा होईल. आणि ह्या ज्या जैविक निविष्ठा ह्या बऱ्याचशा आपण घरगुती बनवू शकतो घरच्या घरी. याच्यामध्ये समजा आता कीडनाशकाचा जर विचार केला आपण तर दशपर्णी अर्क हे आपल्याला घरच्या घरी बनवता येतं, त्याला खर्च पण नाही. याच्यामध्ये कसं असतं, दशपरी म्हणजे 10 वेगवेगळ्या पानांचा अर्क, म्हणजे आपल्या परिसरामध्ये ज्या वनस्पती असतात ज्याला शक्यतो गुरं खात नाही, जनावर खात नाही, जसं की एरंडी आहे, पपईचा पाला आहे, सीताफळाचा पाला आहे, निरगुंडीचा पाला आहे, लिंबाचा पाला, करंजाचा पाला, असे जे कडवट तुरटच्या वनस्पती त्यांचा पाला गोळा करायचा, 2-2 किलो गोळा

0: करायचा, त्या देशी गाईचं शेण 5 किलो, 10 लिटर गोमूत्र हे सगळं मिक्स करायचं, मिर्चीचा ठेचा 2 किलो, लसूण ठेचा 1/2 किलो आणि अद्रक 1/2 किलो असं सगळं एकत्र करायचं, 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं आणि रोज ते हलवायचं सकाळ संध्याकाळ. आणि ते एक महिना आपण सावली झाकून ठेवलं, रोज हलवलं, त्याचा जो अर्क येतो हा अर्क आपण नंतर कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. आता हे जर औषध आपण दर 8-8 दिवसाला जर फवारणी केली तर बाहेरून कोणतीच कीड येत नाही, कारण त्या पिकावरती जो कडवट तुरट जो वास आहे त्यामुळे बाहेरून किडी अंडी घालण्यासाठी येत नाही, त्यामुळे कीड तयार होत नाही. आता मी चिकट सापळे सांगितले मगाशी तुम्हाला, चिकट सापळे मार्केटमध्ये मिळतात, पण घरगुती जर बनवायचं असेल, आपण पिवळ्या रंगाचे पेपर्स घेतले आणि त्याला ग्रीस जर लावलं, जुनं वापरलेलं ग्रीस म्हणजे जे वेस्ट आहे ते जरी लावलं आणि असे चिकट जरी आपण लावून दिले तरी सुद्धा त्याच्यावरती किडी येऊन चिटकतात. ह्याचमध्ये काही शेतकरी काय करतात की समजा भाजीपाल्यात खूप पांढरी माशी झाली किंवा तुडतुडे वाढले तर ते काय करतात की मोहरीचं तेल असतं, चिकट असतं ते, एका बादलीवर पाण्यामध्ये साधारण 200-300 मिली तेल टाकतात, ते पाणी सगळं चिकट होतं, त्याच्यामध्ये एक सुती कापड बुडवतात आणि ते कापड दोघं धरून असं त्या भाजीपाल्या ओढत नेतात. आता ते कापड ओढल्यामुळे काय होतं, झाडं हलतात, त्याच्यावरची जी काही कीड असते पांढरी माशीवर ती वरती उडते आणि त्या कापडाला चिटकते. म्हणजे असे जे उपाय आहे ना, साधे उपाय आहे कमी खर्चाचे, हे जर केले तर खर्च वाचेल आणि कीड पण नियंत्रित होत असते.
1: शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रण हे आव्हान तर आहेच, पण यावर वेगवेगळे उपायही आहेत. सर, तुम्ही आज आलात आणि खूप छान पद्धतीने हे उपाय आम्हाला समजून सांगितलेत, वेगवेगळे मार्ग सुचवलेत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे यासंदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका, नितीन केंजळे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: कामगार कुठे असतात? शेतावर असतात, गावामध्ये असतात, पण फार मोठ्या संख्येनं मोठ्या शहरांमध्ये असतात. शहरं जशी मोठी होतात तसं त्याला सुविधा देण्यासाठी जी लोकनियुक्त प्रतिनिधींची एक संघटना काम करते त्याला आपण कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका म्हणतो. पुणे क्षेत्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका अधिक जुनी आहे आणि या महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका श्रीयुत नितीन केंजळे आज आपल्याशी बोलायला आलेले आहेत. ते दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा आणि विकास बोर्डाचे विभागीय अध्यक्ष आहेत, जे पुणे विभागासाठी काम करतात. 8 जिल्हे त्यात ते काम पाहतात. सर नमस्ते.
2: नमस्ते
1: केंजळे सर. आताच जर आपण पाहिलं तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करताना, लोकांना वेगवेगळ्या सुविधा देताना मोठ्या प्रमाणावरती कामगार लागतात, वेगवेगळे कौशल्य असणारे कामगार लागतात. साधारणपणे अंदाजे किती कामगार आपल्यासोबत काम करतात?
2: पुणे महानगरपालिकेमध्ये कायम कामगार जे आहेत ते जवळपास 17,000 आहेत. कंत्राटी कामगार जे आपण ठेकेदारांमार्फत विविध कंत्राटद्वारे घेतो तर असे जवळपास 10,500 कामगार महानगरपालिकेत काम करतात.
1: नोडल अधिकाऱ्याचं पण काम करताय माहिती अधिकारासाठी.
2: बरोबर.
1: त्याशिवाय आपण कामगार कल्याणासाठी विशेष रुपानं लक्ष देत आहात, तर त्या दृष्टीनं आपला या पाठीमागचा जो उद्देश आहे हा काम करतानाचा, त्या दृष्टीनं काय सांगता येईल?
2: मुख्य कामगार अधिकारी या दृष्टीनं आम्ही काम करताना प्रमुख जो उद्देश असतो तो मालक आणि कामगार यांच्यामध्ये दुवा साधणे, यांच्यामध्ये समन्वय साधणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आणि कामगार आणि प्रशासन यामध्ये सलोख्याचं वातावरण राहायला पाहिजे, औद्योगिक शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे या उद्देशाने कामगार कल्याण विभाग प्रामुख्याने काम करतो.
1: हा झाला अर्धा भाग की ब्रिजचं काम आपण करतोय, पुलाचं काम करतोय, सेतू किंवा दुव्याचं काम करतोय, पण आपला जो कामगार आहे तो सकुशल असावा, आरोग्यपूर्ण असावा, आर्थिक सामाजिक आणि मानसिक आरोग्य त्याचं स्ट्रॉंग राहावं, त्या दृष्टीनं कोणकोणत्या कल्याणकारी योजना आपण करतात? त्यातही दोन भाग असतील, एक कामगार कल्याण निधीद्वारे केल्या जाणाऱ्या आणि महानगरपालिकेनं स्वयं निधीद्वारे केल्या जाणाऱ्या, त्याविषयी सांगता?
2: पुणे महानगरपालिकेतर्फे ज्या योजना कामगार कल्याण निधी म्हणून केल्या जातात, तर हा कामगार कल्याण निधी स्वतंत्र स्थापन झालेला आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचे अध्यक्ष माननीय महापालिका आयुक्त आहेत, त्याचे कार्याध्यक्ष माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत, त्याचे खजिनदार मुख्य लेखा व वित्त विभाग आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचा सचिव म्हणून मी मुख्य कामगार अधिकारी

0: पाहतो. त्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेचे जे सरचिटणीस आहेत ते त्यामध्ये पदसिद्ध सदस्य आहेत. वर्ग एक मधील एक सदस्य, वर्ग दोन मधील एक सदस्य, वर्ग तीन मधील पाच सदस्य, तीन सदस्य आणि वर्ग चार मधील तीन सदस्य असे त्याच्यावर सदस्य असतात. प्रथम मी सांगेल की गुणवंत कामगार पुरस्कार की दरवर्षी वर्ग एकला एक, वर्ग दोनला एक, वर्ग तीनला पाच आणि वर्ग चार यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे 13 अशा एकूण एवढ्या कर्मचाऱ्यांना 20 कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. त्याचं स्वरूप असं आहे की 25,000 त्यांना एक धनादेश दिला जातो, एक स्मृतिचिन्ह असतं आणि एक सर्टिफिकेट. आणि हा कार्यक्रम जो असतो सर्वात मोठ्या प्रमाणावर मोठ्या व्यक्तींना बोलवून सर्वांच्या समक्ष हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की पुणे महानगरपालिकेत जे सेवक कार्यरत असताना निधन पावतात तर त्यांच्यासाठी पूर्वी आम्ही 75,000 रुपये देत असतो. आता मागच्या वर्षीपासून माननीय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे. आणि जर एखादा सेवक सेवेत असताना निधन पावला तर त्याला आम्ही 2 लाख रुपयांचं अनुदान देतो. आणि नुकतीच एक घटना घडली होती की दत्त जयंतीच्या दिवशी आमचा एक सेवक कार्यालयात असताना कोसळला खाली, काम करत असताना अटॅक येऊन कोसळला. तर सर्वांनी हळहळ व्यक्त केली की काम करत असताना, आणि त्याच्यासाठी दुसरी योजना नव्हती. आम्ही पूर्वी जे 75,000 देत होतो तीच रक्कम देत होतो. तर माननीय महापालिका आयुक्त यांनी सूचना केली की काम करत असताना जे सेवक अशा प्रकारे जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी ठोस रक्कम आपण द्यायला पाहिजे. म्हणून जर काम करत असताना एखादा सेवक कोणत्याही कारणास्तव जर गेला किंवा निधन पावला तर त्याला आम्ही 5 लाख रुपयांचं अनुदान लागू केलेलं आहे. म्हणजे जर सेवेत असताना निधन पावला तर 2 लाख आणि काम करत असताना निधन पावला तर 5 लाख असं अनुदान आम्ही देतो. त्याचबरोबर कामगार कल्याण निधीमार्फत आम्ही दरवर्षी जे 10वी 12वीमध्ये सेवकांचे पाल्य 65% किंवा त्याहून जास्त गुणांनी उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी आम्ही एक सत्कार म्हणजे गुणगौरव समारंभ त्याला म्हणतो आम्ही तो आयोजित करतो. त्यामध्ये त्यांना शालेय उपयोगी वस्तू म्हणजे हॅवरसॅक असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा शालेय साहित्य असेल अशा प्रकारे वस्तू देऊन गौरवतो. तोही आम्ही समारंभपूर्वक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर आपल्या सेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो कामगारांसाठी फक्त. त्यामध्ये सर्व सुखसोयी आम्ही कामगारांना देत असतो, म्हणजे क्रीडा साहित्य असेल, क्रीडांगण असेल, त्यांची भाडे असतील, काही त्यांना कपडे किंवा टोप्या जे काय असतील ते देतो, क्रीडा साहित्य देतो. आणि जे विजेते असतील त्यांना आम्ही मोमेंटो किंवा मेडल्स देऊन त्यांचा गौरव करतो.
1: खूप छान. कामगार कल्याण निधीशिवाय महानगरपालिका या आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची काळजी कशी घेते, त्यातून कसं काम?
0: सर्वात मोठं महानगरपालिकेचे जे काळजी घेण्याचं सर्वात मोठं जे ध्येय आहे ते म्हणजे आरोग्य. म्हणजे प्रत्येक अशी योजना कुठेच नाहीये जी पुणे महानगरपालिका राबवते. प्रत्येक सेवकाच्या आरोग्याची काळजी महानगरपालिका घेते. त्यासाठी वैद्यकीय सहाय्य योजना म्हणून योजना आरोग्य विभागामार्फत कार्यरत आहे. त्यामध्ये सेवकाच्या बेसिक आणि डीए मधून 1% रक्कम आम्ही त्या वर्गणीमधून देतो सेवक. आणि महानगरपालिका जर एखादा सेवक ऍडमिट झाला असेल तर त्याच्या 90% खर्च महानगरपालिका उचलते. आणि ही सर्वात मोठी योजना आहे महानगरपालिकेच्या सेवकांच्या आरोग्याची. म्हणजे आरोग्याची काळजी करायची किंवा त्याचा मोठा खर्च येईल याबाबत चिंता ही करायची आवश्यकता कर्मचाऱ्यांना भासत नाही.
1: बरोबर.
0: पुणे महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी आहेत त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतून जे सेवानिवृत्त सेवक होतात त्यांच्या आरोग्याची काळजी पुणे महानगरपालिका घेते. त्यांनाही पुणे महानगरपालिकेची CHS योजना लागू आहे, वैद्यकीय अंशदायी योजना त्यांनाही लागू आहे आणि ते सुद्धा या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि ही योजना फक्त पुणे महानगरपालिकेतच चालू आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेत जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांचा 25 लाखांचा विमा उतरवलेला आहे. जगभरामध्ये कोठेही त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यास त्यांना 25 लाखाच्या मर्यादेपर्यंत लाभ

0: होतो, मृत्यू झाल्यास 25 लाख, आणि जर विकलांगता आले तर त्या प्रमाणात त्यांना पैसे मिळतात. नुकतेच एका केसमध्ये एकाच्या बोटाचा एक पेरा फक्त तुटला होता, तर त्याच्यामध्ये त्यांना 6.5 लाख रुपये या विम्यामधून मिळाले आहेत. आणि एक विशेष सांगायला मला आवडेल की पुणे महानगरपालिकेतील सेवकांनी जेवढे पैसे गुंतवले आहेत त्यापेक्षा जास्त लाभ हा पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजनेतून झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विविध तुमच्या रजा असतील तर रजेचे भरपूर प्रकार आहेत महानगरपालिकेमध्ये. अर्जित रजा आहेत आपल्या 33 वर्षाला, मेडिकल बार आहेत, चतुर्थ श्रेणीसाठी कॅज्युअल लीव 12 आहेत आणि स्टाफसाठी 8 आहेत. त्याच्यानंतर जर एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा वैद्यकीय दृष्ट्या आजारी असेल पण त्याला क्षयरोग झाला असेल किंवा कॅन्सर झाला असेल तर त्यांना 1 वर्ष भरवेतनी रजा दिली जाते आणि त्यातूनही तो जर बरा झाला नाही तर जवळपास 3 वर्षापर्यंत ती रजा वाढवून दिली जाते.
1: छान.
0: आणि जर कोणाला अशी रजा शिल्लक राहिली नाही तर तो बरा होईल या हिशोबाने त्यांना आणखी रजा सुद्धा दिली जाते. आमच्या कामगार कल्याण विभागामार्फत जे पेन्शनर्स आहेत तर काही लोकांना पेन्शनमध्ये विलंब होत असेल तर आम्ही दर महिन्याला 1/2 बैठक घेतो. कोणाच्या पेन्शन प्रकरणी अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सफाई सेवक किंवा सुरक्षा विभागातील सेवक असतील तर त्यांना गणवेश हा डीबीटी म्हणून त्यांना रक्कम 1-10.5 हजारापर्यंत रक्कम त्यांना डीबीटीद्वारे दिली जाते. पूर्वी कपडे शिवून देत होतो पण त्याबाबत तक्रारी असायच्या म्हणून आता गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की आपण त्यांना डीबीटी करूया. महिलांसाठी 6 महिन्याची प्रसूती रजा दिली जाते कंपल्सरी,
1: मातृत्व
0: हा, आणि बालसंगोपन रजा सुद्धा शासनाने लागू केली 2 वर्षापर्यंतची,
1: जी केंद्र शासनाकडे सध्या सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे ते पण आपल्या महानगर कर्मचाऱ्यांना मिळते.
0: त्याचबरोबर कामगारांना काही अडीअडचणी असल्या तर कामगार कल्याण विभागात येऊन समक्ष डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये मला येऊन भेटतात. आमचं दार सदैव कामगारांसाठी उघडं आहे, कुणालाही आम्ही वेटिंग करायला लावत नाही.
1: आता या कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, शारीरिक आरोग्य चांगलं राहावं आणि ते आजारीच पडू नयेत म्हणून क्रीडा किंवा मनोरंजन या दृष्टीनं काही खास कार्यक्रम घेतले जातात का?
0: हो, पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कला मंच म्हणून स्थापन केलेला आहे आणि त्या सांस्कृतिक कला मंचाचा मी अध्यक्ष आहे. माझ्या हाताखालील कामगार अधिकारी जे आहेत ते सुद्धा यामध्ये सचिव म्हणून काम पाहतात. वर्ग 1 ते 4 मधील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी त्यामध्ये एक एक सहभागी आहेत. याच्या माध्यमातून आम्ही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतो. 15 फेब्रुवारी महानगरपालिकेचा वर्धापन दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही विविध कलागुण दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये विविध कलागुण असेल, कुणाला वाद्य वाजवायचं असेल, नृत्य करायचं असेल, सामूहिक नृत्य असेल याचा समावेश होतो. दुसरा जो भाग आहे की काही लोक आमचे नाटक सादर करतात तर ते नाटक सुद्धा आमचे सेवक बसवतात, त्यासाठी आम्ही त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देतो. आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो की आमचे 20-22 जे सेवक आहेत की ज्यांना गाण्याची आवड आहे तर ते सेवक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात आणि याच्यासाठी सर्व खर्च हा महानगरपालिका स्वतः उचलते.
1: 17,000 कर्मचारी आपल्याकडे काम करतात स्थायी स्वरूपाचं आणि 10,000 कर्मचारी जे आहेत अस्थायी स्वरूपाचे आहेत, तर जवळपास एका गावाची लोकसंख्या झाली सर ही.
0: बरोबर.
1: आणि नैसर्गिक न्यायानं याच्यामध्ये मतांतर होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, जी आज्ञावली देण्याची चेन ऑफ कमांड आहे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि काही तक्रारी तयार होऊ शकतात, तर तक्रार निवारणासाठी आपण कशी सोय केलेली?
0: तक्रार निवारणासाठी आमच्याकडे प्रथमतः स्वतः त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा अर्ज देऊ शकतात. त्यानंतर आम्हाला स्वतः आमच्या कामगार कल्याण विभागाकडे तक्रार देऊ शकतात. त्यानंतर जर त्यांचं त्यांच्या खात्याने ऐकलं नाही किंवा त्यांची तक्रार सोडवली नाही तर ते अतिरिक्त आयुक्तांकडे सुद्धा तक्रारी करतात आणि त्या तक्रारी नंतर आमच्याकडेच येतात. कामगार कल्याण विभागाकडे पाहणी करतो की या तक्रारीत किती तथ्य आहे,
1: शहानिशा
0: केली जाते आणि जर त्यात काही आढळलं आम्हाला तर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवतो की बाबा याच्यावर अन्याय होतोय किंवा

0: हे तुमचं चुकतंय, याचं पेमेंट चुकीचं आहे किंवा यांना झाली शिक्षा चुकीची आहे, तरी आम्ही त्या खात्यांना कळवतो, त्याप्रमाणे कारवाई होते.
1: आणि कामगार सुद्धा खुलेपणाने तुमच्यापर्यंत?
0: खुलेपणाने म्हणजे डायरेक्ट माझं दार सर्वांसाठी ओपन आहे, सर्व डायरेक्ट माझ्याशी येतात, जसे खाते प्रमुख येतात, इतर अधिकारी येतात, त्याचप्रमाणे कामगारांना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये डायरेक्ट येण्यासाठी आम्ही सूट.
1: हे झाले स्थायी कर्मचारी. आपले अस्थायी कर्मचारी जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट लेबर खाली येतात, म्हणजे कोणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर असतो तो सप्लाय करतो आपल्याला हे मनुष्यबळ.
0: बरोबर.
1: तर त्यांचं किमान वेतन असेल किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा त्यांच्या हजेरीविषयीची अडचणी असतील, त्याविषयी कसं आपण लक्ष ठेवता?
0: याबद्दल आमच्याकडे कामगार कल्याण विभागाने 8 उपकामगार अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की पुणे महानगरपालिका ही एकमेव अशी संस्था आहे, शासकीय संस्था आहे, की या कंत्राटी कामगारांची काळजी घेण्यासाठी काम करते. कारण आमच्या विभागामार्फत जे कंत्राटी कामगार नेमलेले आहेत, ठेकेदारामार्फत जे कामगार नेमलेले आहेत, त्यांनी दिलेले सर्व फायदे आमच्या विभागाकडून तपासणी केल्याशिवाय त्यांना बिलच अदा केलं जात.
1: अच्छा.
0: आणि हा सर्वात मोठा लाभ आहे की आमच्या महानगरपालिके थ्रू, म्हणजे जर एखाद्या कंत्राटी कामगारांचे त्यांनी वेतन कमी दिले असेल तर आम्ही त्या संबंधित खात्याला ते कळवतो की बाबा हे त्यांनी कमी दिलेलं आहे ते द्या, आणि आम्ही पुढील बिलापूर्वी ते तपासतो परत की यांनी त्यांना ते फायदे दिलेले आहेत किंवा नाहीत. त्यामध्ये ईएसआय असेल, ईपीएफ असेल, मिनिमम वेजेस असेल, त्यांची हजेरी असेल, त्यांचं वेतन रजिस्टर, या सर्व गोष्टी तपासल्या जातात, ऑनलाईन तपासल्या जातात. ठेकेदारांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर स्वतः कंत्राटी कामगार आमच्या ऑफिसला येऊन तक्रार सांगतात की साहेब माझा एवढं एवढं पीएफ कापायला पाहिजे होता परंतु त्यांनी तो कापलेला नाही, माझ्या अकाउंटला एवढेच पैसे भरलेले आहेत. तर आम्ही त्या संबंधित ठेकेदारांना बोलवून किंवा त्या खात्यांना बोलवून आम्ही ते सांगतो की या पूर्तता करून घ्या, आणि त्या पद्धतीने ते पूर्तता करून घेतात. दरवर्षी वॉर्ड ऑफिस लेवलला, म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाच्या लेवलला, त्या त्या ठिकाणी कामगारांची तपासणी केली जाते, आणि ज्या ज्या कामगारांना काही व्याधी असतील तर त्यांना त्या स्पष्ट केल्या जातात. दुसरी गोष्ट, पुणे महानगरपालिकेचे जे दवाखाने आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वांना, सर्वांच्या तपासण्या त्या ठिकाणी मोफत होतात, त्यामुळे त्याबद्दल आमचे कर्मचारी जागृत आहेत आणि ते स्वतःच्या तपासण्या वेळोवेळी करून घेतात.
1: सर, या सगळ्या कामाशिवाय आपण आणखीन एक काम करता, ते आहे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत नोडल ऑफिसरचं काम. ते धरून म्हणजे आत्ताच्या या कामाचा तुमचा लोड किंवा कामाचं स्वरूप लक्षात घेऊन या कामाकडे कसं लक्ष दिलं जातं आणि माहितीचा अधिकार हे लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं आपलं कार्य कसं चालतं?
0: नोडल अधिकारी, माहिती अधिकाराचं नोडल अधिकारी म्हणून काम करताना एक सिनियर क्लार्क आम्ही नेमलेला आहे की जे नॅशनल पोर्टल जे आहे माहिती अधिकाराचं, त्याच्यावरचे ज्या आमच्याकडे तक्रारी येतात त्या संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब वर्ग केले जातात, अर्जांच्या अनुषंगाने पाठपुरावा घेतला जातो. त्याचबरोबर की काही लोक आमच्याकडे तक्रारी पण करतात की आम्ही अर्ज केला आहे परंतु आम्हाला माहिती मिळत नाहीये, तर त्याची आम्ही सोय केलेली आहे की आम्ही प्रत्येकाला पत्र देतो स्वतः, आम्ही त्या खात्याला कळवतो आणि ते संबंधी जे तक्रारदार आहेत किंवा जे माहिती मागणारे अर्जदार आहेत त्यांनाही आम्ही पत्र देतो की आम्ही तुमचा अर्ज, तुमची तक्रार पुढे पाठवलेली आहे, जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही परत एकदा सांगू शकता. मलाही त्यांच्याकडून फोन येतात बऱ्याच लोकांकडून, तर मी पर्सनली माझ्या माणसांना बोलून त्या व्यक्तींशी त्या खात्यांशी मी चर्चा करत असतो. त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी आमचे जे जनमाहिती अधिकारी आहेत किंवा अपील अधिकारी आहेत की त्यांच्याबद्दल सुद्धा सुसंवाद करण्यासाठी आमची प्रशिक्षण प्रबोधिनी स्वतंत्र आहे, त्या प्रबोधिनीमार्फत विविध विषयांचं जसं प्रशिक्षण दिलं जातं तसं माहिती अधिकाराचं देखील प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा यशदा जी आहे आपली यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी, त्यांचे पण तज्ज्ञ येऊन आमच्या इथे सर्व माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी यांना प्रशिक्षण देत असतात, जेणेकरून हे जे माहिती अधिकाराचं काम आहे हे सुकर आणि लवकरच व्हावं. परंतु मला एक अशी खंत वाटते की माहिती अधिकार कायदा हा लोकांसाठी केलेला आहे, जनतेसाठी केलेला आहे की शासकीय माहिती ताबडतोब त्यांना उपलब्ध व्हावी, परंतु ती माहिती देत असताना अनेक अडथळे लोकांना येतात, शासकीय कर्मचाऱ्यांना पण त्याचा त्रास होतो किंवा

0: नागरिकांना पण त्याचा त्रास होतो की सर्वात जास्त माहिती ही तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली पाहिजे.
1: हो,
0: जास्तीत जास्त माहिती जर तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली,
1: स्वयंस्फूर्तीनं लोकांसाठी माहिती खुली केली
0: तर जास्त अर्ज येणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता माहिती अधिकाराचा आपण ऐकतो की गैरवापर मोठ्या प्रमाणावर होतोय, हे आपण ऐकतो आणि दरवेळेस ह्याच गोष्टी समोर येतात की माहिती अधिकाराचा त्रास होतोय. तर याबाबत माझं असं म्हणणं आहे की माहिती अधिकार हा लोकांच्या हितासाठी आहे, लोकांनी त्याचा योग्य वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. लोकांसाठी माहिती अधिकार कायदा कशासाठी आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवायच्यात. आता समजा नळ कनेक्शन असेल, एखादा इमारत बांधायची असेल कोणाला, तर त्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा, त्याचे खर्च किती येतो, या गोष्टी नागरिकांनी मागितल्या पाहिजे. एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर त्याच्यासाठी किती कालावधी लागतो, त्याला कुठली कागदपत्रं लागतात, कुठली मान्यता लागते, या गोष्टी त्यांनी मागितल्या पाहिजेत. एखादं काम करत असेल त्या कामाबद्दल माहिती मागितली पाहिजे. परंतु हल्ली ट्रेंड असा आहे की मी एखादं काम तुम्हाला सांगायचं शासकीय अधिकाऱ्यांना आणि मग त्यांनी ते काम समजा त्याच्याकडून नाही झालं किंवा ती नियमात बसत नसेल तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध त्याची पर्सनल माहिती मागून त्याला टॉर्चर केल्यासारखं काम करायचं.
1: असं करता कामा नाही.
0: अशी मला सर्वांना एक विनंती राहील की आपलं जे काम आहे त्या कामाबद्दल त्यांनी माहिती अधिकार केला पाहिजे. शासनाचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्या, शासनाचं काम आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या. पण पर्सनल व्यक्तीला जाऊन बदनाम करणं किंवा व्यक्तीची माहिती मागवणं, त्याच्याबद्दल अपशब्द बोलणं, या गोष्टी यातून टाळल्या गेल्या पाहिजेत.
1: 20-25 हजार कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत ही पुणे महानगरपालिका आहे. याच्याबरोबर मध्यभागातून जाणारी नदी आहे, जवळपास मोठे डोंगर आहेत, त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत मोठी झालेली आहे. पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीनं केंद्र भारतभरात मोठं होत असल्यामुळे आणि फार महत्वाच्या संस्था या भागात असल्यामुळे देशभरातून या ठिकाणी आणि तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठमोठी माणसं, शिक्षणतज्ञ, शिकणारी मुलं एकत्रित होत चाललेली आहेत. या घनतेमुळे सामाजिक प्रश्नही वाढत आहेत. अगदी साधा घन कचऱ्याचा प्रश्न म्हटला आपण, साथ रोग म्हटलं किंवा डिझास्टर काही जे येत आहे, आपत्ती, कधी आग लागलेली असेल, कधी पूर आलेला असेल, कधी भूकंपासारख्या गोष्टी असतील, या सगळ्यांना तोंड देत असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य कायम राहावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यासोबतच त्यांच्यावरती डिपेंडंट असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळावी या दृष्टीनं मुख्य कामगार कल्याण अधिकारी म्हणून आपण जे काम करताय महानगरपालिकेमध्ये खूपच कौतुकास्पद आहे. याशिवाय आपण दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षा आणि विकास बोर्डावरती विभागीय अध्यक्ष म्हणून जे काम करताय की जे या 8 जिल्ह्यांमध्येही ते आपल्याला प्रकाश दिसणार आहे, तर त्या दृष्टीनं हे सगळं काम करताना आपल्याला अधिक ऊर्जा मिळावी, अधिक लोकाभिमुख, अधिक कामगाराभिमुख आपल्याकडनं काम व्हावं अशी आमची शुभेच्छा. आज आपण आमच्याशी बोलायला आला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: आताच आपण मुख्य कामगार अधिकारी कामगार कल्याण विभाग महानगरपालिका पुणे नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आत्ताच आपण माहेरची माणसं या चित्रपटातलं देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे यांच्या स्वरातली सुधीर मोघे यांची रचना ऐकलीत. सुधीर फडके यांचं संगीत होतं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर.
1: गजानना गणराया अधिवंदु तुज मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सायंकाळचे 4:30 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष लावण्य रंग भाग 73 सादर करते अभिराम सराफ. निर्मिती केंद्र आकाशवाणी सोलापूर.
3: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
4: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान. या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्या भल्यांना पायातल्या घुंगराच्या तालावर नाचवले. अगदी बघा ना, तमाशाच्या फडापासून ते ऑर्केस्ट्राच्या स्टेजपर्यंत किंवा आपल्या शाळेतल्या गॅदरिंगपासून ते चित्रपटापर्यंत, कुठंही तुम्ही जा, कुठंही लावणी सुरू झाली की मराठी माणूस वेडा झालाच म्हणून समजा. आपल्याला माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी ही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर ऐकणाऱ्या कोणत्याही श्रोत्याचं मनोरंजन करत आली आहे. आणि अलीकडच्याच काळात नाही तर ही लावणी देशातच काय परदेशातपर्यंत पोहोचलेली आहे. विदेशातल्या अनेक नृत्यांगना महाराष्ट्रामध्ये येऊन लावणी शिकतात, लावणीचा अभ्यास करतात. आता काळानुसार लावणी बदलत गेली, समृद्ध होत गेली हा भाग वेगळा, पण अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर लावणी अगदी DJ सुद्धा वाजतीये. या लावणीबद्दलच आपण बोलूया एका ढंगदार अशा लावणीनंतर.

श्रोतेहो, कार्यक्रमातली ही पहिली लावणी आपण ऐकली ती घुमा या चित्रपटासाठी प्रियांका बर्वे यांनी गायली होती. शब्द गुरु ठाकूर यांचे होते, संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं होतं. या लावणीमध्ये काळानुसार अनेक बदल होत गेले बरं का, म्हणजे लावणीचं रूप बदललं, स्थळ

काल किंवा लोकसमूह यांच्या अपेक्षेनं ती वेगवेगळ्या पद्धतीनं सादर केली गेली। अगदी पूर्वी घरदार सोडून मोहिमेवर गेलेल्या सैनिकांना रमवण्यासाठी थोडीशी भडक किंवा उथळ गाणी रचली जायची। सौंदर्यवती महिला त्यावरती थिरगत असत किंवा अनेक उत्सवांमध्ये यात्रेमध्ये अशा लावण्या सादर केल्या जायच्या आणि तिथल्या या गरजांमधूनच खरं तर लावणीसारख्या प्रकाराचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही। आणि महाराष्ट्रामध्ये शतकानुशतकं लावणी गायली जातीये, सादर केली जातीये। वैशाली सामंत यांनी फरजंद या चित्रपटासाठी एक छान लावणी गायलेली आहे। क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आहेत आणि अमित राज यांचं संगीत आहे।

वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांनी 16व्या शतकामध्ये रचलेली लावणी ही पहिली उपलब्ध असलेली लावणी मानली जाते. परंतु ही लावणी शृंगार रसानं भरलेली नाही आहे, तर भक्तिरसानं भरलेली आहे हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण आपल्याला माहिती आहे की आध्यात्मिक लावणी देखील पूर्वी रचली जायची, लिहिली जायची. 18व्या शतकाचा जर विचार केला किंवा त्याच्या उत्तरार्धाचा जर विचार केला किंवा 19व्या शतकाच्या पूर्वार्धाचा जेव्हा आपण विचार करतो, त्याच वेळेला या लावणीची भरभराट खऱ्या अर्थानं झाली. कारण उत्तर पेशवाईच्या काळामध्ये शाहीर रामजोशी, शाहीर होनाजी बाळा, परशुराम, सगन भाऊ, अनंत फंदी, शाहीर प्रभाकर असे कितीतरी लावणीकार शाहीर होते. आणखीन एक लावणी आपण जी ऐकणार आहोत आता, ती वैशाली सामंत यांनीच गायलेली आहे. शाहीर सुदेश कांबळे यांची ही रचना सचिन अवघडे यांनी संगीतबद्ध केली.

श्रोत्यांनो, या लावणीबद्दल बोलत असताना आणखीन एक नाव आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं, ते लोकशाहीर रामजोशींचं. रामजोशींनी संस्कृतसह अनेक भाषांमध्ये देखील लावण्या रचल्यात बरं का. आधुनिक काळाचा जेव्हा विचार करतो तेव्हा शब्दप्रभू ग. दी. माडगुळकर, आपल्या सोलापूरचे कवी संजीव, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर अशा अनेक गीतकारांनी देखील एकाहून एक नितांत सुंदर लावण्या लिहिल्या आणि आपण त्या ऐकत असतोच. अलीकडच्या काळामध्ये लावणीमध्ये स्त्री पुरुष संबंध किंवा शृंगाराच्या विविध गोष्टी लावण्यांमध्ये येताना आपण पाहतो, परंतु लावणी ही यापुरतीच मर्यादित नाही. पौराणिक, आध्यात्मिक किंवा इतर विषयांवरती देखील लावणीची रचना आपल्याला झालेली दिसते. आता काही उदाहरणं द्यायची झाली तर कुठं कुठं जायचं हनीमूनला ही लावणी घ्या, त्यानंतर चला जेजुरीला जाऊ ही लावणी घ्या, आणि तिसरी लावणी सांगायची तर पोट

साठी नाचत आहे मी परवा कुणाची ही लावणी घ्या. या लावण्यांचा जर विचार केला तर या लावण्यांमध्ये शृंगार आहे, या लावण्यामध्ये अध्यात्म आहे, आणि तिसऱ्या लावणीचा विचार केला तर त्यामध्ये सामाजिक वास्तव देखील आहे. म्हणजे सर्वस्पर्शी अशी ही लावणी आहे. श्रोते हो, आता आपण ऐकूया वैशाली आदोने यांच्या आवाजामध्ये साईनाथ पाटोळे यांची रचना, संगीतकार रोहन पगारे.

ज्या वेळेला लावणी सादर केली जाते त्यावेळेला ढोलकी, हलगी, तुणतुणं, झांज अशी अनेक वाद्य या लावणीमध्ये वापरली जातात. अर्थात सादरीकरणाच्या दृष्टीनं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला तीन प्रकारामध्ये मुख्य लावणी ही सादर केली जाते. एक म्हणजे शाहिरी लावणी, दुसरी बैठकीची लावणी आणि तिसरी फडाची लावणी. आता शाहिरी लावणीमध्ये डफ आणि तुणतुणं याच्या सहाय्यानं ही लावणी गायली जाते आणि उच्च स्वरामध्ये जे झिलकरी असतात ते देखील या

शाहिरी लावणीमध्ये असतात. बैठकीच्या लावणीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला गायिका किंवा नर्तिका ही लावणी बैठकीमध्ये बसून सादर करतात. त्या लावणीमध्ये तबला, पेटी, सारंगी अशा वाद्यांची साथ असते. नृत्य, गायन आणि दिलखेचक अदा हे या बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य आहे. आणि फडाची लावणी ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला उत्कृष्ट अशी नृत्यांगना तिच्या अदाकारीसोबत अनेक जण ही लावणी सादर करत असतात. तिच्यासोबत एक नाचा देखील असतो, सोंगाड्या देखील असतो आणि हे सगळे कलाकार मिळून ही फडाची लावणी सादर करत असतात. आता यानंतरची जी ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत ती फांदी या चित्रपटासाठी बेला शेंडे यांनी गायली आहे. गीत आणि संगीत कुणाल कर्ण यांचं आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष या कार्यक्रमात लावण्यरंग या कार्यक्रमाचा भाग 73 ऐकला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकला. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला सुरुवात करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज भारत मंडपम इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी शक्यता आहे. या परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येत असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. जागतिक तेल पुरवठ्यात यंदा 57 लाख बॅरल्स प्रतिदिन इतकी घट होणार असून तो 10.7 लाख बॅरल्स प्रतिदिनपर्यंत घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवली आहे. त्यामुळे आखाती देशांमधून होणारा तेल पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता 2027 पर्यंत पुढे ढकलली गेल्याचं संस्थेनं आपल्या मासिक तेल बाजार अहवालात म्हटलं आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 1 तर सुखविंदरनं 2 गोल केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 121 अंकांची घसरण झाली आणि तो 74,782 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 80 अंकांची घसरण नोंदवत 23,398 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विलंबित बंदिशीचे बोल आहेत तोनावा हे माई, द्रुतबंदिशीचे बोल आहेत नात सो कौन बिनती, त्यांना तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे श्याम देशपांडे यांची. ऐकूयात तर प्रभाकर का

Sada bama ga, sani ni da bama ga, gani ni da.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभाकर काळे यांनी गायलेला राग पूर्वी ऐकला. त्यांना तबला साथ होती संदेश पोपटकर यांची आणि हार्मोनियम साथ होती श्याम देशपांडे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती. माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींच्या मनाच्या जवळचा कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सृजन संदेश या सत्रात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: मन मनाला काय उपमा द्यावी बरं, सर्व भावभावनांचा खजिना असंही म्हणता येऊ शकेल. नको ग, आज मन नाहीये माझं, आजच्या कामात ना मनच लागत नाहीये. असं कसं वागलं असेल तो, दुसऱ्याचं मन दुखवायला काहीच वाटलं नसेल त्याला. एवढं प्रेम पाहून तर माझं मन बाई भरून आलं, झालं एकदाचं मन शांत. अशी कितीतरी मनाची वाक्य आपण बोलत असतो, आजूबाजूंच्या लोकांकडून ऐकत असतो, मनाला चांगलं वाटेल असं पोषक वातावरण शरीरासाठी तयार करत असतो. मित्र मैत्रिणींनो, काल होता 10 सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. हा दिवस आणि आजूबाजूला घडणाऱ्या काही संवेदनशील घटना आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देतात. मानसिक आरोग्याविषयी सजग होणं आणि बोलणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे ते बोलण्यासाठी एक सुरक्षित आणि समजून घेणारं वातावरण निर्माण करणं. आजच्या तरुणाई समोर करिअर, शिक्षण, स्पर्धा, नातेसंबंध, सोशल मीडिया, आर्थिक अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव अशा अनेक गोष्टी आहेत. अनेकदा आपण बाहेरून अगदी व्यवस्थित दिसत असतो पण मनात मात्र अनेक प्रश्न, भीती आणि संघर्ष चालू असतात. मनाचा असा संघर्ष विकोपाला गेला की अपयश येतं. जैनजीच्या भाषेत म्हणायचं झालं तर डाऊनफॉल चालू होतो. मग येते अँझायटी, ट्रॉमाज आणि काही वर्स्ट केसेसमध्ये डिप्रेशन आणि अतिशय खालावलेलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य. आणि अशा परिस्थितीत मदत मागणं, मनाला ट्रस्टवर्दी माणसाकडे मोकळं करणं, काय वाटतंय ते सांगणं, हे अजिबात लाजिरवाणं नाहीये हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या युववाणीमध्ये आपण या विषयाकडे केवळ समस्या म्हणून नाही तर संवाद, समजूतदारपणा आणि आशेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आपल्या शहराच्या प्रशासनात महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि सॉफ्ट स्किल्स ट्रेनर ऍडिशनल कलेक्टर अंजली धानोरकर मॅम. नमस्कार मॅम, युववाणीमध्ये आपण आज सॉफ्ट स्किल्स आणि एकंदरीत मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहोत. तर मला सांगा, आजच्या तरुणांच्या मानसिक आरोग्याकडे आपण सर्वांनी इंडिव्हिज्युअली आणि सोशली कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
1: नमस्कार उत्कर्षा, आणि आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा नमस्कार. तू फार महत्वाचा मुद्दा मांडते आहेस आणि यातच सगळं काही आलं की आत्महत्या प्रतिबंधक दिवस आपल्याला साजरा करावा लागतो. याचा अर्थ खरंच मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे आणि कुठल्या लेवल पर्यंत आपण सगळे चाललो आहोत त्याची प्रचिती या दिन साजरा करण्यामधूनच येते. आजकाल काय झालंय माहितीये का उत्कर्षा, की सोशल मीडिया चांगल्या अर्थ वापरला तर खरंच खूप फायद्याचा आहे, पण दुर्दैवानं त्याचा चांगला उपयोग करून घेण्यापेक्षा कम्पॅरिझन करण्यामध्ये खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे कधीतरी आपण निराश असतो किंवा कधीतरी आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं घडलेलं नसतं, म्हणजे आयुष्यात घडलेलं नसतं अशी एवढी मोठी घटना सुद्धा नसते. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की आपण कोणाला तरी फोन लावला, तारखा लावतोय आणि रिसीव्ह होत नाही, त्याने सुद्धा फ्रस्ट्रेट होणारी मुलं पाहिलीत मी. तर या सगळ्या गोष्टी अशासाठी महत्वाच्या ठरतात की या सगळ्या बाबींमुळेच आपलं मानसिक आरोग्य खराब होतं. आणि आरोग्य म्हटलं ते शारीरिक असो की मानसिक असो महत्वाचंच आहे. म्हणून मानसिक आरोग्याकडे आपण जसं हात दुखला, पाय दुखला असं म्हणतो, तसं माझं मन दुखलंय हे सुद्धा आपण सांगायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यात वेगळं काहीच नाहीये.
0: बरोबर आहे मॅम, पण आजच्या काळात ना सोशल मीडिया, करिअरचा दबाव आणि सततची तुलना, कोणीतरी कोणाशी तरी नेहमीच तुलना करत असतात, ह्या सर्व गोष्टींच्या तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि परिणाम न होऊ देण्यासाठी काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत का ज्या प्रत्येकाने कराव्यात?
1: अगदी अगदी, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य आपलं का खराब होतं हे बघितलं पाहिजे. जसं मी तुला आत्ता सांगत होते की आपल्या आयुष्यात काहीतरी थोडस अनपेक्षित असं मनासारखं न घडलेलं आहे, आपल्याला जसं अपेक्षित होतं तसं. कसं आहे माहितीये का उत्कर्ष, की आपल्या आयुष्यात कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडत नाहीत. आणि त्याच वेळी सोशल मीडियावर आपण जर असं पाहिलं की कोणीतरी फॉरेनला गेलंय, कोणाचा तरी खूप मोठा बंगला आहे, त्यांनी रिसेंटली खूप मोठी कार खरेदी केली आहे, आणि प्रत्येक जण जेव्हा सोशल मीडियावर काहीतरी टाकणार तेव्हा डेफिनेटली आपल्या आयुष्यातल्या चांगल्याच बाबी पोस्ट करणार आहे.
0: बरोबर.
1: आणि हे सगळं पाहताना आपण कुठेतरी ते विसरून जातो आणि मग असं वाटतं की बघा सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान चालू आहे आणि माझ्याच आयुष्यामध्ये काहीतरी वाईट चाललंय. तर सगळ्यात महत्वाचं, आपण व्यवस्थित विचारांची क्लॅरिटी स्वतःला घेतलीच पाहिजे की आपण स्वतः सुद्धा जेव्हा काही टाकणार आहोत, पोस्ट करणार आहोत सोशल मीडियावर, आपणही आपल्या आयुष्यातल्या छानच बाबी टाकणार आहोत. नुकतंच कुणाशी तरी भांडण झालंय, आपला चेहरा रडका झालाय, तो पोस्ट करणार आहे का आपण? अजिबात नाहीये. तसंच ज्यांचे छान छान चेहरे आपण पाहतोय त्यांच्याही आयुष्यात तसं काहीतरी घडत असेल, म्हणजे घडायला हवं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की त्यांच्याही आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतील. फक्त दुर्दैवाने या सोशल मीडियामुळे होतं काय की त्यांच्यामधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि जेव्हा त्या आपण पाहत असतो तेव्हा आपल्या बाबतीमध्ये जे काही वाईट घडतंय तेच आपण बघत असतो. म्हणून मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. मग आता तू स्टेप्सचा विचार जो केलास ना, तर अगदी साध्या साध्या स्टेप्स आहेत. एकतर ही क्लॅरिटी ठेवणं की प्रत्येकजण चांगलंच पोस्ट करतं आणि जसं म्हणतात की जे चकाकतं ते सोनं असतंच असं नाही,
0: बरोबर
1: त्याच पद्धतीनं जे दिसतंय ते खरंच तसं असतंच असं नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं इतरांच्या आयुष्यात काय घडत आहे हे बघण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय घडतंय आणि ते अधिक उत्तम कसं केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे ना. म्हणून पहिली स्टेप तर आपली तिथेच येते आणि दुसरी स्टेप अशी असते, दुसरी किंवा पुढच्या सगळ्या स्टेप अशा असतात की जिथे जिथे आपल्याला नातेसंबंधामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा एकंदरीतच फ्रेंड सर्कलमध्ये आणखी एक पुढचं पाऊल उचलायचं आहे तर ते कशा रीतीनं आपल्याला उचलता येईल, कसं पॉझिटिव्ह सगळं वातावरण ठेवता येईल यासाठी आपण त्या लेवलवर प्रयत्न करत राहणं.
0: नक्कीच मॅम. पण आजच्या तरुणांसाठी ना समाजात यशात व्याख्या केवळ मार्क्स, पॅकेज, पद किंवा प्रतिष्ठा एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवल्या गेली आहे. तर मग तरुणांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढीतील लोकांनीही खऱ्या अर्थाने यशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
1: हो ग, आज नेमकं झालं आहे तसं खरं की फक्त मी किती उंचीवर गेलो आहे किंवा प्रतिष्ठा किती आहे यावरच यश मापलं जातं. पण तुला सांगू का उत्कर्ष, खरं तर आपण प्रत्येकानंच अशा गोष्टींवर यश मापण्याच्या ऐवजी आपण सेल्फ कंटेंटेड असणं ज्याला म्हणतात ना की आपण आतमध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का, समाधानी आहोत का ते बघायला हवं ना. पद किंवा प्रतिष्ठा खूप जास्त असेलही आजही आपण पाहतो ना की कित्येक केसेस अशा दिसतात आपल्याला की सगळं काही छान होतं, यांच्या आयुष्यात सगळं सुख आणि सुखच असेल असं बाहेरून आपल्याला वाटतं. पण कधीतरी बातमी येते की त्यांनी सुसाइडल अटेम्प्ट केला किंवा आणखी नेमकं काहीतरी त्यांनी आत्महत्या केली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालोय स्वतःच्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यश आपण स्वतःच्या फुटपट्टीवर मापलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीचे काय म्हणतात त्याच्यावर अजिबात मापण्याची गरज नाही. की ह्या मुलांच्या अवतीभोवतीचे जे आहेत, तू जेनझी जे म्हणालीस की त्यांच्यावर खरंच आज खूप प्रेशर आहे. कारण सपोर्ट असण्यापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टी, एकतर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही एखाद्या गोष्टीवर आणि कोणतीही गोष्ट सांगायची कशी हा मोठा एक दबाव आहे. पण हे सगळं जाणून घेऊन सभोवतालच्या लोकांनी सुद्धा छान पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आता बरेचदा काय होतंय माहितीये का, म्हणजे आमच्या पिढीतील लोक तरी की जेनझी जेनझी, आम्ही एक्स मधले ना, सो जेनझी जेनझी म्हणजे हे कोणीतरी वेगळंच रसायन आहे ज्यांना समजून घेणं आपल्याला शक्यच नाहीये असं काहीतरी डोक्यात घेण्याची गरज नाहीये. ही आपलीच मुलं आहेत सगळी आणि आपण जर त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन केलं तर ती सुद्धा आपल्या जवळ मोकळी होतील, तेवढी स्पेस त्यांना द्यायला हवी.
0: आणि प्रत्येकाशी यशाची टाइमलाईन ही वेगवेगळी असू शकते,
1: अगदी
0: हे प्रत्येकाने समजून घेणं जरा गरजेचं.
1: बरोबर.
0: आणि असंही आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर असतं. yes. म्हणजे अपयश, रिजेक्शन्स, तर मग अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडल्यास तरुणांनी स्वतःला कसं सावरावं, रेझिलियन्स म्हणजे नेमकं काय आणि ते कसं विकसित करता येईल आम्हा प्रत्येकाला.
1: यस, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. आपण लवचिकता किंवा रेझिलियन्स असा काही शब्द जर बघितला ना तर ते आपण विचार असा करतो की फिजिक किंवा आपण आपलं शरीर फ्लेक्झिबल असणं खूप महत्वाचं आहे. पण शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीकडे आपण जसं लक्ष देतो ना तसं ह्या मनाच्याही लवचिकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला आपल्या इमोशन्स कळतात का हा पहिला मुद्दा येतो. आणि जेव्हा आपल्याला इमोशन्स आपल्या कळायला लागतात ना तेव्हा त्यांना टॅकल कसं करायचं ते आपल्याला समजायला लागतं. म्हणून आपल्या इमोशन्स व्यवस्थितरित्या टॅकल करणं हे हा भाग महत्वाचा आहे हे लक्षात घेतलंच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतोय माहितीये का, सतत धावत जातोय. कशाच्या मागे धावतोय कदाचित आपल्यालाही माहीत नसतं, सगळे धावतायत म्हणून आपण पण धावतोय. कुठेतरी मग आपण थांबलं पाहिजे थोडंसं तरी की बाकीच्यांना काय हवंय त्याच्या मागे ते धावतायत पण मला हे खरंच हवंय का, हा कुठेतरी थांबून विचार जर केला तर डेफिनेटली आपल्यावर एवढा सगळा स्ट्रेस येणार नाही. मानसिक आरोग्य हे शब्द

0: जे तू वापरते आहेस ते आरोग्य आपलं अजिबात खराब होणार नाही आणि चांगल्या रीतीने प्रत्येक गोष्ट आपण टॅकल करू शकतो.
1: पण मॅम, धावलो नाही तर आपण मागे पडू अशी जी एक भावना तयार होते आणि त्यातून जे गिल्ट येतं, तर ते त्याच्याशी कसं डील करायचं?
0: हां, कारण परिस्थितीसुद्धा किंवा सराउंडिंग तुम्हा मुलांचं सगळं असं असतं की सगळेच जण विचारतात काय झालं पुढे, काय झालं पुढे, म्हणजे ग्रॅज्युएशन संपत नाही तो आता नोकरी बघणार आहे का, पुढे काय करणार आहे, आता लाख पोटा पाण्याला, हे अशा पद्धतीनं सगळं असतं. म्हणून धावावं लागणार हे जरी योग्य असलं ना, तरी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे की त्या दिशेनं मला धावायचं नाहीये. मग पेरेंट्स सांगत असतील, नियर अँड डिअर सांगत असतील की ह्या एका दिशेनं धाव तू, जेणेकरून तू यशस्वी होशील. पण आपल्याला जर तिकडे धावण्याची इच्छा नसेल तर आपण पुन्हा एकदा कम्युनिकेशन हा शब्द वापरेन मी, कम्युनिकेट आपण व्यवस्थितरित्या करू शकलो पाहिजे की तुमची जरी इच्छा असेल तिकडे धावण्याची, तरी सुद्धा माझी इच्छा आहे की इकडे जाण्याची. उत्कर्ष, तू खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहेस. खरंच आपल्या ह्या सगळ्या जेन्झीने ना त्यांच्या आई वडिलांना व्यवस्थित कम्युनिकेट केलं पाहिजे आणि हेही त्याच वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आई वडिलांची आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून अगदी रास्त आहे. फक्त जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं असेल तर ते त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. आणि अर्थातच परिस्थिती कशी आहे, परिस्थिती म्हणजे आर्थिक, सामाजिक किंवा आपली कौटुंबिक अशा सगळ्याच अर्थानं परिस्थिती शब्द वापरते मी, तर तो सगळा भाग लक्षात घेऊन कधी कधी मग थोडीशी मनाला मुरडही आपल्याला घालता आली पाहिजे ना. मला काय दिसतंय माहितीये का, की प्रत्येक वेळेस माझ्या मनासारखं घडलंच पाहिजे असं नाही होत ग. आणि आपण अगदी फार पूर्वीपासूनची उदाहरणं पाहिली, इतिहास काळातलेही उदाहरणं पाहिले, तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की प्रत्येकाचं आयुष्य खूप छान चढत्या क्रमानंच गेलेलं आहे असं नाहीये. त्यांनाही बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या आणि तडजोड हा आयुष्यातला एक भाग असतो. म्हणून त्या पद्धतीने आपण विचार केला तर विचारांनी आपण स्टेबल होऊ शकतो
1: आणि हाच एक रेझिलियन्स आहे. मॅम, इमोशनल इंटेलिजन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग स्किल्स मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात, किंवा अशा काही एक्सरसाइज आहेत का ज्याने इमोशनल इंटेलिजन्स वाढेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी इम्प्रूव्ह होईल आणि डिसिजन मेकिंग स्किल्स चांगले होतील?
0: खूप तिन्ही अत्यंत महत्वाचे स्किल्स आहेत. आणि प्रॉब्लेम म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम ॲज सच आपण घेत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यासमोरचा अगदी प्रत्येक छोटा छोटा जो प्रॉब्लेम येतो तोही आपण किती ताबडतोबीनं सॉल्व्ह करतो ते महत्त्वाचं असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि नेमकं आपण एखाद्या गाडीचा विचार केला आणि ती गाडी नेमकी तेव्हा आली नाही, आपल्याला तिथे महत्त्वाचं काम आहे, मग ही सुद्धा परिस्थिती आपल्या इमोशनल इंटेलिजन्स खरंच किती आहे हे सांगू शकते आपल्याला. की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ओके ती गाडी नाहीये आता मला तिथे जाणं तर गरजेचं आहे, मग मी इमिजिएटली माझ्याकडे काय नेक्स्ट पर्याय असेल, मग हे करू की ते करू की ते करू, असं ताबडतोब विचारांनी आपण जर करायला गेलो ना तर डेफिनेटली तीही परिस्थिती आपण हँडल करू शकू.
1: पण मॅम, काही परिस्थिती ना खूप वर्स्ट होतात, तर अशा वेळी प्रोफेशनल हेल्प कधी घ्यावी, म्हणजे सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाण्याबद्दलचा स्टिग्मा आपण समाजात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करू शकतो?
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुर्दैवानं आजही मानसिक आरोग्याकडे, जसं आपण सुरुवातीला बोलत होतो तसं शारीरिक आरोग्य इतकंच चांगल्या रीतीनं बघितलं जात नाही. म्हणजे जेवढा इझिली आपण सांगतोय की मी ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन येईल, तेवढा इझिली आपण मी सायकोलॉजिस्टकडे जाईन किंवा आता मला सायकियाट्रिस्टची गरज भासते तर मी आता तिकडे जाईन असं सांगत नाही आपण. म्हणजे अजूनही जर जायचं असेल तर कुठेतरी दूर गाडी पार्क करायची आणि कोणी बघणार नाही अशा पद्धतीनं तिथे जायचं असं आहे. पण ॲक्च्युली नाही ग तसं, म्हणजे इतकी इझी गोष्ट आहे ती. शरीर दुखतं तसं मन दुखतं हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. हा स्टिग्मा आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. होतं काय माहिती आहे का, की बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून तो स्टिग्मा आहे, म्हणून आपण जर ती हेल्प घ्यायला गेलो नाही तर नुकसान सगळ्यात जास्त आपलं आणि आपल्या नियर अँड डिअर्सचं होणार आहे. कारण नेसेसरीली आपल्याला जर काही झालं, आपली मानसिक स्थिती योग्य नसेल तर आपले कुटुंबीय सुद्धा आनंदात नाहीत राहू शकत ना. तर त्यामुळे अगदी बिनधास्तपणे जायचं, बाकीचे लोक काहीही म्हणत आपल्याला गरज आहे ना सो आपण गेलं पाहिजे.
1: आणि त्रास होत असेल तर मदत घ्यावी,
0: घ्यायलाच पाहिजे.
1: मॅम, आता आपण शेवटाकडे येतोय, तर एखादा तरुण किंवा तरुणी आपल्या आयुष्यातल्या खूप कठीण काळातून जात असेल, स्वतःला एकटं समजत असेल आणि हा काळ कधीच संपणार नाही असं त्याला वाटत असेल, तर एक अधिकारी म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण त्याला काय सांगाल?

0: बोललं पाहिजे गं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बोललं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं असतं की अशी कोणतीच जगात गोष्ट असणार नाही की जी बोलण्याने किंवा चर्चेने सॉल्व होणार नाही.
1: थँक्यू मॅम, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. दिस कन्व्हर्सेशन वॉज डेफिनेटली थेरप्युटिक फॉर मी अँड आय एम शुअर फॉर द लिसनर्स ॲज वेल. तुम्ही सांगितलेली यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठीची ही कौशल्य सूत्र प्रत्येकाला उपयोगी पडो ह्या सदिच्छा.
0: उत्कर्ष, मला खूप छान वाटलं आज इथे स्टुडिओमध्ये येऊन आणि एवढ्या चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलाय तेही मला खूप छान वाटलंय. थँक्यू सो मच आणि तुझ्या सगळ्याच पिढीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
1: थँक्यू मॅम. तर श्रोते हो, आपण ऐकली ॲडिशनल कलेक्टर श्रीमती अंजली धानोरकर यांच्याशी सॉफ्ट स्किल्स, मानसिक आरोग्य आणि युवा ह्या विषयावर मी म्हणजेच उत्कर्षाने साधलेला संवाद.

0: मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकूयात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर निखिल खेडकर यांच्याशी मी आणि राज दळेकर यांनी साधलेला संवाद. नमस्कार डॉक्टर निखिल खेडकर.
1: नमस्कार.
0: युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: नुकताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन काल पाळला, त्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत. तर मला सर्वप्रथम असं सांगा की आजच्या तरुणांमध्ये मानसिक ताण आणि भावनिक संघर्ष वाढताना दिसतो.
1: बरोबर.
0: आत्महत्येच्या विचारापर्यंत तरुण पोहोचण्यामागची प्रमुख कारणं तुम्हाला कोणती वाटतात?
1: अगदी तुम्ही योग्य प्रश्न आणि हा योग्य कालावधी पण आहे की जगभरात असं आढळून आलं आहे 16 ते 30 वयोगटामध्ये म्हणजे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. तरुणांना पाहिलं तर तरुण म्हणजे हे इमोशन्सचा समुद्र आहे, अगदी खळखळता समुद्र आहे. याच्यातून विषही वर येऊ शकतं आणि अमृतही वर येऊ शकतं. तर विष म्हणजे हे आत्महत्येचे विचार. असं आढळून आलं आहे की तरुण वयामध्ये जवळपास 25 ते 30% तरुणांना कधी ना कधी तरी आत्महत्येचे विचार येतात. आणि त्याचं एक महत्त्वाचं इमोशनल कारण आहे की आयडेंटिटी क्रायसिस. माझी ओळख काय आहे, मी काय आहे आणि मी कुठे पोहोचू शकतो. या आयडेंटिटी क्रायसिसचे बरेचसे वेगवेगळे पैलू आहेत. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये करिअर एक येतं की मी कुठे काय बनणार आहे, कुठे बनणार आहे. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येतात की मला ॲक्सेप्ट करतंय कुणी, माझं रिलेशन कुणीतरी ॲक्सेप्ट करतंय. ही आयडेंटिटी पण खूप महत्त्वाची आहे. तरुणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या आयडियाज येतात, खूप नवीन आयडियाज येतात, भन्नाट आयडियाज असतात, पण ते इम्प्लिमेंट करण्याची साधनं आणि फ्रीडम नसतो. ही महत्त्वाची कारणं आहेत की जी तरुणांमध्ये इमोशनल डिस्टर्बन्सेस आणि मग ते इमोशनल डिस्टर्बन्सेस वाढत वाढत जाऊन आत्महत्येकडे वळतात. आत्महत्येचा विचार असा अचानक खूप कमी वेळेस येतो, पण खूप साऱ्या घटना हळूहळू हळूहळू गोळा होतात आणि एखादा स्ट्रेसचा ट्रिगर हे विचार वाढायला मदत करतो.
2: निश्चितच डॉक्टर निखिल सर महत्वाचं सांगता आहात. आपण त्यालाच लागून विचारायचं की मग शैक्षणिक अपयश असेल, परीक्षेचा ताण असेल किंवा करिअरची चिंता, यांचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याबद्दल काय सांगाल?
1: परीक्षेची आणि मार्कांची चिंता याचा तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो. कॉम्पिटिशन म्हणजे जसं काही एक रेस लागली आहे कुत्र्यांमध्ये, हे मनुष्य नसून मुलं नसून त्यांची रेस चालू आहे आणि त्याच्यात कोण पुढे आणि कोण मागे याच्यावरच सगळं ठरतंय. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आयुष्य आणि मार्क याचा खूप संबंध नाही. तुम्ही मार्कच्या मागे पळाल तर तुम्ही आयुष्य तेवढं आनंदाने आणि चांगलं जगू नाही शकणार. ह्या ताणतणावामुळे झोप कमी होते, चिंता वाढतात, चिडचिडपणा वाढतो, अपयश पचवायची शक्ती नसते. अपयश पचवता नाही आलं तर मग चिडचिडपणा वाढून उदासीनता वाढू शकते. आणि अशा डिस्टर्ब इमोशनल स्टेटमध्ये ते जे ध्येय पाहतायत, जे की असायला नाही पाहिजे की फक्त मार्क्स, ते मार्क्स अजून कमी होतात. म्हणजे विशेष सर्कल होतं. ताण आला की अजून अभ्यास कमी, अजून मार्क कमी, अजून ताण कमी. अशा वेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना मार्कांवर लक्ष न देता ते काय शिकत आहेत, ज्ञान काय प्राप्त करतायत, त्यांना काय जाणवतं, त्यांच्याशी ओपन संवाद ठेवणं गरजेचं आहे.
0: बरोबर आहे. पण हे झालं प्रोफेशनल लाईफ किंवा अकॅडमिक्स बद्दल. पण पर्सनल लाईफ मध्ये पण आपल्या रिलेशनशिप्स मधल्या काही अडचणी किंवा काही नातेसंबंध तुटल्यामुळे तरुणांमध्ये निर्माण होणारा भावनिक ताण हा कसा आपण समजून घ्यायला हवा, म्हणजे तरुणांनी स्वतः सुद्धा आणि पालकांनी किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा?
1: अगदी बरोबर आहे. कारण तरुण वयामध्ये नवीन नातेसंबंध, मैत्री बनते, रिलेशनशिप फॉर्म्स होतात. आणि रिलेशनशिप जशा फॉर्म्स होतात तशा कधी कधी ब्रेकअप्सही होतात. आणि हे ब्रेकअप होऊ शकतं याचा आधी ॲक्सेप्टन्स पाहिजे. जसं सुरुवातीलाही मी म्हणालो की आयडेंटिटी, त्याचा जर का आत्मविश्वास चांगला असेल तर हे ब्रेकअप काउंटर करायला त्याला सोपं जातं. या वयामध्ये रिलेशनशिप जेवढ्या फास्ट बनतात तेवढ्या फास्ट तुटतात. तर जेव्हा रिलेशनशिप तुटते तेव्हा कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे आपल्या बाकी मित्रमैत्रिणींसोबत. कारण या रिलेशनशिपवरची चर्चा बऱ्याचदा पालकांसोबत ते तो विद्यार्थी किंवा तो तरुण करू शकत नाही. पण बाकी मित्रमैत्रिणींसोबत जर का रिलेशनशिपच्या प्रॉब्लेम्सची चर्चा केली, रिलेशनशिप अशी अचानक खूपदा तुटत नाही, ती ताणल्या जाते. जर का हा ताण तणाव दोघांच्याही लक्षात आला आणि त्यांनी म्युच्युअल त्याच्यावर काहीतरी काम केलं, मग ते ब्रेकअपही असू शकेल, तर ते ब्रेकअप दोघांना कमी त्रासदायक जाईल.
2: निश्चितच डॉक्टर निखिल सर, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही खरंच तरुणांच्या म्हणजे भावविश्वाची उकल केली, अनेक प्रश्नांच्या मुकळेपणाने उत्तरं दिलीत आणि निश्चितच ही माहिती फार महत्वाची असणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत आपण, तर समुपदेशक आहात आपण, एक आपण एक प्रॅक्टिशनर सायकेट्रिस्ट डॉक्टर आहात, तर समुपदेशनामुळे आत्महत्येच्या विचारांशी संघर्ष करणाऱ्या तरुणाला नेमकी कशी मदत मिळू शकते आणि समुपदेशनाची भूमिका किती महत्वाची आहे हे जाता जाता काय सांगा?
1: आत्महत्येच्या विचारांसाठी समुपदेशनाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी ट्रेंड सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट हे तर समुपदेशन करतात. इथे आल्यानंतर आम्ही नॉन जजमेंटल, म्हणजे या ज्या काही टिप्स दिल्या या आम्ही फॉलो करतो की आम्ही नॉन जजमेंटल असतो, त्यांना ऐकून घेतो, त्यांना त्यांचे पर्याय शोधायला मदत करतो. रेडीमेड काही आमच्या ड्रॉवरमधून काढून देत नाही, ओके तू वकील बन, तू इंजिनियर बन, तू पॉलिटिशियन बन, किंवा तू हे रिलेशनशिप असं सुधार. त्यांना स्वतः मार्ग शोधायला आम्ही मदत करतो, मे बी हातात हात घेऊन विचारांशी विचार जुळवून या गोष्टी करतो. आणि समुपदेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला तर फायदा होतोच होतो, पण तो इतर व्यक्तींना पण ओळखू शकतो की अच्छा याला पण प्रॉब्लेम दिसतोय, हिलाही प्रॉब्लेम दिसतोय, आणि आपण प्रोफेशनल समुपदेशकाची भेट घेणं, जाणून घेणं गरजेचं आहे. त्याला एक जरी गोष्ट आम्ही सांगितली की तू एकटा नाहीये, ह्या सगळ्या प्रवासात आम्ही तुझ्या सोबत आहेत, जे काही तू सहन करतोय त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करतोय, तर तो व्यक्ती नक्कीच त्याच्यातून बाहेर येतो.
0: धन्यवाद निखिल खेडकर सर, तुम्ही आलात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद. आणि युवकांसाठी एकच सल्ला की तुम्ही एकट्याने सहन करू नका, बोला, ऐका, एकमेकांची सोबत करा आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी एकमेकांना मदत करा. धन्यवाद.
0: थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आता एका छानशा गाण्यानं कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुम्ही महत्त्वाचे आहात, तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना, मीना मंगेशकर यांचं संगीत, शाब्बास सुनबाई चित्रपटाचं नाव.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातलं ओळखा जीव वाचवा गरज आत्महत्या प्रतिबंधाची. या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन दानवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो 10 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात कित्येकदा माणूस आतून एकाकी पडतो, पण मनात कितीही अंधार असला तरी आशेचा एक किरण हा असतोच. मनातला ओळखा जीव वाचवा हा संदेश आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घराघरात पोहोचवायचा आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे. सरांनी भारतीय सैन्यात सलग 8 वर्ष आपली सेवा दिली आहे. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅम.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: थँक्यू थँक्यू
1: डॉक्टर. आता सगळ्यात आधी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येसारखा टोकाचा विचार नेमका कशामुळे येतो, यात मानसिक सामाजिक किंवा कौटुंबिक कारण ही जबाबदार असू शकतात का?
2: आत्महत्येचा विचार येण्यामागे मॅम याचं सांगण्यासाठी मी अॅरॉन बेक हे अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांची जी त्रयी आहे तिचा आधार घेऊ इच्छितो. त्यामध्ये हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस. म्हणजेच हेल्पलेसनेस, मला माझ्या कामासाठी किंवा समस्येसाठी मदत मिळणार नाही ही भावना येणे. होपलेसनेस म्हणजे मला कुणाकडूनही आशेचा किरण नाही उरला आहे ही भावना येणे. आणि वर्थलेसनेस म्हणजे मला माझ्या घरामध्ये माझ्या समाजामध्ये काहीही किंमत उरलेली नाहीये ही भावना येणे. या भावनेच्या एकत्रितपणामुळे आणि त्याची तीव्रता वाढल्यामुळे माणसाला हे टोकाचं पाऊल उचलण्याची मनामध्ये शंका येऊ शकतात.
1: बरं, पण आता ही जी भावना निर्माण होते ती कशामुळे निर्माण होते, त्याचं मूळ कारण काय सांगते?
2: यामध्ये WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि निमान्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस यांनी दाखवून दिलेल्या मार्गदर्शनानुसार कधी एका घटकाचा यावर परिणाम होत नाही. ओपीडीमध्येही बरेच पेशंट येतात, रुग्ण येतात, ते म्हणतात डॉक्टर मला लहानपणी अमुक अमुक ट्रॉमा झाला होता, मग त्यामुळे मला हे होतंय का, तमुक तमुक इव्हेंट झाला होता म्हणून असं होतंय का? तर एक्झॅक्टली असं नाही. यामध्ये मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक या सगळ्या घटकांच्या एकत्रितपणामुळे ह्या घटना घडतात. मानसिक घटनांमध्ये सांगायचं झालं तर नैराश्य म्हणजे डिप्रेशन हे अतिशय सामान्य पण खूप महत्वाचं आणि मोठं कारण आहे. त्यासोबतच अँग्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकार, व्यसनाधीनता म्हणजेच ॲडिक्शन, स्किझोफ्रेनिया, एकटेपणा, बायपोलर डिसऑर्डर ह्या सगळ्या आजारांचा समावेश होतो. या आजारांच्या

0: ची जर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर त्यामध्ये माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होते आणि त्यातूनच या गोष्टीतून बाहेर पडणार नाही ही भावना आणि त्या समस्या न सोडण्याची भावना वाढते आणि या जर टोकाचं पाऊल म्हणजे आत्मघातकी विचार होईल.
1: पण डॉक्टर आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये होती मग हे आता तुम्ही सांगितलं की नैराश्य भीती किंवा चिंता एकटेपणा आणि रोजचा ताण हे जे काही आहे याचा आत्महत्येच्या विचारांशी नेमका काय संबंध सांगता येईल.
0: हे उदाहरण देऊन सांगायचं झालं मॅम तर प्रतिबंधात्मक आणि वैद्यकशास्त्र ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन म्हणतो याच्या आईसबर्ग फेनॉमेना किंवा आईसबर्ग कन्सेप्ट याचा आधार इथे मी घेतो. यामध्ये काय असतं आईसबर्ग फेनॉमेना म्हणजे समुद्रामध्ये मोठासा एक हिमनग पडलेला आहे बर्फाचा तुकडा पडला आहे त्यामुळे आपल्या बर्फाचं एक छोटस टोक वरती दिसतं परंतु खूप सारा मोठा भाग हा आज झाकोळलेला असतो. आत्महत्या म्हणजे हे छोटस टोक जे वरती दिसते आपल्याला परंतु जो मोठासा झाकोळला भाग आहे तो याच गोष्टीने व्यापलेला असतो त्यामध्ये नैराश्य चिंताविकार एकटेपणा आणि सततचा ताण यांचा समावेश होतो.
1: आणि कुठेतरी मला असं वाटतं ना की हल्ली संवादाचा अभाव हे सुद्धा त्यामागे एक कारण असू शकतं.
0: एकटेपणा हा खूप शांत पण घातक घटक आहे मॅम. सोशल मीडियामुळे आपण 100,000 लोकांशी कनेक्टेड तर आहोत पण इन पर्सन फिजिकली एकमेकांना भेटण्यात बोलण्यासाठी वेळ नाही आहे आणि त्यातून मग मी एकटा अजूनच पडतोय काय माझ्या भावना बोलून दाखवायला काही जागाच नाही का ही गोष्ट वाढते आणि ही एक आत्मघातिक विचार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
1: बरोबर. आता एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो की जेव्हा एखादी व्यक्ती अगदी सहज किंवा हताश होऊन म्हणते की मला आता जगायचं नाहीये किंवा सगळं संपवावंसं वाटतंय तर अशा वेळी घरच्यांनी किंवा मित्रांनी लगेच काय केलं पाहिजे त्यांच्याशी कसं बोलावं आणि हे त्यातून त्यांना बाहेर कसं काढावं.
0: यामध्ये मॅम अगेन WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि IPS इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांनी घालून मार्गदर्शनामध्ये गेट किपर ट्रेनिंग नावाची एक गोष्ट आहे. यामध्ये 3L म्हणजे 3L घेतलं जातात यामध्ये लुक म्हणजे पहा लिसन म्हणजे ऐका आणि लिंक म्हणजे जोडा या त्रयींचा वापर केला जातो. यामध्ये फक्त वर्तनातील बदल बघून चालणार नाही तर आपल्या माणसाच्या बोलण्यातील बदल भावनिक बदल तयारीची लक्षणे या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. बोलण्यातील बदल म्हणजे सरळ सरळ माणूस मला आता जगायचंच नाहीये
1: थोडी नकारात्मक
0: भावना की मला जगून छानच वाटत नाही मी कशाला जगू मी घरच ओझच आहे किंवा सहज माणूस बोलून जातो मला असं वाटतं की मी झोपी जावं आणि सकाळी उठूच नाही तर या सगळ्या गोष्टी तो माणूस लक्ष केंद्रित करण्यासाठी करतोय असं समजून दुर्लक्ष करू नये त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तयारीच्या लक्षणात म्हणाल मॅम तर बऱ्याच वेळेस असं होतं की माणूस आपल्या स्वतःची प्रॉपर्टी पैसे हे कुणाची तरी नावे करून देतो आपल्या प्रिय वस्तू ह्या दुसऱ्यांना गिफ्ट करतो गुड बाय किंवा आय एम सॉरी असे मेसेज पोहोचवतो आणि बऱ्याचदा इंटरनेटवर आत्महत्या संबंधी जे साधनं आहेत त्यांचा सर्च करतो तर ही त्याची तयारीची लक्षणे आपण जाणून घेतली पाहिजे आहेत. वर्तनामध्ये बदल तो मग माणूस एकटा एकटा राहायला सुरू करतो लोकांशी बोलणं कमी करतो एकलकुंडा होतो ज्या गोष्टीमधला आधी इंटरेस्ट किंवा रस असायचा त्या गोष्टीमधला रस कमी झालेला जाणवतो झोप भूक कमी जास्त होते तर या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून बघितल्या पाहिजेत. भावनिक घटकामधला एक महत्वाचा भाग मी सांगू इच्छित त्याला आपण पॅराडॉक्सिकल कामनेस असं म्हणतो म्हणजे विरोधाभासी शांतता. डिप्रेशन नैराश्य ज्यावेळेस माणूस आत्मघातकी विचार करतो त्यावेळेस तो कन्फ्युजन माइंडमध्ये असतो मी करू किंवा न करू करू किंवा न करू यामध्ये ज्यावेळेस तो निर्णयाला पोहोचतो की मला करायचं आहे त्यावेळेस कालकालपर्यंत 2 महिन्यापासून अस्थिर चिंता आणि नैराश्यमधला माणूस अचानक विना काही ट्रीटमेंटच्या किंवा आनंदी घटना न घडताही शांत राहायला सुरू करतो किंवा खुश राहायला सुरू करतो त्यावेळेस आपण हे धोक्याचं लक्षण समजलं पाहिजे आणि त्याला जास्त वेळ न दवडता प्रोफेशनलची मदत घेतली पाहिजे.
1: म्हणजे एकूणच त्या व्यक्तीकडे त्याच्या वर्तनांकडे हे नातेवाईकांचं किंवा मित्रांचं हे बारीक लक्ष असलं पाहिजे म्हणजे त्याच्या नेमक्या भावना काय आहेत याकडे सुद्धा लक्ष असणं खूप
0: आवश्यक आहे. आणि या दोनच लोकांवर नाही तर पालक आणि शिक्षकांना यामध्ये मी समावेश करू इच्छितो त्यांनीही थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे कारण युथ काळातला बराच लोक जे आहेत हे टीचरच्या अंडरच असतात 4-6 घंटे दिवसातले तर आपण तिथेही वेळ दिला पाहिजे.
1: आता आपण तरुण पिढीबद्दल बोलला तर त्याच अनुषंगानं मला एक विचारावंसं वाटतं की सध्या या तरुण पिढीमध्ये अभ्यासाचं प्रेशर नात्यांमधले वाद किंवा करिअरची काळजी आणि यात भर म्हणजे सोशल मीडिया या सगळ्यामुळे तरुणांवर ताण वाढतोय का आणि यात ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग याचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो.
0: होय निश्चितच मॅम याचा ताण वाढतोय असं म्हणावं लागेल कारण सध्याचं हे स्पर्धेचं यशाचं आणि परफेक्ट दिसण्याचं जग झालंय यामध्ये मी कसा दिसतोय आणि मला लोक कशा नजर बघतायत ही भावना खूप वाढते.
1: बरोबर.
0: यामध्ये मग करिअरमध्ये आलं अपयश, अपेक्षेप्रमाणे न मिळालं करिअर, ब्रेकअप किंवा हे प्रेम संबंधामधलं भंग होणे किंवा नात्यामधला दुरावा, हा एक आयुष्याचा टप्पा आहे हे न समजता हा आयुष्याचा शेवट आहे ह्या एक गुंतागुंतीच्या भावना तरुण मनामध्ये निर्माण होतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे आयुष्यातली मिळणाऱ्या अनुभवांचा अभाव आणि भावनिक अपरिपक्वता म्हणता येईल. यामध्ये ऍडिशन टू धिस मग ह्या गोष्टी ज्या आहेत सोशल मीडिया हा एक अधिकच गुंतागुंतीचा भाग आहे. माझं आयुष्य मी सोशल मीडियावर कसा दिसतोय यावरून ठरवतो, लाईक्स आणि कमेंट्सवरून माझी मी किंमत ठरवतो, कुणी मग तिथे मला किंमत नाही दिली तर माझा आत्मविश्वास कमी झाल्याची भावना माझ्या मनात रुजवतो. आणि सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग या गोष्टी तर मग सरळ सरळ चार चौघांमध्ये तुम्हाला अपमानित करतात, लाजीरवेपणाचा प्रभाव करतात आणि तुम्हाला डिस्टर्ब करतात. फिजिकल बुलिंग एक वेळेस ती त्यावेळेस घटना घडते निघून जाते, पण सायबर बुलिंग ही मोबाईलद्वारे 24 तास तुमच्या आयुष्यामध्ये मागे मागे फिरत राहते आणि हे सगळे विचार एकत्रितपणे तुम्हाला नैराश्य, अतीव चिंता आणि आत्मघातकी विचार करण्यासाठी भाग पाडतात. यामध्ये मग कुठंतरी थोडस संतुलित वापर हा सोशल मीडियात असला पाहिजे. अमेरिकेमध्ये नॉट फॉर द अडल्ट पर्सन बट बच्चूंसाठीही 4 ते 7 वर्ष किंवा 3 ते 7 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी किती वेळ मोबाईल किंवा स्क्रीन वापरली पाहिजे याच्या काहीतरी अटी घालून दिल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही प्रत्येक वयोगटासाठी होणं आवश्यक आहे.
1: आणि कुठेतरी मनावर ताबा असणं हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की आपण या आभासी जगाकडे बघताना सध्या आपण तुलना किंवा स्पर्धा या गोष्टींशी आपण स्वतःला खूप रिलेट करत असतो, पण ह्या किती गोष्टी खोट्या आहेत याचा सुद्धा सारासार विचार करणं मला महत्वाचं वाटतं.
0: या गोष्टींसाठी मॅम मी म्हणलं की लहानपणीपासून लाईक एकत्र कुटुंब पद्धती जी गोष्ट होत्या त्या गोष्टी इथं कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि लहानपणापासूनच आई वडिलांनी अपयश, तात्विक मिळणारं यश या गोष्टी तितक्या महत्वाच्या नसून आपण त्या गोष्टी सर करून पुढे जाणे ही भावना पदोपदी बळावली पाहिजे आणि शिक्षकांनी तितकंच रोल त्यात प्ले केला पाहिजे असं वाटतं.
1: डॉक्टर, आता आपण पालकांविषयी बोललो तर हा एक पालकांसाठी एक प्रश्न आहे, तो मला विचारावा असं वाटतो की आपल्या मुलांच्या वागण्यातला बदल किंवा तणाव पालकांनी कसा ओळखावा आणि त्या गोष्टीकडे विशेष लक्ष कशा पद्धतीनं दिलं पाहिजे.
0: पालकांचा संदर्भ आल्यावर आपण लहान वयापासून ते पौगंडावस्था अडल्ट होण्यापर्यंतची पाल्ये जी आहेत ती पालकांची पाल्ये आपण असं बघूया इथे. यामध्ये जी लहान वयाची आहेत 12 वर्षाची खालची मुलं आहेत यामध्ये अशा गोष्टी किंवा नैराश्य, आत्मघातक विचार येण्याचं प्रमाण तुलनात्मक कमी आहे, कारण तितका सोशल मीडिया, तितकं व्यसन असण्याचे प्रमाण त्यामध्ये कमी आहे. ह्या अडोलसंट एज ग्रुपमध्ये 12 ते 18-21 ह्या एज ग्रुपमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत. अशांकडे बघताना आपण पालकांनी बघण्याच्या गोष्टी म्हणजे त्याच्या शाळा आणि कॉलेज जाण्याचं टाळाटाळ करणे, अभ्यासातले गुण घसरणे, झोपेचे आणि भुकेमध्ये बदल होणे, खूपच कमी झोप भूक लागणे किंवा खूपच जास्त झोपणे, सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करणे किंवा अचानकपणे कुटुंबापासून मित्रांपासून दूर होणे, एकलकोंडीपणा स्वीकारणे अशा गोष्टीकडे किंवा कालपर्यंत ठीक असलेला मागच्या 2 आठवड्यापासून काहीतरी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घटना घडली, मित्रांसोबत काहीतरी वाद घडले आणि चिडचिडपणा सुरू करायला लागला, झोपणा झाला, चिंता करतोय अशा गोष्टीकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. यात एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मॅम रिसेंटली आता बऱ्याच अभ्यासक्रमामध्ये सायकॅट्रिकच्या ज्या रिसर्च पेपर असतात यामध्ये गोष्टी कळल्यानुसार काही पाल्ये ज्यावेळेस त्यांना भावनिक आधार मिळत नाही आसपास कुठे तर त्यांच्या भावनिक वेदना हे शारीरिक वेदनेमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे ते छोट्या छोट्या शरीरावर जखमा करून घेतात, कारण त्यांना त्या भावनिक वेदनेतून मुक्तता मिळून शारीरिक वेदनेतून ती मुक्तता मिळण्याचं
1: कुठेतरी ते लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अवलंब केला.
0: अशा वेळेस पालकांनी आपल्या पाल्यांच्या त्या न दिसणाऱ्या जागा खांदा मांड्या ह्याही व्यवस्थितपणे चेक केल्या पाहिजेत. तो पाल्ये त्या जखमा झाकवण्याचा प्रयत्न करतोय काय असं असेल तर त्याला तातडीने इलाजाकडे नेलेलं आवश्यक आहे.
1: म्हणजे एकूणच त्याच्या वर्तनाकडे पालकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुळात त्या मुलाची भावनिक गरज काय आहे त्याला समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये.
0: त्या पाल्यांना भावनिक स्टेज उत्पन्न करून देणं हे एक पालकांचं शिक्षकांचं काम आहे. जर त्याला वाटलं की मी माझ्या भावना मोकळेपणाने म्हणजे नॉन जजमेंटल वेनं किंवा मला न रोखता बोलता येतील असं व्यासपीठ निर्माण करून दिलं तर तो पाल्य बोलेल, पण आपण जर तसं नाही केलं तर तो अशा प्रकारचे काहीतरी निर्णय घेण्याकडे जाऊ शकतो.
1: कुठेतरी आपल्याला समजून घेतलं जातं ही भावना सुद्धा खूप महत्वाची असते
0: आणि अगदी महत्वाची आहे.
1: आणि सध्या तर व्यक्त होणं आणि समोरच्याला जज न करणं ही खूप काळाची खरं तर गरज आहे.
0: याची गरज आहे. आणि आज सांगायचं तर तुम्ही जे वाक्य बोललात हेच वाक्य जागतिक आरोग्य संघटनेचं दर 3 वर्षांनी त्रैवार्षिक एक कन्सेप्ट किंवा थीम असते सुसाईडवर किंवा आत्महत्येवर.

0: 2024 ते 2026 यामध्ये कन्वर्स करा, संवाद करा, हीच थीम चालू आहे. त्यामध्ये चेंज द नॅरेटिव्ह अबाउट द सुसाईड, सुसाईड बद्दलचा दृष्टिकोन बदलणे आणि व्यक्त होणे याच थीमवर डब्ल्यूएचओ मागच्या 3 वर्षापासून काम करत.
1: आता आपण बोललो की जर असं काही घरात होत असेल तर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण बोललो, पण जर कोणाच्या मनात असे विचार येत असतील तर त्यांनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांची मदत कधी आणि कुठे घेतली पाहिजे?
0: कधी घेतली पाहिजे यासाठी मॅम जसं बोललो की 2 आठवड्यापेक्षा जास्त नैराश्य येत आहे, आत्महत्या विचार मनामध्ये येत आहेत, किंवा जसं पालकांनी बघितलं तसंच अडल्ट माणसामध्येही एकटेपणा राहणे, खूप उदासी राहणे, आवडत्या गोष्टीमधल्या इंटरेस्ट कमी होऊन त्या गोष्टी कमी करणे, रस कमी होणे आणि लोकांशी बोलणं टाळणे अशा गोष्टी होत असतील तर लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पालकच नाही तर जसं बोललो मी गेटकीपर म्हणून शिक्षक, पालक, रिस्पॉन्सिबल नागरिक किंवा त्याचे मित्रमैत्रिणी हेही यामध्ये रोल निभावू शकतात. यामध्ये बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे पोहोचण्याच्या आधी आपल्या ह्याच सहकुटुंबियाच्या संवादात किंवा संपर्क असतो, पण त्यांचं इथं गेटकीपर किंवा गार्ड करण्याचा रोल खूप महत्वाचा आहे. यात नॅशनल वाईज बोललात तर टेलिमानस ही एक हेल्पलाईन गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे. यामध्ये तो क्रमांक नोंद करून घ्यायचा असेल तर 1-4-4-1-6 हा क्रमांक आहे. हा क्रमांक यावरून तुम्ही कधीही 24 तास फोन लावू शकता आणि तुम्ही तो काउन्सिलरला बोलू शकता. महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर येरवाडा, पुणे, ठाणे, नागपूर आणि अंबेजोगाई जिल्हा बीड या 4 ठिकाणी हे टेलिमानसचे संकेतस्थळ उपलब्ध आहेत आणि यातून तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही आणि कधीही लोकांशी संवाद साधू शकता.
1: खरं सर, एकदा पुन्हा एकदा टेलिमानसचा नंबर आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल का?
0: मी टेलिमानसचा नंबर मॅम परत एकदा सांगू इच्छितो. तो नंबर आहे 1-4-4-1-6 किंवा राष्ट्रीय नंबर 1-800-89-1-4-4-1-6.
1: खरंच, आणि जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळेस न संकोच करता, खरं तर अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडे जाणं आणि मन मोकळं करणं हे खूप महत्वाचं वाटतं मला या माध्यमातून.
0: ही प्रथम उपचाराची पहिली पायरी आहे, ती पूर्ण केलीच पाहिजे.
1: बरोबर डॉक्टर. आता आजही समाजात असा एक गैरसमज आहे की मानसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे ती व्यक्ती वेडी झाली आहे किंवा कमकुवत आहे, तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे?
0: जसं आपण मॅम फिजिकल आजार, ताप आला आहे, माझे डोळे दुखत आहेत, तर त्यावेळेस आपण अरे तुला आजार का आला बाबा, तुझे डोळे का दुखले बाबा असं न विचारता आपण त्या तज्ञाकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतो. तसंच मानसिक लक्षणांनाही तितकंच सामान्य समजून मानसोपचार तज्ञाकडून त्याची आवश्यक ती ट्रीटमेंट घेणं हे अनिवार्य आणि योग्य आहे. त्यामुळे आपण ते गैरसमज आपल्या प्रत्येक लेवलला कमी केले पाहिजेत. यात इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली लेवलला वेडा आहेस तू, पागल आहेस तू असे शब्द न बोलता त्याला भावनिक स्पेस देणे, नॉन जजमेंटल वेनी ऐकणे आणि त्याला संवेदनशीलपणे बोलणे हे आवश्यक आहे. आता हे झालं मानसिक आजारांचं. थोडंसं इतिहासात जर मागे गेलात तर कुष्ठरोग्यांनाही समाजातून बहिष्कृत केलं होतं. बाबा आमटेंनी घेतलेल्या त्या आनंदवनाच्या ज्या एक स्टेपमुळे ते लोक समाजात आले आणि समाजामध्ये वरही चढले आणि मोठे झाले. तशाच मानसिक आजारांसाठी अजून मोठ्या मोठ्या मोहिमा राबवणे आणि लोकांनी समाज माध्यमामध्ये व्यक्त होणे हे तो स्टिग्मा कमी करायला कारणीभूत ठरणारे उपक्रम असू शकतात.
1: हो, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हटलात की आजारी आपण, आपलं शरीर जसं आजारी असतं तसं आपलं मन सुद्धा आजारी पडू शकतं. बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलला पाहिजे,
0: दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याचे ऍक्सेप्टन्स येणं हे आवश्यक आहे आणि आपण त्याला सामान्य वातावरण करणं याच्याबद्दल बोलणं म्हणजे गैर नाही आहे, कमजोरी नाही आहे, हिंमत आहे आणि योग्य आहे. हे वातावरण निर्मिती करणं हा एक प्रतिबंधात्मक उपाय असू शकतो.
1: मुळात हे सामान्य आहे,
0: हे ही जाणीव रुजवणे खूप आवश्यक आहे, ती चाइल्डहुड पासून घर, समाज, शाळा, कॉलेज या प्रत्येक जागेवर.
1: बरोबर डॉक्टर. आता आत्महत्या रोखण्यासाठी फक्त वैयक्तिक पातळीवर नाही तर आपल्या शाळा, कॉलेजेस आणि ऑफिसमध्ये मानसिक आरोग्यासाठी कोणते उपक्रम राबवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: फार जुनं कशा नवीन, 2025 एक मुलगी, तिने सुसाईड केलं हैदराबादमध्ये. त्यावेळेस त्या केसचा आधार घेऊन तिच्या वडिलांच्या पेटिशनला रेफरन्स घेऊन सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्यांना काही काही अटी लावून दिल्या आहेत, काही नियम लावले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण हे 2025 आपण राबवत आहोत. यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस, सेमी प्रायव्हेट कॉलेजेस, शासकीय कॉलेजेस आणि अशा काही संस्था जिथं कोचिंग वगैरे चालतं त्या संस्थांमध्ये तज्ञ काउन्सिलर केंद्र आणि काउन्सिलिंग, तक्रार निवारण केंद्र असणं आवश्यक आहे असं त्यांनी घालून दिलं आहे. तसेच अवेअरनेस कॅम्प किंवा आजारांबद्दल माहिती प्रसारित करणारे सेमिनार हे कॉलेज शाळांमध्ये घेतले पाहिजे आहेत. खेळ, संगीत यालाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. यामध्ये

0: स्पोर्ट्सची एक सायकोलॉजी मी मॅम इथं सांगू इच्छितो.
1: बर,
0: स्पोर्ट्स सायकोलॉजी सांगते, तुम्ही तुमच्या पाल्याला कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये इनरोल करा, त्याला टाका. यातून काय, रोज खेळासाठी ट्रेनिंग करणे, खेळामधली मॅच खेळणे, आणि ती मॅच हारली तर परत दुसऱ्या मॅचची तयारी करणे, हे शिक्षण यातून मिळतं. ती हार म्हणजे तयारी संपवणे आणि खेळ बंद करणे असं नव्हे, तर पुढची मॅच खेळण्याची तयारी करणे हे शिकवतं. तर हे डे टू डे लाईफ मध्ये खेळ जर आला तर तुमचा यापासून परावृत्त होण्याचा मार्ग जास्त सुकर होऊ शकतो.
1: आणि कुठेतरी त्या मुलामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि ती यासाठी खूप महत्वाची वाटते.
0: मानसिक स्थैर्य आणि स्ट्रॉंगनेस, रेझिलियंट डेव्हलप होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची.
1: बरोबर डॉक्टर. आता एक खूप सुंदर वाक्य आहे की समस्या कायमची नसते पण एक चुकीचा निर्णय कायमचा आयुष्य संपू शकतो, तर याविषयी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: हा वाक्य तसं पाहिलं तर मॅम आत्महत्या प्रतिबंधाचा गाभा ठरू शकतो. पण बघा, तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्हाला समोर रस्ता खचला दिसला किंवा पूल तुटलेला दिसला तर तुम्ही गाडी दरीत कोसळता टाकता का? नक्कीच नाही. तुम्ही थांबता, यूटर्न घेता आणि दुसरा रस्ता शोधता. आयुष्यात आलेलं हे क्षणिक अपयश किंवा या ज्या गोष्टी आहेत ह्या क्षणिक आहेत, यामध्ये हा मार्ग संपला नाहीये, तर हा एक संदेश आहे की बाळा तुझा रस्ता बदलण्याची वेळ आली, रस्ता बदला आणि दुसरा मार्ग स्वीकारा. परंतु ज्यावेळेस ह्या नैराश्य तीव्र भावना गंभीर झाल्या असतात त्यावेळेस माणसाला टनल विजन नावाची एक सायकोलॉजी आहे की मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसतच नाही, ही भावना खूप स्ट्रॉंग बळावते आणि आत्मघातकी विचारांकडे तुम्हाला प्रवृत्त करते. यामध्ये तेच आपण जे बोलतोय, लोकांना स्पेस दिला पाहिजे, भावना मोकळ्या करायला वेळ दिला पाहिजे आणि ते व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. आणि ही भावना लहानपणापासूनच पाल्यामध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे.
1: आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती पण होणं तितकंच महत्वाचं वाटतं.
0: जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अजून दोन लॉज आहेत सायकोलॉजी, यामध्ये कुणी सुसाईड केलं तर त्या सुसाईडला तुम्ही त्याला मोठं करू नका, कुणीतरी वारलंय म्हणून मी पण जीव देतो, ही भावना त्या कॉपीकॅट सुसाईड मध्ये येते. म्हणून अशातच महाराष्ट्राची मागे महिनाभराबरोबर एक दुर्दैवी घटना घडली. अशा घटनांचं उदात्तीकरण केल्याने तो एक मार्ग असू शकतो माझ्या जिद्द पूर्ण करून घ्यायचा, ह्या भावना वरती येतात. तर त्या मुद्द्याला बळ न देता त्यातून निवारण कसं करायचं या टॉपिकना किंवा या धड्यांना बळ दिलं पाहिजे, त्या मुद्द्याला बळ दिलं नाही पाहिजे की यांनी अशा प्रकारे केलं असं केलं, तर त्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत ही सायकोलॉजी सांगते
1: कुठेतरी. आणि सोशल मीडियाची यामध्ये भूमिका खूप महत्वाची वाटते मला.
0: सर्वच प्रसार माध्यमांनी आपापली जिम्मेदारी,
1: कारण अशा माध्यमात पण वापर करताना त्याचा सजगपणेच करणं हे किती महत्वाचं आहे. ते या
0: सोशल मीडिया नक्कीच मॅम, कारण सोशल मीडिया हा प्रत्येकाकडे आहे आज, तुमच्या आणि माझ्याकडे आपल्या टेबलावर सोशल मीडिया आहे, त्यामुळे सोशल मीडियापासून कोणीच मुक्त नाही.
1: खरं आता सध्या जे श्रोते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक कुठल्या ना कुठल्या मानसिक संघर्षातून जात आहेत, तर आजच्या कार्यक्रमातून त्यांना आशेचा किरण म्हणून काय संदेश द्याल?
0: इथे मॅम एक मानसोपचार तज्ञ म्हणून मी रोज अनेक मनांची वादळे अगदी जोडून पाहतो. आयुष्यात कधी कधी अंधार इतका असतो की आपला रस्ता दिसत नाही, त्यामुळे आत्महत्या करणे हा अंधारावरचा उपाय नसू शकतो, तो दिवा कायमचा विझवण्याची प्रक्रिया असू शकते. यामध्ये मी एक 3-4 सूत्र श्रोत्यांना सांगू इच्छितो या बदल्यामध्ये. एक, की संवाद साधा, व्यक्त व्हा. मन हे प्रेशर कुकर सारखं आहे मॅम, त्यातली जर वाफ बाहेर नाही पडली त्याचा स्फोट होणारच आहे.
1: खरं
0: त्यामुळे तुमच्या भावना ह्या तुमच्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांजवळ बोलून दाखवा. दुसरं म्हणजे मदत मागणे हे धैर्याचं काम आहे, हिमतीचं काम आहे, वीकनेस नाही आहे,
1: कमीपणाचं
0: कमीपणा लक्षण नाहीये. मी पावसात चालतोय आणि मी चिलखत घेऊन चालतोय, तर चिलखताने मला पावसातून प्रोटेक्शन नाही मिळणार आहे, उलट ते गंजलेलं चिलखत माझं वजन वाढवणार आहे.
1: बरोबर,
0: चिलखत काढणे ही हार नाहीये, माझं प्रोटेक्शन आहे, ही भावना समजून घेतली पाहिजे आणि आपण तो धैर्य दाखवलं पाहिजे की मला मानसिक इश्यू आहेत आणि याची मला ट्रीटमेंट घ्यायची. तिसरा मुद्दा म्हणजे थोडं थांबायला शिका, की तीव्र निराशेचे विचार हे लाटेसारखे आहेत, लाटेपासून थोडस कोपऱ्यात उभा राहिला तर ती लाट निघून जाणार आहे, तिच्यासोबत खेळत बसलात तर ती लाट तुम्हाला वाहत वाहत समुद्रामध्ये घेऊन जाईल. तर थोडस थांबा, आजचा दिवस फक्त लढा, उद्याचा दिवस वेगळा असेल.
1: खरं
0: शेवटचं पण महत्वाचं, इतरांकडे थोडं लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूला कोणी उदास आहे का, कोणी एकटं राहत आहे का, त्याला फक्त तू कसा आहेस हा एक प्रश्न विचारा, त्याचं मन मोकळं करायला एक जागा द्या. एक असा साधा प्रश्न विचारून तुम्ही एखाद्याचं ऐकून घेतलं आणि हा एक संवाद साधला तर यामुळे कुणासतरी जीव वाचू शकतो.
1: वा, खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या माध्यमातून केलं आणि खूप चांगला संदेश तुम्ही दिलाय. एकूणच आपल्या या चर्चेवरून असं वाटतं ना की मनातलं बोलल्यानं मन हलकं होतं आणि वेळेवर घेतलेली योग्य मदत एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. तर डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या संवेदनशील विषयावर आपण चर्चा केली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातला ओळखा जीव वाचवा गरज आत्महत्या प्रतिबंधाची या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही पुणे केंद्राची निर्मिती होती. सादर करते रोशन जाधव.
1: अथर्वशीर्ष, एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम्. हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष, एक दैनंदिन दृष्टिकोन, या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वाग ना तस. अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गण.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाय रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापार कमी करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रति भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना 3 दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 100 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये जायला मदत करणं, तसंच 1000 भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18 ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24 भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आचार्य विनोबा भावे यांनी दिलेला जय जगतचा नारा सर्व सीमा भेदून मानवतेला सर्वोच्च पातळीवर नेणारा ठरला असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचलं अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्यांशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर IIT मुंबई 22व्या तर IIT दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, IIT मद्रास, IIM बेंगलोर, IIM कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरला चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी 2 ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो, त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यामागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्थेला संभवणारा कोणताही धोका हाताळायला राज्य सरकार समर्थ आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांनी सांगितलं. गेल्या वर्षी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं, त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीची यंदा पुनरावृत्ती होईल. या निव्वळ शक्यतेच्या आधारे कोणतेही प्रतिबंध धात्मक आदेश देता येणार नाहीत. आपण लोकशाही देशात राहतो, मात्र जर तशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर न्यायालय हस्तक्षेप करेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या अंतरवली सराठी इथल्या बेमुदत उपोषणाचा आज 14वा दिवस आहे. मराठा समाज बांधवांना उद्या अंतरवली इथं येण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं असून त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्याची आणि मुंबईकडे मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज कुंभार पिंपळगावच्या ग्रामस्थांनी घनसावंगी अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज धुळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना घेराव घालत मागण्यांचं निवेदन दिलं. दरम्यान कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जालना जिल्ह्यात मंडळ स्तरावर घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 12 शिबिरांमध्ये 126 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। ठीक 7:15 वृत्तविशेष आपण ऐकू शकणार आहात।
3: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला, पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला। प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी।
4: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो।
5: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को की मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो।
6: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे।
3: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत। तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 100.1 MHz FM गोल्डवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही।

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: वैष्णवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगातल्या बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतात 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स देशांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. ब्रिक्स परिषदेत यजमान भारताची भूमिका काय असेल, तसंच विकसित देशांना या बैठकीच्या माध्यमातून कोणता संदेश दिला जातो याबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं रशिया, चीन, ब्राझील, इराण, दक्षिण आफ्रिकेसारख्या इतर सदस्य देशांशी भारत स्वतंत्र चर्चा करणार आहे. ब्रिक्स देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं, आर्थिक सहकार्य मजबूत करणं आणि जागतिक अर्थव्यवस्थेतल्या अस्थिरतेला सामोरं जाण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवणं हा परिषदेसमोरचा प्रमुख अजेंडा असला तरी बदलत्या परिस्थितीनुसार अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत. ब्रिक्सचा उद्देश, भारताचं महत्व याबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ॲडव्होकेट सौरभ गणपती.
1: ब्रिक्स ही संघटना भारतासाठी जागतिक पटलावर आपला वाढता आर्थिक आणि राजनैतिक प्रभाव सिद्ध करण्याची एक अतिशय महत्वाची मोठी संधी आहे. एकतर युनायटेड नेशनच्या खालोखाल जगातला सर्वात मोठा लोकसंख्येचा भाग व्यापणारी ब्रिक्स संघटना आहे, कारण ज्यावेळेला 16 कोटीचा रशिया, जवळपास 150 कोटीचा भारत आणि त्याच्या मागोमाग चायना जेव्हा येतो, तेव्हा एवढा मोठं पॉप्युलेशन आणि एरिया वाईज सुद्धा एवढा मोठा प्रचंड एरिया असलं कोणतंही दुसरं ऑर्गनायझेशन जगभरात नाही. त्यामुळे ब्रिक्सचं महत्व अधोरेखित झाल्याशिवाय चालणार नाही. ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्यासाठी ब्रिक्स ही अतिशय महत्वाची संधी आहे. त्यासाठी भारत त्याचा वापर करायचा प्रयत्न करतोय. एक तर भारत ही सर्वात मोठी वाढणारी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे आजच आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडं आपल्या 7.8 हा जो GDP वाढीचा दावा आहे त्याला पाठबळ मिळालेलं आहे. त्याच वेळेला अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व कमी करायचं आहे म्हणून ब्रिक्स हे देश प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता रुपया आहे किंवा स्थानिक व्यापारात चलनाला प्रोत्साहन देण्यात चाललंय, त्यातून पुढे कुठेतरी डॉलरवरचं अवलंबित्व कमी होईल, रुपयाचं किंवा इतर देशांच्या चलनाचं मूल्य अवमूल्यन कमी होईल आणि कुठेतरी त्यांनाही व्यापाराला बळकटी मिळेल आणि स्थिरता येईल, हा एक प्रकार आहे. त्याच वेळेला न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी निधी उभारले जात आहेत. त्याच वेळेला जागतिक राजकारणामध्ये अमेरिका, युरोप एका साईडला, रशिया, चीन यांच्या एका साईडला हे बघितले तर जे नवीन कोल्ड वॉर सुरू झाल्यासारखं झालंय, म्हणजे अमेरिकेचे हात कुठेतरी अडकले जेव्हा त्याच्या अगोदर रशियाचे हात युक्रेनमध्ये अडकले, त्यांच्यात समतोल साधणारा एक महत्वाचा सेतू म्हणून भारताचं जे स्थान आहे ते केव्हाच अधोरेखित झालंय. त्याच वेळेला UPI असेल किंवा आधार डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ब्रिक्स देशांसमोर एक मोठं मॉडेल म्हणून आपण सादर करतोय. मग UPI सिस्टम जी आहे ती जगभरातल्या लोकांना तोंडात बोटं घालायला लावतेय की असंही बँकेतून बँकेचं ट्रान्झॅक्शन होऊ शकतं फक्त मोबाईलच्या माध्यमातून, हे हा एक आश्चर्याचा मोठा धक्का आहे. UNSC मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी

ती ब्रिक्सचा कुठेतरी दबावाचा वापर करता येईल, त्याच वेळेला सीमेवरून जो दहशतवाद होतोय त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी एक जागतिक जनमत मिळवण्यासाठी म्हणून ब्रिक्सचा वापर करता येऊ शकतो. मग आज या घडीला फक्त ब्रिक्सचे देश नव्हेत, मग ब्राझील, इंडिया, साऊथ आफ्रिका, रशिया, चायना हे देश नव्हे तर इतरही देश आज ब्रिक्सचे मेंबर आहेत. त्यामुळे कुठेतरी एक जागतिक मित्र म्हणून भारत त्यांच्यापणे प्रेझेंट होतो.

0: देश आहेत त्यांच्याशी होणारी चर्चा अतिशय महत्वाची आहे. ब्रिक्सचं सर्वात महत्वाचं जे पाऊल होतं ते म्हणजे ग्लोबल साऊथचा मजबूत आवाज. आता जरी भारत नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये असला आणि ब्राझील जरी सदर्न हेमिस्फिअरमध्ये असला तरी सुद्धा नॉर्थ आणि साऊथचा अर्थ हा बऱ्याचदा श्रीमंत आणि गरीब असाच घेतला जातो, म्हणजे मार्क्सच्या भाषेत आहेरे आणि नाहीरे. मग अजूनही IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, अजूनही जागतिक पाश्चात्य देश जे आहेत विकसित आहेत त्यांचंच ह्यांच्यावरती अजूनही प्रभुत्व आहे. आणि त्यामुळे कर्ज निवारण आहे, आर्थिक विकास, हवामान निधी ह्यावर अजूनही त्यांचंच महत्व आहे. तिथे ब्रिक्स एक प्रभावी साधन म्हणून उपयोगाला येऊ शकतं. त्याच वेळेला जगभरात डॉलरची किंमत 25% वाढते, त्यामुळे जगभरातल्या करन्सी आहेत त्या मान टाकतायत. अशा सिच्युएशनमध्ये डॉलरवर अवलंबित्व ठेवायचं का? बरं, एवढं करून अमेरिकेचा डॉलरवरचा जो अधिकार आहे तो कालातीत आहे. उद्या डॉलरवर निर्बंध अमेरिका आणू शकते, व्यापारावर पण निर्बंध आणू शकते. तर हे दुहेरी कात्रीमध्ये असताना डॉलरवरचं अवलंबित्व कमी करता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे. एनर्जी सिक्युरिटी आणि सप्लाय चेनच्या दृष्टीने सुद्धा ह्या ब्रिक्सचं महत्व खूप आहे, कारण ह्या देशांमध्ये खास करून इराणकडे रशियाकडे मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत जे भारतासाठी महत्वाचे आहेत. सो बदलत्या युद्धजन्य परिस्थितीवर मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग सुरक्षित ठेवणं, सप्लाय चेन अखंडित ठेवणं ह्यासाठी ही चर्चा महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीत भारताचा कायमच असा प्रयत्न असतो की जग एकध्रुवीय न राहता मल्टीपोलार असावं, सर्वांना समान संधी मिळावी, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट न राहता रिव्हायवल ऑफ द विकेस्ट राहावं ह्यासाठी भारत कायमच प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला चीन आणि रशियाच्या ब्रिक्समधील प्रभाव हा त्याच वेळेला जो प्रभाव आहे तो अमेरिका विरोधी होऊ नये त्यासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील सारख्यांची भूमिका महत्वाची आहे. सो पाश्चात्य विरोधी व्यासपीठ ठेवायचं नाहीये, आपल्या सर्वसमावेशक देशांचं एक व्यासपीठ बनवायचं आहे. सो पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांच्यावरचं अवलंबित्व कमी करून स्वतःचं राष्ट्रीय हित जोपासायचं असेल तर ब्रिक्स सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे आणि भारत हाच संदेश जगाला देण्याच्या प्रयत्नात आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षात ब्रिक्स समूहाचा विस्तार झाला असून अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा त्यात समावेश झालाय. जागतिक अर्थव्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशानं ब्रिक्सचं महत्व वाढतोय. ब्रिक्सच्या माध्यमातून भारत सातत्यानं संतुलित जागतिक व्यवस्थेची भूमिका मांडत आलाय. अमेरिका चीन व्यापार संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक व्यापारातल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ब्रिक्समध्ये भारत सातत्याने ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांचा आवाज मांडत आला आहे. कर्जाचा वाढता बोजा, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, विकासासाठी वित्त पुरवठा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता हे प्रश्न भारत ब्रिक्सच्या माध्यमातून पुढे नेऊ शकतो. म्हणूनच ब्रिक्स भारतासाठी दक्षिणेतलं नेतृत्व मजबूत करण्याचं व्यासपीठही आहे. ब्रिक्स परिषदेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ॲडव्होकेट सौरभ गणपते.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लोबल साऊथ आवाज ब्रिक्सचा तो जास्त महत्वाचा. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं की साऊथ म्हटलं की साधारणपणे मार्क्सच्या भाषेत नाहीरे देश म्हणजे गरीब देश आणि नॉर्थ म्हटलं की श्रीमंत देश असं होतं. आणि आजच्या जगात झालंय असं की डॉलरवरती अमेरिकेचं संपूर्ण नियंत्रण आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर डॉलरमध्ये व्यवहार नाही केला आणि जर का तो व्यवहार आपसंमतीने जर का परस्परांचं चलन ठरवून जर का केला गेला तर त्याला एक स्टॅबिलिटी येऊ शकते. हे बऱ्याचदा होत नाही आणि ते होण्याची गरज आहे. ब्रिक्स संघटना जी आहे त्यातून पुढे येऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट, जिथे आपली UPI पेमेंट आहे तिथे ती वापरली जाऊ शकते. आणि त्यामुळे हे जे देश आहेत ब्रिक्समध्ये जर का आपापसात व्यापार करायला लागली तर कुठेतरी एक डॉलर विरहित स्थैर्य त्या व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे लोकल करन्सीमध्ये जो व्यापार करायचा असेल त्याला फार महत्व आहे. त्याच वेळेला टेक्नॉलॉजी असेल किंवा सप्लाय चेन असेल याच्या माध्यमातून ब्रिक्सचं महत्व फार अधोरेखित केलं जाऊ शकतं. कारण बिझनेस कोऑपरेशन नुसतं नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक लक्षात घेऊया की साधारणपणे व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा एक खूप मोठा रूट समुद्री रूट हे तयार झालेला आहे. पूर्वी जो सगळा आपला रशियाकडनं तेलाचा व्यापार व्हायचा तो लेनिनग्राड किंवा सेंट पीटर्सबर्गवरनं जामनगर किंवा मुंबईपर्यंत यायचा आणि तो बराच मोठा व्हायचा घालायचा. आज व्लादिवोस्टोक टू चेन्नई हा बराच मोठा रूट आपण विकसित केलेला आहे, त्याच्यामुळे त्या रूटमुळे प्रवास तर कमीच पडतो, पण आत्ता पश्चिम आशियामध्ये आखातात जे काही युद्ध पेटलंय त्याचा त्याच्यावर काही फार संबंध त्याशी येत नसल्यामुळे

0: प्रभाव फार पडत नाही. अपार्ट फ्रॉम दॅट, लहान लहान बिझनेस आहेत किंवा महिला आहेत, त्या महिलांना सुद्धा एकंदरीतच त्या बिझनेसेसमध्ये किंवा एकंदरीत होलिस्टिक इकॉनॉमिक्स असेल आपण म्हणतो, फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो, अनेक घटकांना तुमच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो किंवा वित्त व्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो, हा एकंदर खूप मोठा भाग ब्रिक्समध्ये चर्चेला येतो. त्याच्यामुळे कुठेही भारत चायना संबंध असतील, आज गेल्या काही काळामध्ये चायनाची भारतातली इन्व्हेस्टमेंट संबंध कितीही ताणले गेले असले तरी वाढलेली आहे. रशियाची भारतामध्ये तर इन्व्हेस्टमेंट वाढलीच गेली आहे, 71 पासूनचे अनुभव आहे. त्याचवेळेला ब्राझील हा सुद्धा एक असा देश आहे की ज्याला ह्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्याचवेळेला जर आठवत असेल तर भारताने ब्राझीलला कोविडच्या काळामध्ये मोठी एक लशींची कन्साइनमेंट पाठवली होती आणि बोल्सोनारो यांनी हनुमान येतोय ब्राझीलमध्ये लस घेऊन अशा स्वरूपाचं एक चित्र सुद्धा ट्विटरवरती आणि इन्स्टाग्रामवरती पोस्ट केलं होतं. त्याला खूप मोठा अर्थ होता. सो अशा स्वरूपाची जी काही देवाणघेवाण आहे आणि नुसती आर्थिक नाही, त्याला जोडलेली भावनिक देवाणघेवाणही आहे.
1: श्रोते हो, भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करतोय. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप्स, अंतराळ, औषध निर्मिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातले भारताचे अनुभव ब्रिक्स देशांसाठी महत्वाचे ठरू शकतात. त्याचवेळी भारताला ब्रिक्सच्या माध्यमातून आपल्या उद्योगांसाठी नवीन बाजारपेठा आणि गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. बदलत्या जागतिक व्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज किती प्रभावी ठरणार, जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला कोणती दिशा मिळणार आणि भारत आपलं राष्ट्रीय हित जपत जागतिक पातळीवर कोणती भूमिका बजावणार याचे संकेत या दोन्ही घडामोडींमधून मिळू शकतात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 20 श्रावण सके 1948 म्हणजेच 11 सप्टेंबर 2026. जाणून घेऊयात सर्वप्रथम ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. वळूयात आजच्या विषयाकडे. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात ऐकणार आहोत हळद पिकातील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ही परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझा आवार माझे शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अल निनोचं महाभयंकर संकट सध्या जागतिक स्तरावर घुंगावतंय आणि याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शेती व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर तसंच विविध किडींच्या प्रादुर्भावावर होऊ शकतो. हळद हे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं महत्वाचं नगदी पीक आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे हळद पिकावर काही किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हळद पिकावरील रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन करणं महत्वाचं ठरतं आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये आज आपण हळद पिकावरील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप लोटन बडगुजर सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
3: धन्यवाद
2: सर. हळद पिकाची लागवड करत असताना हळदीला बेणे प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं जातं, तर ही बेणे प्रक्रिया नेमकी कशासाठी आणि कोणत्या हेतूने केली जाते?
3: खूपच छान प्रश्न आहे हा. शेतकरी बंधू भगिनींनो, हळद पिकात बेणे प्रक्रिया हा सर्वात महत्वाचा आणि मूलभूत टप्पा आहे. आपण प्रामुख्याने तीन मोठे हेतू साध्य करण्यासाठी ही बीज प्रक्रिया करत असतो आणि इंग्रजी अध्याक्षरांचा जर आपण उपयोग केला तर FIR या स्वरूपात ही बीज प्रक्रिया असणं गरजेचं आहे. तर पहिला आहे F म्हणजे फंजीसाइड म्हणजे बुरशीनाशक, कंदकूज या रोगापासून वाचण्यासाठी याचा उपयोग केला जातो. दुसरा आहे आय म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, कंदमाशी सारख्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. आणि तिसरा आहे R म्हणजे बायोफर्टिलायझर्स अर्थात जैविक प्रक्रिया, झाडाची अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता आणि वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
2: अरे वा, म्हणजे एकाच प्रक्रियेतून तीन मोठे फायदे मिळतात. तर सर, बेणे प्रक्रियेचे प्रकार कोणते आहेत आणि ती करताना कोणती मुख्य काळजी घ्यायला हवी?
3: शेतकरी बंधू भगिनींनो, बेणे प्रक्रिया ही प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते, एक म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे जैविक प्रक्रिया. इथे आपल्या शेतकरी बांधवांनी एक अतिशय महत्वाची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे अगोदर रासायनिक प्रक्रिया करायची आणि त्यानंतर 2 दिवसांनी जैविक प्रक्रिया पार पाडायची. दोन्ही प्रक्रिया एकत्र मात्र कधीच करू नयेत.
2: तर हा तर खूप महत्वाचा नियम आपण सांगितलात आपल्या शेतकरी बांधवांना. मग आपल्या शेतकरी बांधवांनी रासायनिक बेणे प्रक्रिया नेमकी कशी करावी आणि त्याचं योग्य प्रमाण काय आहे, काय सांगता येईल?
3: रासायनिक प्रक्रियेसाठी प्रमाण अतिशय सोपं आहे. क्विनॉल फॉस 25% प्रवाही 2 मिलीलिटर प्रति लिटर आणि कार्बेंडाझिम म्हणजे हे बुरशीनाशक आहे, हे पाण्यात मिसळणारं बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी असं एकत्र करून याचं द्रावण तयार करावं.
2: अच्छा.
3: आपण लागवडीसाठी निवडलेले जेठे किंवा गड्डे या द्रावणात 15 ते 20 मिनिटं चांगले बुडवून ठेवावेत आणि त्यानंतर बेणे द्रावणातून काढून सावलीत चांगले सुकवून घ्यावेत.
2: तर मग रासायनिक प्रक्रिया करून बेणे सावलीत सुकवले आणि त्यानंतरची जैविक बेणे प्रक्रिया कधी आणि कशी करावी?
3: तर यासाठी 1 लिटर पाण्यात 10 ग्रॅम ॲझोस्पिरिलम, 10 ग्रॅम पुरत विरघळणारे जीवाणूसंवर्धक आणि 25 ग्रॅम व्हॅम हे एकत्र मिसळून त्याचं द्रावण तयार करावं. या जैविक द्रावणात बेणे 10 ते 15 मिनटं बुडवून काढावेत आणि लगेच शेतात लागवडीसाठी वापरावेत. या व्यतिरिक्त जर विद्यापीठातील बायोमिक्स जर उपलब्ध असेल तर 200 मिलीलिटर प्रति लिटर अशा पद्धतीने त्याचा वापर करावा.
2: अच्छा, म्हणजेच रासायनिक प्रक्रियेमुळे आणि जैविक प्रक्रियेमुळे सुरुवातीलाच कीड आणि बुरशीपासून उत्तम बचाव पिकांना मिळतो आणि पिकाला ताकदही मिळते. तर मग कंदमाशी आणि बुरशी नियंत्रणाची ही सोपी पद्धत आपल्या शेतकरी बांधवासाठी नक्कीच वरदान ठरेल. तर सर, आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. सध्या हळद पिकामध्ये रोगांचे प्रादुर्भाव वाढलेले आहेत, तर हळद पिकावरील मुख्य रोग नेमके कोणते आहेत?
3: हळद पिकावरील येणाऱ्या रोगांचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचा रोग आहे कंदकूज, त्यानंतर पानावरील ठिपके, त्याला करपा किंवा लिप स्पॉट असं सुद्धा आपण म्हणतो. त्याच्यानंतरचा रोग आहे पानांवर येणारे ठिपके, त्याला आपण लिप ब्लॉच असं सुद्धा म्हणतो. यानंतर जीवाणूजन्य मर आणि एक महत्वाचा आणखी एक रोग आहे तो म्हणजे कोरडी सड.
2: अच्छा सर, कंदकूज किंवा आपण ज्याला गड्डे कुजव्या म्हणतो हा रोग हळद पिकाचे हातोनात नुकसान करतो, तर सर्वात आधी आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायचं आहे की हा कोणत्या प्रकारचा रोग आहे आणि तो कधी जास्त वाढतो.
3: हा अतिशय छान प्रश्न विचारलात आपण. हळद पिकावरील कंदकूज किंवा गड्डे कुजव्या हा प्रामुख्याने अत्यंत घातक बुरशीजन्य असा रोग आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत आम्ही रायझोम रॉट असं सुद्धा म्हणतो. भरपूर पाऊस, काळी कसदार जमीन आणि कमी निचरा होणारी जमीन ही या रोगाला अतिशय पोषक असते. वर्ष

0: चा विचार केला तर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो.
1: अच्छा सर, बऱ्याचदा शेतकऱ्यांना समजत नाही की शेतात कंदकुज रोग आला आहे की दुसरी काही समस्या आहे, तर हा रोग ओळखण्यासाठी शेतात कोणती मुख्य लक्षणं दिसून येतात ज्याच्यावरून शेतकरी बांधवांच्या लक्षात येऊ शकतं की हा कंदकुज रोग आपल्या हळद पिकावर आलाय?
0: कंदकुजव्या रोगाची लक्षणं अतिशय स्पष्ट दिसतात आणि ती प्रामुख्यानं कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पानं ही पिवळसर तपकिरी रंगाची होतात आणि पानांच्या कडा ह्या हळूहळू वाळायला लागतात. झाडाच्या खोडाचा रंग हा तपकिरी आणि काळपट होतो. जर तुम्ही तो प्रादुर्भावग्रस्त फुटवा वर ओढला तर तो सहज हातामध्ये उपटून येतो.
1: अच्छा.
0: आणि जमिनीत हात घालून जर कंद बाहेर काढला तर तो अत्यंत पचपचित किंवा मऊ असा आपल्या हाताला लागतो. आणि बाधित कंदाचा रंग हा तपकिरी रंगाचा असून विविध छटांमध्ये बदलून आपल्याला त्यातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी बाहेर येताना दिसतं.
1: अच्छा, एकंदरीतच ही जर सगळी लक्षणं आपल्या पिकामध्ये दिसून आली तर लक्षात घ्यावं की कंदकुज आपल्या पिकाला रोग लागलेला आहे. तर सर, हा रोग जमिनीत म्हणजे कशा पद्धतीनं पसरतो आणि कोणती परिस्थिती या रोगाची तीव्रता आणखी वाढवते?
0: हा रोग मृदेमधून म्हणजे जमिनीतून पसरणार आहे. जमिनीत ओलावा वाढला की या बुरशीची वाढ अतिशय झपाट्यानं होते. ही बुरशी लागवडीसाठी ठेवलेल्या रोगट कंदांमध्ये आणि रोगट कंदांपासून जमिनीत मिसळणाऱ्या क्लॅमेडोस्पोर्स किंवा आम्ही त्याला ऊ स्पोर्स यासारख्या सुप्त अशा अवस्थांच्या स्वरूपामध्ये ती जमिनीत तग धरून राहते.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा जमिनीचं तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं आणि ओलावा वाढतो तेव्हा हा रोग कोवळ्या कोंबांवर सुद्धा हल्ला करतो. आणि जर शेतात सूत्रकृमींचा, त्याला आपण नेमॅटोड म्हणतो, याचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर पाण्याचा निचरा योग्य न झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिलं तर त्यामुळे ह्या रोगाची तीव्रताही प्रचंड वाढते.
1: अच्छा सर, आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. जर शेतकऱ्यांच्या शेतात हा रोग येऊ नये म्हणून प्रतिबंध करायचा असेल तर सुरुवातीला कोणते जैविक उपाय केले पाहिजेत?
0: अतिशय छान प्रश्न आहे. कंदकुज नियंत्रणात जैविक बुरशी नाशकांचा वाटा हा सर्वात मोठा आहे आणि शेतकरी बंधू भगिनींनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशक अर्थात ट्रायकोडर्मा प्लस प्रति एकरी 2 ते 2.5 किलो पावडर 250 ते 300 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये व्यवस्थित मिसळून जमिनीतून पसरवून द्यावी.
1: अच्छा.
0: या व्यतिरिक्त सुडोमोनास फ्लोरोसन्स ह्या टाल्क फॉर्म्युलेशनचा 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जर आपण वापर जमिनीतून केला तर ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी खूप मदत होते.
1: अच्छा. आणि सर, जर रोगाचा प्रादुर्भाव शेतात वाढलाच तर तातडीने नियंत्रणासाठी कोणते रासायनिक उपाय आपण सुचवाल, जसं की आळवणी आणि फवारणी यासारखे?
0: जर रोगाची तीव्रता जास्तच असेल तर शेतकऱ्यांनी फक्त फवारणीवरच अवलंबून न राहता मुळाशी आळवणी, त्याला आपण ड्रेंचिंग म्हणतो, ड्रेंचिंग करणं अतिशय गरजेचं आहे. आता आळवणीसाठी उपाय कसे करावेत? जमिनीमध्ये वापसा असताना हळदीच्या बुंध्याभोवती कॉपर ऑक्सिक्लोराईड 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. किंवा अधिक प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन किंवा डायफेनकोनॅझोल ह्या दोघांची या 0.1% किंवा 1 मिलीलिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणात झाडाच्या भोवती आणि मुळाच्या सभोवती आळवणी करावी. आळवणी केल्यानंतर पिकाला थोडासा पाण्याचा ताण द्यावा आणि गरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी. आणि फवारणीसाठी जर उपाय बघितला तर प्रति लिटर पाण्यात कार्बनडायझिम 1 ग्रॅम किंवा मँकोझेप 2.5 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करावी. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे स्टिकर म्हणजे चिकट पदार्थ 1 मिलीलिटर प्रति लिटर या प्रमाणात आवर्जून मिसळावं. तर येथे मला शेतकरी बांधवांना असं सांगावं असं वाटतं की पावसाळ्यात शेतामध्ये कुठेही पाणी साचू देऊ नये आणि त्यासाठी वेळोवेळी पाण्याचं निचरा करण्यासाठी शेतात ड्रेनेज चॅनल्स किंवा त्याला आपण चर म्हणतो असे चर खोदून घ्यावेत आणि पाण्याचा निचरा कसा योग्य पद्धतीने करता येईल याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष घालावे.
1: अच्छा, म्हणजे महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की शेतामध्ये चर खोदणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: जेणेकरून हा जो रोग कंदकुजीचा वाढतोय त्याला प्रतिबंध करता येईल.
0: निश्चितच.
1: सर, सध्याच्या दिवसात हळदीच्या पिकावर करपा म्हणजेच लीप स्पॉट या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. हा रोग कशामुळे होतो हे जाणून घ्यायचं आहे आमच्या समस्त शेतकरी बांधवांना, आणि हा कधी जास्त पसरतो?
0: नक्कीच, हळदी पिकावरील करपा हा एक अतिशय महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे आणि तो कोलेटोट्रिकम कॅप्सेसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीतून आणि पिकाच्या अवशेषांमधून होत असतो. हवामानाचा विचार जर केला

0: जेव्हा हवेत 25 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असतं आणि जमिनीचा ओलावा हा जास्त असतो आणि पानांवर ज्या वेळेला पाणी साचून राहतं त्यावेळेला ही बुरशी अतिशय झपाट्यानं वाढते. विशेषतः सकाळी पडणारं धुकं, दव आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे हा रोग संपूर्ण शेतामध्ये पसरतो. जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान या रोगाची सुरुवात होते, पण सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये या रोगाची तीव्रता सर्वात जास्त असते. उघड्यावर आणि मोकळ्या जागेत लावलेल्या हळदीवर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असतो.
1: अच्छा, म्हणजेच हवामानातील बदल याला कारणीभूत ठरतात. तर सर, शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात हा रोग ओळखायचा कसा, याची मुख्य लक्षणं काय आहेत?
0: हा खूपच छान प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचं अतिशय बारीक निरीक्षण करायला हवं. सुरुवातीला कोवळ्या पानांच्या वरच्या बाजूला लहान आणि विविध आकारांचे म्हणजे अंडाकृती किंवा लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला दिसायला लागतात.
1: बरं,
0: हे ठिपके अनियमित किंवा वेड्या वाकड्या आकाराचे असतात.
1: बरं,
0: त्यांच्या मध्यभागी पांढरट किंवा राखाडी रंग आपल्याला दिसून येतो.
1: अच्छा,
0: आणि हे पान जर आपण सूर्याकडे धरून बघितलं तर पानाच्या ठिपक्याच्या आत आपल्याला असंख्य वर्तुळ दिसून येतात.
1: बरं,
0: तसेच या ठिपक्यांच्या मध्यभागी फळाच्या तुऱ्यासारखी म्हणजे फ्रूट हेड आपण म्हणतो यासारखी एक बारीक संरचना बुरशीचे जीवाणू तयार करत असतात, बुरशीबीज तयार करत असतात. रोग वाढला की हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि एक मोठा अनियमित डाग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे पूर्ण पानच करपून जातं, शेवटी ते पान वाळतं आणि गळून पडतं, ज्यामुळे उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते.
1: अच्छा, म्हणजेच वेळीच लक्ष दिलं नाही तर पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. मग सर, यावर उपाय काय आहेत आणि आपल्या शेतकरी बांधवांनी या बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी करावी?
0: शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही. योग्य वेळी योग्य बुरशीनाशकांचा जर आपण वापर केला तर या रोगावरही आपण अगदी सहज नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पर्याय पहिला असा की प्रति लिटर पाण्यातून मँकोझेब 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिड क्लोराईड 2.5 ते 3 ग्रॅम या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
1: बरं,
0: आणि जर हवेत धुकं आणि दव राहत असेल तर 15 दिवसाच्या अंतराने ही दुसऱ्यांदा फवारणी करावी.
1: अच्छा,
0: आणि दुसरा पर्याय असा आहे, जर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर बाजारात मिळणारं अझॉक्सिस्ट्रोबिन आणि डायफेंकोनेझॉल हे संयुक्त बुरशीनाशक 1 मिलीलिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यावरची पिकावर फवारणी करावी. या फवारण्या वेळेवर केल्या तर आपण या रोगाला सहज रोखू शकतो.
1: अच्छा, तर सर, आज तुम्ही हळदीवरील करपा रोगाची लक्षणं आणि त्याच्या रासायनिक नियंत्रणाविषयी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. आमच्या शेतकरी बांधवांना याचा नक्कीच मोठा फायदा होईल. तर सर, हा जो पानावरील ठिपके म्हणजेच लीफ ब्लॉच रोग आहे, हा कोणत्या बुरशीमुळे होतो?
0: मॅडम, हा रोग टॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होतो. आणि जेव्हा हवामानात किंवा वातावरणात आर्द्रता म्हणजे हवेचा ओलावा खूप जास्त वाढतो त्यावेळेला ह्या रोगाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्यानं वाढतो.
1: अच्छा सर, मग शेतात याची लक्षणं कशी दिसतात जेणेकरून शेतकरी बांधवांना हा रोग आपल्या पिकावरती आला हे ओळखणं सोपं जाईल?
0: हे अगदी सोपं आहे. या रोगामध्ये पानांवर असंख्य लहान तांबूस किंवा लालसर रंगाचे गोलाकार ठिपके आपल्याला बघायला मिळतात. जसा जसा रोग वाढत जातो तसे तसे हे ठिपके मोठे होत जातात आणि संपूर्ण पान त्याच्याद्वारे करपलं जातं.
1: अच्छा,
0: याचं मुख्य वैशिष्ट्य असं की पानाच्या खालच्या बाजूला जी मुख्य शीर असते त्या शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे साधारणतः 1 ते 2 सेंटीमीटर व्यासाचे ठिपके आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. त्यामुळे पानं लवकर वाळतात आणि पानांची पिकाचं अन्न तयार करण्याची जी क्षमता असते ती कमी होते, मंदावते. या रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या भागापासून वरच्या पानांवर होत असते.
1: अच्छा सर, म्हणजेच हा रोग सुद्धा पानांचे मोठे नुकसान करतोय. मग या रोगाच्या नियंत्रणासाठी आणि एकूणच हळद पीक निरोगी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कोणत्या महत्वाच्या बाबीवर लक्ष दिलं पाहिजे?
0: लीप ब्लॉच आणि कंदांचं रक्षण करण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी केवळ एका फवारणीवर अवलंबून न राहता काही शेती पद्धतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. मी त्या सांगू इच्छितो. सर्वात प्रथम पाण्याचा योग्य निचरा करणे. हळद पिकात अजिबात जास्त पाणी साचू देऊ नये. शेतात वेळोवेळी चर काढून पाण्याचा त्वरित निचरा करावा. जमिनीत पाणी साचल्यास बुरशीला योग्य आणि ते पोषक वातावरण त्या ठिकाणी मिळतं. दुसरा मुद्दा म्हणजे निरोगी बेण्याची लागवड करावी. बेणं हे नेहमी खात्रीशीर आणि रोगमुक्त ठिकाणहूनच प्राप्त करावं, पिकांची फेरपालट करावी, एकाच शेतात सलग हळदीनंतर परत हळद किंवा आले यासारखी पिकं घेऊ नये, पिकांची योग्य ती फेरपालट करावी ज्यामुळे जमिनीतील बुरशी

0: मातीची साखळी जी असते ती तुटायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची भरणी. शिफारशीत वेळेत हळदीच्या पिकाला मातीची भरणी किंवा त्याला माती चढवणे असं आपण म्हणतो, तर ही प्रक्रिया करावी. त्यामुळे कंदांचं आणि रोग किडींपासून पिकाचं संरक्षण व्हायला मदत होते.
1: अच्छा. तर सर, खूप सविस्तर असे उपाय आपण सांगितलेत. आता आपल्या दुसऱ्या रोगाकडे आपण वळूयात, जो की कोरडीसड. तर कोरडीसड म्हणजे ज्याला ड्राय रॉट म्हणतात, हा रोग कशामुळे होतो आणि याची लक्षणं कशी दिसतात?
0: मॅडम, कोरडीसड हा रोग रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो.
1: अच्छा.
0: या रोगामुळे झाडाची मुळं आणि कंद किंवा त्याला आपण रायझोम्स म्हणतो ते कुजतात. ऑक्टोबर महिन्यापासून कंदांना ही कोरडीसड लागायला सुरुवात होत असते.
1: पण मग सर, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तर हळद काढणीला येते आणि पानं नैसर्गिकरित्या पिवळी पडतात, मग हा रोग ओळखायचा कसा?
0: हाच तर फार मोठा गोंधळ शेतकरी बंधू भगिनींचा या ठिकाणी होत असतो. पिकाच्या परिपक्वतेची जी सामान्य लक्षणं असतात ती म्हणजे पानांचा पिवळेपणा आणि पानांचे वाळणे अशी ती लक्षणं. तर ह्या रोगाची सुद्धा प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या थव्यांमध्ये सुद्धा म्हणजे पॅचेस आपण म्हणतो त्याच्यामध्ये ही असली लक्षणं दिसून येतात. त्यामुळे हा फरक ओळखणं थोडंसं कठीण होऊन जातं. पण ही ओळखण्याची पद्धत अशी आहे की बाधित कंद सुरुवातीला मऊ आणि आकसलेले दिसतात.
1: अच्छा.
0: परंतु नंतर ते वाळून एकदम कडक होतात. आणि आपण जर बाधित कंद कापून पाहिलं तर त्यातील रोगट भाग फिकट तपकिरी आणि गडद रंगाचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो.
1: अच्छा. मग सर, या कोरड्या सडीपासून आपल्या हळदीच्या कंदाचं रक्षण कसं करावं?
0: यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे शेतातील स्वच्छता. अत्यंत स्वच्छता शेतात राखणं गरजेचं आहे. जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत. आणि दुसरं म्हणजे तृणधान्य, त्याला आपण सिरियल्स म्हणतो, आणि कडधान्य म्हणजे पल्सेस, याच्या सोबत पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे जमिनीतील रोगकारक घटकांचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत होते.
1: तर सर, हा बायोमिक्स नेमका काय प्रकार आहे आणि याला जैविक रामबाण उपाय असं का म्हणून ओळखलं जातं, याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: मॅडम, मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की पिकांच्या रोग नियंत्रणासाठी बायोमिक्सचा वापर करावा. तर बायोमिक्स हे रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आमच्या संशोधकांनी संशोधनातून विकसित केलेलं एक अनोखं उत्पादन आहे.
1: अच्छा.
0: हा 14 अत्यंत शक्तिशाली सूक्ष्मजीवांच्या म्हणजे त्यामध्ये उपयुक्त मित्र बुरशी असतील जीवाणूंचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि हे अद्वितीय एक मिश्रण आहे.
1: अच्छा.
0: हळद पिकात लागवडीपासून तर काढणीपर्यंत लागणारं रोग नियंत्रण, कीड नियंत्रण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या तिन्ही आघाड्यांवर हे 14 सूक्ष्मजीव एकत्र येऊन काम करतात. म्हणूनच याला आपण जैविक रामबाण उपाय असं म्हणून ओळखतो.
1: वा, म्हणजे तब्बल 14 सूक्ष्मजीव एकाच ठिकाणी. तर मग ही 14 घटक जी आहेत तर ती नेमकी कोणती आहेत, आपण काय सांगाल याविषयी?
0: मॅडम, या घटकांना आपण मुख्य कार्यापासून त्याच्या 3 वेगवेगळ्या गटांमध्ये सामावून घेऊया. म्हणजे त्यांची कार्यपद्धतीनुसार आपण त्यांचं वर्गीकरण करूया. सर्वात पहिला प्रकार म्हणजे रोग नियंत्रण करणारे घटक. आता रोग नियंत्रण करणाऱ्या घटकांमध्ये बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक यांचा समावेश आहे. आणि ह्या 14 घटकांपैकी यामध्ये ट्रायकोडर्मा ॲस्पेरम, ट्रायकोडर्मा हर्जियानम ह्या 2 अत्यंत शक्तिशाली मित्रबुरशींचा समावेश आहे. ज्या हळद पिकावरील सड आणि कूज ह्या रोगाला कारणीभूत असणाऱ्या हानिकारक बुरशींना नष्ट करतात. आणि यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सेप्टिलिस हे जीवाणू आहेत, त्यांना आपण उपयुक्त जीवाणू म्हणून ओळखतो. जे हळद पिकावरील जीवाणूजन्य मर म्हणजे बॅक्टेरियल विल्ट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा मुळापासून नायनाट करतात. यानंतर कीड आणि सूत्रकृमी नियंत्रित करणारे घटक, म्हणजे हा आता दुसरा प्रकार वर्गीकरणाचा. यामध्ये आपण कीटकनाशक आणि नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमी यांना नियंत्रित करणारे घटक, यामध्ये मेटारायझम ॲनिसोपली, बिव्हेरिया बॅसियाना, निमोरिया रियाली या अशा प्रकारच्या मित्रबुरशी आहेत. ज्या जमिनीतून निघणाऱ्या हुमणी अळी, खोडकिडा आणि इतर किडींच्या शरीरात जाऊन त्यांना नैसर्गिकरित्या 10 ते 15 दिवसात मारून टाकतात.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर आहे व्हर्टिसिलियम लेक्यानी. हे पिकांवर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींचं चोख नियंत्रण करतात. त्याच्यानंतरचा घटक आहे पॅसिलोमायसिस. हा घटक बुरशी हळदीच्या मुळांना फटका लावणाऱ्या घातक सूत्रकृमींचं, त्याला आपण नेमॅटोड्स म्हणतो, या नेमॅटोड्सच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयोगी घटक आहे.
1: अच्छा.
0: आणि वर्गीकरणातला तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि

0: पीक वाढणारे घटक, म्हणजे त्याला आपण जैविक खतं असं सुद्धा म्हणू शकतो.
1: बरं,
0: तर यामध्ये आस्पर्जिलस अवामोरी, सुडोमोनास ट्रायटा हे जमिनीत न विरघळणारा स्फुरद म्हणजे फॉस्फरस याला विरघळवायला मदत करतात आणि पिकाला सहजपणे उपलब्ध करून देतात. त्यानंतर ग्लुकासोनोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम हे हवेतलं नत्र शोषून पिकांची शाकीय वाढ आणि फुटवे वाढवण्यास मदत करतात.
1: बरं,
0: हा जीवाणू वनस्पतींमधून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनॉलचा वापर करून त्यांची वाढ करतो आणि पिकाला सायटोकायनिन्स हे संप्रेरक पुरवायला मदत करतो.
1: अच्छा,
0: याचे हळदीसाठी सर्वात दोन महत्त्वाचे फायदे आहेत, उन्हाचा आणि पाण्याचा ताण सहन करणे, त्याच्यानंतर हळद पिकातलं कुरकुमिन आणि पिवळेपणा वाढवणे. आता मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की हळदीला बाजारात मिळणारा हा जो भाव असतो हा कुरकुमिन नावाच्या औषधी घटकाच्या टक्केवारीवर अवलंबून असतो.
1: बर,
0: आणि हा जीवाणू हळदीच्या कंदांमध्ये कुरकुमिनची निर्मिती वाढवतो आणि हळदीला गडद पिवळा आणि नारिंगी रंग प्राप्त करून देतो.
1: अच्छा,
0: ज्या हळदीत कुरकुमिनचं प्रमाण जास्त तिला व्यापारी दुप्पट भाव देतात.
1: बर, म्हणजेच बायोमिक्स मधील हे जीवाणू केवळ खतांची कार्यक्षमताच वाढवत नाहीत तर थेट शेतकऱ्यांच्या खिशाला फायदा करून देणारा कुरकुमिनचा टक्काही वाढवतात. तर सर, शेतकरी बांधवांसाठी बायोमिक्स मधील जैविक खत आणि पीक संवर्धकाची अत्यंत मोलाची माहिती आपण दिलीत. तर सर, परभणी कृषी विद्यापीठाचे हे बायोमिक्स वापरण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: याचे सर्वात महत्वाचे फायदे आहे ते मी आपल्याला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. वनस्पतीची प्रतिकारक शक्ती म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आणि जे रासायनिक अवशेष असतात त्याचा धोका नष्ट करणे.
1: अच्छा,
0: पर्यावरण आणि आरोग्यासाठी ते पूर्णपणे सुरक्षित आहे. याच्या वापरामुळे खर्चामध्ये फार मोठी बचत होते. झाडांची आंतरिक शक्ती वाढवतो, म्हणजे त्याला आपण इम्युनिटी असं म्हणूया. त्याच्यानंतर दीर्घकालीन पिकाला संरक्षण म्हणजे कवच प्राप्त होतो.
1: बर,
0: तर यासारखे त्याचे फायदे आपल्याला सांगता येतील.
1: अच्छा, आता सर्वात महत्वाचा प्रश्न की बायोमिक्स वापरायचं कसं किंवा याचे योग्य प्रमाण काय आहे?
0: अगदी बरोबर, बायोमिक्सच्या वापराच्या प्रामुख्यानं तीन पद्धती आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं असतं त्याविषयी आपल्याला सांगतो. सर्वात पहिला मुद्दा आहे बेणे प्रक्रिया, त्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो. सुरुवातीलाच याविषयी मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. हळद लागवडीच्या वेळी बेणे प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी 200 ग्रॅम बायोमिक्स 10 लिटर पाण्यात मिसळावं आणि या द्रावणात हळदीचं बेणं 10 ते 15 मिनिटं बुडवून मगच त्याची लागवड करावी.
1: अच्छा,
0: दुसरा मुद्दा आहे अळवणी, त्याला आपण ड्रेंचिंग असं म्हणतो. जर आपल्या जमिनीत बायोमिक्स सोडायचे असेल किंवा आळवणी करायची असेल तर 200 ग्रॅम बायोमिक्स प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून त्याची आळवणी करावी.
1: अच्छा,
0: एकरी प्रमाणाचा जर विचार केला तर 4 किलो, पावडर स्वरूपात असेल तर 4 किलो आणि द्रव स्वरूपात असेल तर 4 लिटर प्रति एकर असं बायोमिक्सचं प्रमाण आळवणीसाठी वापरावं.
1: बर,
0: तिसरा प्रकार आहे फवारणी, त्याला आपण फोलियर स्प्रे असं म्हणतो. पानांवरील रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करताना 100 ग्रॅम बायोमिक्स प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
1: अच्छा,
0: एकरी फवारणीसाठी 1 किलो किंवा 1 लिटर बायोमिक्स हे पुरेसं होतं.
1: तर सर, अगदी स्पष्ट आणि सोपं गणित सांगितलं आपण. शेतकरी बांधवांना बेणे प्रक्रिया, अळवणी आणि फवारणीचं हे प्रमाण नक्कीच लक्षात आलं असेल. सर, आता आमच्या शेतकऱ्यांच्या मनातला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की हे दर्जेदार बायोमिक्स त्यांना कुठे उपलब्ध होईल?
0: हो, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बंधू भगिनींनो. बायोमिक्स हे बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी थेट उपलब्ध आहे.
1: अच्छा,
0: आणि शेतकऱ्यांनी थेट विद्यापीठाच्या संशोधन केंद्राशी संपर्क साधून हे बायोमिक्स खरेदी करावं आणि याचा अवश्य लाभ घ्यावा.
1: नक्कीच, थेट विद्यापीठातून खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन मिळेल यात शंकाच नाही. बायोमिक्सच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा बुरशीनाशकांचा, कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाचू शकतो. तर
0: हो,
1: कीड आणि रोग व्यवस्थापन या सर्व बाबींवर अतिशय मोलाची माहिती सर आपण दिलीत.
0: माझे शेतकरी बांधव हे समृद्ध व्हावेत हीच विद्यापीठाच्या वतीनं आणि माझी सुद्धा सदिच्छा आहे. सर्व शेतकरी बांधवांना सुरक्षित आणि भरघोस शेतीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो.
1: तर सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या शेतकरी बांधवांना हळद पिकावरील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याविषयी सविस्तर अशी माहिती सांगितलीत. त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव

0: आणि आकाशवाणी परभणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप पडगुजर, सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात हळद पिकातील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप पडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरेच श्रोते हो, पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम। हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः। गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको। तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद। गणेशाय नमः।
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित रेडिओ सेटवर आपण ऐकू शकणार आहात। ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकणार आहात।

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खिड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: पर्यटन वेगानं वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापारासाठी संधी निर्माण करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना 3र्या दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 1000 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये घेऊन जायला मदत करणं, तसंच 1000 नव्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. प्राचीन तमिळ कवी तिरुवल्लर यांच्या तिरुक्कल या महाकाव्याची अनुवादित प्रत मोदी यांनी पुतीन यांना भेट म्हणून दिली. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अली सिसी, इथियोपियाचे प्रधानमंत्री अबिय अहमद अली, मलेशिया

कतारचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, नायजेरियाचे उपाध्यक्ष काशिम शेट्टीमा यांच्यासह इतर नेत्यांचं ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन होत आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधांमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा 2027 पूर्ववत होण्याची शक्यता मावळल्यानं जागतिक पातळीवर या पुरवठ्यात 57 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट होऊन तो 10.7 कोटी बॅरल प्रतिदिन इतका होण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशातल्या धोक्यांमुळं 1 कोटी बॅरल प्रतिदिन इतका पुरवठा बंद राहिल्यानं जागतिक तेल उत्पादनात ऑगस्ट महिन्यात 16 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात 44.90 अब्ज अमेरिकी डॉलर्सची वाढ झाली आणि तो 785.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नव्या उंचीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन साठ्यात 11.47 अब्ज वाढ होऊन तो 740.80 अब्ज इतका झाला होता. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी 2 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज रात्री उशिरा अग्रमानांकित अलेक्झांडर झेरेवचा सामना कॅरेन खचानोशी होणार आहे तर दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टनसमोर फ्रान्सिस टियाफोचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात एलेना रिबाकिनानं कोको गॉफवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित अरिना सबालिंकानं जेसिका पेगुलाचा थेट सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. अजिंक्यपदासाठी त्यांची लढत उद्या होणार आहे. युरोपियन आयोगानं भारतासमोर मुक्त व्यापार करार करण्याबाबतचा प्रस्ताव आज युरोपियन परिषदेकडे सादर केला. परिषदेनं या कराराला मंजुरी दिली तर हा करार युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरेल. हा व्यापार करार अंमलात आला तर बाजारपेठेतली उपलब्धता वाढेल, आयात शुल्कात कपात होईल, व्यापारातले अनावश्यक अडथळे दूर होतील आणि युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी निश्चित आणि स्पष्ट नियम उपलब्ध होतील असं युरोपियन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक नेत्यांशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचं परकीय चलन साठा 785.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा

मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत अंकुश सुवाचंद्र पवार आणि सहकारी यांनी गायलेलं महादेव गीत. त्यांना साथसंगत आहे निर्मला पवार, श्यामराव राठोड, ऋषिकेश पाटील, पुंडलिक राठोड, निलेश भगत यांची. ऐकूयात लोकसंगीताचा कार्यक्रम ए आर मराठी या मोबाईल ॲपवरून.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरून ऐकत आहात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूया यद्युम्न गद्रे यांनी गायलेलं हे गीत. बाबा बोरकर यांचं आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत श्रीराम काणे यांचं सतारवादन राग रागेश्री. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची. ऐकूयात तर श्रीराम काणे यांचं सतारवादन.

0: श्रोतानाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीराम काणे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग रागेश्री आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कामोद. त्यांना तबल्यावर साथ केली राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत एकतालात आणि द्रुतगतही एकतालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित सुरेश बापट यांचं गायन राग कामोद.

0: श्रोतनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कामोद आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

श्रोतो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

सुद्रव प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:53 झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:54 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 10. लेखक मिथिलेश पाटणकर, सादर करते महेश केळुसकर.

नमस्कार श्रोते हो, वेगवेगळ्या प्रकारच्या तालवाद्यांमधून उत्पन्न होणारे भाव व त्याचा संगीत निर्मिती करताना केला जाणारा वापर कसा होतो हे आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बेस, मिड आणि हाय या तीन ढोबळ प्रकारात सांगीतिक ध्वनींचं वर्गीकरण करता येतं. बेस म्हणजे खर्ज, मिड्स म्हणजे मध्य आणि हाईज म्हणजे तार असे शब्द आपण याला वापरू शकतो. किंवा खर्ज, मध्य आणि तार सप्तकातील आंदोलित स्वर असेही म्हणू शकतो. तबला या वाद्याचं उदाहरण घेऊया. तबल्यामधील बाया म्हणजे डग्गा हा खर्ज सप्तकातील ध्वनी उत्पन्न करतो आणि तबला म्हणजेच दाया हा मध्य किंवा तार सप्तकातील ध्वनी उत्पन्न करतो. तबला बनवताना तो कोणत्या स्वरात बनवला आहे यावर त्याचा ध्वनी खर्ज असणार, मध्य असणार की तार सप्तकातला असणार हे अवलंबून असतं. खर्ज स्वरातील तबल्यामुळे धीर गंभीर अशा स्वरूपाचा नाद उत्पन्न होतो, तर मध्य आणि तार स्वरातला तबला मधुर वाटतो. शोले चित्रपटात बसंती टांगेवालीच्या मागे जेव्हा गुंड लागतात तेव्हा ती तिच्या धन्नो घोडी असलेल्या टांग्यावर स्वार होते. या प्रसंगातील पार्श्वसंगीत आठवते? संगीतकार आर डी बर्मन यांनी या प्रसंगाला पार्श्वसंगीत देताना तबल्याचा अतिशय कल्पक वापर केला आहे. खरं तर ज्या काळातील हा चित्रपट आहे त्या काळात पाठलाग किंवा अशा तऱ्हेच्या ताणदर्शक दृश्यांमध्ये कोंगो, थुंबा, व्हायलिन्स किंवा ब्रास याच्या सहाय्याने पार्श्वसंगीत देण्याची पद्धत होती. परंतु आर डी बर्मन यांनी तोपर्यंत कुणीही प्रयोग न केलेली गोष्ट करून आपल्या कल्पकतेचा परिचय दर्शकांना दिला. श्रोते हो, शोले चित्रपट तुम्ही अनेक वेळा पाहिला देखील असेल, परंतु या दृश्यातील पार्श्वसंगीतात वापरलेल्या तबल्यासाठी हा चित्रपट पुन्हा एकदा जरूर पहा. ढोलक हे उत्तर प्रदेशातलं वाद्य. नौशाद, शंकर जयकिशन, सी रामचंद्र पासून ते अगदी ए आर रेहमानपर्यंत सर्व संगीतकारांनी ढोलक या वाद्याचा मुक्तपणे वापर केला. अब्दुल करीम खा हे ढोलक वाद्यातले एक श्रेष्ठ वादक मानले जातात. मांडीत घेऊन ढोलक हे वाद्य वाजवलं जातं. पूर्वी ढोलकच्या चाटीचं तोंड मोठं असायचं, त्यामुळे वादनातून स्वर चांगला ऐकू येत असे. परंतु आता काळी चार किंवा पांढरी सहा या स्वराला ढोलक लावण्याची प्रथा रूढ झाली आहे, त्यामुळे पंच चांगला मिळतो असं बऱ्याच संगीतकारांचं मत आहे. पंच या शब्दाला मराठी प्रतिशब्द देता येईल, परंतु ज्या अर्थाने पंच हा शब्द इंडस्ट्रीत वापरला जातो त्या अर्थातला पंचच मरून जाईल. त्यामुळे ठेक्यातील पंच म्हणजे फार तर जोरकसपणा किंवा दणकेबाज ठेका असा मराठी प्रतिशब्द वापरता येईल. तर गाण्यांमध्ये हा जोरकसपणा, उमदेपणा, दणकेबाजपणा आणण्यासाठी चार चार ढोलक एकावेळी वाजवले जातात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी ही प्रथा पाळली. अनेक नवोदित संगीतकार ही प्रथा आज सुद्धा पाळताना दिसतात. आता आपण ऐकणार आहोत खुदा गावा चित्रपटातील शीर्षक गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. ऐकताना यातील ठेक्याकडे आपण लक्ष देणार आहोत. गाण्याला जी एनर्जी मिळते, जी ऊर्जा मिळते ती कधी कधी अशा तऱ्हेच्या जोरकस ठेक्यामुळे सुद्धा मिळत असते. त्यामुळे या पद्धतीच्या ठेक्यांच्या अभ्यासासाठी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचंच गाणं ऐकणं जरुरीचं आहे. ऐकूया तर मग तू मुझे कबूल मैं तुझे कबूल.

प्रसंग उभा करण्यासाठी मात्र ढोलक लग्नाच्या वेळीच वापरला जातो. उत्तर प्रदेशात लग्नाच्या वेळी ढोलक वाजवण्याची पद्धत आहे. पखवाज या वाद्याचा महाराष्ट्रात वापर प्रामुख्याने अभंगात वाजवण्यात येणाऱ्या भजनी ठेक्यासाठी केला जातो. या वाद्याच्या बायासाठी गव्हाची कणिक मळून ती मध्यभागी गोलाकार थापून वाजवण्याची पद्धत आहे. पखवाज हे वाद्य मात्र मांडीवर घेऊन वाजवण्याची प्रथा नाही. हे वाद्य खाली ठेवून मांडी घालून वाजवता येतं. राजदरबारातील वातावरण, मंदिरातील धीरगंभीर वातावरण किंवा अतिशय रौद्र रसप्रधान प्रसंगात सुद्धा पखावज या वाद्याचा वापर भावनिर्मितीसाठी केला जातो. ढगांचा गडगडाट किंवा मेघमल्हार रागातील गाण्यात आकाशातले ढगांचे एकमेकांवर आदळणे अशा तऱ्हेचे प्रसंग अधोरेखित करण्यासाठी सुद्धा रूपकात्मक पद्धतीने पखावज या वाद्याचा उपयोग केला जातो. डफ हे वाद्य दोन पद्धतीने वाजवता येतं. डाव्या हातात धरून छातीवर स्थित करून उजव्या हाताने वाजवता येतं किंवा स्टँडवर लावून दोन्ही हातांनी किंवा दोन काट

भक्तीसाठी केला जातो. ढगांचा गडगडाट किंवा मेघमल्हार रागातील गाण्यात आकाशातले ढगांचे एकमेकांवर आदळणे अशा तऱ्हेचे प्रसंग अधोरेखित करण्यासाठी सुद्धा रूपकात्मक पद्धतीने पखावज या वाद्याचा उपयोग केला जातो. डफ हे वाद्य दोन पद्धतीने वाजवता येतं. डाव्या हातात धरून छातीवर स्थित करून उजव्या हाताने वाजवता येतं किंवा स्टँडवर लावून दोन्ही हातांनी किंवा दोन काटपतकातील नादच ऐकायला मिळतो. फेस्टिव्ह मूड किंवा ज्याला आपण उत्सवाच्या वातावरणासाठी निर्माण होणारा ताल किंवा अतिशय क्रोधदर्शक भावना देखील अधोरेखित करण्यासाठी अशा पद्धतीचा रोल डफवर वाजवला जातो. ढोलकी या वाद्याच्या चाटीला मध्यभागी शाई असते, परंतु तबल्यासारखी किनार मात्र नसते. ढोलकीच्या बायाला ढोलकच्या बायापेक्षा अधिक घुमारा असतो. ढोलकीच्या बायापासून बेस फ्रिक्वेन्सी म्हणजेच खर्ज सप्तकातील ध्वनी मिळतो, तर चाटीपासून तारस्वरातला ध्वनी मिळतो. त्यामुळे हे वाद्य ऐकण्यात एक निराळीच गंमत येते. साधारणत ढोलकी म्हणजे लावणी असं एक समीकरण ठरून गेलेलं आपण पाहिलं आहे, परंतु जय जय महाराष्ट्र सारख्या गाण्यात सुद्धा ढोलकीचा वापर झाला आहे. किंवा घर आजा मेरा परदेसी या आरकेच्या आवारा या हिंदी चित्रपटातील गाजलेल्या गाण्यात ढोलकीचा वापर केला गेला आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. ढोलकी म्हणजे लावणी म्हणजेच शृंगार रस असं लेबल त्या वाद्याला आपण कायमचं चिकटवून टाकलं आहे, परंतु एखाद्या वाद्याचा वापर एखाद्या संगीत प्रकारात प्रामुख्याने केला जाणं याचा अर्थ त्या वाद्याची कक्षा तेवढीच मर्यादित असते असं वाटून घेण्याचं काहीच कारण नाही बरं का. आर डी बर्मन सारखा एखादा प्रतिभावान संगीतकार उद्या ढोलकीतून शृंगार रसा व्यतिरिक्त काही वेगळ्या प्रकारचे भाव सुद्धा निर्माण करू शकतो. कुठल्या भावाने एखादा संगीतकार एखाद्या वाद्याचा उपयोग करतो यावर वाद्यातून निर्माण होणारी भावनिर्मिती अवलंबून असते. आजचा विषय मला वाटतं श्रोत्यांना स्पष्ट झाला असेल. या विषयावर अजून प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध संगीतकार, संगीत संयोजक आणि उत्कृष्ट व्हायोलिन वादक श्री महेश खानोलकर. संगीतकार महेश खानोलकर यांना घरंदाज या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी महाराष्ट्र कला निकेतन या संस्थेतर्फे पुरस्कारही मिळालेला आहे. आवाज की दुनिया, आझादी 50 आणि अमृतलता या अशोक हंडे निर्मित कार्यक्रमांचे ते संगीत संयोजक देखील आहेत. नुकताच त्यांचा जिंदगी की जबां नावाचा गझलांचा अल्बम प्रकाशित झालेला आहे. ऐकूया तर त्यातल्या गीताची एक झलक आणि नंतर संवाद आपण साधणार आहोत प्रत्यक्ष संगीतकार श्री महेश खानोलकर यांच्याशी.

0: नमस्कार महेश जी.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः एक संगीतकार आहात म्हणून विचारतो की एखाद्या वाद्यातून ठराविकच भावाची निर्मिती होते असं आपण मानता का? उदाहरणार्थ शहनाई, शहनाईतून मंगल किंवा करुण हे दोनच रस प्रामुख्याने प्रकट होतात, पण याहून वेगळा असा विनोद रस किंवा शृंगार रस यातून निर्माण होऊ शकतो का, किंवा अशा प्रकारचे प्रयोग केले जावेत असं आपल्याला वाटतं का?
1: याचा एक शहनाई या वाद्याचाच तुम्ही उल्लेख केलात, तर गुंज उठी शहनाई या चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारे या वाद्याचा उपयोग केलाय. किंवा पडोसन हा जो चित्रपट आहे त्यातही वेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग केला आहे. आणि अशी बरीच उदाहरणं देता येतील, कारण कुठल्या वाद्याचा एक तो ट्रेंड असतो की शहनाई म्हटल्यानंतर ते मंगल वाद्य किंवा त्याच्यातून करुण रस.
0: बरोबर.
1: पण असे प्रयोगशील संगीतकार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वाद्यांचा उपयोग केलाय.
0: वा, एखादा ताल किंवा एखादं तालवाद्य एखादा प्रसंग किंवा वातावरण उभं करण्यासाठी कशी मदत करतं, किंवा याबाबत संगीतकार कशा पद्धतीने विचार करतो याबद्दल आम्हाला काही माहिती आपण द्यावी.
1: प्रसंग ज्याप्रमाणे असेल चित्रपटात त्या त्या प्रसंगानुरूप संगीत देणं हे उत्तम संगीतकाराचं काम आहे. एक आपल्या मराठी चित्रपटातलंच उदाहरण, साधी माणसं या चित्रपटात ऐरणीचा म्हणजे भात्याचा जो आवाज असतो त्यात ते जे
0: लोहाराचा
1: भाता ते जे कॅरेक्टर्स दाखवले आहेत ती त्यावेळेस कामच करत असतात. आणि ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे जे गाणं आहे त्यात पूर्ण जो रिदम आहे तो असा आभास निर्माण करतो की तिथे काम चालू आहे आणि त्या तालावरतीच गाणं गात आहेत. हा, तर आता ही काय खरोखर ऐरण किंवा भाता वगैरे ही ते वापरलेलं नाहीये
0: प्रत्यक्ष,
1: पण हा प्रत्यक्ष ते वापरलेलं नाही, पण चायना ब्लॉक्स किंवा इतर वाद्यांचा वापर करून फ्लूट व्हायलिनचा बेस चेलो वगैरे ही वाद्य वापरून त्याचा असा आभास निर्माण करण्यात आलाय.

0: एखाद्या गाण्याला चालीपेक्षा तालामुळे जास्त उठाव येतो, किंवा ते गाणं चालीपेक्षा तालवाद्यांच्या नेमक्या संयोजनामुळे अधिक खुलतं असं आपण पाहतो. अशा वेळेला चाल सुचतानाच किंवा चाल सुचण्यापासूनच्या संगीतकाराच्या प्रक्रियेत तालविचार कितपत महत्त्वाची भूमिका बजावत असेल असं तुम्हाला वाटतं?
1: तालविचार म्हणण्यापेक्षा सिच्युएशन, ती
0: प्रसंग,
1: काय प्रसंग तो उभा करायचा आहे आणि त्या प्रसंगात कुठला ताल वापरला किंवा कुठला इफेक्ट वापरला तर तो प्रसंग तिथे उभा राहील. तर याचं एक उत्तम उदाहरण मला देता येईल. जितेंद्र त्या चित्रपटाचे नायक होते आणि तो प्रसंग असा आहे की दोघं जण बॅडमिंटन खेळतायत. ढल गया दिन हो गई शाम हे गाणं तुम्हाला माहीत असेल. तर ते त्याच्यामध्ये त्या शटल कॉकचा त्या तालात उपयोग करण्यात आलाय आणि तुम्ही नुसतं ते गाणं ऐकलं जरी तरी तुम्हाला हे असं वाटेल की कोणतरी बॅडमिंटन खेळतंय. आता हे तर आहे की तिथे प्रसंग दिग्दर्शक किंवा यांनी गीतकार संगीतकार यांनी आधी तो डिस्कस केला असणार आणि नंतर ते संगीत दिलं असणार.
0: खरं
1: तर त्यावेळेस त्यांनी तो सर्वप्रथम काय की इथे शटलकॉकचा आवाज हवा आहे आणि मग तो त्याप्रमाणे चाल कशी बांधायची ते त्यांनी ठरवलं असणार. आणि तो खूप छान एक उदाहरण आहे ते.

0: आपण स्वतः एक संगीतकार म्हणून चाल लावण्याच्या प्रक्रियेत तालाचा विचार संगीतकाराने केलेला असणं किती महत्वाचं आहे असं मानता की हे पूर्णपणे रिदम अरेंजरचंच म्हणजे तालवाद्य संयोजकाचंच काम आहे असं आपण मानता?
1: ही तशी मिश्र प्रक्रिया आहे. एकतर प्रसंग काय आहे, शब्द कशा प्रकारे लिहिले आहेत, आधी शब्द लिहिले गेले आहेत की आधी संगीत दिलं गेलंय, मग तुम्हाला तो प्रसंग समोर दाखवायचा आहे की गीतकारांनी लिहिलेले शब्द दाखवायचे. या दोन्ही वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याप्रमाणे ती चाल बांधली जाते. शब्दानुसार जर चाल करायची झाली तर त्या शब्दांना जास्त महत्व देऊन ते त्याचा अर्थ काय आहे त्या अर्थानुरूप चाल बनवणं हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार म्हणजे प्रसंग काय आहे, कुठल्या प्रसंगाला आपल्याला खुलवायचं आहे किंवा कुठला प्रसंग आपल्याला दाखवायचा आहे. तर करुण आहे, विनोदी आहे की अजून काही वेगळंच आहे, लव्ह सॉन्ग आहे वगैरे, त्याप्रमाणे तुम्हाला ती चाल द्यावी लागते. हा दुसरा प्रकार झाला. आणि त्यावेळेस तुम्हाला रिदमचा नॅचरली एक विचार करावाच लागतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटात ते तिचे कॅरेक्टर्स आहेत हे पिठाच्या गिरणीत काम करणारे दाखवले. त्यावेळेस पिठाच्या गिरणीचा आवाज त्यांनी रिदम म्हणून वापरलाय या चित्रपटात. आणि जर प्रसंग तो आहे तर पिठाच्या गिरणीचा आवाज हवाच, आणि मग त्या तालाचा उपयोग करून त्यांनी ते ती चाल दिलेली आहे, त्याप्रमाणे ते गाणं लिहिलं आहे. आणि हे खूप वेगळंच उदाहरण आहे.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:24 होत आहे. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश।

श्रोत्र नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित गजाननराव जोशी यांचं गायन. त्यांनी गायलेला राग रायसा कानडा. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी. विलंबित आणि द्रुत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित गजाननराव जोशी यांचं गायन राग रायसा कानडा.

सुप्रभात ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलेत पंडित गजाननराव जोशी यांचं गायन. त्यांनी गायलेला राग रायसा कानडा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 74.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो तसं बघायला गेलं तर लावणी या नावातच अगदी लावण्य लपलेलं आहे. लावणीसाठी जे शब्द लिहिले जातात ते देखील तेवढेच भावस्पर्शी असतात. प्रत्येक लावणीची एक कहाणी असते किंवा प्रत्येक कहाणीला एक लावणी देखील लागू करता येऊ शकते एवढी ती मार्मिक असते. कारण बघा ना, लावणीमध्ये शृंगार आहे, लावणीमध्ये लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे आणि प्रीतही आहे. शृंगाराच्या या भावाबरोबरच भक्तिरस, शांतरस, वीररस, करुणरस, वात्सल्यरस, हास्यरस, बिभत्सरस असे विविध रस देखील या लावणीमध्ये आपल्याला दिसतात. या लावणीच्या शब्दांना कधी जवळून आपण पाहिलंय का? याचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलाय का? त्या ठुमक्यातल्या ठासून भरलेल्या संवेदना आपल्यापर्यंत पोहोचल्यात का? ढोलकीवरची थाप, घुंगऱ्यावरची साथ, रूपवतीचा ठुमका आणि मनाला चटका लावणारे खटकेबाज शब्द हे ऐकल्यानंतर कधीकधी तर अगदी जीव ओवाळून टाकावा वाटतो, बरोबर ना? अशीच एक ढंगदार अशी लावणी संदूक या चित्रपटासाठी उर्मिला धनगर यांनी गायली आहे. अशोक बागवे यांचे शब्द आहेत, संगीतकार अजित आणि समीर.

श्रोतेहो, या लावणीपूर्वी लावणींच्या शब्दाकडं देखील तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे असं मी तुम्हाला सांगितलं. पूर्वीच्या लावण्यांची काही उदाहरणं द्यायची झाली तर अगदी जुनी लावणी आहे बघा. लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. आता नारीची ही स्तुती कशी शृंगारिक आहे, त्यामध्ये लावण्य देखील आहे, पण यामध्ये मादकता नाही किंवा या शब्दांना वासनेचा स्पर्श देखील नाही. पण लावणी किती श्रवणीय झाली आहे, बरोबर ना? आता दुसरं जर उदाहरण सांगायचं तर अलीकडच्या काळातली, कोमल काया ही मोहमाया पुनव चांदन न्हाली, सोन्यात सजले रुपयात भिजले रत्नप्रभात नुल्याली, ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली, ही यवन बिजिली पाहून थिजली इंद्रसभा भवत आली अप्सरा आली. यामध्ये देखील नारीच्या रूपाचं इतकं सुंदर आणि हृदयस्पर्शी वर्णन ज्या शब्दात केलेलं आहे की नाही, ते अप्रतिमासच आहे. आणि त्याला तालासुरामध्ये लिहून ठुमक्यात दिलेला ताल तुम्हाला डोलायला लावतो एवढं मात्र नक्की. यानंतरची जी ढंगदार लावणी आपण ऐकणार आहोत ती येड्यांची जत्रा चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायली आहे. गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत आणि क्षितिज वाघ यांचं संगीत आहे.

एक जुनी लावणी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली आहे. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का, काल म्हण तुम्ही हित तिथं गेला बघता बघता घोटाळा झाला, काय झालं पुढं सांगा तरी थोडं, खाली नका बघू आता लाजताय का. म्हणजे पाटलानं लाजून मरून जाऊ नये म्हणजे काय ते या लावणीमधून आपल्याला कळतं. तर अशाच काही शब्दस्पर्शी लावण्या असतात, त्यांचा देखील आपण आनंद घेतला पाहिजे. आणि लावणी ऐकत असताना ठेक्याबरोबरच शब्दांकडेही पाहिलं पाहिजे. पिंजरा चित्रपटातली एक लावणी आपल्याला आठवत असेल, तुम्हावर केली मी मरजी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल. म्हणजे किती जीव ओतून गायलेली ही लावणी आहे, किती जीवघेणी विनवणी या लावणीच्या शब्दातून आपल्याला जाणवते. आणखीन एका लावणीचे शब्द आहेत, आहो जाई जुईच्या फुला जरा हसून माझ्या संग बोला जीव घेणा पुरे हा अबोला. म्हणजे विनवणीचे प्रकार या लावणीतनं किती आपल्याला बघायला मिळतात. गोंधळ गीतं, पोवाडे, लावणी, भारूड या सगळ्याच प्रकारांनी महाराष्ट्राचं लोकसंगीत समृद्ध करण्यास मदत झालेली आहे. आणि या सगळ्यांमध्ये लावणीचं स्थान अग्रगण्य मानलं गेलं तर ते उगाच नाही. लावणीशिवाय मराठी सिनेमाचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही असंच म्हणावं लागतं. आता आपण ऐकूया सुनिधी चौहान यांच्या आवाजामध्ये संदीप खरे यांची रचना, संगीतकार सलील कुलकर्णी. देही वणवा पिसाटला.

श्रोते हो, लावणींच्या शब्दाबद्दल सध्या आपण बोलत आहोत. एक कवी संजीव यांची जुनी लावणी आहे, भाऊबीज या चित्रपटातली. आशा भोसले यांनी गायलेली लावणी आपण अनेकदा ऐकलेली आहेत. त्याचे शब्द देखील किती सुंदर आहेत बघा. अत्तराचा फाया तुम्ही मला आणारा या, विरहाचे ऊन बाई देह तापवू न जाई, धरा तुम्ही माझ्यावरी चंदनाची छाया. नाही आग नाही धग परी होई तग मग, विस्तवाशिवाय पेटे कापराची काया. सुगंधाने झाले धुंद जीव झाला ग बेबंद, देहभान मी विसरावे अशी करा माया. अतिशय सुंदर असे हे शब्द कवी संजीवांचे, ज्याला वसंत कुमार मोहिते यांनी संगीतबद्ध केलेले आहेत. अशा एकाहून एक नितांत सुंदर शब्दरचना आपल्याला जेव्हा आपण लावणी काळजीपूर्वक ऐकतो तेव्हा आपल्याला जाणवतात. यानंतरची लावणी आपण जी ऐकणार आहोत ती राधा खुडे यांनी गायलेली आहे. सतीश पाटोळे यांचे शब्द आहेत, प्रकाश धिंडाळे यांचं संगीत आहे. नथनीत हिरा बसवा असे शब्द आहेत.

आता जसं हे जुन्या लावणीचं एक उदाहरण दिलं, तशी अलीकडच्या काळातली लावणी आपण ऐकलेली आहेच आहे. दे धक्का चित्रपटातली श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेली लावणी आहे. उगवली शुक्राची चांदणी, निरव शांतता अवती भवती, रात किड हे किरकिर करती, भिरभिर उडती वरपा कोवळ्या, धडधड होते मनी, उगवली शुक्राची चांदणी. किती सुंदर शब्दरचना आहे बघा. लवलव करती हिरवी पाती, चमचमणाऱ्या चांदण राती, वाऱ्यावरती गंध दरवळे, केतकीच्या ग्या बनी, उगवली शुक्राची चांदणी. ही लावणी देखील तेवढीच सुंदर गायलेली आहे आरती अंगलीकर टिकेकर यांनी, ज्याला अजित आणि अतुल यांचं संगीत आहे. अशा एकाहून एक सुंदर लावण्या आपण नेहमीच ऐकत असतो, फक्त आपण जेव्हा लावणी ऐकतो तेव्हा त्याचे शब्द

गदार अशा लावण्या ऐकल्या. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लावणीच्या ठेक्याबरोबर लावणीचे शब्दही काळजीपूर्वक ऐका. बरं, तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: मित्र, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. श्रोत्र नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2:04 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातलं ओळखा जीव वाचवा गरज आत्महत्या प्रतिबंधाची. या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन दानवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, 10 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात कित्येकदा माणूस आतून एकाकी पडतो, पण मनात कितीही अंधार असला तरी आशेचा एक किरण हा असतोच. मनातला ओळखा जीव वाचवा हा संदेश आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घराघरात पोहोचवायचा आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे. सरांनी भारतीय सैन्यात सलग 8 वर्ष आपली सेवा दिली आहे. डॉक्टर नमस्कार.
3: नमस्कार मॅम.
2: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: थँक्यू थँक्यू
2: डॉक्टर. आता सगळ्यात आधी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्यासारखा टोकाचा विचार नेमका कशामुळे येतो, यात मानसिक सामाजिक किंवा कौटुंबिक कारण ही जबाबदार असू शकतात का?
3: आत्महत्येचा विचार येण्यामागे मॅम याचं सांगण्यासाठी मी अॅरॉन बेक हे अमेरिकन मानसोपचार तज्ञ आहेत त्यांची जी त्रयी आहे तिचा आधार घेऊ इच्छितो. त्यामध्ये हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस. म्हणजेच हेल्पलेसनेस, मला माझ्या कामासाठी किंवा समस्येसाठी मदत मिळणार नाही ही भावना येणे. होपलेसनेस म्हणजे मला कुणाकडूनही आशेचा किरण नाही उरला आहे ही भावना येणे. आणि वर्थलेसनेस म्हणजे मला माझ्या घरामध्ये माझ्या समाजामध्ये काहीही किंमत उरलेली नाहीये ही भावना येणे. या भावनांच्या एकत्रितपणामुळे आणि त्याची तीव्रता वाढल्यामुळे माणसाला हे टोकाचं पाऊल उचलण्याची मनामध्ये शंका येऊ शकतात.
2: बरं, पण आता ही जी भावना निर्माण होते ती कशामुळे निर्माण होते, त्याचं मूळ कारण काय सांगते?
3: यामध्ये WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि निमान्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस यांनी दाखवून दिलेल्या मार्गदर्शनानुसार कधीही एका घटकाचा यावर परिणाम होत नाही. OPD मध्येही बरेच पेशंट येतात, रुग्ण येतात, ते म्हणतात डॉक्टर मला लहानपणी अमुक अमुक ट्रॉमा झाला होता मग त्यामुळे मला हे होतंय का, तमुक तमुक इव्हेंट झाला होता म्हणून असं होतंय का, तर एक्झॅक्टली असं नाही. यामध्ये मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक या सगळ्या घटकांच्या एकत्रितपणामुळे ह्या घटना घडतात. मानसिक घटनांमध्ये सांगायचं झालं तर नैराश्य म्हणजे डिप्रेशन हे अतिशय सामान्य पण खूप महत्वाचं आणि मोठं कारण आहे. त्यासोबतच अँग्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकार, व्यसनाधीनता म्हणजेच ॲडिक्शन, स्किझोफ्रेनिया, एकटेपणा, बायपोलर डिसऑर्डर ह्या सगळ्या आजारांचा समावेश होतो. या आजारांची जर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर त्यामध्ये माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होते आणि त्यातूनच या गोष्टीतून बाहेर पडणार नाही ही भावना आणि त्या समस्या न सोडण्याची भावना वाढते आणि या जर टोकाचं पाऊल म्हणजे आत्मघातकी विचार होय.
2: पण डॉक्टर, आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये होती, मग हे आता तुम्ही सांगितलं की नैराश्य, भीती किंवा चिंता, एकटेपणा आणि रोजचा ताण हे जे काही आहे याचा आत्महत्येच्या विचारांशी नेमका काय संबंध सांगता येईल?
3: हे उदाहरण देऊन सांगायचं झालं मॅम तर प्रतिबंधात्मक आणि वैद्यकशास्त्र ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन म्हणतो याच्या आईसबर्ग फेनॉमेना किंवा आईसबर्ग कन्सेप्ट याचा आधार इथे मी घेतो. यामध्ये काय असतं, आईसबर्ग फेनॉमेना म्हणजे समुद्रामध्ये मोठासा एक हिमनग पडलेला आहे, बर्फाचा तुकडा पडलेला आहे, त्यामध्ये आपला बर्फाचं एक छोटंसं टोक वरती दिसतं परंतु खूप सारा मोठा भाग हा आत झाकोळलेला असतो. आत्महत्या म्हणजे हे छोटंसं टोक जे वरती दिसते आपल्याला परंतु जो मोठासा झाकोळला भाग आहे तो याच गोष्टीने व्यापलेला असतो. त्यामध्ये नैराश्य, चिंता विकार, एकटेपणा आणि सततचा ताण यांचा समावेश होतो.
2: आणि कुठेतरी मला असं वाटतं ना की हल्ली संवादाचा अभाव हे सुद्धा त्यामागे एक कारण असू शकतं.
3: एकटेपणा हा खूप शांत पण घातक घटक आहे मॅम. सोशल मीडियामुळे आपण 100,000 लोकांशी कनेक्टेड

0: आहोत, पण इन पर्सन फिजिकली एकमेकांना भेटण्या बोलण्याची वेळ नाही आहे, आणि त्यातून मग मी एकटा अजूनच पडतोय काय, माझ्या भावना बोलून दाखवायला काही जागाच नाही का, ही गोष्ट वाढते आणि ही एक आत्मघातिक विचार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
1: बरोबर. आता एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो की जेव्हा एखादी व्यक्ती अगदी सहज किंवा हताश होऊन म्हणते की मला आता जगायचं नाहीये किंवा सगळं संपवावं असं वाटतंय, तर अशा वेळी घरच्यांनी किंवा मित्रांनी लगेच काय केलं पाहिजे, त्यांच्याशी कसं बोलावं आणि हे त्यातून त्यांना बाहेर कसं काढावं?
0: यामध्ये मॅम अगेन WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि IPS इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शनामध्ये गेट कीपर ट्रेनिंग नावाची एक गोष्ट आहे. यामध्ये 3L म्हणजे 3L घेतलं जातात. यामध्ये लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका, आणि लिंक म्हणजे जोडा, या ट्रेनचा वापर केला जातो. यामध्ये फक्त वर्तनातील बदल बघून चालणार नाही, तर आपल्या माणसाच्या बोलण्यातील बदल, भावनिक बदल, तयारीची लक्षणे या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. बोलण्यातील बदल म्हणजे सरळ सरळ माणूस, मला आता जगायचंच नाहीये, नकारात्मक भावना की मला जगून छानच वाटत नाही, मी कशाला जगू, मी घरचं ओझच आहे, किंवा सहज माणूस बोलून जातो मला असं वाटतं की मी झोपी जावं आणि सकाळी उठूच नाही. तर या सगळ्या गोष्टी तो माणूस लक्ष केंद्रित करण्यासाठी करतोय असं समजून दुर्लक्ष करू नये, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तयारीच्या लक्षणात म्हणाल मॅम, तर बऱ्याच वेळेस असं होतं की माणूस आपल्या स्वतःची प्रॉपर्टी, पैसे हे कुणाची तरी नावे करून देतो, आपल्या प्रिय वस्तू ह्या दुसऱ्यांना गिफ्ट करतो, गुड बाय किंवा आय एम सॉरी असे मेसेज पोहोचवतो, आणि बऱ्याचदा इंटरनेटवर आत्महत्या संबंधी जे साधनं आहेत त्यांचा सर्च करतो. तर ही त्याची तयारीची लक्षणे आपण जाणून घेतली पाहिजे आहेत. वर्तनामध्ये बदल, तो मग माणूस एकटा एकटा राहायला सुरू करतो, लोकांशी बोलणं कमी करतो, एकलकोंडा होतो, ज्या गोष्टी मधला आधी इंटरेस्ट किंवा रस असायचा त्या गोष्टीमधला रस कमी झालेला जाणवतो, झोपूक कमी जास्त होते. तर या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून बघितल्या पाहिजेत. भावनिक घटकामधला एक महत्वाचा भाग मी सांगू इच्छितो, त्याला आपण पॅराडॉक्सिकल कामनेस असं म्हणतो, म्हणजे विरोधाभासी शांतता. डिप्रेशन, नैराश्य, ज्यावेळेस माणूस आत्मघातकी विचार करतो त्यावेळेस तो कन्फ्युजन माइंडमध्ये असतो, मी करू किंवा न करू, करू किंवा न करू. यामध्ये ज्यावेळेस तो निर्णयाला पोहोचतो की मला करायचं आहे, त्यावेळेस कालकालपर्यंत 2 महिन्यापासून अस्थिर, चिंता आणि नैराश्यमधला माणूस अचानक विना काही ट्रीटमेंटच्या किंवा आनंदी घटना न घडताही शांत राहायला सुरू करतो किंवा खुश राहायला सुरू करतो, त्यावेळेस आपण हे धोक्याचं लक्षण समजलं पाहिजे आणि त्याला जास्त वेळ न दवडता प्रोफेशनलची मदत घेतली पाहिजे.
1: म्हणजे एकूणच त्या व्यक्तीकडे, त्याच्या वर्तनांकडे हे नातेवाईकांचं किंवा मित्रांचं हे बारीक लक्ष असलं पाहिजे, म्हणजे त्याच्या नेमक्या भावना काय आहेत याकडे सुद्धा लक्ष असणं खूप
0: आवश्यक आहे. आणि या दोनच लोकांवर नाही तर पालक आणि शिक्षकांना यामध्ये मी समावेश करू इच्छितो, त्यांनीही थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे, कारण युथ काळातला बराच लोक जे आहेत हे टीचरच्या अंडरच असतात 4-6 घंटे दिवसातले, तर आपण तिथेही वेळ दिला पाहिजे.
1: आता आपण तरुण पिढीबद्दल बोलला तर त्याच अनुषंगानं मला एक विचारावंच वाटतं की सध्या या तरुण पिढीमध्ये अभ्यासाचं प्रेशर, नात्यांमधले वाद किंवा करिअरची काळजी आणि यात भर म्हणजे सोशल मीडिया, या सगळ्यामुळे तरुणांवर ताण वाढतोय का, आणि यात ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग याचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो?
0: होय, निश्चितच मॅम याचा ताण वाढतोय असं म्हणावं लागेल, कारण सध्याचं हे स्पर्धेचं, यशाचं आणि परफेक्ट दिसण्याचं जग झालंय. यामध्ये मी कसा दिसतोय आणि मला लोक कशा नजरेनं बघतायत ही भावना खूप वाढते. यामध्ये मग करिअरमध्ये आलेलं अपयश, अपेक्षेप्रमाणे न मिळालं करिअर, ब्रेकअप किंवा हे प्रेम संबंधामधलं भंग होणे किंवा नात्यामधला दुरावा, हा एक आयुष्याचा टप्पा आहे हे न समजता हा आयुष्याचा शेवट आहे, ह्या एक गुंतागुंतीच्या भावना तरुण मनामध्ये निर्माण होतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे आयुष्यातली मिळणाऱ्या अनुभवांचा अभाव आणि भावनिक अपरिपक्वता म्हणता येईल. यामध्ये ऍडिशन टू धिस मग ह्या गोष्टी ज्या आहेत, सोशल मीडिया हा एक अधिकच गुंतागुंतीचा भाग आहे. माझं आयुष्य मी सोशल मीडियावर कसा दिसतोय यावरून ठरवतो, लाईक्स आणि कमेंट्सवरून माझी मी किंमत ठरवतो, कुणी मग तिथे मला किंमत नाही दिली तर माझा आत्मविश्वास कमी झाल्याची भावना माझ्या मनात रुजवतो. आणि सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग या गोष्टी तर मग सरळ सरळ 4 चौघांमध्ये तुम्हाला अपमानित करतात, लाजीरवेपणाचा प्रभाव करतात आणि तुम्हाला डिस्टर्ब करतात. फिजिकल बुलिंग एक वेळेस ती त्यावेळेस घटना घडते निघून जाते, पण सायबर बुलिंग ही मोबाईलद्वारे 24 तास तुमच्या आयुष्यामध्ये मागे मागे फिरत राहते आणि हे सगळे विचार एकत्रितपणे तुम्हाला नैराश्य, अतीव चिंता आणि आत्मघातकी विचार करण्यासाठी भाग पाडतात. यामध्ये मग कुठंतरी थोडस संतुलित वापर हा सोशल मीडियाचा असला पाहिजे. अमेरिकेमध्ये नॉट फॉर द अडल्ट पर्सन बट बच्चूंसाठीही चार ते सात वर्ष किंवा तीन ते सात वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी किती वेळ मोबाईल किंवा स्क्रीन वापरली पाहिजे याच्या काहीतरी अटी घालून दिल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही प्रत्येक वयोगटासाठी होणं आवश्यक आहे.
1: आणि कुठेतरी मनावर ताबा असणं हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की आपण या आभासी जगाकडे बघताना सध्या आपण तुलना किंवा स्पर्धा या गोष्टींशी आपण स्वतःला खूप रिलेट करत असतो, पण ह्या किती गोष्टी खोट्या आहेत याचा सुद्धा सारासार विचार करणं मला महत्वाचं वाटतं.
0: या गोष्टींसाठी मॅम मी म्हणलं की लहानपणीपासून लाईक एकत्र कुटुंब पद्धती जी गोष्ट होत्या त्या गोष्टी इथं कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि लहानपणापासूनच आई वडिलांनी अपयश, तात्विक मिळणारं यश ह्या गोष्टी तितक्या महत्वाच्या नसून आपण त्या गोष्टी सर करून पुढे जाणे ही भावना पदोपदी बळावली पाहिजे आणि शिक्षकांनी तितकंच रोल त्यात प्ले केला पाहिजे असं वाटतं.
1: डॉक्टर, आता आपण पालकांविषयी बोललो तर हा एक पालकांसाठी एक प्रश्न आहे, तो मला विचारावा असं वाटतो की आपल्या मुलांच्या वागण्यातला बदल किंवा तणाव पालकांनी कसा ओळखावा आणि त्या गोष्टीकडे विशेष लक्ष कशा पद्धतीनं दिलं पाहिजे.
0: पालकांचा संदर्भ आल्यावर आपण लहान वयापासून ते पौगंडावस्था अडल्ट होण्यापर्यंतची पाल्ले जे आहेत ती पालकांची पाल्ले आपण असं बघूया इथे. यामध्ये जी लहान वयाची आहेत 12 वर्षाची खालची मुलं आहेत यामध्ये अशा गोष्टी किंवा नैराश्य आत्मघातक विचार येण्याचं प्रमाण तुलनात्मक कमी आहे, कारण तितका सोशल मीडिया तितकं व्यसन असण्याचे प्रमाण त्यामध्ये कमी आहे. ह्या अडोलसंट एज ग्रुपमध्ये 12 ते 18-21 ह्या एज ग्रुपमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत. अशांकडे बघताना आपण पालकांनी बघण्याच्या गोष्टी म्हणजे त्याच्या शाळा आणि कॉलेज जाण्याचं टाळाटाळ करणे, अभ्यासातले गुण घसरणे, झोपेचे आणि भुकेमध्ये बदल होणे, खूपच कमी झोप भूक लागणे किंवा खूपच जास्त झोपणे, सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करणे किंवा अचानकपणे कुटुंबापासून मित्रांपासून दूर होणे, एकलकोंडीपणा स्वीकारणे अशा गोष्टीकडे किंवा कालपर्यंत ठीक असलेला मागच्या 2 आठवड्यापासून काहीतरी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घटना घडली, मित्रांसोबत काहीतरी वाद घडले आणि चिडचिडपणा सुरू करायला लागला, झोपणा झाला, चिंता करतोय अशा गोष्टीकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. यात एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मॅम रिसेंटली आता बऱ्याच अभ्यासक्रमामध्ये सायकॅट्रिकच्या ज्या रिसर्च पेपर असतात यामध्ये गोष्टी कळल्यानुसार काही पाल्य ज्यावेळेस त्यांना भावनिक आधार मिळत नाही आसपास कुठे तर त्यांच्या भावनिक वेदना हे शारीरिक वेदनेमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे ते छोट्या छोट्या शरीरावर जखमा करून घेतात कारण त्यांना त्या भावनिक वेदनेतून मुक्तता मिळून शारीरिक वेदनेतून ती मुक्तता मिळण्याचं
1: कुठेतरी ते लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अवलंब केला.
0: अशा वेळेस पालकांनी आपल्या पाल्यांच्या त्या न दिसणाऱ्या जागा खांदा मांड्या ह्याही व्यवस्थितपणे चेक केल्या पाहिजेत. तो पाल्ले त्या जखमा झाकवण्याचा प्रयत्न करतोय काय असं असेल तर त्याला तातडीने इलाजाकडे नेलेलं आवश्यक आहे.
1: म्हणजे एकूणच त्याच्या वर्तनाकडे पालकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुळात त्या मुलाची भावनिक गरज काय आहे त्याला समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये.
0: त्या पाल्यांना भावनिक स्टेज उत्पन्न करून देणं हे एक पालकांचं शिक्षकांचं काम आहे. जर त्याला वाटलं की मी माझ्या भावना मोकळेपणाने म्हणजे नॉन जजमेंटल वेनं किंवा मला न रोखता बोलता येतील असं व्यासपीठ निर्माण करून दिलं तर तो पाल्य बोलेल, पण आपण जर तसं नाही केलं तर तो अशा प्रकारचे काहीतरी निर्णय घेण्याकडे जाऊ शकतो.
1: कुठेतरी आपल्याला समजून घेतलं जातं ही भावना सुद्धा खूप महत्वाची असते.
0: खूप आणि अगदी महत्वाची आहे ना.
1: आणि सध्या तर व्यक्त होणं आणि समोरच्याला जज न करणं ही खूप काळाची खरं तर गरज आहे.
0: काळाची गरज आहे. आणि यात सांगायचं तर तुम्ही जे वाक्य बोललात हेच वाक्य जागतिक आरोग्य संघटनेचं दर 3 वर्षांनी त्रैवार्षिक एक कन्सेप्ट किंवा थीम असते सुसाईडवर किंवा आत्महत्येवर 2024-26 यामध्ये कन्वर्स करा संवाद करा हीच थीम चालू आहे. त्यामध्ये चेंज द नॅरेटिव्ह अबाउट द सुसाईड, सुसाईड बद्दलचा दृष्टिकोन बदलणे आणि व्यक्त होणे याच थीमवर WHO मागच्या 3 वर्षापासून काम करत.
1: आता आपण बोललो की जर असं काही घरात होत असेल तर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण बोललो, पण जर कोणाच्या मनात असे विचार येत असतील तर त्यांनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांची मदत कधी आणि कुठे घेतली पाहिजे.
0: कधी घेतली पाहिजे यासाठी मॅम जसं बोललो की 2 आठवड्यापेक्षा जास्त नैराश्य येत आहे, आत्मविचार मनामध्ये येत आहेत किंवा जसं पालकांनी बघितलं तसंच अडल्ट माणसामध्येही एकटेपणा राहणे, खूप उदासी राहणे, आवडत्या गोष्टीमधल्या इंटरेस्ट कमी होऊन त्या गोष्टी कमी करणे, रस कमी होणे आणि लोकांशी बोलणं टाळणे अशा गोष्टी होत असतील तर लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पालकच नाही तर जसं बोललो मी गेटकीपर म्हणून शिक्षक, पालक, रिस्पॉन्सिबल नागरिक किंवा त्याचे मित्रमैत्रिणी हेही यामध्ये रोल निभावू शकतात. यामध्ये बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे पोहोचण्याच्या आधी आपल्या ह्याच सहकुटुंबियाच्या संवादात किंवा संपर्क असतो, पण त्यांचं इथं गेटकीपर किंवा गार्ड करण्याचा रोल खूप महत्वाचा आहे. यात नॅशनल वाईज बोललात तर टेलिमानस ही एक हेल्पलाईन गव्हर्नमेंट

0: सुरू केलेली आहे. यामध्ये तो क्रमांक नोंद करून घ्यायचा असेल तर 1-4-4-1-6 हा क्रमांक आहे. हा क्रमांक यावरून तुम्ही कधीही 24 तास फोन लावू शकता आणि तुम्ही तो काउन्सिलरला बोलू शकता. महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर येरवाडा, पुणे, ठाणे, नागपूर आणि अंबेजोगाई जिल्हा बीड या 4 ठिकाणी हे टेलिमानसचे संकेतस्थळ उपलब्ध आहेत आणि यातून तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही आणि कधीही लोकांशी संवाद साधू शकता.
1: खरं सर, एकदा पुन्हा एकदा टेलिमानसचा नंबर आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल का?
0: मी टेलिमानसचा नंबर मॅम परत एकदा सांगू इच्छितो. तो नंबर आहे 1-4-4-1-6 किंवा राष्ट्रीय नंबर 1-800-89-1-4-4-1-6.
1: खरंच, आणि जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळी न संकोच करता, खरं तर अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडे जाणं आणि मन मोकळं करणं हे खूप महत्वाचं वाटतं मला या माध्यमातून.
0: ही प्रथम उपचाराची पहिली पायरी आहे, ती पूर्ण केलीच पाहिजे.
1: बरोबर डॉक्टर. आता आजही समाजात असा एक गैरसमज आहे की मानसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे ती व्यक्ती वेडी झाली आहे किंवा कमकुवत आहे, तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे?
0: जसं आपण मॅम फिजिकल आजार, ताप आला आहे, माझे डोळे दुखत आहेत, तर त्यावेळेस आपण अरे तुला आजार का आला बाबा, तुझे डोळे का दुखले बाबा असं न विचारता आपण त्या तज्ञाकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतो. तसंच मानसिक लक्षणांनाही तितकंच सामान्य समजून मानसोपचार तज्ञाकडून त्याची आवश्यक ती ट्रीटमेंट घेणं हे अनिवार्य आणि योग्य आहे. त्यामुळे आपण ते गैरसमज आपल्या प्रत्येक लेवलला कमी केले पाहिजेत. यात इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली लेवलला वेडा आहेस तू, पागल आहेस तू असे शब्द न बोलता त्याला भावनिक स्पेस देणे, नॉन जजमेंटल वेनी ऐकणे आणि त्याला संवेदनशीलपणे बोलणे हे आवश्यक आहे. आता हे झालं मानसिक आजारांचं. थोडस इतिहासात जर मागे गेलात तर कुष्ठरोग्यांनाही समाजातून बहिष्कृत केलं होतं. बाबा आमटेंनी घेतलेल्या त्या आनंदवनाच्या ज्या एक स्टेपमुळं ते लोक समाजात आले आणि समाजामध्ये वरही चढले आणि मोठे झाले. तशाच मानसिक आजारांसाठी अजून मोठ्या मोठ्या मोहिमा राबवणे आणि लोकांनी समाज माध्यमामध्ये व्यक्त होणे हे तो स्टिग्मा कमी करायला कारणभूत ठरणारे उपक्रम असू शकतात.
1: हो, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हटलात की आजारी आपण, आपलं शरीर जसं आजारी असतं तसं आपलं मन सुद्धा आजारी पडू शकतं. बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलला पाहिजे,
0: दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याचे ऍक्सेप्टन्स येणं हे आवश्यक आहे आणि आपण त्याला सामान्य वातावरण करणं, याच्याबद्दल बोलणं म्हणजे गैर नाही आहे, कमजोरी नाही आहे, हिंमत आहे आणि योग्य आहे. हे वातावरण निर्मिती करणं हा एक प्रतिबंधात्मक उपाय असू शकतो.
1: मुळात हे सामान्य आहे
0: हे ही जाणीव रुजवणे खूप आवश्यक आहे, ती चाइल्डहुड पासून घर, समाज, शाळा, कॉलेज या प्रत्येक जागेवर.
1: बरोबर डॉक्टर. आता आत्महत्या रोखण्यासाठी फक्त वैयक्तिक पातळीवर नाही तर आपल्या शाळा, कॉलेजेस आणि ऑफिसमध्ये मानसिक आरोग्यासाठी कोणते उपक्रम राबवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: फार जुनं कशा नवीन, 2025 एक मुलगी, तिने सुसाईड केलं हैदराबादमध्ये. त्यावेळेस त्या केसचा आधार घेऊन तिच्या वडिलांच्या पेटिशनला रेफरन्स घेऊन सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्यांना काही काही अटी लावून दिल्या आहेत, काही नियम लावले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण हे 2025 आपण राबवत आहोत. यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस, सेमी प्रायव्हेट कॉलेजेस, शासकीय कॉलेजेस आणि अशा काही संस्था जे कोचिंग वगैरे चालतं त्या संस्थांमध्ये तज्ञ काउन्सिलर केंद्र आणि काउन्सिलिंग तक्रार निवारण केंद्र असणं आवश्यक आहे असं त्यांनी घालून दिलं आहे. तसेच अवेअरनेस कॅम्प किंवा आजारांबद्दल माहिती प्रसारित करणारे सेमिनार हे कॉलेज शाळांमध्ये घेतले पाहिजे आहेत. खेळ, संगीत यालाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. यामध्ये स्पोर्ट्सची एक सायकोलॉजी मी मॅम इथं सांगू इच्छितो. स्पोर्ट्स सायकोलॉजी सांगते तुम्ही तुमच्या पाल्याला कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये इनरोल करा, त्याला टाका. यातून काय, रोज खेळासाठी ट्रेनिंग करणे, खेळामधली मॅच खेळणे आणि ती मॅच हारली तर परत दुसऱ्या मॅचची तयारी करणे हे शिक्षण यातून मिळतं. ती हार म्हणजे तयारी संपवणे आणि खेळ बंद करणे असं नव्हे तर पुढची मॅच खेळण्याची तयारी करणे हे शिकवतं. तर हे डे टू डे लाईफमध्ये खेळ जर आला तर तुमचा यापासून परावृत्त होण्याचा मार्ग जास्त सुकर होऊ शकतो
1: आणि कुठेतरी त्या मुलामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि ती यासाठी खूप महत्वाची वाटते.
0: मानसिक स्थैर्य आणि स्ट्रॉंगनेस, रेझिलियंट डेव्हलप होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची.
1: बरोबर डॉक्टर. आता एक खूप सुंदर वाक्य आहे की समस्या कायमची नसते पण एक चुकीचा निर्णय कायमचा आयुष्य संपू शकतो, तर याविषयी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: हा वाक्य तसं पाहिलं तर मॅम आत्महत्या प्रतिबंधाचा गाभा ठरू शकतो. पण बघा, तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्हाला समोर रस्ता खचला दिसला किंवा पूल तुटलेला दिसला तर तुम्ही गाडी दरीत कोसळता टाकता का? नक्कीच नाही. तुम्ही थांबता, यूटर्न घेता आणि दुसरा रस्ता शोधता. आयुष्यात आलेलं हे क्षणिक अपयश किंवा या ज्या गोष्टी आहेत ह्या क्षणिक आहेत, यामध्ये हा मार्ग संपला नाहीये तर हा एक संदेश

0: भावना लहानपणापासूनच पाल्यामध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे.
1: आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती पण होणं तितकंच महत्वाचं वाटतं.
0: जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अजून दोन लॉज आहेत सायकोलॉजी, यामध्ये कुणी सुसाईड केलं तर त्या सुसाईडला तुम्ही त्याला मोठं करू नका, कुणीतरी वारलंय म्हणून मी पण जीव देतो, ही भावना त्या कॉपीकॅट सुसाईड मध्ये येते. म्हणून अशातच महाराष्ट्राची मागे महिनाभराबर एक दुर्दैवी घटना घडली. अशा घटनांचं उदात्तीकरण केल्याने तो एक मार्ग असू शकतो माझ्या जिद्द पूर्ण करून घ्यायचा, ह्या भावना वरती येतात. तर त्या मुद्द्याला बळ न देता त्यातून निवारण कसं करायचं या टॉपिकना किंवा या धड्यांना बळ दिलं पाहिजे, त्या मुद्द्याला बळ दिलं नाही पाहिजे की यांनी अशा प्रकारे केलं असं केलं, तर त्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत ही सायकोलॉजी सांगते
1: कुठेतरी. आणि सोशल मीडियाची यामध्ये भूमिका खूप महत्वाची वाटते मला.
0: सर्वच प्रसार माध्यमांनी आपापली जिम्मेदारी,
1: कारण अशा माध्यमात पण वापर करताना त्याचा सजगपणेच करणं हे किती महत्वाचं आहे. या
0: सोशल मीडिया नक्कीच मॅम, कारण सोशल मीडिया हा प्रत्येकाकडे आहे आज, तुमच्या आणि माझ्याकडे आपल्या टेबलावर सोशल मीडिया आहे, त्यामुळे सोशल मीडियापासून कोणीच मुक्त नाही.
1: खरे. आता सध्या जे श्रोते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक कुठल्या ना कुठल्या मानसिक संघर्षातून जात आहेत, तर आजच्या कार्यक्रमातून त्यांना आशेचा किरण म्हणून काय संदेश द्याल?
0: इथे मॅम, एक मानसोपचार तज्ञ म्हणून मी रोज अनेक मनांची वादळे अगदी जोडून पाहतो. आयुष्यात कधी कधी अंधार इतका असतो की आपला रस्ता दिसत नाही, त्यामुळे आत्महत्या करणे हा अंधारावरचा उपाय नसू शकतो, तो दिवा कायमचा विझवण्याची प्रक्रिया असू शकते. यामध्ये मी एक तीन चार सूत्र श्रोत्यांना सांगू इच्छितो या बदल्यामध्ये. एक, की संवाद साधा, व्यक्त व्हा. मन हे प्रेशर कुकर सारखं आहे मॅम, त्यातली जर वाफ बाहेर नाही पडली त्याचा स्फोट होणारच आहे.
1: खरं.
0: त्यामुळे तुमच्या भावना ह्या तुमच्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांजवळ बोलून दाखवा. दुसरं म्हणजे मदत मागणे हे धैर्याचं काम आहे, हिमतीचं काम आहे, वीकनेस नाही आहे,
1: कमीपणाचं नसतं,
0: कमीपण लक्षण नाहीये. मी पावसात चालतोय आणि मी चिलखत घेऊन चालतोय, तर चिलखताने मला पावसातून प्रोटेक्शन नाही मिळणार आहे, उलट गंजलेलं चिलखत माझं वजन वाढवणार आहे.
1: बरोबर.
0: तर चिलखत काढणे ही हार नाहीये, माझं प्रोटेक्शन आहे, ही भावना समजून घेतली पाहिजे आणि आपण तो धैर्य दाखवलं पाहिजे की मला मानसिक इश्यू आहेत आणि याची मला ट्रीटमेंट घ्यायची. तिसरा मुद्दा म्हणजे थोडं थांबायला शिका, की तीव्र निराशेचे विचार हे लाटेसारखे आहेत, लाटेपासून थोडस कोपऱ्यात उभा राहिला तर ती लाट निघून जाणार आहे. तिच्यासोबत खेळत बसलात तर ती लाट तुम्हाला वाहत वाहत समुद्रामध्ये घेऊन जाईल. तर थोडस थांबा, आजचा दिवस फक्त लढा, उद्याचा दिवस वेगळा असेल.
1: खरं.
0: शेवटचं पण महत्वाचं, इतरांकडे थोडं लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूला कोणी उदास आहे का, कोणी एकटं राहतंय का, त्याला फक्त तू कसा आहेस हा एक प्रश्न विचारा. त्याचं मन मोकळं करायला एक जागा द्या. एक असा साधा प्रश्न विचारून तुम्ही एखाद्याचं ऐकून घेतलं आणि हा एक संवाद साधला, यामुळे कुणातरी जीव वाचू शकतो.
1: वा, खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या माध्यमातून केलं आणि खूप चांगला संदेश तुम्ही दिलाय. एकूणच आपल्या या चर्चेवरून असं वाटतं ना की मनातलं बोलल्यानं मन हलकं होतं आणि वेळेवर घेतलेली योग्य मदत एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. तर डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या संवेदनशील विषयावर आपण चर्चा केली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातला ओळखा, जीव वाचवा, गरज आत्महत्या प्रतिबंधाची या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोत्रो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:28 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अंगकी ती दादाशी लगा अन तुझा रोजचा अनुभव असून किती किती

श्रोते मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोते नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संदीप आपटे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग भैरव बहार. त्यांना तबल्यावर साथ केली आहे गणेश तानवाडे यांनी. ऐकूयात संदीप आपटे यांचं सतारवादन राग भैरव बहार.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।

0: शुद्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात किरण कामत यांचं गायन. त्यांनी गायलेला राग गुजरी तोडी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित गत झुमरा तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुती ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
3: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.